नमस्कार, सुप्रभात श्रोते हो. 229° अर्थात 1305 किलोहर्ट्झवर आम्ही आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून बोलत आहोत. श्रोते हो, आज बुधवार भारतीय सौरतिथी 31 आषाढ 1948 म्हणजेच 22 जुलै 2026. आमच्या प्रथम प्रसारण सभेमध्ये आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे. पहाटेचे 5:56 झाले आहेत. श्रोते हो, एफ एम बँडच्या 102 MHz विविध भारतीचं प्रसारण आपण ऐकू शकता. आणि आता आमचं प्रसारण आपण ऐकू शकता प्रसारभारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरसुद्धा. आमच्या प्रथम सभेच्या कार्यक्रमांना आता सुरुवात करीत आहोत सनईच्या मंगल सुरांनी.

श्रुतेहू सनईवर वाजवलेल्या गुजरी तोडी रागाचे मंगलसूर श्रुतेहू आपण ऐकत आहात. कलाकार आहेत उस्ताद बिस्मिल्ला खान आणि सहकारी. मध्यमलहरी 1305 किलोहर्ट्झवर आम्ही आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून बोलत आहोत. यानंतर ठीक 6 वाजता हिंदी समाचार दिल्ली केंद्रावरून दिले जातील, ते आम्ही आता सहक्षेपित करत आहोत.

आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे. 6:06 झालेत, प्रसारित करत आहोत नमस्कार परभणी अंतर्गत विचार शलाका. आज ऐकूयात वारी संतांचे जीवन आणि संघटन शास्त्र याविषयी दिलीप देशपांडे चारठणकर यांचे विचार. आता ऐकूयात

वारी संतांचे जीवन व संघटनशास्त्र. नमस्कार श्रोते हो, रामकृष्ण हरी. मागील भागात आपण आळंदी येथून निघणाऱ्या संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे आध्यात्मिक महत्त्व जाणून घेतले. आता या पालखी परंपरेचा इतिहास आणि वारकरी संप्रदायाची शिस्त, संघटन आणि संस्कृती यांचा मागोवा घेऊयात. आळंदी ही इंद्रायणीच्या तीरावर वसलेली पवित्र भूमी आहे, जिथे अवघ्या 21व्या वर्षी संत ज्ञानेश्वर महाराजांनी संजीवन समाधी स्वीकारली आहे. अल्पायुष्यात त्यांनी मराठीला ज्ञानेश्वरीसारखा अमर ग्रंथ दिला, अमृतानुभवासारखे अद्वैताचे चिंतन दिले आणि समाजाला समता, प्रेम व भक्तीचा नवा मार्ग दाखविला. ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी शेकडो वर्षापासून भाविक आळंदीत येत होते. पुढे त्यांच्या पादुकांना पंढरपूरला नेण्याची परंपरा दृढ झाली. 18व्या 19व्या शतकात हैबत बाबा आरफळकर यांनी पालखी सोहळ्याला संघटित असे रूप दिले. दिंडीची क्रमवारी, मुक्काम, ध्वज, टाळ मृदुंग, अश्व, रिंगण, सामूहिक हरिपाठ आणि शिस्तबद्ध प्रवास यामुळे पालखी सोहळा आज जगातील सर्वात मोठ्या स्वयंशिस्तीच्या आध्यात्मिक यात्रांपैकी एक मानला जातो. ही परंपरा माऊलीच्या काळापासून प्रेरित असून संघटित पालखी सोहळ्याला सुमारे 200 वर्षाचा इतिहास लाभला आहे, तर वारकरी परंपरेची मुळे 700 वर्षांहून अधिक खोलवर रुजलेली आहेत. दिंडी म्हणजे केवळ यात्रेकरूंचा समूह नाही, दिंडी म्हणजे चालते कुटुंब. येथे कोणी श्रेष्ठ नाही, कोणी कनिष्ठ नाही, सर्वजण माऊली म्हणून एकमेकांना संबोधतात. हा एकच शब्द वारकरी संप्रदायाचे संपूर्ण तत्वज्ञान सांगतो. भगवद्गीतेत भगवान श्रीकृष्ण म्हणतात, सम्मोहम सर्व भूतेषु न मे देशास्ती न प्रियः, ये भजंती तुमाम भक्त्या मयी ते तेषु चाप्यहम. परमेश्वर सर्वांमध्ये आहे, जो प्रेमाने भक्ती करतो त्यांच्यात परमेश्वर वास करतो. वारकरी संप्रदाय या समतेचा प्रत्यक्ष अनुभव घडवतो. ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरीत गीतेचा अर्थ सांगताना वारंवार एक विचार अधोरेखित केला आहे, भक्ती आणि ज्ञान यांची सांगड घातल्याशिवाय जीवन पूर्ण होत नाही. भक्ती विवेकहीन नसावी आणि ज्ञान अहंकारयुक्त नसावे. म्हणूनच संत ज्ञानेश्वर म्हणतात, अवघा रंग एक झाला. हा अनुभव अद्वैताचा आहे. जेव्हा मी आणि तू हा भेद नाहीसा होतो तेव्हा सर्वत्र विठ्ठलच दिसू लागतो. संत नामदेव महाराजांनी ज्ञानेश्वर माऊलीविषयी अत्यंत प्रेमाने म्हटले आहे, ज्ञानराज माझी योग्यांची माऊली. ही केवळ स्तुती नव्हे तर संपूर्ण संत परंपरेने माऊलींना दिलेला सर्वोच्च असा सन्मान आहे. वारकरी चालताना टाळ वाजवतो, पण त्याचा उद्देश केवळ ताल धरणे नसतो. प्रत्येक टाळी अहंकारावर प्रहार करते, प्रत्येक हरिणाम मनातील विकार धुवून काढते, प्रत्येक पाऊल पंढरीकडे नसून आत्मोन्नतीकडे पडत असते. संत कबीर म्हणतात, चलती चाकी देख कर दिया कबीरा रोय, दो पाटन के बीच में सबूत बचा नकोय. जीवनाच्या गिरणीत माणूस भरडला जातो, पण ज्याच्या अंतःकरणात नामाचा आधार आहे त्याला संकटे मोडू शकत नाहीत.

वारी माणसाला हा आंतरिक आधार देते. आजच्या काळात आपण संघटना, व्यवस्थापन, नेतृत्व यावर मोठमोठी पुस्तके वाचतो, पण लाखो वारकरी कोणत्याही बाह्य दडपणाशिवाय शिस्त, वेळपालन, सेवा आणि सहकार्य यांचे जे उदाहरण घालून देतात ते जगासाठी अभ्यासाचा विषय होऊन बसला आहे. श्रोते हो, आळंदीहून निघणारी पालखी केवळ संत ज्ञानेश्वरांच्या पादुकांची मिरवणूक नाही, ती महाराष्ट्राच्या संस्कृतीची, मराठी भाषेची, समतेची, माणुसकीची, भक्तीची ध्वजवाहक आहे. या पालखीचे प्रत्येक पाऊल आपल्याला सांगते, ज्ञानाने विवेक जागवा, भक्तीने हृदय पवित्र करा आणि सेवेने समाज समृद्ध करा. रामकृष्ण हरी.

श्रोतेभक्ताचा आपण नमस्कार. परभणी अंतर्गत विचारशलाका या कार्यक्रमात वारी संतांचे जीवन आणि संघटनशास्त्र याविषयी दिलीप देशपांडे चारठणकर यांचे विचार आपण ऐकलेत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आपण ऐकतात आकाशवाणी परभणी केंद्राचे कार्यक्रम. 6:11 झाले. प्रसारित करत आहोत मंगल प्रभात भक्तिसंगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीचं भक्तिगीत आहे उषा मंगेशकर यांच्या स्वरात.

स्वप्नील बांदोडकर यांच्या स्वरात भक्तिगीत आपण ऐकलं. तर गीतरचना होती संत मुक्ताबाई यांची, तर संगीतबद्ध केलं होतं सुषमा जोशी यांनी. आता ऐकूया तर सुरेश वाडकर यांच्या स्वरात हे भक्तिगीत. गीतरचना आहे संत नामदेवांची, तर संगीतबद्ध केलं आहे श्रीधर फडके यांनी.

अशा भोसले यांच्या स्वरात भक्ती गीत आपण ऐकलं. तर गीतरचना होती शांताराम नांदगावकर यांची, तर संगीतबद्ध केलं होतं अनिल अरुण यांनी. आता ऐकूयात पंडित भीमसेन जोशी यांचं हे स्वर.

पंडित भीमसेन जोशी यांच्या स्वरात भक्ती गीत आपण ऐकलं होतं. मंगल प्रभात भक्ती संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूयात देशभक्तीपर समूह स्वरगीत.

0: अशा भोसले यांच्या स्वरात भक्तिगीत आपण ऐकलं. तर या गीतावृताचा आपला मंगल प्रभात भक्ती संगीताचा कार्यक्रम इथेच संपला. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आपण ऐकत आहात आकाशवाणी परभणी केंद्राचे कार्यक्रम 6:40 झाले. प्रसारित करत आहोत कार्यक्रम कृषीवाणी. आज ऐकूयात दुग्ध व्यवसायासाठी पावसाळ्यातील व्यवस्थापन याविषयी डॉक्टर अमोल मोटे अमोल पाटील यांनी दिलेली माहिती आम्ही आता प्रसारित करत आहोत. तत्पूर्वी छोटीशी जाहिरात.
1: युरोपमध्ये प्रशिक्षित डॉक्टर विवेक मोतेवार यांचे मोतेवार नेत्रालय नांदेड येथे सेंच्युरियन या जगातील सर्वोत्तम फेको मशीनद्वारे बिनटाक्याची मोतीबिंदू शस्त्रक्रिया, काचबिंदू, बुबुळाचे आधार, तिरळेपणा यावर सुपर स्पेशालिस्ट डॉक्टरद्वारे शस्त्रक्रिया, मधुमेहींच्या नेत्रविकारावर रेटिना लेझरद्वारे उपचार. मोतेवार नेत्रालय एसटी स्टँड जवळ डॉक्टर्स लेन नांदेड.
2: प्रधानमंत्री पीक विमा योजना
3: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना
4: खरीप हंगाम 2026.
5: जालना जिल्ह्याकरिता अधिसूचित पीक आहेत तूर, बाजरी, मूग, मका, उडीद, कापूस आणि सोयाबीन.
3: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026.
5: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447.
2: प्रधानमंत्री पीक विमा योजना
3: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना
4: खरीप हंगाम 2026.
5: परभणी जिल्ह्याकरिता अधिसूचित पीक आहेत तूर, मूग, उडीद, कापूस आणि सोयाबीन.
3: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026.
5: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447.

नमस्कार पशुपालक बंधू आणि भगिनींनो, मी डॉक्टर अमोल पाटील, सहाय्यक प्राध्यापक पशुवैद्यक व पशुसंवर्धन विस्तार शिक्षण विभाग पशुवैद्यक महाविद्यालय परभणी. आज कृषीवाणी अंतर्गत दुग्ध व्यवसायासाठी पावसाळ्यातील नियोजन या विषयावर आपण चर्चा करणार आहोत. पावसाळा हा दुग्ध व्यवसायासाठी संधी आणि आव्हान या दोन्ही गोष्टी घेऊन येतो. हिरवा चारा मुबलक उपलब्ध होत असला तरी अतिवृष्टी, गोठ्यातील ओलावा, संसर्गजन्य रोग, परजीवींचा प्रादुर्भाव आणि चारा व्यवस्थापनातील अडचणी यामुळे आपल्या व्यवसायावर किंवा व्यवसायातील उत्पादनावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळेच पावसाळा सुरू होण्यापूर्वी किंवा पावसाळ्यामध्ये नियोजन करणं म्हणजेच व्यवसायातील निम्मं यश असं म्हणणं अतिशयोक्ती ठरणार नाही. सर्वप्रथम आपल्या गोठ्याची तपासणी व दुरुस्ती करून घेणं गरजेचं. छताला गळती असल्यास ते दुरुस्त करा. पावसाचं पाणी गोठ्यात शिरणार नाही आणि लगेचच बाहेर जाईल अशी निचऱ्याची व्यवस्था करा. गोठा स्वच्छ, कोरडा आणि हवेशीर ठेवण्याची व्यवस्था पावसाळ्यापूर्वीच शक्यतोवर पूर्ण करा. दुसरे म्हणजे लसीकरण आणि जंतनाशनाचे नियोजन करा. घटसर्प, फऱ्या आणि लाळखुरकत यासारख्या रोगांविरुद्ध पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्ल्यानुसार वेळेवर लसीकरण करून घ्या. तसेच पोटातील जंत आणि गोचिड नियंत्रणासाठी आवश्यक औषधोपचार शक्यतोवर पावसाळ्यापूर्वीच पूर्ण करावेत. तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे चारा नियोजन. पावसाळ्यात मिळणारा अतिरिक्त हिरवा चारा मुरघास किंवा वाळलेल्या चाऱ्याच्या स्वरूपात साठवून ठेवा. त्यामुळे अतिवृष्टी किंवा नंतरच्या उन्हाळ्यात चाऱ्याची कमतरता भासणार नाही. संतुलित पशुखाद्य, खनिज मिश्रण आणि कोरडा चारा यांचाही पुरेसा साठा करून ठेवावा. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था ही देखील अत्यंत महत्त्वाची आहे. स्वच्छ आणि सुरक्षित पाण्याचा स्रोत निश्चित करा. पाणी साठवणुकीच्या टाक्या स्वच्छ ठेवा आणि पावसाचे दूषित पाणी जनावरांना पिण्यास देऊ नका. तसेच औषधपेटी आणि आवश्यक साहित्य तयार ठेवा. तापमापक, जंतनाशके, निर्जंतुकीकरण द्रव्ये, जखमांवरील औषधे, प्रथमोपचार साहित्य आणि पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचा संपर्क क्रमांक सहज उपलब्ध ठेवा. आपत्कालीन परिस्थितीत याचा मोठा फायदा होतो. शेवटी जनावरांचे नियमित निरीक्षण ही सर्वात महत्त्वाची बाब आहे. भूक कमी होणे, ताप, जनावर लंगडणे, लाळ गळणे किंवा पातळ शेण पडणे, दूध उत्पादनात अचानक घट दिसल्यास विलंब न करता पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा. लवकर निदान आणि उपचार केल्यास मोठे नुकसान आपल्याला टाळता येते. शेतकरी बंधूंनो, गोठ्याची पूर्वतयारी, वेळेवर लसीकरण, चाऱ्यात

0: चा साठा, पाणी आणि नियमित आरोग्य तपासणी या पाच गोष्टींचे नियोजन व्यवस्थित केल्यास पावसाळ्यातील बहुतांश अडचणी सहज टाळता येऊ शकतात. योग्य नियोजनामुळे जनावरं निरोगी राहतील, दूध उत्पादन टिकून राहील आणि आपला दूध व्यवसाय अधिक सुरक्षित व किफायतशीर बनेल यात शंका नाही.
1: श्रोते, आताच आपण दुग्ध व्यवसायासाठी पावसाळ्यातील व्यवस्थापन याविषयी डॉक्टर अमोल पाटील यांनी दिलेली माहिती आपण ऐकलीत कृषीवाणी या कार्यक्रमात. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. यानंतर ठीक 6:45 आरोग्यम धनसंपदा, 6:50 परिसर दोन्ही कार्यक्रम मुंबई केंद्रावरून दिले जातील. तसेच संस्कृत बातम्या 6:55 दिल्ली केंद्रावरून दिल्या जातील. त्या आम्ही आता सहक्षेपित करत आहोत.

0: श्रोतेहो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये आपलं मनःपूर्वक स्वागत. श्रोतेहो, कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत डॉक्टर ज्योती रोकडे यांनी मेनोपॉज याविषयी दिलेल्या माहितीचा भाग दुसरा.
1: आता आपण सामान्य लक्षणांकडे जाऊयात. सर्वात सामान्य लक्षण म्हणजे गरम लाटा येणे, ज्यालाच आपण इंग्लिशमध्ये हॉट फ्लशेस असं म्हणतो. बसल्या बसल्या अचानकच चेहरा, मान, छाती अगदी गरम झाल्यासारखी वाटते, दरदरून घाम येतो आणि काही मिनिटांनी सर्व काही पूर्ववत होतं. काही महिलांना दिवसातून हा त्रास एक दोनदा तर काहींना अनेक वेळा जाणवतो. दुसरं महत्वाचं लक्षण म्हणजे रात्री घाम येणे, त्यामुळे वारंवार झोप मोडते, सकाळी उठल्यावर ताजेतवाने वाटत नाही आणि दिवसभर थकवा जाणवतो. अनेक महिलांना चिडचिड, भावनिक अस्थिरता, लवकर राग येणं, उगाचच रडू येणं, चिंता वाटणं अशी लक्षणंही जाणवतात. याचा अर्थ त्या मानसिकदृष्ट्या कमकुवत आहेत असा होत नाही. ही हार्मोनल बदलांची नैसर्गिक प्रतिक्रिया आहे. याशिवाय सांधेदुखी, स्नायू दुखणे, कामात लक्ष न लागणे, स्मरणशक्ती कमी झाल्यासारखी वाटणे, त्वचा कोरडी पडणे, केस गळणे, वजन वाढणे आणि विशेषतः पोटाभोवती चरबी साचणे अशी लक्षणंही दिसू शकतात. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवणं आवश्यक आहे, प्रत्येक महिलेचा अनुभव वेगळा असतो. काही महिलांना काहीच त्रास होत नाही तर काहींना दैनंदिन जीवनावर परिणाम होईल इतका त्रास होऊ शकतो. त्यामुळे इतरांशी तुलना करण्याऐवजी स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं जास्त महत्वाचं आहे. काही महिला विचारतात, डॉक्टर मला पाळी अनियमित झाली आहे म्हणजे मला मेनोपॉज झालाय का? याचं उत्तर असं आहे की केवळ पाळी अनियमित होणे म्हणजे मेनोपॉज नाही, तर सलग एक वर्ष पाळी न येणं म्हणजेच मेनोपॉजची निश्चिती आहे. आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे पाळी बंद झाल्यानंतर जर पुन्हा रक्तस्त्राव सुरू झाला तर तो कधीही दुर्लक्षित करू नये, तो सामान्य समजू नये, कारण ते कर्करोगाचं एक लक्षण असू शकतं. मेनोपॉज म्हणजे स्त्रीच्या आयुष्याचा शेवट नाही, उलट मुलांची जबाबदारी कमी झाली असते, स्वतःसाठी वेळ मिळू लागतो आणि आरोग्याकडे लक्ष देण्याची ही सर्वोत्तम संधी असते. योग्य माहिती, योग्य आहार, नियमित व्यायाम आणि वेळेवर वैद्यकीय सल्ला घेतला तर हा काळ आनंदाने आणि आत्मविश्वासाने जगता येतो. पुढील भागात आपण मेनोपॉज व नंतर शरीरात होणारे बदल, हाडांचे आरोग्य, हृदय, मधुमेह, मानसिक आरोग्य, लैंगिक आरोग्य आणि योग्य जीवनशैली यावर सविस्तर चर्चा करूयात.
0: श्रोतेहो आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आताच आपण डॉक्टर ज्योती रोकडे यांनी मेनोपॉज याविषयी दिलेली माहिती ऐकली. या कार्यक्रमासाठी सूत्रनिवेदन आणि निर्मिती सहाय्य ऐश्वर्या पटवर्धन, सादर करते मुक्सित मुजावर. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.

0: श्रोते हो, आपली लाडकी आकाशवाणी 99 वर्ष पूर्ण करून 100व्या वर्षात पदार्पण करते
1: आणि या निमित्तानं 23 जुलैला आकाशवाणी मुंबई आयोजित

0: करत आहे एक विशेष सोहळा,
1: उत्सव नवचैतन्याचा। वर्षा भावे यांनी संगीतबद्ध केलेली बालगाणी सादर करतील कलांगणचे छोटे कलाकार।
0: पाऊस आणि प्रेमाची काव्य मैफिल रंगवतील मंदार चोळकर, यामिनी दळवी आणि रेशमा कारखालीस।
1: मल्हार स्वरांची बरसात करतील गायिका अंकिता जोशी, बासरी वादक निनाद मुळावकर आणि संतूर वादक मंगेश जगताप।
0: गुरुवार दिनांक 23 जुलैला सायंकाळी 5 वाजता
1: स्थळ आहे रवींद्र नाट्य मंदिर प्रभादेवी।
0: प्रवेश निःशुल्क।
1: सर्व रसिक श्रोत्यांना हार्दिक निमंत्रण।
0: उत्सव नवचैतन्याचा।

0: श्रोत्याहो, परिसर या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये आपलं मनःपूर्वक स्वागत. परिसर या कार्यक्रमाच्या आजच्या भागात आपण ऐकणार आहोत पर्यावरण तज्ज्ञ तृप्ती देशपांडे यांनी पर्यावरण रक्षणासाठी वास्तुशास्त्रज्ञांची जबाबदारी याविषयी सांगितलेली माहिती.
1: पर्यावरण संरक्षणासाठी वास्तुशास्त्रज्ञ काय करू शकतो, परिसरच्या कार्यक्रमात आज आपण हे पाहू. वास्तुशास्त्रज्ञ घराची रचना करताना निसर्गाशी सुसंगत विचार करू शकतात. घराची दिशा अशी ठेवता येते की नैसर्गिक हवा आणि प्रकाश जास्त प्रमाणात मिळेल, त्यामुळे दिवसा कृत्रिम लाईट आणि एसीचा वापर कमी होऊ शकतो. अंगण, झाडे, पाण्याचे स्रोत यांना महत्व देऊन घर अधिक पर्यावरणपूरक बनवता येते. पूर्वीच्या पारंपरिक भारतीय घरांमध्ये नैसर्गिक थंडावा असायचा. आज आधुनिक तंत्रज्ञानासोबतच त्या पारंपरिक संकल्पना पुन्हा वापरणे गरजेचे आहे. वास्तुशास्त्राचा उद्देश फक्त शुभ अशुभ इतकाच नसून निसर्गाशी समतोल राखणारी जीवनशैली तयार करणे हाही असायला हवा. अनेक वेळा अनेक वास्तुशास्त्रज्ञ अमुक ठिकाणी हिरवा रंग असायला हवा असे सांगतात. त्या ठिकाणी घरमालकाला हिरव्या रंगाचे पट्टे ओढणे असे सांगायच्याऐवजी झाड लावले तर जास्त चांगले होईल असे सजेस्ट करता येऊ शकते. तसेच घरातील कचरा निर्मूलन करण्यासाठी योग्य पद्धतीचा अवलंब करावा असे समाजात प्रबोधनही करता येईल. बरेच वास्तुशास्त्रज्ञ रोज बाथरूम घासावी इतक्या छोट्या छोट्या गोष्टीपर्यंत सांगतात, तर प्लास्टिक वेगळे ठेवावे, ते धूळ माती तसेच स्वयंपाकघरातील कचऱ्यामध्ये मिक्स होऊ नये असेही घरमालकाला सांगू शकतात. आणि स्वयंपाकघरातील कचरा हा जिवंत असतो, त्याचे बागेतील महत्व एखाद्या वास्तुशास्त्रज्ञाने सांगितले तर त्याचा परिणाम सर्व सदस्यांवर सकारात्मक पद्धतीने होऊ शकतो. घर म्हणजे बागेसकट घर अशी संकल्पना रुजवायला हवी. त्यासाठी प्रत्येक वास्तुशास्त्रज्ञाने आग्रहाने घनकचरा व्यवस्थापन आणि त्यामधून निर्माण होणारी बाग ही घराला कशा पद्धतीने स्वयंपूर्ण करू शकते हे समजून घेऊन त्याचा प्रचार प्रसार करता येऊ शकतो. यातून तयार होणारे समाजमन हे सशक्त आणि श्रद्धावान असेल. आपल्या संस्कृतीत नक्षत्रावरूनही झाडे लावण्याची सुद्धा मान्यता आहे. त्याचाही सखोल अभ्यास वास्तुशास्त्रज्ञांनी केला तर सर्वांगीण विचार करणारा वास्तुशास्त्रज्ञ अशी त्यांची महती निर्माण होऊ शकते. मधमाशांचे पोळे जर घरात केले तर घराला हानिकारक नसून उलट तुमच्या घरात निसर्गाला सुरक्षित स्थान तयार होऊ शकते. बागेमध्ये पक्ष्यांचे असणे हे रासायनिक फवारणी केली नाही तरच शक्य आहे. रासायनिक खतांद्वारे बागेतील जमीन आपण मृतप्राय करतो आहोत आणि हे खूप महान पातक आहे अशा गोष्टी घरमालकाला समजून सांगणे हे वास्तुशास्त्रज्ञ नक्कीच करू शकतात. त्यातून निसर्ग आणि मानव यांच्यातील संबंध दृढ होतील आणि नक्कीच भविष्य उज्ज्वल होईल यात शंका नाही. आज आपण वास्तुशास्त्रज्ञ कशा पद्धतीने पर्यावरण संरक्षणात मदत करू शकतात हे थोडक्यात पाहिले.
0: श्रोत्याहो, परिसर या कार्यक्रमात आताच आपण पर्यावरण रक्षणासाठी वास्तुशास्त्रज्ञांची जबाबदारी याविषयी पर्यावरण तज्ज्ञ तृप्ती देशपांडे यांनी सांगितलेली माहिती ऐकली. या कार्यक्रमासाठी सूत्रनिवेदन आणि निर्मिती सहाय्य ऐश्वर्या पटवर्धन, सादरकर्त्या तेजा दुर्वे. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.

हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. 6:55 होत आहे. थोड्याच वेळात संस्कृत मधून बातमीपत्र आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करू.

0: विंशति। तत्र असौ आसियान इत्येतस्य अन्तर्गतम् आयोजितेषु विदेशमन्त्रीस्तरीयोपवेशनेषु भागं ग्रहीष्यति इति वार्ताः।
1: आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे, श्रोते हो 7 वाजलेत। जाणून घेऊत आमच्या आज दिवसभरात प्रसारित आणि सहक्षेपित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा। यानंतर ठीक 7:25 दिलखुलास प्रायोजित कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू। 7:40 प्रायोजित कार्यक्रम भक्तिरंग आषाढी विशेष पुंडलिक वरदेही विठ्ठल डॉक्टर तुकाराम गरुड यांनी दिली माहिती आम्ही प्रसारित करू। 7:45 भावधारांतर्गत भावगीतं आम्ही प्रसारित करू। 8:40 आनंद घेऊ शकाल मराठी चित्रपट संगीताचा। 9:10 लखलख चंदेरी हिंदी चित्रपट गीताच्या कार्यक्रमात आज ऐकूयात मुकेश यांच्या जन्मदिनाविषयी काही गाणी। 9:35 उर्दू कार्यक्रम आम्ही छत्रपती संभाजीनगर येथून दिला जाईल, तो आम्ही सहक्षेपित करू। 10:00 परभणीचे महापौर सय्यद इकबाल सय्यद खाजा यांची आनंद पोहनेरकर यांनी घेतलेली विशेष मुलाखत आम्ही प्रसारित करू। 10:30 गाता रहे मेरा दिल निवेदनासह सुमधुर अशा गीतांचा कार्यक्रम आम्ही प्रसारित करू। 11:05 हॅलो आकाशवाणी या कार्यक्रमात सहभाग आहे पल्लवी कवठेकर यांचा, सादरकर्ते आहेत सदानंद कांबळी। 12:00 वनिता मंडळ हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू। श्रोते हो तसेच 12:00 वनिता मंडळ कार्यक्रमानंतर अस्मिता वाहिनीच्या कार्यक्रमांची आपण ऐकू शकाल 3:10।
2: एक निवेदन, व्यावसायिक बँका आणि शासकीय कार्यालयांसाठी एक सुवर्ण संधी। प्रसार भारतीच्या अंतर्गत असलेल्या आकाशवाणी परभणी केंद्र इमारतीमधील पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावरील प्रशस्त जागा भाड्यानं देण्यासाठी उपलब्ध आहे। सरकारी कार्यालय, बँका किंवा नामांकित व्यावसायिक संस्थांसाठी ही जागा अत्यंत योग्य आणि सोयीस्कर आहे। पहिला मजला 10 खोल्या 10x10 फूट आणि 2 मोठ्या खोल्या उपलब्ध। दुसऱ्या मजल्यावर 3 खोल्या आणि 40x12 फुटांचे 3 भव्य हॉल उपलब्ध। वैशिष्ट्य, परभणी शहराचे मध्यवर्ती ठिकाण, मुबलक जागा, 24 तास वीज पाण्याची सोय आणि संपूर्ण सुरक्षित परिसर। भाड्याचा दर आणि अटी केंद्र सरकारच्या नियमांनुसार राहतील। तर मग वाट कसली पाहताय? आजच आपल्या कार्यालयाला किंवा बँकेला नवीन आणि हक्काची जागा मिळवून द्या। जागेच्या पाहणीसाठी आणि तात्काळ प्रस्ताव सादर करण्यासाठी संपर्क करा कार्यालय प्रमुख आकाशवाणी परभणी।

हॅलो डॉक्टर, हा कार्यक्रम घेऊन येतो आहोत आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून. हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात तज्ज्ञ डॉक्टरांना आमंत्रित करतोय. हॅलो डॉक्टर, लवकरच सुरू करत आहोत आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून. हॅलो डॉक्टर, तुमचे आरोग्यविषयक प्रश्न आणि तज्ज्ञ डॉक्टरांची उत्तरं आता लवकरच आकाशवाणी परभणी केंद्रावरून. हॅलो डॉक्टर.

0: श्रोते हो, खास तुमच्या आग्रहास्तव हॅलो आकाशवाणी हा हिंदी गीतांचा फोन इन कार्यक्रम दर सोमवारी दुपारी 12:30 ते 1 या वेळेमध्ये ध्वनिमुद्रित होत असतो.
1: आणि या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकू शकाल दर बुधवारी 11:05 ते 12:00 वाजेपर्यंत.
0: तेव्हा श्रोते हो, जास्तीत जास्त संख्येने आमच्या श्रोत्यांना या कार्यक्रमात सहभागी होता यावं यासाठी या कार्यक्रमाचा कालावधी वाढवण्यात आलेला आहे.
1: नक्कीच बहारदार गीताचा आनंद आपल्याला या कार्यक्रमाच्या माध्यमातून घेता येणार आहे.
0: तेव्हा श्रोते हो, तयार रहा 0-24-52-220-890 या दूरध्वनी क्रमांकावर
1: हॅलो आकाशवाणी या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी.

श्रोते हो, खास तुमच्या आग्रहास्तव मराठी गीतांवर आधारित असणारा आपल्या सर्वांचा लाडका कार्यक्रम स्वरलहरी या कार्यक्रमाचा कालावधी वाढवण्यात आलेला आहे। तेव्हा या कार्यक्रमामध्ये जास्तीत जास्त श्रोत्यांनी सहभागी होऊन आपल्या आवडीच्या गीतांची फरमाइश करायची आहे आणि आपल्या फरमाइश गीताचा आनंद आपण या कार्यक्रमाच्या माध्यमातून घेऊ शकता। तेव्हा आपल्याला दूरध्वनी करायचा आहे 0242220890 या क्रमांकावर आणि या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकू शकाल दर शनिवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12 वाजेपर्यंत। तेव्हा जास्तीत जास्त श्रोत्यांनी सहभागी होऊन या कार्यक्रमाचा आनंद घ्यायचा आहे, तेव्हा ऐकायला विसरू नका स्वरलहरी हा कार्यक्रम आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून।

0: आषाढी वारी आनंद वारी, आषाढी वारी आनंद वारी, विठ्ठल नामाची गोडशी दोरी, टाळ मृदुंगाचा गजर भारी, भक्ती रंगली पंढरी दारी, माऊली माऊली मुखी जय घोष, दुमदुमला हरिनामाचा घोष, आषाढी वारी आनंद वारी, विठुरायाच्या भेटीची आसही भारी। आषाढी वारी निमित्त विशेष कार्यक्रम आषाढ वारी आनंद वारी 8 जुलैपासून रोज सकाळी 6:30 वाजता। लेखन आणि निवेदन प्राध्यापक ज्ञानेश्वर कुलकर्णी वतने, निर्मिती सहाय्य मदालसा कानडे आणि सादर करते नयन पवार। तेव्हा श्रोते हो, ऐकायला विसरू नका आषाढ वारी आनंद वारी।
1: हॅलो डॉक्टर, श्रोतेहो गुरुवार दिनांक 23 जुलै रोजी आपल्या लाईव्ह हॅलो डॉक्टर या फोन इन कार्यक्रमामध्ये नक्की कॉल करा। आपल्या हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा विषय आहे नेबुलायझर आणि इनहेलरचा योग्य वापर। श्रोत्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देतील छाती आणि फुप्फुस विकार तज्ज्ञ डॉक्टर सुनील जाधव। तर श्रोतेहो गुरुवार दिनांक 23 जुलै रोजी सकाळी 10:30 ते 11 यावेळेत थेट कॉल करा आणि आपल्या समस्यांचे निराकरण करा। त्यासाठी आमचे नंबर्स आहेत 0240-29-70-212 आणि 0240-29-70-231। हॅलो डॉक्टर।

0: नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. संसदेत नीटसह सर्व बाबींवर चर्चा करण्याची सरकारची तयारी. राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंग यांचं प्रतिपादन. भविष्यात प्रश्नपत्रिका फुटीच्या घटना थांबवण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी एकत्रित प्रयत्न करण्याचं पंतप्रधानांचं आवाहन. 6 बंडखोर खासदारांच्या शिवसेना प्रवेशाला मान्यता देण्याच्या निर्णयाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं सर्वोच्च न्यायालयात आव्हान. राज्यातल्या 177 आकांक्षित तालुक्यांमध्ये प्रायोगिक तत्वावर विकास कार्यक्रम राबवण्यास राज्य मंत्रिमंडळाची मान्यता. आणि मराठवाड्यात अनेक भागात संततधार पाऊस. आजही बहुतांश जिल्ह्यात पावसाचा अंदाज. आता सविस्तर बातम्या. नीट पेपर फुटी आणि संबंधित मुद्द्यांवर संसदेत चर्चा करण्यास सरकार तयार असल्याचं पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री जितेंद्र सिंग यांनी सांगितलं. विरोधी पक्षनेते राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह काँग्रेसचे इतर नेते आणि कार्यकर्त्यांनी या प्रकरणी पंतप्रधानांच्या निवासस्थानासमोर काल आंदोलन केलं. त्यानंतर ते बोलत होते. जितेंद्र सिंग यांनी केंद्रीय गृहसचिव गोविंद मोहन यांच्यासह राहुल गांधी आणि इतर नेत्यांशी चर्चा केली. या प्रकरणी संसदेत चर्चा करण्यासाठीचा अर्ज काँग्रेसनं दिला नसल्याचं सिंग यांनी सांगितलं. ते म्हणाले,
1: सरकार संसद में न केवल इस विषय को लेकर बल्कि इस विषय के साथ संबंधित अन्य सभी विषयों को विस्तृत चर्चा के लिए तैयार है. प्रधानमंत्री जी ने बहुत स्पष्ट कहा है कि नीट और पेपर लीक इत्यादि विषयों को लेकर के जो लोग भी जिम्मेवार हैं उनके खिलाफ कड़ी से कड़ी कार्रवाई की जाएगी और हम अपने बच्चों के साथ अन्याय नहीं होने देंगे.
0: नागरिकांची गैरसोय होत असल्यामुळे आंदोलन थांबवण्याचं आवाहन सिंग यांनी यावेळी आंदोलनकर्त्यांना केलं. पण तरीही आंदोलन सुरू राहिल्यानं दिल्ली पोलिसांनी राहुल गांधी यांच्यासह इतर नेत्यांना ताब्यात घेऊन काही वेळानंतर सोडून दिल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे. दरम्यान नीट पेपरफुटी प्रकरणासह इतर विविध मुद्द्यांवरून विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे संसदेच्या दोन्ही सदनांचं कामकाज कालही वारंवार व्यत्यय आल्यानंतर दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. भविष्यात प्रश्नपत्रिका फुटीच्या घटना थांबवण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी एकत्रित प्रयत्न करावेत असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. काल नवी दिल्लीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी संसदीय पक्षाच्या बैठकीत ते बोलत होते. प्रश्नपत्रिका फुटीमध्ये सहभागी असलेल्यांविरुद्ध कठोर कारवाई करून देशातल्या युवकांच्या हिताचं रक्षण करण्याच्या सरकारच्या निर्धाराचा पंतप्रधानांनी पुनरुच्चार केला. नीट प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणातल्या सर्व आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे असंही पंतप्रधानांनी सांगितल्याची माहिती संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी दिली. ते म्हणाले,
2: आगे पेपर लीक नहीं होने के लिए सख्ती से जो कदम उठाया गया है उसके बारे में भी प्रधानमंत्री जी ने जानकारी दिया और प्रधानमंत्री जी ने ये भी कहा कि पेपर लीक सिर्फ एक राज्य का मामला नहीं है, सिर्फ केंद्र सरकार का मामला नहीं, दलगत राजनीति का विषय नहीं है, ये देश का विषय है और युवाओं का भविष्य के साथ कोई खिलवाड़ नहीं होने के लिए और खिलवाड़ नहीं करने देने के लिए सख्ती से कदम भी उठाए, सजा भी दे दोषियों को और फिर फुल प्रूफ सिस्टम काम जो अभी कर रहे हैं उसमें भी सब मिलकर के करें.
0: संसदेच्या सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात विरोधी पक्षांनी कामकाजात सहकार्य करावं असं आवाहन रिजिजू यांनी केलं. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी 6 बंडखोर खासदारांच्या शिवसेना प्रवेशाला मान्यता देण्याच्या निर्णयाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जयमाला बागची तसंच न्यायमूर्ती विपुल पांचोली यांच्या पीठासमोर देवदत्त कामत यांनी ही याचिका सादर केली असून तात्काळ सुनावणी घेण्याची विनंती केली आहे. मतदार यादी पुनरीक्षणाच्या कारणामुळे महाराष्ट्रातल्या उर्वरित 20 जिल्हा परिषदांच्या निवडणुका वर्षभर पुढे ढकलता येणार नाहीत असं सर्वोच्च न्यायालयानं नमूद केलं आहे. मतदार यादी पुनरीक्षणाचं काम करत असलेले अधिकारी या निवडणुकांच्या कामासाठी उपलब्ध असतील का हे स्पष्ट करावं अशी सूचना न्यायालयानं काल राज्य निवडणूक आयोगाला केली. डासांमुळे उद्भवणाऱ्या डेंग्यू या आजारावरच्या कुडेंगा या

0: लसीच्या विक्रीला केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्थेनं परवानगी दिली आहे. डेंग्यू प्रतिबंधासाठी देशात मान्यता मिळालेली ही पहिलीच लस असून 4 ते 60 वयोगटातल्या व्यक्तींमध्ये डेंग्यू आजाराच्या प्रतिबंधासाठी त्याला मंजुरी देण्यात आली आहे. या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. राज्यातल्या 177 आकांक्षित तालुक्यांमध्ये प्रायोगिक तत्वावर आकांक्षित तालुका विकास कार्यक्रम राबवण्यास राज्य मंत्रिमंडळाच्या काल झालेल्या बैठकीत मान्यता देण्यात आली. यामध्ये धाराशिव, हिंगोली, जालना, बीड आणि परभणी यासह 10 जिल्ह्यातल्या तालुक्यांचा समावेश आहे. या तालुक्यांना या वर्षासाठी 5 कोटी रुपये निधी देण्यात येईल. या वर्षात सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या तालुक्यांना पुरस्कार स्वरूपात अनुक्रमे 10 कोटी, 8, 6, 4 आणि 2 कोटी रुपयांचे 1 ते 5 पुरस्कार देण्यात येतील. याशिवाय सर्व क्षेत्रातल्या एकत्रित कामगिरीच्या आधारे प्रत्येकी 21, 15 आणि 11 कोटी रुपयांचे 3 पुरस्कारही देण्यात येणार आहेत. या तालुक्यांच्या मूल्यांकनासाठी राज्यस्तरीय, जिल्हास्तरीय आणि तालुकास्तरीय अशा संनियंत्रण समित्या स्थापन केल्या जातील. लोकायुक्त कार्यालयातल्या 143 पदांच्या सुधारित आकृतीबंधास कालच्या बैठकीत मंत्रिमंडळानं मान्यता दिली. लोकायुक्त तसंच उपलोकायुक्त कार्यालयाची स्थापना करणारं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य आहे. शेतकरी कर्जमाफीची पहिली यादी आज माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीचं औचित्य साधून जाहीर व्हावी यासाठी विशेष प्रयत्न सुरू असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे. काल मुंबईत अजित पवार यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर एका छायाचित्र प्रदर्शनाच्या उद्घाटनानंतर बोलताना ते म्हणाले,
1: प्रयत्न आहे की उद्या पहिली यादी जी आहे ती जाहीर व्हावी. आमचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी या संदर्भात प्रयत्न केलेला आहे आणि शक्यतो उद्या दादांच्या जयंतीचं औचित्य साधून ही यादी यावी हा प्रयत्न आम्ही करू.
0: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधत भारतीय जनता पक्ष महिला मोर्चाच्या वतीनं आज राज्यभरात देवाभाऊ कृषी माऊली सोहळा हा विशेष उपक्रम राबवण्यात येणार आहे. या उपक्रमांतर्गत 4,000 शहरी महिलांना किचन गार्डन किट तर 4,000 ग्रामीण महिलांना कृषी माऊली किटचं मोफत वाटप केलं जाणार आहे. तुळजापूर इथं 841 एकर जमिनीवर एसटी महामंडळ राज्यातला पहिला सौर ऊर्जा प्रकल्प साकारणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. आगामी काळात इतर ठिकाणी आणि जिल्ह्यात असे प्रकल्प सुरू करण्याचं नियोजन असल्याचं ते म्हणाले. हा उपक्रम पर्यावरणपूरक ऊर्जा वापरातून एसटी महामंडळाच्या आर्थिक स्वावलंबनाच्या दिशेनं एक महत्त्वाचं पाऊल ठरणार आहे. यामुळे ऊर्जा बचत, पर्यावरण संवर्धन आणि आर्थिक शिस्त या तिन्ही क्षेत्रांमध्ये सकारात्मक परिणाम होईल असा विश्वास सरनाईक यांनी व्यक्त केला. छत्रपती संभाजीनगर इथल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय घाटीच्या परिसरात सुसज्ज 7 मजली धर्मशाळा उभारण्याला राज्य शासनानं मंजुरी दिली आहे. हा प्रकल्प ना नफा ना तोटा या तत्वावर राबवला जाणार आहे. राज्यातल्या एकूण 6 शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये अशा प्रकारच्या धर्मशाळा उभारल्या जाणार आहेत. छत्रपती संभाजीनगर इथं शिक्षण विभाग आणि श्री सरस्वती भुवन शिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमानं काल बालविवाह निर्मूलन आणि नशामुक्त अभियानाअंतर्गत प्रभात फेरी काढण्यात आली. हे अभियान 31 जुलैपर्यंत राबवण्यात येत आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्हा बालविवाह मुक्त करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचं आवाहन जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी अश्विनी लाटकर यांनी केलं. त्या म्हणाल्या,
2: प्रत्येक मुलगी सुरक्षित, सक्षम आणि स्वावलंबी होण्यासाठी आपल्या सगळ्यांना मनापासून योगदान द्यायचं आहे. चला तर मग हातात हात घालून बालविवाह मुक्त, सुरक्षित, सुसंस्कृत आणि प्रगत छत्रपती संभाजीनगर घडवण्यासाठी आपण सर्वजण पुढे येऊयात.
0: या अभियानासंदर्भात लाटकर यांनी दिलेली संपूर्ण माहिती आमच्या प्रासंगिक या सदरात आज आपल्याला ऐकता येईल. अनुसूचित जातीच्या आरक्षणाचं उपवर्गीकरण रद्द करून समाजाला 20% आरक्षण लागू करण्याच्या मागणीसाठी काल जालना इथं आंबेडकरी समाजाच्या वतीनं संघर्ष मोर्चा काढण्यात आला. जिल्हाभरातून मोठ्या संख्येनं नागरिक या मोर्चात सहभागी झाले होते. मराठवाड्यात अनेक भागात काल पाऊस झाला. छत्रपती संभाजीनगर शहर आणि परिसरात तसंच जालना शहरासह जिल्ह्यातल्या बहुतांश भागात रात्रीपासून पावसाची संततधार सुरू आहे. लातूर जिल्ह्यात गेल्या 3 दिवसांपासून हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू असून खरीप पिकांना दिलासा मिळाला आहे. या पावसामुळे शेतीसाठी आवश्यक ओलावा निर्माण झाला असला तरी जिल्ह्यातल्या सुमारे 60% क्षेत्रावर अद्यापही पेरण्या बाकी असल्याची माहिती कृषी विभागानं दिली आहे. नाशिकच्या घाटमाथा परिसरात काल मुसळधार पाऊस झाला. इगतपुरीत सर्वाधिक 103 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. जिल्ह्यात सिन्नर, येवला, नांदगाव, मालेगाव आदी तालुक्यांमध्ये मात्र अद्याप समाधानकारक पाऊस झाला नाही.

0: हवामान. मुंबई, नाशिक, पुणे तसंच विदर्भातल्या बहुतांश जिल्ह्यांना आज पावसाचा यलो अलर्ट. पालघरसह कोकणातले सर्व जिल्हे आणि नाशिक जिल्ह्यात काही भागाला ऑरेंज अलर्ट, तर पुणे जिल्ह्याच्या घाटमाथा परिसरात रेड अलर्ट देण्यात आला आहे. मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्यात आज सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. संसदेत नीटसह सर्व बाबींवर चर्चा करण्याची सरकारची तयारी, राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंग यांचं प्रतिपादन. भविष्यात प्रश्नपत्रिका फुटीच्या घटना थांबवण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी एकत्रित प्रयत्न करण्याचं पंतप्रधानांचं आवाहन. आणि राज्यातल्या 177 आकांक्षित तालुक्यांमध्ये प्रायोगिक तत्वावर विकास कार्यक्रम राबवण्यास राज्य मंत्रिमंडळाची मान्यता. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे. श्रोते हो, आमची कार्यक्रमाची यानंतरची उद्घोषणा काही क्षणातच.
2: प्रधानमंत्री पीक विमा योजना.
3: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना. खरीप हंगाम 2026.
4: जालना जिल्ह्याकरिता अधिसूचित पिकं आहेत तूर, बाजरी, मूग, मका, उडीद, कापूस आणि सोयाबीन.
3: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026.
4: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447.
2: प्रधानमंत्री पीक विमा योजना.
3: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना. खरीप हंगाम 2026.
4: परभणी जिल्ह्याकरिता अधिसूचित पिकं आहेत तूर, मूग, उडीद, कापूस आणि सोयाबीन.
3: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026.
4: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447.
5: एक निवेदन. व्यावसायिक बँका आणि शासकीय कार्यालयांसाठी एक सुवर्ण संधी. प्रसार भारतीच्या अंतर्गत असलेल्या आकाशवाणी परभणी केंद्र इमारतीमधील पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावरील प्रशस्त जागा भाड्याने देण्यासाठी उपलब्ध आहे. सरकारी कार्यालय, बँका किंवा नामांकित व्यावसायिक संस्थांसाठी ही जागा अत्यंत योग्य आणि सोयीस्कर आहे. पहिला मजला 10 खोल्या 10 बाय 10 फूट आणि 2 मोठ्या खोल्या उपलब्ध. दुसऱ्या मजल्यावर 3 खोल्या आणि 40 बाय 12 फुटांचे 3 भव्य हॉल उपलब्ध. वैशिष्ट्य: परभणी शहराचे मध्यवर्ती ठिकाण, मुबलक जागा, 24 तास वीज पाण्याची सोय आणि संपूर्ण सुरक्षित परिसर. भाड्याचा दर आणि अटी केंद्र सरकारच्या नियमांनुसार राहतील. तर मग वाट कसली पाहताय? आजच आपल्या कार्यालयाला किंवा बँकेला नवीन आणि हक्काची जागा मिळवून द्या. जागेच्या पाहणीसाठी आणि तात्काळ प्रस्ताव सादर करण्यासाठी संपर्क करा कार्यालय प्रमुख, आकाशवाणी परभणी.

0: हॅलो डॉक्टर, हा कार्यक्रम घेऊन येतो आहोत आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून. हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात तज्ज्ञ डॉक्टरांना आमंत्रित करतोय. हॅलो डॉक्टर, लवकरच सुरू करत आहोत आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून. हॅलो डॉक्टर, तुमचे आरोग्यविषयक प्रश्न आणि तज्ज्ञ डॉक्टरांची उत्तरं आता लवकरच आकाशवाणी परभणी केंद्रावरून. हॅलो डॉक्टर.
1: श्रोतेहो, आपण ऐकतात आकाशवाणी परभणी केंद्राचे कार्यक्रम. यानंतर ठीक 7:25 दिलखुलास प्रायोजित कार्यक्रम आम्ही आता मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.

0: श्रोते हो नमस्कार. माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिलखुलास कार्यक्रमामध्ये मी सुषमा जाधव आपलं मनापासून स्वागत करते. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरेचा मानबिंदू म्हणजे आषाढी वारी. संतांच्या विचारांचा वारसा जपत लाखो वारकरी दरवर्षी भक्तिभावानं पंढरपूरच्या दिशेनं पायी प्रस्थान करतात. शेकडो वर्षांची ही परंपरा आजही तितक्याच श्रद्धेनं आणि उत्साहानं सुरू आहे. मात्र लाखो वारकऱ्यांचा हा भक्तीचा प्रवास सुरक्षित, सुव्यवस्थित आणि सुरळीत पार पडण्यासाठी प्रशासनाची भूमिका अत्यंत महत्वाची ठरते. वारीच्या मार्गांचं नियोजन, वाहतूक व्यवस्था, पोलीस बंदोबस्त, आरोग्यसेवा, स्वच्छता, पिण्याचं पाणी, आपत्ती व्यवस्थापन, नियंत्रण कक्ष तसंच विविध शासकीय विभागांमधील समन्वय या सर्व बाबींचं काटेकोर नियोजन केलं जातं. एका मोठ्या जनसमुदायाच्या व्यवस्थापनाचं उत्कृष्ट उदाहरण असलेल्या या नियोजन प्रक्रियेविषयी आजच्या दिलखुलास कार्यक्रमातनं आपण जाणून घेणार आहोत. आणि या कार्यक्रमात आपल्याशी आज संवाद साधणार आहेत पुण्याचे माजी जिल्हाधिकारी आणि यशदाचे महासंचालक डॉक्टर सुहास दिवसे सर. सर नमस्कार. दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत.
1: धन्यवाद. वारीमध्ये वेगवेगळे घटक कार्यरत असतात. वारीचे विश्वस्त असतील, प्रत्येक दिंडीचे प्रमुख असतील, पोलीस यंत्रणा असेल, जिल्हा परिषद आणि इतर ज्या काही कर्मचारी अधिकारी काम करत असतील, ह्या सर्वांच्या बरोबर योग्य अशा प्रकारचं दळणवळण, संदेशाची देवाणघेवाण ही खूप महत्त्वाची बाब असते. आणि म्हणून कम्युनिकेशन म्हणजे दळणवळणासाठी काय व्यवस्था करावी लागेल याचाही विचार केला जातो. उदाहरणार्थ जे जे अधिकारी कर्मचारी कार्यरत आहेत त्या सर्वांच्या टेलिफोन्स म्हणजे मोबाईल नंबरची यादी किंवा डायरी प्रकाशित केली जाते आणि ती त्या त्या प्रत्येकाकडं ती उपलब्ध असते. म्हणजे विश्वस्तांचे नंबर असतील, दिंडी प्रमुखांचे नंबर असतील, संबंधित विषयाशी जे अधिकारी काम करतात इन्सिडेंट कमांडर त्यांचे पण नंबर त्याच्यामध्ये लिहिले असतात. म्हणजे एखाद्या दिंडीला आरोग्यविषयक काही अडचण आली तर त्या क्षेत्रामधला कोणता अधिकाऱ्याला संपर्क करावा हे त्या दिंडी प्रमुखाला माहीत असतं. मग आरोग्य असेल, पाणी पुरवठा असेल, स्वच्छता असेल, पोलीस बंदोबस्त असेल किंवा इतर कुठल्याही गोष्टीमध्ये ही जी काही माहितीची देवाणघेवाण आहे ही चालू राहते. याचबरोबर आपापसामध्ये अधिकाऱ्यांमध्ये सुद्धा म्हणजे पोलीस प्रशासन, जिल्हा प्रशासन, आरोग्यामधलं प्रशासन यांच्यामधल्या समन्वयासाठी सुद्धा एक स्वतंत्रपणे कम्युनिकेशन चॅनेल असतात, जेणेकरून याच्यामध्ये सुद्धा जी काही माहितीची देवाणघेवाण होते. पोलीस एवढे 10-15 लाख ज्या वेळेला वारकरी एखाद्या गावी जातात त्यावेळी तिथले मोबाईल टॉवर्स जॅम होऊन जातात, एवढं ताण त्याच्यावर करू. मग त्याच्यासाठी बेस स्टेशन्स, त्याच्यासाठी रिपीटर स्टेशन, त्याच्यासाठी मोबाईल टॉवर्स हे सर्व नियोजन केलं जातं आणि मग त्या त्या ठिकाणी हे जे काही टॉवर्स असतात ते तिथून उभे केले जातात आणि त्यासाठी ज्या जे काही मोबाईल सेवा देणाऱ्या ज्या कंपन्या आहेत त्या स्वतःहून पुढे येतात, जेणेकरून या ज्या दळणवळणा माहितीच्या देवाणघेवाण किंवा दळणवळणामध्ये कुठल्या प्रकारची अडचणी येऊ नये. आणि मग आपत्तीच्या वेळेला सगळ्यात जर महत्त्वाचा काही जर भाग असेल तर योग्य माहिती योग्य वेळी योग्य व्यक्तीपर्यंत पोहोचणं याच्यामध्येच त्या व्यवस्थापनाचं यश अवलंबून असतं. आणि म्हणून दळणवळण आणि संदेशवहन याच्यासाठी आवश्यक उपाययोजना हा सगळ्यात महत्त्वाचा घटक या पूर्ण नियोजनामध्ये निश्चितपण. पालखी मार्गावर वारकरी जेव्हा मार्गस्थ होतात त्यावेळेला वेगवेगळ्या मुक्कामाच्या ठिकाणी ते थांबत असतात, विसाव्याच्या ठिकाणी थांबतात,

आणि अशा ठिकाणी शहरांमध्ये पण मुक्काम करतात आणि अशा ठिकाणी शौचालयाची व्यवस्था हा सगळ्यात मोठा असा याला म्हणूयात की महत्त्वाचा घटक आहे ज्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर अडचणी येतात. एवढ्या मोठ्या प्रमाणात म्हणजे जर 10 ते 15 लाख वारकऱ्यांची जर शौचालयाची व्यवस्था करायची असेल तर त्याचं नियोजन करणं खूप खूप जिकिरीचं असतं. म्हणून मग प्रत्येक वेळेला किती प्रकारची शौचालयं आपल्याकडे उपलब्ध आहेत याचा आढावा घेतला. मग ग्रामीण भागामध्ये सार्वजनिक शौचालयं असतील, शासकीय वेगवेगळ्या याच्यामधनं शौचालयाची निर्मिती झाली असेल तर काही मंगल कार्यालयामध्ये शौचालयं असू शकतात, काही हॉटेल्समध्ये शौचालयं असू शकतात. त्याची पूर्ण माहिती घेऊन त्याचं लोकेशन कुठे आहे ते पण निश्चित केलं जातं आणि त्याच्यानुसार मग आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी लागणारी फिरती शौचालयं किती लागतील, टेम्पररी शौचालयं किती निर्माण करावी लागतील याचं पण नियोजन केलं जातं. आता कितीही म्हणलं तरी शौचालयं अपुरीच पडतात. म्हणून पुणे जिल्हा प्रशासनाने 2-3 वर्षापूर्वी खूप छान उपक्रम केला. याच्यामध्ये शासनाने ग्रामीण भागामध्ये व्यक्तिगत शौचालयाकरता एक मोहीम हाती घेतली होती आणि घरटी आता त्याच्यासाठी अनुदान दिलं गेलं आणि लोकांना प्रवृत्त केलं गेलं की तुम्ही स्वतःच्या घरामध्ये शौचालय बांधा. त्यामुळे ग्रामीण भागामध्ये व्यक्तिगत शौचालयांची संख्या खूप वाढलेली आहे. आणि मग विचार असा आला की मग जर या व्यक्तिगत शौचालयांचा जर वापर केला गेला तर मोठ्या प्रमाणावर शौचालय उपलब्ध होऊ शकते. पूर्वी वारी ज्यावेळेला गावी यायची त्यावेळेला प्रत्येक गावामध्ये त्यांची ठरलेली मुक्कामाची ठिकाणं असतात, ठरलेली घरं असतात आणि ती कुटुंब त्या वारकऱ्यांची व्यवस्था करतात. पण आता वारकऱ्यांची सेवा हीच ईश्वर सेवा असेल तर वारकऱ्यांच्या या गरजा जर पूर्ण करत असतील तर ती फार मोठी सेवा होऊ शकते. हा एक चांगला विचार गावागावांमधनं पोचवला गेला आणि ज्या व्यक्तीला मग आपल्या घरातलं व्यक्तिगत शौचालय वारकऱ्यांना वापरासाठी उपलब्ध करून द्यायचं असेल तर त्याची संमती घेण्यात आली आणि मग त्याच्या शौचालय जर तो देत असेल तर त्याच्यासाठी आवश्यक असणारा पाणी पुरवठा तिथं व्यवस्थित होतो का नाही याची पण जबाबदारी शासनाने घेतली. आणि मग गावामध्ये ज्यावेळा वारकरी गेले तेव्हा असे जे काही व्यक्तिगत शौचालयाचा वापर करू देणाऱ्या घरांवर पांढरे झेंडे लावण्यात आले आणि वारकऱ्यांनी माहिती देण्यात आली की ज्या घरावर पांढरा झेंडा आहे त्या व्यक्तीनं किंवा त्या कुटुंबानं आपलं शौचालय आपल्याला त्या वापरासाठी खुलं ठेवलेलं आहे आणि त्या अर्थी ती एक वेगळी सेवा वारकऱ्यांची ते कुटुंब करू इच्छित. आणि याला प्रचंड प्रतिसाद मिळाला. जवळजवळ 90,000 जास्त जी काही व्यक्तिगत शौचालय ती वारकऱ्यांना वापरासाठी उपलब्ध झाली आणि त्यामुळं मग सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकारची घाण होणं किंवा दुर्गंधी पसरणं हे प्रमाण खूप कमी झालं आणि त्याच्यातून निर्माण होणारी रोगराई पण खूप कमी झाली. आणि या ही जी काही चळवळ आहे ज्याच्यामध्ये केवळ पांडुरंगाला जाण्याच्या ऐवजी जो पांडुरंगाला जातो तो वारकरीच पांडुरंग आहे तो समजून सेवा हा जो काही मूळ त्या सगळ्या वारकरी संप्रदायाचा किंवा एकूणच वारीचा जो आत्मा आहे तोच लोकांना जर व्यवस्थित समजला आणि उत्साहाने अत्यंत चांगल्या पद्धतीनं लोकांनी त्याला प्रतिसाद दिला, नागरिकांनी प्रतिसाद दिला आणि हे खूप छान उपक्रम वारीमध्ये प्रत्येक गावागावामध्ये आपल्याला आता पाहायला मिळतो. वारकरी ज्या वेळेला मार्गस्थ किंवा मार्गक्रमण करत असतात त्यावेळेला स्वच्छता एक महत्त्वाचा विषय असतो. ग्रामीण भाग आणि शहरी भागामध्ये स्वच्छता करण्यासाठी संबंधित यंत्रणा वेगवेगळ्या प्रकारची उपाययोजना करतात. मग स्वच्छतेसाठी आवश्यक असणारे कारण मोठ्या प्रमाणावर कचरा निर्माण होतो त्यासाठी मग त्या कचऱ्याचं व्यवस्थापन कसं करणार, वाहतूक कशी करणार, त्यासाठी मग वेगळ्या गाड्या, घंटा गाड्या किंवा त्या ठिकाणी कचरा उचलण्याची वेगळी व्यवस्था ह्या सर्व गोष्टी ह्या महानगरपालिकेमार्फत किंवा ग्रामपंचायतमार्फत केल्या जातात. जिल्हा परिषदेमार्फत पण याला निश्चितपणे मनुष्यबळ, गाड्या सगळं दिल्या जातात आणि हा कचरा एकत्रित केल्यानंतर पुन्हा त्याची विल्हेवाट कशी लावायची त्याही बाबतीमध्ये नियोजन केलं जातं. आता या सर्व कार्यक्रमामध्ये महानगरपालिका क्षेत्रामध्ये पण वेगळे काही विषय हाताळले गरजेचे असतं. उदाहरणार्थ जेव्हा देहू आणि आळंदी व दून महानगरपालिका क्षेत्र पुणे किंवा पिंपरी चिंचवडमध्ये वारकरी येतात त्यावेळेला बरेच वारकऱ्यांना तिथल्या रस्ते कुठले आहेत, कुठल्या मार्गाने मार्गस्थ व्हायचं, कुठल्या मार्गाने जाऊ नये किंवा त्या ठिकाणी ट्रॅफिकचं नियोजन संबंधित पोलीस यंत्रणेने कसं केलेलं आहे याची माहिती त्यांना नसते. मग त्यासाठी माहिती पथकं त्या ठिकाणी निर्माण करणं किंवा दिशादर्शक फलक लावणं किंवा त्याच्यामध्ये बॅरिकेड्स करणं हे पोलिसांच्या सहकार्यानं संबंधित महानगरपालिका करते. त्या रस्त्यांची डागडुजी करणं, त्या ठिकाणी जर फांद्या वाढल्या असतील, झाडं वाढल्या असतील तर त्याची साफसफाई करणं, मुक्कामाच्या ठिकाणी साफसफाई करून तो त्या ठिकाणी मुक्कामाची चांगली व्यवस्था करण्यासाठी जी जे आवश्यक उपाययोजना आहे ते संबंधित वॉर्ड ऑफिसर महानगरपालिकांचे हे करत असतात. आणि मग याच्यामध्ये CCTVचा खूप मोठ्या प्रमाणावर वापर होतो. दोन्ही पोलीस मुख्यालय याच्यामध्ये ज्या वेळेला बंदोबस्त देतात त्यावेळेला महत्वाच्या गर्दीच्या ठिकाणी, चौकाच्या ठिकाणी, ज्या ठिकाणी ट्रॅफिकचे इश्यूज आहेत त्या ठिकाणी CCTVद्वारे त्याच्यावर नियंत्रण केलं जातं. वेगवेगळ्या ठिकाणी वॉच टॉवर्स उभा केले जातात की गर्दीवर नियंत्रण

0: नियंत्रण करण्यासाठी किंवा जर मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असेल तर त्यासाठी वेगवेगळे उपाययोजना करण्यासाठी पोलीस दलं तैनात केली जातात, त्यासाठी स्वतंत्र मनुष्यबळाची निर्मिती केली जाते. त्यामुळे पोलिसांचा जो काही त्याच्यामधला महत्वाचा जो भाग आहे तो एकतर पालखी आणि पालखीबरोबरचे येणारे ज्या काही दिंड्या आहेत त्यांना सुरक्षितता देणं, त्यासाठी मग पायलट कार्स, त्यासाठी एस्कॉर्टच्या कार्स किंवा ते मनुष्यबळ, हा एक म्हणजे पालखीची सुरक्षितता हा एक महत्वाचा भाग. आणि त्याच्याबरोबर मग त्याच्यासाठी अनुषंगिक जे ट्रॅफिक मॅनेजमेंटचा पार्ट आहे, मग जड वाहनं कुठून सोडणार, दुचाकी कुठून सोडणार, चालणाऱ्या वारकऱ्यांसाठी कसा मार्ग चांगला करणार, यासाठी मग बॅरिकेड्स करणं, दिशादर्शक फलक लावणं, माहिती पथक माहिती देण्यासाठी पथकं उभारणं किंवा स्टॉल्स उभारणं, हे वॉच टॉवर्स उभारणं, या सर्व गोष्टी केल्या जातात. आणि याचं कम्युनिकेशनसाठी मग कंट्रोल रूम्समध्ये पण अशा प्रकारची व्यवस्था केली जाते की जेणेकरून एखादी जर घटना अनुचित घडली त्या ठिकाणी तात्काळ मदत पोहोचवण्यासाठी काय व्यवस्था करता येईल याचं पण नियोजन केलं जातं. तर यामध्ये मग हा जो समन्वय जो असतो, महानगरपालिका आयुक्त असतील, महानगरपालिकेचे इतर वॉर्ड ऑफिसर आणि त्यांचे कर्मचारी अधिकारी, पोलीस यंत्रणेचा सगळ्यात संपूर्ण एवढा प्रचंड मोठा ज्याच्यामध्ये अगदी दिवसभर त्या सर्व आणि रात्रीसुद्धा सुरक्षितेच्या दृष्टीनं आवश्यक उपाययोजना आणि या ज्या गोष्टी ज्या आहेत ट्रॅफिकच्या बाबतीतल्या उपाययोजना यासाठी खूप मोठा समन्वय आवश्यक असतो. आणि शहरी भागामधलं पालखीचं नियोजन हे खूप अवघड आहे, म्हणजे शहरामध्ये एकतर जागेची कमतरता असते, शहरामध्ये संसाधनं जरी जास्त असली तरी ती संसाधनांचा वापर चांगल्या पद्धतीनं करणं हे पण खूप मोठं चॅलेंज असतं. शहरामध्ये मुळातच गर्दीची ठिकाणं मोठ्या प्रमाणावर असतात आणि मग त्यासाठी मग शाळा बंद करणे, सुट्टी देणे किंवा वाहतुकीचे नियोजन करण्यासाठी वेगवेगळे आदेश पारित करणं, हे सर्व आदेश हा सुद्धा त्या व्यवस्थापनाचा एक भाग असतो. मग त्या ठिकाणी ज्या ठिकाणी पालखी मार्ग असेल त्या ठिकाणी दारूची दुकानं बंद करणे, कत्तलखाने बंद करणे, त्या ठिकाणी हॉटेल्समधल्या खाद्यपदार्थांची तपासणी करण्यासाठी पथकाची निर्मिती करणे किंवा ह्या सर्व गोष्टींसाठी वेगवेगळे आदेश पारित करावे लागतात. आणि आपत्ती व्यवस्थापन किंवा त्या त्या कायद्यातल्या तरतुदी वापरून जिल्हाधिकारी, पोलीस अधिकारी किंवा संबंधित समजा अन्न औषध प्रशासनाचे अधिकारी हे सर्व त्याच्यामध्ये आदेश पारित करतात आणि त्याच्यानुसार त्याची पाहणी करतात आणि त्याचं जर त्या कायद्याचे उल्लंघन होत असेल तर कारवाई पण केली जाते. त्यामुळे अशा विविध संस्था किंवा विविध कार्यालय आणि त्यांच्यामधले हे विविध सर्व गोष्टी करणं हा एक आणि त्याच्यामध्ये समन्वय राखणं हा खूप असा जिकिरीचा असा भाग असतो आणि त्यासाठी त्याचं नियोजन अत्यंत काटेकोरपणे केलं जातं आणि अंमलबजावणी पण खूप चांगल्या पद्धतीने लक्ष दिलं जातं. या सर्व सोहळ्यामध्ये अनेक उत्साही नागरिक काहीतरी करावं या भावनेने येतात. मग अशा प्रकारच्या जे काही स्वयंसेवकांचं सुद्धा मदत प्रशासन घेतं आणि मग आपण या स्वयंसेवकाची नोंदणी करतो. मग एखादं कॉलेज असेल त्या कॉलेजचे विद्यार्थी विद्यार्थिनी असतील, एखादं कार्यालय असेल तिथले काही कर्मचारी असतील, त्यांना विशिष्ट कामासाठी नेमून दिलं जातं, त्यांचं प्रशिक्षण घेतलं जातं. होमगार्ड्स किंवा इतर अशा प्रकारच्या जे काही यंत्रणा आहेत, NCC असतील, NCC कॅडेट्स असतील, त्यांचा पण वापर केला जातो. आणि मग त्यांना वेगवेगळ्या उदाहरणार्थ स्वच्छता, उदाहरणार्थ सुरक्षितता, उदाहरणार्थ गर्दीचं नियंत्रण, ट्रॅफिक नियंत्रण, ह्या अशा छोट्या छोट्या किंवा वैद्यकीय काही त्याच्यामध्ये जर काही मेडिकल कॉलेजचे विद्यार्थी असतील, नर्सिंग कॉलेजचे विद्यार्थी विद्यार्थिनी असतील, त्यांचा सुद्धा आपण वापर करून घेतो, त्यांना पण आपण प्रशिक्षण देतो. प्रशासन त्यांना जबाबदारी निश्चित करून देतं, त्यांच्या कुणीतरी नोडल ऑफिसर असतो त्याच्यावरती जबाबदारी टाकली जाते. आणि मग पालखीच्या त्या काळामध्ये ही सर्व मंडळी उत्स्फूर्तपणे मात्र ठरवून दिलेलं काम व्यवस्थित करतात.
1: श्रोते हो, आषाढी वारी म्हणजे केवळ एक धार्मिक सोहळा नाही तर श्रद्धा, शिस्त, सामाजिक एकता आणि व्यवस्थापन कौशल्य यांचा अतिशय सुंदर मिलाप आहे. लाखो वारकऱ्यांचा प्रवास सुरक्षित आणि सुखकर व्हावा यासाठी प्रशासनाकडून केले जाणारे सूक्ष्म नियोजन, विविध विभागांचा समन्वय आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर यामुळे वारीचं व्यवस्थापन अधिक सक्षम होत आहे. आजच्या दिलखुलास कार्यक्रमातून आपण पालखी सोहळ्याच्या नियोजनामागील प्रशासनाची भूमिका, त्यामागची व्यापक तयारी जाणून घेतली. या महत्वपूर्ण विषयावर मार्गदर्शन केल्याबद्दल यशदाचे महासंचालक आणि पुण्याचे माजी जिल्हाधिकारी डॉ सुहास दिवसे सर यांचं मनःपूर्वक आभार. सर, तुम्ही इथे आलात आणि एवढी छान माहिती दिली त्याबद्दल आपले मनापासून आभार.
0: धन्यवाद.
1: श्रोतेव, तर पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमाच्या पुढील भागात एक नवा विषय घेऊन एका नव्या मान्यवरांसोबत. तोपर्यंत मी सुषमा जाधव आपला निरोप घेते. नमस्कार.

0: आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे. श्रोते हो, 7:40 झाले आहेत. प्रसारित करत आहोत प्रायोजित कार्यक्रम भक्तिरंग आषाढी विशेष. पुंडलिक वरदेही विठ्ठल याविषयी डॉक्टर तुकाराम गरुड यांनी दिलेली माहिती. तत्पूर्वी छोटीशी जाहिरात.
1: पीएम जय अब गरीबों की जय बन गई है.

0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ॲप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 1455 वर कॉल करा.
1: ही कहाणी आहे एका फोटोग्राफरची आणि तिच्या अंतर्मनाची. ओ लवली, वेल डन, बिझनेस लोन अप्रूव्ड. आता होईल मोठा स्टुडिओ, नवा कॅमेरा, नवे लाईट्स, सोबत नवीन कारे घेऊन टाक त्याच लोन मधून. नाही, लोन ज्या कामासाठी घेतलं त्यासाठीच वापरायचं. वेळेवर EMI भरा, क्रेडिट स्कोर वाढवा, पुढील लोन सहजपणे मिळवा. कार नाही तर माझा फोटो तरी घे. तुम्ही कोण?
2: RBI सांगते,
1: आर्थिक समजूतदारपणा, महिलेचा समृद्धपणा.
3: प्रधानमंत्री पीक विमा योजना.
4: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना. खरीप हंगाम 2026.
5: जालना जिल्ह्याकरिता अधिसूचित पीक आहेत तूर, बाजरी, मूग, मका, उडीद, कापूस आणि सोयाबीन.
4: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026.
5: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447.
3: प्रधानमंत्री पीक विमा योजना.
4: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना. खरीप हंगाम 2026.
5: परभणी जिल्ह्याकरिता अधिसूचित पीक आहेत तूर, मूग, उडीद, कापूस आणि सोयाबीन.
4: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026.
5: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447.
6: युरोपमध्ये प्रशिक्षित डॉक्टर विवेक मोतेवार यांचे मोतेवार नेत्रालय नांदेड येथे सेंच्युरियन या जगातील सर्वोत्तम फेको मशीनद्वारे बिनटाक्याची मोतीबिंदू शस्त्रक्रिया, काचबिंदू, बुबुळाचे आजार, तिरळेपणा यावर सुपर स्पेशालिस्ट डॉक्टरद्वारे शस्त्रक्रिया, मधुमेहींच्या नेत्रविकारावर रेटिना लेझरद्वारे उपचार. मोतेवार नेत्रालय, ST स्टँड जवळ, डॉक्टर्स लेन, नांदेड.
7: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत वारकरी संप्रदायाची पताका खांद्यावर घेऊन सामाजिक आणि शैक्षणिक कार्यात अग्रेसर असणारे आणि श्री लक्ष्मी नरसिंह साखर कारखाना आंबडापूर तालुका परभणीचे ज्येष्ठ मार्गदर्शक ॲडव्होकेट नच्ची जाधव काका परभणी.

पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम हे आहे वारकरी संप्रदायाचे घोषवाक्य. घोषवाक्य संप्रदायाच्या ध्येयाचे संकेत देणारे असते. या घोषवाक्यामध्ये सर्वप्रथम पुंडलिकाच्या नामाचा उल्लेख आहे. वारकरी संप्रदायाचा अधिष्ठान देव श्री विठ्ठल आहे. हा श्री विठ्ठल परब्रह्म आहे, जे मुळात निर्गुण निराकार आहे. संप्रदायाला सगुण साकार देवच लागतो. मूलतः वारकरी संप्रदाय त्या निर्गुण निराकार ब्रह्माच्या भक्तीची मांडणी करतो. त्याला ज्ञानदेवाने ओम नमो जी अद्या असे ज्ञानेश्वरीच्या प्रारंभी संबोधले आहे. वारकरी संप्रदाय गीतेच्या भक्ती मांडणीवर आधारित आहे. गीता उपनिषदे स्पष्टपणे प्रतिपादन करतात की आद्य परब्रह्मच विश्वरूपात विस्तारले आहे. त्याला विश्वात्मक देव, सर्वात्मक ईश्वर असेही संबोधले जाते. परंतु संप्रदायाच्या मांडणीमध्ये सगुण साकार मूर्तिरूपात देवाची आवश्यकता असते. ती पूर्ण झाली पुंडलिकामुळे. म्हणून विठ्ठलाच्या आरतीत संत नामदेव म्हणतात, पुंडलिकाचे भेटी परब्रह्म आले गा, चरणी वाहे भीमा उद्धरी जगा. संत ज्ञानेश्वर म्हणतात, नेणो ब्रह्म मार्ग चुकले, उघडे पंढरीस आले, भक्त पुंडलिके देखले, उभे केले विटीवरी. भगवंत पुंडलिकाचे प्रत्यक्ष देव म्हणून आपल्या वडिलाची सेवा करताना पाहून

0: त्यांच्या भेटीसाठी आला आणि पुंडलिकाला म्हणाला, मी तुझ्यावर प्रसन्न आहे, तू काहीतरी मला माग. तेव्हा पुंडलिकाने स्वतःसाठी तर काहीच मागितले नाही, तर भगवंताकडून सर्वांच्या कल्याणाचा वर मागून घेतला. पुंडलिका दिदलावर करुणा करे विठ्ठले, मूढपापी जैसे तैसे हुतरी कासे लावणी, तुका म्हणे खरे झाले एके बोले संताच्या. पुंडलिकाच्या या निष्काम भक्तीमुळे भगवंताला पंढरीमध्ये विटेवर स्थिर व्हावे लागले आणि त्यामुळे संप्रदायाला सगुण साकार ब्रह्म प्राप्त झाले. ज्ञानदेव वर्णन करतात, तुहारे श्रीहरी पाहिला डोळे भरी, पाहता पाहणे दुरी सारुणिया. ज्ञानदेव म्हणे, ज्योतीची निज्योती ते हे मूर्ती उभी विटेवरी. श्री विठ्ठल हे वारकरी संप्रदायाचे अधिष्ठान आणि ते पुंडलिकाच्या निष्काम भक्तीमुळे प्राप्त झाले म्हणून घोषवाक्यामध्ये पुंडलिकाचे नाम निष्काम भक्तीचे आणि जीवाने विठ्ठल प्राप्ती करून घ्यावी हा संकेत देते. हरी विठ्ठल असे या घोषवाक्यात आले आहे. हरी हे ईश्वराचे मूळ नाव आहे म्हणून ते ओमच्याही अगोदर उच्चारले जाते, हरि ओम. आणि हरिप्राप्ती हे वारकरी संप्रदायाचे ध्येय आहे. हरिप्राप्तीशी उपाय धरावे संताचे ते पाय, म्हणून या घोषवाक्यात शेवटी संत ज्ञानेश्वर तुकारामाचा उल्लेख मिळतो. ज्ञानदेव रचला पाया, ज्ञानदेवांनी संप्रदायाची मांडणी केली आणि त्याचबरोबर गीतेचे भक्तितत्वज्ञान सर्वसामान्याच्या भाषेमध्ये ज्ञानेश्वरीच्या रूपात प्रकट केले. त्या हरीकडे जाण्याचा मार्ग हरिनाम साधना आहे. त्या साधनेच्या मार्गदर्शनासाठी हरिपाठासारखा सर्व सुलभ ग्रंथ लिहिला. तुका झालासे कळस भजन करा सावकाश, संत तुकोबारांनी वारकरी संप्रदायासाठी अभंगगाथा निर्माण केली आणि त्या अभंगात आपले भक्तीपर अंतकरण प्रकट करून भक्तीत पुढील वाट चालण्यासाठी मार्गक्रमणासाठी दिशा दिली.
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते वारकरी संप्रदायाची पताका खांद्यावर घेऊन सामाजिक आणि शैक्षणिक कार्यात अग्रेसर असणारे आणि श्री लक्ष्मी नरसिंह साखर कारखाना अंबळापूर तालुका परभणीचे ज्येष्ठ मार्गदर्शक ॲडव्होकेट नच्ची जाधव काका

श्रोतेहोत्ताच आपण प्रायोजित कार्यक्रम भक्तिरंग आषाढी विशेष पुंडलिक वरदेही विठ्ठल याविषयी डॉक्टर तुकाराम गरुड यांची विचारांनी ऐकलेत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आपण ऐकतात आकाशवाणी परभणी केंद्राचे कार्यक्रम. 7:48 झाले आहेत. प्रसारित करत आहोत भावधारा अंतर्गत भावगीतं. कार्यक्रमाचं सुरुवातीचं भावगीत आहे आशा भोसले यांच्या स्वरात.

0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ॲप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 1455 वर कॉल करा. प्रधानमंत्री पीक
1: विमा योजना. युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना. खरीप हंगाम 2026.
2: जालना जिल्ह्याकरिता अधिसूचित पीक आहेत तूर, बाजरी, मूग, मका, उडीद, कापूस आणि सोयाबीन.
1: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026.
2: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447. प्रधानमंत्री
1: पीक विमा योजना. युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना. खरीप हंगाम 2026.
2: परभणी जिल्ह्याकरिता अधिसूचित पीक आहेत तूर, मूग, उडीद, कापूस आणि सोयाबीन.
1: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026.
2: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447.

पंडित प्रभाकर कारेकर यांच्या स्वरात भावगीत आपण ऐकलं. तर या गीताबरोबर आजचा आपला भावधारांतर्गत भावगीत हा कार्यक्रम इथे संपला. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आपण ऐकत आता आकाशवाणी परभणी केंद्राचे कार्यक्रम. यानंतर ठीक 8 वाजता समाचार प्रभात, 7:15 मॉर्निंग न्यूज दिल्ली केंद्रावरून, 8:30 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र मुंबई केंद्रावरून दिलं जाईल. ते आम्ही आता सहक्षेपित करत आहोत. तोपर्यंत आनंद घ्या या गीताचा.

आकाशवाणी संध्या खान आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नीट पेपर फुटीसह संबंधित मुद्द्यांवर संसदेत चर्चा करण्याची सरकारची तयारी. भविष्यातील परीक्षांमध्ये पेपर फुटी रोखण्यासाठी सर्व संबंधित घटकांनी समन्वयानं प्रयत्न करावेत, पंतप्रधानांचं आवाहन. विरोधकांच्या गदारोळामुळे संसदेच्या दोन्ही सदनांचं कामकाज सलग दुसऱ्या दिवशी तहकूब. INS मालवण या पाणबुडी रोधक युद्धनौकेचं आज जलावतरण. आणि सिक्कीममध्ये बोगदा कोसळून झालेल्या अपघातात 12 जणांचा मृत्यू, 13 जण अडकल्याची भीती. आता सविस्तर बातम्या. नीट पेपर फुटीचं प्रकरण आणि त्याच्याशी संबंधित इतर मुद्द्यांवर संसदेत चर्चा करण्यास सरकार तयार असल्याचं काल सरकारतर्फे स्पष्ट करण्यात आलं. पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी ही माहिती दिली. या मुद्द्यावरून चर्चेची मागणी करत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी वाड्रा तसंच पक्षाच्या इतर सदस्यांनी पंतप्रधानांच्या निवासस्थानासमोर काल आंदोलन केलं. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह आणि केंद्रीय गृह सचिव गोविंद मोहन यांनी लोककल्याण मार्ग इथल्या आंदोलनस्थळी जाऊन काँग्रेस नेत्यांची भेट घेतली. नीट आणि संबंधित मुद्द्यांवर संसदेत चर्चा करण्यास सरकारनं सहमती दर्शवल्यास आपण त्वरित आंदोलन मागे घेऊ, असं राहुल गांधी यांनी यावेळी सांगितलं. काँग्रेस नेत्यांशी चर्चा केल्यानंतर या विषयावर चर्चा करण्याची मागणी सरकारनं मान्य केल्याचं केंद्रीय मंत्री डॉ जितेंद्र सिंह यांनी सांगितलं. मात्र जेव्हा सरकारची भूमिका काँग्रेस नेत्यांना कळवण्यात आली तेव्हा राहुल गांधी यांनी आपल्या आधीच्या भूमिकेतून माघार घेतली आणि आणखी काही मागण्या पुढे केल्या. त्यानंतर या आंदोलनादरम्यान काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी वाड्रा, समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव तसंच विरोधी पक्षांच्या इतर सदस्यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. त्यांना नंतर सोडण्यात आलं. नीट पेपरफुटी प्रकरणात दोषी असलेल्या प्रत्येकावर कठोरात कठोर कारवाई केली जाईल. युवकांच्या भविष्याशी कोणालाही खेळ करू दिला जाणार नाही, असा ठाम इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला. राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या घटक पक्षांच्या मंगल मिलन बैठकीत ते काल बोलत होते. पेपरफुटी हा कोणत्याही पक्षीय राजकारणाचा विषय नसून देशातील विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित अत्यंत गंभीर मुद्दा असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना याबाबत माहिती दिली. केंद्रीय आरोग्य मंत्री JP नड्डा यांनी काल नवी दिल्लीतील डॉ राम मनोहर लोहिया रुग्णालयाला भेट देऊन तिथल्या डॉक्टरांशी चर्चा केली तसंच लेडी हार्डिंग मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटलला भेट देऊन आंदोलनादरम्यान जखमी झालेल्यांच्या प्रकृतीची चौकशी केली. दिल्ली उच्च न्यायालयानं सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना राजधानीतील सफदरजंग रुग्णालयातून गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात त्वरित हलवण्याचे निर्देश दिले आहेत. वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली अंगमो यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयानं हा आदेश दिला. वांगचुक यांना मेदांता रुग्णालयात हलवण्यास सरकारचा कोणताही आक्षेप नाही, असं केंद्र सरकारच्या वतीनं बाजू मांडताना सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सांगितलं. दरम्यान नीट पेपरफुटीसह अनेक मुद्द्यांवरून विरोधी पक्षांनी वारंवार केलेल्या गदारोळामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. या गदारोळामुळे लोकसभा आणि राज्यसभा प्रत्येकी तीनदा तहकूब करण्यात आली. प्रधानमंत्री जनधन योजनेअंतर्गत जुलै महिन्याच्या सुरुवातीपर्यंत एकंदर सुमारे 58 कोटीहून अधिक जनधन खाती उघडण्यात आली आहेत, अशी माहिती राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी काल राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात दिली. यापैकी 32 कोटीहून अधिक जनधन खाती महिलांची असून सुमारे 45 कोटीहून अधिक खाती ग्रामीण आणि निमशहरी भागात उघडण्यात आली आहेत, असं त्यांनी सांगितलं. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उत्तर मॅसेडोनिया देशाच्या अधिकृत दौऱ्यावर आहेत. त्यांनी काल भारत उत्तर मॅसेडोनिया व्यापार परिषदेला संबोधित केलं. बाल्कन आणि युरोपियन बाजारपेठांसाठी औषधं आणि वैद्यकीय उपकरणांचं संयुक्त उत्पादन करून उत्तर मॅसेडोनियामध्ये गुंतवणूक करण्यासाठी भारताचा औषध निर्माण उद्योग सज्ज आहे, असं राष्ट्रपती म्हणाल्या. या दौऱ्यात त्यांनी भारत आणि उत्तर मॅसेडोनिया यांच्यातले आर्थिक संबंध अधिक दृढ करण्याचं आवाहन केलं. राष्ट्रपती मुर्मू आज पोगजे इथल्या मदर तेरेसा स्मारकाला भेट देणार आहेत. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या अर्धपुतळ्याचं अनावरण त्यांच्या हस्ते होणार आहे. राष्ट्रपती मुर्मू आज उत्तर

मॅसेडोनियाचा आपला दौरा संपवून रोमानियाकडे रवाना होतील. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन आज तामिळनाडूतल्या कोईम्बतूर आणि तिरुप्पूर या शहरांना भेट देणार आहेत. या दौऱ्यात ते कोईम्बतूर इथल्या GKNM नर्सिंग कॉलेजच्या उद्घाटन सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसंच तिरुप्पूरमधल्या अविनाशी लिंगेश्वर शिवमंदिरालाही भेट देणार आहेत. INS मालवण ही पाणबुडी रोधक युद्धनौका आज भारतीय नौदलात समाविष्ट केली जाणार आहे. कर्नाटकातील कारवार इथं आज या युद्धनौकेचं जलावतरण होणार आहे. देशाच्या स्वदेशी जहाज बांधणी उपक्रमातील हा एक आणखी महत्वाचा टप्पा आहे. हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल AP सिंग यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे. यावेळी नौदलाचे वरिष्ठ अधिकारी आणि इतर मान्यवर उपस्थित राहतील. चंदीगडमध्ये आजपासून ब्रिक्स देशांच्या आरोग्यमंत्र्यांच्या परिषदेला सुरुवात होत आहे. ब्रिक्स देशांमधील आरोग्य सुरक्षा, साथीच्या रोगांविरुद्ध लढा देण्याची सज्जता, डिजिटल आरोग्य, नवोन्मेष, परवडणाऱ्या औषधांची उपलब्धता, पारंपरिक पूरक आणि एकात्मिक औषधं, निरोगी जीवनशैली, मानसिक आरोग्य यासारख्या क्षेत्रांमधील सहकार्य मजबूत करण्यावर या मंत्रीस्तरीय बैठकीत चर्चा होईल असं केंद्रीय आरोग्य सचिव पुण्यसलीला श्रीवास्तव यांनी सांगितलं. लवचिकता, नाविन्य, सहकार्य आणि शाश्वतता यासाठी सज्जता ही या बैठकीची मुख्य संकल्पना आहे. इराणनं त्यांचा अणुकार्यक्रम पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न केल्यास अमेरिका जोरदार हल्ला करेल असा इशारा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला आहे. ते काल व्हाईट हाऊसमध्ये लेबेनॉनचे राष्ट्राध्यक्ष जोसेफ आऊन यांच्यासोबत चर्चा करताना बोलत होते. होर्मुझच्या समुद्रधुनीमध्ये व्यापारी जहाजांवर इराणनं हल्ला केल्यास अमेरिका 10 पट अधिक तीव्रतेनं प्रत्युत्तर देईल असंही ट्रम्प यांनी सांगितलं. दरम्यान इराणचा अमेरिकेबरोबरचा संघर्ष वाढत असताना सर्वोच्च नेते मुज्तबा खामनेई यांच्याशी समन्वय अधिक दृढ करण्यात आला असून सरकारी निर्णय आता त्यांच्या मार्गदर्शनानुसार घेतले जात आहेत असं इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांनी सांगितलं. अफगाणिस्तानमधील नुरिस्तान इथल्या पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भारतानं काल अफगाणिस्तानच्या राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडे अन्नपदार्थ आणि इतर मदत साहित्य पाठवलं. या कठीण काळात भारत अफगाण जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे असं परराष्ट्र मंत्रालयानं समाज माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. सिक्कीममधील नामची जिल्ह्यातल्या समरडुंग इथल्या NHPC कंपनीच्या बोगद्यात सोमवारी झालेल्या दुर्घटनेत आतापर्यंत 12 मृतदेह बाहेर काढण्यात यश आले आहे. आणखी 13 जण बोगद्यात अडकले असावेत अशी शक्यता आहे. या बोगद्याच्या बांधकामादरम्यान आत अडकलेल्या मिथेन वायूचा स्फोट झाल्यानं आणि त्यानंतर दरड कोसळल्यानं ही दुर्घटना घडली. या घटनेचं कारण शोधण्यासाठी सविस्तर तपास केला जाईल असं NHPC म्हटलं आहे. या घटनेची उच्चस्तरीय समितीद्वारे चौकशी केली जाईल अशी घोषणा सिक्कीमचे मुख्यमंत्री प्रेमसिंग तमांग यांनी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. त्यांनी पंतप्रधान मदत निधीतून मृतांच्या कुटुंबाला 2 लाख रुपये तर जखमींना प्रत्येकी 50,000 रुपयांची मदत जाहीर केली आहे. बेल्जियम आणि नेदरलँड्समध्ये 15 ते 30 ऑगस्ट दरम्यान होणाऱ्या आगामी FIH विश्वचषकासाठी हॉकी इंडियानं 20 सदस्यांच्या पुरुष संघाची घोषणा केली आहे. हरमनप्रीत सिंग भारतीय संघाचं नेतृत्व करेल. चीन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत आज PV सिंधूची लढत उन्नती हुडा हिच्याशी होणार आहे. तर पुरुष एकेरी गटात भारताच्या लक्ष्य सेन आणि आयुष शेट्टी तसंच पुरुष दुहेरीतील जोडी MR अर्जुन आणि हरिहरन अमसा करुणन तसंच मिश्र दुहेरीतील रोहन कपूर ऋत्विका शिवानी गद्दे आणि तनिषा क्रास्टो ध्रुव कपिला या जोड्याही आज मैदानात उतरतील. हवामान. भारतीय हवामान विभागानं येत्या 2 दिवसात गुजरात, पूर्व राजस्थान आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. तसंच पुढील 3 दिवसात आसाम, मेघालय, बिहार, पश्चिम बंगालचा काही भाग, उत्तराखंड, पश्चिम राजस्थानमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. नीट पेपरफुटीसह संबंधित मुद्द्यांवर संसदेत चर्चा करण्याची सरकारची तयारी. भविष्यातील परीक्षांमध्ये पेपरफुटी रोखण्यासाठी सर्व संबंधित घटकांनी समन्वयानं प्रयत्न करावेत पंतप्रधानांचं आवाहन. विरोधकांच्या गदारोळामुळे संसदेच्या दोन्ही सदनांचं कामकाज सलग दुसऱ्या दिवशी दिवसभरासाठी तहकूब. भारतीय नौदलाची पाणबुडी रोधक युद्धनौका INS मालवणचं आज जलावतरण. आणि सिक्कीममध्ये बोगदा कोसळून झालेल्या अपघातात 12 जणांचा मृत्यू, 13 जण अडकल्याची भीती. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं.

0: नमस्कार।
1: आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे, 8:41 झाली आहेत, प्रसारित करत आहोत मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम। कार्यक्रमात सुरुवातीचं गीत आहे माझा पती करोडपती या चित्रपटातील किशोर कुमार अनुराधा पौडवाल यांच्या युगलस्वरात। गीतरचना आहे शांताराम नांदगावकर यांची, तर संगीतबद्ध केलं आहे अरुण पौडवाल यांनी।

सुरेश वाडकर, शोभा जोशी यांच्या युगलस्वरात आम्ही दोघं राजा राणी या चित्रपटातील गीत आपण ऐकलं. गीतरचना होती वंदना विटनकर यांची, तर संगीतबद्ध केलं होतं राम लक्ष्मण यांनी.

सुरेश वाडकर अनुराधा पुडवाल यांच्या युगलस्वरात शांताराम नांदगावकर यांची गीतरचना आपण ऐकलीत, संगीतबद्ध केलं होतं अनिल अरुण यांनी. तर चित्रपट होता नवरी मिळे नवऱ्याला. कार्यक्रमात आता शेवटी ऐकूयात खटाळ सासू नाटाळ सून या चित्रपटातील हे गीत.

चित्रपट होता नवरी मिळे नवऱ्याला. कार्यक्रमात आता शेवटी ऐकूयात खटळ सासू नाटाळ सून या चित्रपटातील हे गीत. युगलस्वर आहे आशा भोसले आणि रवींद्र साठे यांचा. गीतरचना आहे विवेक आपटे यांची, तर संगीतबद्ध केलं आहे अनिल मोहिले यांनी.

श्रोते हो, या गीतवृत्ताचा आपला मराठी चित्रसंगीताचा कार्यक्रम इथे संपला. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आपण ऐकत आहात आकाशवाणी परभणी केंद्राचे कार्यक्रम. यानंतर ठीक 9 वाजता प्रादेशिक उर्दू बातम्या छत्रपती संभाजीनगर येथून दिल्या जातील, त्या आम्ही आता सहक्षेपित करत आहोत.

0: हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम श्रोते हो. आज आहे मुकेश यांचा जन्मदिवस. मुकेश मुकेशचंद्र माथुर हे भारतीय संगीत सृष्टीतील अत्यंत प्रसिद्ध आणि महान पार्श्वगायक होते. आपल्या अतिशय वेदनामय भावपूर्ण आणि सुमधुर आवाजांनी त्यांनी करोडो संगीत रसिकांचे मनात अढळ स्थान निर्माण केले. हिंदी चित्रपटाशिवाय त्यांनी मराठी, गुजराती, बंगाली, पंजाबी अशा अनेक भाषांमध्ये गाणी गायली आहेत. त्यांच्या गायकीत वेदना, विरह, प्रेम आणि जीवनाचे तत्वज्ञान याचा सुंदर संगम दिसून येतो. श्रोते हो, मुकेश यांचा जन्म 22 जुलै 1923 रोजी दिल्ली येथे झाला. त्यांचे पूर्ण नाव मुकेशचंद्र माथुर असे होते. लहानपणापासून त्यांनी संगीताची आवड निर्माण होती. अभिनेता मोतीलाल यांनी त्यांच्यातील गायनगुण ओळखून त्यांना मुंबईला आणले आणि सुरुवातीला त्यांनी निर्दोष 1941 या चित्रपटात अभिनय आणि गायन करून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. अपार मेहनत आणि स्वतःच्या सरावाच्या बळावर त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत एक महान गायक म्हणून नाव कमवले.
1: मैंने

0: आनंद या चित्रपटातील गीत आपण ऐकलं.
1: दहा लाखांची लॉटरी मला.
2: फसल्या ऑफर्स पासून सावधान.
3: आरबीआय सांगते,
4: जाणकार बना, सतर्क रहा.
0: श्रोतेहो, मुकेश यांनी अनेक सुपरहिट आणि अजरामर चित्रपटांमध्ये गाणी गायली आहेत. महान अभिनेता राज कपूर यांचा आवाज म्हणून त्यांची विशेष ओळख होती. त्यांच्या गाण्यांमध्ये मानवी भावना, विरह आणि प्रेमाचे सुंदर चित्रण आढळते. मेरा जूता है जापानी, सब कुछ सीखा हमने, कभी कभी मेरे दिल में आणि ए मेरे भाई जरा देख के चलो यासारखी त्यांची अनेक गाणी आजही लोकांच्या उठावर आहेत. भारतीय संगीतसृष्टीत त्यांचे योगदान अत्यंत अमूल्य मानले जाते. ऐकूयात कभी कभी या चित्रपटातील मुकेश यांच्या स्वरात हे गीत.

श्रद्धेय मुकेश यांच्या उत्कृष्ट गायनासाठी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, चित्रपट रजनीगंधा तसेच अनेक वेळा प्रतिष्ठित फिल्मफेअर पुरस्कार प्राप्त झाले आहेत. अत्यंत साधे, नम्र आणि अथांग भावना विश्व नम्र गायक म्हणून संगीतदृष्टीत त्यांची ओळख होती. त्यांचा भावपूर्ण आवाज आज ना उद्या संगीत रसिकांना भुरळ घालीत आहे. श्रोतेहो, मुकेश यांच्या जन्मदिनाविषयी आज आपण गाणी ऐकलीत. याब्रतातचा आपला लखलख चंदेरी हिंदी चित्रपटगीतांचा कार्यक्रम इथेच संपला. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आपण ऐकतात आकाशवाणी परभणी केंद्राचे कार्यक्रम आमची. कार्यक्रमाची यानंतरची उद्घोषणा काही क्षणातच.

0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ॲप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 1455 वर कॉल करा. प्रधानमंत्री पीक
1: विमा योजना. युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना. खरीप हंगाम 2026.
2: जालना जिल्ह्याकरिता अधिसूचित पीक आहेत तूर, बाजरी, मूग, मका, उडीद, कापूस आणि सोयाबीन.
1: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026.
2: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक

0: आहे 14447.
1: प्रधानमंत्री पीक विमा योजना
2: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना. खरीप हंगाम 2026.
0: परभणी जिल्ह्याकरिता अधिसूचित पिके आहेत तूर, मूग, उडीद, कापूस आणि सोयाबीन.
2: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026.
0: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447.
3: पीएम जय अब गरीबों की जय बन गई है.

0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ॲप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 1455 वर कॉल करा.
1: एक निवेदन, व्यावसायिक बँका आणि शासकीय कार्यालयांसाठी एक सुवर्ण संधी. प्रसार भारतीच्या अंतर्गत असलेल्या आकाशवाणी परभणी केंद्र इमारतीमधील पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावरील प्रशस्त जागा भाड्याने देण्यासाठी उपलब्ध आहे. सरकारी कार्यालय, बँका किंवा नामांकित व्यावसायिक संस्थांसाठी ही जागा अत्यंत योग्य आणि सोयीस्कर आहे. पहिला मजला 10 खोल्या 10x10 फूट आणि 2 मोठ्या खोल्या उपलब्ध. दुसऱ्या मजल्यावर 3 खोल्या आणि 40x12 फुटांचे 3 भव्य हॉल उपलब्ध. वैशिष्ट्य, परभणी शहराचे मध्यवर्ती ठिकाण, मुबलक जागा, 24 तास वीज पाण्याची सोय आणि संपूर्ण सुरक्षित परिसर. भाड्याचा दर आणि अटी केंद्र सरकारच्या नियमांनुसार राहतील. तर मग वाट कसली पाहताय? आजच आपल्या कार्यालयाला किंवा बँकेला नवीन आणि हक्काची जागा मिळवून द्या. जागेच्या पाहणीसाठी आणि तात्काळ प्रस्ताव सादर करण्यासाठी संपर्क करा कार्यालय प्रमुख, आकाशवाणी परभणी.

0: हॅलो डॉक्टर, हा कार्यक्रम घेऊन येतो आहोत आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून. हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात तज्ज्ञ डॉक्टरांना आमंत्रित करतोय. हॅलो डॉक्टर, लवकरच सुरू करत आहोत आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून. हॅलो डॉक्टर, तुमचे आरोग्यविषयक प्रश्न आणि तज्ज्ञ डॉक्टरांची उत्तरं आता लवकरच आकाशवाणी परभणी केंद्रावरून. हॅलो डॉक्टर.
1: श्रोते हो, आपण एकदा आकाशवाणी परभणी केंद्राचे कार्यक्रम यानंतर ठीक 9:35 उर्दू कार्यक्रम आम्ही छत्रपती संभाजीनगर इथून दिला जाईल तो आता सहक्षेपित करत आहोत.

रत उजला उजला आपका नाम रोशन रोशन आपकी सीरत।

श्रुतिवार्ता जपन परभणीचे महापौर सय्यद इक्बाल सय्यद खाजा यांची आनंद पोहनेरकर यांनी घेतलेली विशेष मुलाखत आपण ऐकलीत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आपण ऐकतात आकाशवाणी परभणी केंद्राचे कार्यक्रम. 10:33 झाले आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम गाता रहे मेरा दिल.

गाता रहे मेरा दिल निवेदनासह सुमधुर अशा गीताच्या कार्यक्रमात मी श्रीपाद जोशी आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत करतो. श्रोते हो, आज ऐकूयात अरिजित सिंग यांच्याविषयी. अरिजित सिंग हे भारतीय संगीतसृष्टीतील अत्यंत लोकप्रिय आणि प्रसिद्ध पार्श्वगायक आहेत. आपल्या मधुर भावपूर्ण आणि सुरील आवाजामुळे त्यांनी लाखो श्रोत्यांच्या मनात विशेष स्थान निर्माण केलं आहे. हिंदी, बंगाली, मराठी, तमिळ, तेलुगू, कन्नड अशा अनेक भाषांमध्ये त्यांनी गाणी गायली आहेत. त्यांच्या गायकीत प्रेम, विरह, आनंद आणि भावना यांचा सुंदर संगम दिसून येतो.

अरिजित सिंह यांचा जन्म 25 एप्रिल 1987 रोजी जियागंज मुर्शिदाबाद पश्चिम बंगाल येथे झाला. लहानपणापासूनच त्यांना संगीताची आवड होती. त्यांनी शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेतले होते. फेम गुरुकुल या संगीत स्पर्धेत सहभागी होऊन आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. मेहनत, जिद्द आणि सराव यांच्या बळावर त्यांनी भारतीय चित्रपटसृष्टीत मोठे यश मिळवले.

श्रद्धेय अरिजित सिंग यांनी अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये गाणी गायली आहेत. त्यांच्या गाण्यांमध्ये प्रेम भावना आणि जीवनातील विविध अनुभवांचे सुंदर चित्रण आढळते. त्यांच्या मधुर आवाजामुळे अनेक गाणी आजही लोकांच्या ओठावर आहेत. त्यामुळे भारतीय संगीतसृष्टीत त्यांचे योगदान अतिशय महत्त्वाचे मानले जाते. ऐकूयात एजंट विनोद या चित्रपटातील हे गीत.

श्रद्धेय हरजीत सिंग यांना त्यांच्या उत्कृष्ट गायनासाठी अनेक प्रतिष्ठित पुरस्कार प्राप्त झाले आहेत. ते अतिशय साधे, नम्र आणि मेहनती कलाकार म्हणून ओळखले जातात. त्यांच्या गायकीने भारताबरोबर जगभरातील संगीतप्रेमींना मंत्रमुग्ध केले आहे. आज अनेक तरुण गायक त्यांना आपला आदर्श मानतात. ऐकूयात ये जवानी है दिवानी या चित्रपटातील हे गीत.

श्रुतिभाषा या महान गायक अरिजित सिंग यांचे कार्य अत्यंत प्रेरणादायी आहे. त्यांच्या मधुर आणि भावपूर्ण आवाजामुळे भारतीय संगीत विश्व अधिक समृद्ध झाले आहे. म्हणूनच आजही त्यांचे नाव भारतातील सर्वात उत्कृष्ट गायकामध्ये आदराने घेतले जाते. श्रुतिहो ऐकूयात तमाशा या चित्रपटातील हे गीत.

श्रोते हो, या गीतावृताचा आपला निवेदनासह सुमधुर अशा गीताचा कार्यक्रम गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम इथे संपला. गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आपण ऐकत आहात आकाशवाणी परभणी केंद्राचे कार्यक्रम आमची. या कार्यक्रमाची यानंतरची उद्घोषणा काही क्षणातच.

0: इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना
1: खरीप हंगाम 2026.
2: जालना जिल्ह्याकरिता अधिसूचित पीक आहेत तूर, बाजरी, मूग, मका, उडीद, कापूस आणि सोयाबीन.
0: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026.
2: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447.
1: प्रधानमंत्री पीक विमा योजना
0: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना
1: खरीप हंगाम 2026.
2: परभणी जिल्ह्याकरिता अधिसूचित पीक आहेत तूर, मूग, उडीद, कापूस आणि सोयाबीन.
0: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026.
2: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447.
3: हॅलो डॉक्टर, हा कार्यक्रम घेऊन येतो आहोत आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून. हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात तज्ज्ञ डॉक्टरांना आमंत्रित करतोय. हॅलो डॉक्टर, लवकरच सुरू करत आहोत आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून. हॅलो डॉक्टर, तुमचे आरोग्यविषयक प्रश्न आणि तज्ज्ञ डॉक्टरांची उत्तरं आता लवकरच आकाशवाणी परभणी केंद्रावरून. हॅलो डॉक्टर. एक निवेदन, व्यावसायिक बँका आणि शासकीय कार्यालयांसाठी एक सुवर्ण संधी. प्रसार भारतीच्या अंतर्गत असलेल्या आकाशवाणी परभणी केंद्र इमारतीमधील पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावरील प्रशस्त जागा भाड्याने देण्यासाठी उपलब्ध आहे. सरकारी कार्यालय, बँका किंवा नामांकित व्यावसायिक संस्थांसाठी ही जागा अत्यंत योग्य

0: आणि सोयीस्कर आहे. पहिला मजला 10 खोल्या 10 बाय 10 फूट आणि 2 मोठ्या खोल्या उपलब्ध. दुसऱ्या मजल्यावर 3 खोल्या आणि 40 बाय 12 फुटांचे 3 भव्य हॉल उपलब्ध. वैशिष्ट्य: परभणी शहराचे मध्यवर्ती ठिकाण, मुबलक जागा, 24 तास वीज पाण्याची सोय आणि संपूर्ण सुरक्षित परिसर. भाड्याचा दर आणि अटी केंद्र सरकारच्या नियमांनुसार राहतील. तर मग वाट कसली पाहताय? आजच आपल्या कार्यालयाला किंवा बँकेला नवीन आणि हक्काची जागा मिळवून द्या. जागेच्या पाहणीसाठी आणि तात्काळ प्रस्ताव सादर करण्यासाठी संपर्क करा कार्यालय प्रमुख, आकाशवाणी परभणी.
1: श्रोते हो, खास तुमच्या आग्रहास्तव मराठी गीतांवर आधारित असणारा आपल्या सर्वांचा लाडका कार्यक्रम स्वरलहरी या कार्यक्रमाचा कालावधी वाढवण्यात आलेला आहे. तेव्हा या कार्यक्रमामध्ये जास्तीत जास्त श्रोत्यांनी सहभागी होऊन आपल्या आवडीच्या गीतांची फरमाईश करायची आहे आणि आपल्या फरमाईश गीताचा आनंद आपण या कार्यक्रमाच्या माध्यमातून घेऊ शकता. तेव्हा आपल्याला दूरध्वनी करायचा आहे 0-24-52-220-890 या क्रमांकावर आणि या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकू शकाल दर शनिवारी सकाळी 11:05 ते 12:00 वाजेपर्यंत. तेव्हा जास्तीत जास्त श्रोत्यांनी सहभागी होऊन या कार्यक्रमाचा आनंद घ्यायचा आहे. तेव्हा ऐकायला विसरू नका स्वरलहरी हा कार्यक्रम आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून.

0: श्रोते हो, आपण एकदा आकाशवाणी परभणी केंद्राचे कार्यक्रम 11:05 झालीत प्रसारित करत आहोत. कार्यक्रम हॅलो आकाशवाणी, सहभाग आहे पल्लवी कवठेकर यांचा. कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत सदानंद कांबळी. ऐकूयात कार्यक्रम, फोन इन कार्यक्रम हॅलो आकाशवाणी. तत्पूर्वी छोटीशी जाहिरात.
1: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना. खरीप हंगाम 2026.
2: जालना जिल्ह्याकरिता अधिसूचित पिकं आहेत तूर, बाजरी, मूग, मका, उडीद, कापूस आणि सोयाबीन.
1: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026.
2: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447.
3: प्रधानमंत्री पीक विमा योजना.
1: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना. खरीप हंगाम 2026.
2: परभणी जिल्ह्याकरिता अधिसूचित पिकं आहेत तूर, मूग, उडीद, कापूस आणि सोयाबीन.
1: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026.
2: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447.

नमस्कार श्रोते हो, नमस्कार. हेलो आकाशवाणी कार्यक्रम ऐकूयात. आज फोनवरून संवाद साधतायत पल्लवी कवठेकर. आणि बरं का श्रोते हो, या लोकप्रिय सदाबहार कार्यक्रमासाठी आपण प्रायोजकत्व सुद्धा देऊ शकता. संपर्क आकाशवाणी परभणी सुपर मार्केट. नमस्कार, हॅलो आकाशवाणी कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. कोण?

0: बोलते?
1: नमस्कार ताई, मी परभणीवरून नभा ओहळे बोलायल.
0: काय करता तुम्ही?
1: मी गृहिणी आहे, चारोळ्या करते, कविता करते.
0: अरे वा, किती छान.
1: तुमचं नाव काय मॅडम?
0: पल्लवी कवठेकर.
1: पल्लवी कवठेकर. नमस्कार सगळ्यांना, नमस्कार. माझा
0: तुम्ही सगळे कार्यक्रम ऐकता का?
1: सगळे कार्यक्रम ऐकते, सर्वांचे आवाज छान आहेत, सादरीकरण छान आहे.
0: अशी आम्हाला छानशी प्रतिक्रिया दिली की भरपूर उत्साह वाढतो आमच्या सगळ्यांचा.
1: उत्साह मिळतो ना. आणि पहिल्यांदाच माझा फोन लागलाय, ते तुम्ही घेतला, अजून आनंद झाला.
0: तर मी काय
1: खरे का?
0: म्हणते की छान पाऊस पडलेला आहे, तर एखादी पावसाची चारोळी किंवा कविता केली असेल तर सांगा ना.
1: पावसाची नाही, पण मला कसं नामस्मरण जास्त करायला आवडतं.
0: अच्छा, आध्यात्मिक आहात.
1: आध्यात्मिक. आणि मला आज भक्तिगीतच ऐकायचं, चलो बुलावा आया आहे. तर नामस्मरणावर मी चार ओळी सांगते. नामस्मरण या नावाने काढली मी शाळा, त्या वर्गात मुलांना शिकवते जय श्रीराम मन रे बाळा. हे त्या चार ओळी केल्या.
0: वा वा, छान सुंदर. आणखीन तुम्हाला हे गाणं कुणाकुणासोबत ऐकायचं आहे आज?
1: हे गाणं आमचं सगळं कुटुंब, माझे मिस्टर संजय ओळे, मुलगा प्रथमेश ओळे आणि आंबेकर परिवार.
0: काय करतो तुमचा मुलगा?
1: हा आयुर्वेदिक बिझनेस आहे आणि मार्केटिंग करतो.
0: ऐका, हे तुम्ही सुचवलेलं छानसं गाणं आणि कार्यक्रमाची सुरुवात पण या भक्तिगीताने छानच होणार आहे. फोन केलात त्याबद्दल धन्यवाद.
1: आकाशवाणीवर एक सांगते ना.
0: हां, सांगा सांगा.
1: हॅलो आकाशवाणी, त्या फोन लागला आनंद झाला म्हणी. सर्वांना भेटण्याची इच्छा आहे ह्याच क्षणी, पण भेट होत नाही म्हणून मी ऐकत असते हॅलो आकाशवाणी.
0: वा वा वा, सुरेख सुरेख.
1: हा आताच केले.
0: बर, शीघ्र कवी आहात म्हणजे.
1: हो तसंच आहे, पटकन मला सुचतात अशा चारोळ्या.
0: बर बर,
1: इतक्या आहे संच तयार झालेला आहे, चारोळी कविता उखाणे सगळं सर्व.
0: मग तुम्ही कधीतरी आकाशवाणीतला नक्कीच भेट द्यायला पाहिजे. आणि
1: बर
0: तुमचा जो काही काव्यसंग्रह आहे, चारोळी संग्रह आहे, तर आपण कधीतरी आकाशवाणीवरून सगळ्या श्रोत्यांना ऐकूयात. तुमच्याशी बोलून खूप छान वाटलं. ऐका तुमच्या कुटुंबियासहित हे सुंदरसं
1: हो,
0: भक्तिगीत.
1: मलाही आनंद वाटला, तुम्ही फोन घेतला, धन्यवाद.

0: हेलो, नमस्कार।
1: नमस्कार, मी किसन सूर्यवंशी बोलतो, येळीवर, तालुका लोहा,
0: तालुका लोहा,
1: जिल्हा नांदेड।
0: बोला, काय म्हणताय? कुठलं गाणं ऐकायचं आज? हां, काय करता आपण?
1: मी शेळी पालन करतो।
0: बरं, जोड व्यवसाय का शेळीपालन?
1: हो मॅडम,
0: बरं, शेळ्यांची निगा वगैरे कशी राखता? मग त्यांचं आरोग्य कसं जपता तुम्ही?
1: चरायला जाता 10 ते 6 वाजता घराकडे आणता समजा।
0: अच्छा, पण आरोग्याच्या दृष्टीने पण त्यांची काळजी घ्यावी लागत असेल ना?
1: हो, घ्यावा लागते।
0: काही विशिष्ट महिन्यानंतर का कोणाला काही आजार झाला तरच हे असतं?
1: हाँ, आजार झालं तर आणून ठेवता औषधं।
0: बरं, आणि मग त्या रात्री जेव्हा जिथे झोपतात ती जागा वगैरे नेहमी झाडून स्वच्छ साफ करावी लागत
1: हाँ,
0: असेल ना?
1: स्वच्छ करावं लागते मॅडम।
0: कार्यक्रमात गाणं कुठलं ऐकायचं आहे?
1: मला मोरा
0: मोहरा
1: ना
0: मधलं
1: गजरे
0: गाण्याचे बोल?
1: ना गजरे की धार,
0: वा वा, छान गाणं आहे, आवडही सुंदर आहे आपली.
1: याच नाव घ्या की
0: कोणाचं?
1: साहेबराव पाटील,
0: हां.
1: देवके, भास्कर देवके। हो मॅडम, त्या दोघांचं नाव घ्या।
0: ठीक आहे, ऐका, तुमच्या मित्रासह हे सुंदरसं गाणं फोन
1: हो
0: केला
1: मॅडम,
0: त्याबद्दल धन्यवाद.

0: नमस्कार,
1: नमस्कार, कौन बोलते हैं?
0: आपला शुभचिंतक बाहुबली फुरसुले छत्रपती संभाजी नगर इथून संवाद करीत आहे ताई।
1: हॅलो, आकाशवाणी कार्यक्रमात आपलं स्वागत आहे.
0: धन्यवाद। भारतातील जेवढे प्रमुख शहर आहेत
1: हाँ
0: त्या केंद्राशी माझा संपर्क असतो
1: हाँ
0: आणि संवादाबरोबर आपल्या पसंतीचे गाणे ऐकत असतो ताई। मी
1: तुमचा रेडिओचा सगळ्यात आवडता कार्यक्रम कुठला आहे?
0: माझा तर सर्वात म्हणजे आरोग्यप्रद, शेतीला उपयोगी माहिती आणि मनोरंजनात जे कार्यक्रम असतात हे
1: हाँ
0: सर्व मला लहानपणापासून आवडतात। आणि मला म्हणजे आता माझं वय 84 वर्ष चालू आहे तर
1: बापरे, आणि अजूनही तुम्ही रेडिओ ऐकता?
0: हो, आणि ते म्हणजे 1957 सालापासून जेव्हा विविध भारतीची स्थापना नरेंद्र शर्माजीनी ऑल इंडिया रेडिओ मध्ये केली तेव्हापासून विविध केंद्रावर चित्रपट संगीताचं प्रसारण सुरू झालं ते।
1: हो, तुम्हाला चित्रपट गीत ऐकायला आवडतात का भक्तिगीत?
0: दोन्ही सर्व विविध प्रकारचे गीत ऐकायला मला आवडतात।
1: बरोबर आहे.
0: म्हणजे असं काही नाही की एकच प्रकारचे गीत नाही, विविधतेतून म्हणजे त्याचा आस्वाद घेत असतो मी।
1: अच्छा, म्हणजे तुम्हाला सगळ्याच प्रकारचं संगीत ऐकायला आवडतं थोडक्यात?
0: हो, कारण की संगीत म्हणजे अशी एक त्याच्यामध्ये जादू आहे की जेव्हा मन आपलं खिन्न आणि उदास झालेलं असतं त्यावेळेस आपण एखाद्या संगीताची आणि गाण्याची लाईन लकीर ऐकली की मन दुःख विसरून प्रफुल्लित होऊन जातं।
1: वा वा, छान, सुंदर सांगितलं संगीताबद्दल. आज कार्यक्रमात कुठलं गाणं ऐकायचं आहे?
0: आपकी नजरों ने समझा प्यार के काबिल मुझे फिल्म अनपढ़। धन्यवाद। आणि माझ्या सोबत आपले परभणीचे अक्षय फुरसुले आणि नेमाजी बंड आणि क्षीरसागर हे सर्व या कार्यक्रमाचा आस्वाद घेतील काही।
1: ठीक आहे, ऐका तुमच्या मित्रासहित हे तुमच्या आवडीचं गीत. कार्यक्रमात फोन केलात त्याबद्दल धन्यवाद. असाच रेडिओ
0: धन्यवाद।
1: ऐकत रहा आणि कार्यक्रमाच्या प्रतिक्रिया देत रहा.
0: ओके, थँक्स व्हेरी मच।

0: हॅलो, मी माहेश्वरी रेंजर बोलते.
1: अच्छा, काय करतेस बाळा? तू शाळेत जाते का?
0: शाळेत नाही, घरी राहते मी. माझी तब्येत ठीक नसती,
1: काय झालं ग तुला?
0: चक्कर येत होती पहिले, आता राहिली चक्कर.
1: बरं बरं, तू किती
0: हा
1: वर्षाची आहेस?
0: मी का
1: हां,
0: 10 वर्षाची.
1: आज तुला कार्यक्रमात गाणं कुठलं ऐकायचं?
0: मला का मौराची सुरपत
1: आणि गाण्याचे बोल?
0: पिटीचे बसा पाणी.
1: वा, पाऊस पडतोय म्हणून हे गाणं ऐकायचं का आज? बरं बरं, हो सांग सांग.
0: माहेश्वरी रोईंकर, अर्चना रोईंकर, संजन ताईमुळे, साधना ताई मोगरकर,
1: अर्चनाताई तुझ्या आई आहेत का? ऐक हे सगळं तुझ्या कुटुंबियासमवेत हे सुंदरसं गीत. कार्यक्रमात फोन घेतला, धन्यवाद.
0: धन्यवाद मॅडम.

0: हेलो नमस्कार, कौन बोलते?
1: काय मी सुरेश जाधव बोलतो.
0: हॅलो, आकाशवाणी कार्यक्रमात आपलं स्वागत आहे.
1: सुरेश जाधव, नेहरू चौक, पैठण, जिल्हा छत्रपती, संभाजीनगर, महाराष्ट्र, इथून बोलतो ताई. पहिल्याच वेळेस माझा फोन लागला ताई आज.
0: अच्छा, काय करता आपण?
1: माझी पैठणला प्रधानमंत्री जन औषधी मेडिकल स्टोर्स आहे ताई.
0: पैठणला पैठणीचा कारखाना आहे.
1: हो आहे ना ताई, बरेचसे.
0: अच्छा, मग तुम्ही बघितलंय का कधी तिकडे जाऊन?
1: तिकडे जाऊन बघतोय मी. कसं घरगुती कार्यक्रम असतो ताई, सगळ्या प्रत्येकाने आपल्या घरोघरी आहे ना पैठणी तयार, विणकामचं काम सुरू केलेलं आहे. आपण कोण बोलतो ताई?
0: मी पल्लवी कवठेकर.
1: नमस्कार ताई, पहिल्याच वेळेस बोलतो ना मी, त्याच्यामुळे मला माहित नाही.
0: नमस्कार. मग तुम्ही आकाशवाणी परभणीचे कार्यक्रम ऐकत नाहीत का?
1: हो, मी कसं मला जसा जसा वेळ भेटतो तसं तसं कार्यक्रम ऐकतो ताई मी. आणि एक सांगू का ताई,
0: हा सांगा.
1: आकाशवाणी औरंगाबाद आणि परभणी एकत्र होती तेव्हापासून मी रेडिओ आकाशवाणीशी निगडीत आहे.
0: हा, तुम्हाला आकाशवाणी परभणी केंद्राचे कुठले कार्यक्रम आवडतात?
1: आकाशवाणी परभणी शेत शिवार ऐकतो मी, आवड बळी राजाची, त्याच्यानंतर आपला आवड, कोण फरमाईश वगैरे.
0: बरोबर, शेती प्रधान कार्यक्रम आणि श्रोत्यांच्या पत्र उत्तराला जे पोच देणारे कार्यक्रम आहेत ते तुम्हाला आवडतात.
1: आणि फोन फरमाईश आपण सुरू केल्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद बरं का ताई.
0: हा, हे आमच्या कार्यक्रम अधिकाऱ्यांना श्रेय जातं, त्यांच्या अथक परिश्रमातून आज हा कार्यक्रम पुन्हा चालू झालेला आहे आणि सगळे श्रोते या कार्यक्रम चालू झाल्यामुळे खूप आनंदी आहेत.
1: हो, फार आनंदी म्हणजे. आणि आता बघा ना, मी तुम्हाला काही बघितलं नाही, तुम्ही मला बघितलं नाही, पण आपला एक चेहरा एक तयार झालेला आहे बरं का. जेणेकरून कसं आता एक गीत आलं नव्हतं का, मेरी आवाज ही पहचान आहे घरी याद रहे, म्हणजे आवाजावरच आपण एकमेकाला ओळखू शकतो ताई.
0: हो हो, आणि हे फक्त रेडिओ मुळे शक्य होतं.
1: अगदी बरोबर बोलले ताई.
0: आज कार्यक्रमात कुठलं गाणं ऐकायचंय?
1: चित्रपट आहे ते असा सावन. सध्या तर पाऊस तर काही दडी मारून गेलेला आहे, पावसाची काही अपेक्षा करतो आपण. पाऊस काही पडत नाही, पण जेणेकरून आता पाऊस पडण्यासाठी आपण ही रिक्वेस्ट करू पांडुरंगाशी, म्हणजे मेघारे मेघारे आज तू मत परदेश जा रे. म्हणजे सुरेश वाडकर आणि लता दिदीने इतकं छानस असं गाणं गायलेलं आहे, जितेंद्र आणि मौसमी चटर्जीवर आधारित, म्हणजे चित्रीकरण झालं होतं. चित्रपट तर इतका सुंदर होता ताई,
0: बरोबर,
1: त्याच्यामध्ये एक से बरकर एक असे गाणे होते ताई.
0: अच्छा, तुम्हाला चित्रपट बघण्याची आवड आहे का?
1: चित्रपट बघण्याची आवड मला फार कमी आहे, पण गाणे ऐकण्याची आवड जास्त आहे.
0: अच्छा बरं, आज ना अभिनेता नसरुद्दीन शाह यांचा जन्मदिन आहे.
1: अगदी बरोबर बोलला ताई.
0: हा, तर त्यांचं एखादं गाणं आठवतं का तुम्हाला, कुठलं आवडणार?
1: हो, त्यांचं सर चित्रपटातलं गाणं आहे बघा ताई, मासूम चित्रपटामध्ये तुझसे नाराज नहीं जिंदगी हैरान हूं मैं. सरफरोश एक चित्रपट आला होता ताई त्यांचा.
0: हो,
1: जिंदगी मौत ना बन जाए लोगो संभालो यारो. धन्यवाद ताई. माझी मिसेस अनिता जाधव, मुलगा प्रसाद जाधव, मुलगी आरती, अरुण धोंगडे, पूजा, अजय क्षीरसागर आणि आमचे थोरात साहेब, तसेच उस्मान शेख फौजी हिपरसोगाचे, सय्यद जलाल भाई धारूरचे आणि अशोक पाटील बकू पिंपळगावचे, हे सर्व मित्र मंडळी मिळून आज या गीताचा आनंद घेऊ ताई आज.
0: हो, ऐका तुमच्या श्रोता मित्रांसहित हे छानसं गाणं.
1: ओके, धन्यवाद ताई.
0: धन्यवाद.

0: बोलत तुम्ही?
1: यांना माझा सप्रेम नमस्कार.
0: सप्रेम नमस्कार. कुठून बोलताय?
1: आणि मी माझा परिचय देतोय चारोळीच्या माध्यमातन.
0: द्या द्या.
1: भारत देशात महाराष्ट्र राज्य, महाराष्ट्र राज्यात मराठवाडा विभाग, मराठवाडा विभागामध्ये हिंगोली जिल्हा, हिंगोली जिल्ह्यात खानापूर चित्ता माझे गाव, पल्लवीताई कवटेकर यांच्याशी संवाद साधू इच्छितो. सदानंद मुळे माझे नाव.
0: वा वा, छान छान. बरं, मला सांगा, चित्रपट बघण्याची आवड आहे का तुम्हाला?
1: हो, भरपूर आवड आहे मला. आकाशवाणीची छंद आहे, माझा पत्रव्यवहार असतो. आकाशवाणीचे संपूर्ण मी कार्यक्रम ऐकतोय, पत्रव्यवहार सुद्धा करतोय.
0: हो हो हो, तुमचे पत्र असतात आणि आम्ही त्याचा उल्लेख कार्यक्रमात करतो देखील.
1: हो मॅडम, आणि तुम्ही जे निवेदन करताय आणि त्या माध्यमातून जे तुम्ही चारोळीच्या माध्यमातून किंवा वेगवेगळ्या स्वरूपात जे तुम्ही तुमचं सादरीकरण करता, जेव्हा जेव्हा तुमची ड्युटी लागली तेव्हा त्या त्यावेळेस आम्हाला मनस्वी भावतो बरं का. 5:55 पासून 5:52 पासून जे तुम्ही करताय.
0: मग तुम्ही आकाशवाणी त्या ग्रुपवर नाही आहेत का, आपली आकाशवाणी परभणी व्हॉट्सअप?
1: नाही, कारण मी नेत्रहीन झालोय मॅडम मी 2018 पासून.
0: अरे,
1: कारण आज डोळे माझे गेलेत.
0: कशामुळे?
1: मेंदूचा अटॅक आला होता मला.
0: बरं बरं.
1: त्यामुळे 2018 मध्ये मी माझी नेत्र गमावून बसलोय मॅडम.
0: अच्छा.
1: कुठेही इलाज झाला नाही, खूप खर्च केला.
0: हा
1: हा. तरी सुद्धा मी आकाशवाणीशी संयुक्त आहे, त्या माध्यमातून तुम्हाला ऐकतोय, पत्रव्यवहार सुद्धा करतोय. कारण माझी आई आज 82 वर्ष झाले तरी ती सुद्धा पत्रव्यवहार पत्र लिहिते ती आज आकाशवाणीला.
0: वा, त्या काळातल्या शिकलेल्या आहेत त्या.
1: हो, त्या काळातल्या शिकलेल्या आहेत, म्हणूनच ती माझे डोळे गेल्यानंतर मी तिला सांगतो बसून. ती तशा पद्धतीने पत्र लिहिते आकाशवाणीला.
0: बरं बरं. तुम्हाला कुठलं गाणं ऐकायचंय कार्यक्रमात?
1: छत्रीना खोल बर साथ मे. जीवतून जो आलो आकाशवाणी प्रोग्राम करताय त्याबद्दल मनापासून धन्यवाद. आणि आमच्या जे निवडून आमच्यापर्यंत जे पोहोच आहेत ते आहेत आपले भास्कर थोरात साहेब आणि वंदना ते आठवले यांनाही मी या माध्यमातून खूप खूप धन्यवाद देतो.
0: तुमचा निरोप मी त्यांच्यापर्यंत नक्कीच पोहोचवते. ऐका तुमच्या आवडीचं हे छान संगीत.
1: माझे नाव घ्या मॅडम.
0: हो घ्या, सांगा सांगा.
1: माझी आई आहे संजीवनताई मोळे, साधनाताई मोगलरकर, अर्चनाताई रोहिणकर, कुमारी माहेश्वरी रोहिणकर आणि पल्लवीताई कवटेकर यांच्या समेत मी हे गीत ऐकू इच्छितो मॅडम.
0: ठीक आहे, फोन केला त्याबद्दल धन्यवाद.
1: खूप खूप धन्यवाद मॅडम.

0: नमस्कार.
1: हॅलो कार्यक्रम, हॅलो आकाशवाणी.
0: हो, या कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. नमस्कार, कोण बोलते आणि कुठून बोलतात?
1: मी मुक्काम पोस्ट शेळगाव, तालुका सोनपेठ, जिल्हा परभणी, इथून शिवदास गलांडे बोलतोय ताई.
0: गलांडे साहेब नमस्कार.
1: हो, आणि मी परळे जोडधंदा माझी इथे शेळगावला शेती आहे आणि मी राहत असतो परळी, समता नगर परळी येते.
0: अच्छा, मग हे अंतर किती आहे परळी ते शेळगाव?
1: अंतर 30 किलोमीटर आहे ताई.
0: बरं, मग रोज शेतीला येणं जाणं करता का?
1: नाही, परळी येते मी खाद्यतेलाच्या दुकानी काम करतो आणि शेतीची कामे निघाली तर मी माझे गाव शेळगाव येथे येत असतो. आता 3 दिवस झाले मी शेळगावला आहे आणि शेती कामे करीत आहे काही मी.
0: बरं बरं, काय काय पेरणी केली मग यावर्षी शेतात?
1: आता शेतामध्ये कापूस, सोयाबीन आणि तूर आहे ताई.
0: अच्छा, म्हणजे बटाईनं दिलेलं आहे का तुम्ही स्वतः करता?
1: नाही, मी म्हणजे दुसऱ्याला बटाईने दिलेलं आहे म्हणजे अर्ध्या हिश्याने.
0: बरं बरं.
1: हो,
0: आज कार्यक्रमात कुठलं गाणं ऐकायचंय?
1: आता कसं ताई, मला आकाशवाणीमुळे असंख्य श्रोते मिळालेले आहेत
0: हो,
1: आणि आणि ते महाराष्ट्रामध्ये सर्व दूर आहेत आणि त्यांचे प्रेम सुद्धा आजपर्यंत टिकत आलेले आहेत. जवळजवळ 30 वर्षापासून मी कार्यक्रम ऐकतोय
0: हो,
1: आणि आतापर्यंत ते प्रेम लाभत आलेले आहे. तसेच माणसाप्रमाणेच पक्षात सुद्धा प्रेम असते ताई.
0: हो,
1: कारण इतर पक्षी सुद्धा या झाडावर पक्षी असतो, दुसऱ्या झाडावर जसे पक्षी असतात आणि ते एकमेकांना आपल्या भाषेमध्ये वेगवेगळ्या प्रकारे बोलत असतात.
0: हो, साथ घालत असतात एकमेकांना.
1: आणि अशात असे गीत आहे, चोर मचाए शोर या चित्रपटातील, एक डाल पर तोता बोले, एक डाल पर मैना, दूर दूर बैठे है लेकिन प्यार बितवाईना.
0: वा, सुंदर गाणं आहे. ऐका आहे छानसं तुमच्या आवडीचं गीत कार्यक्रम.

0: नमस्कार, हेलो, आकाशवाणी कार्यक्रम चालू आहे.
1: नमस्कार मॅडम,
0: नमस्कार, कोण बोलते?
1: मी अभिमान साबळे पाटील बोलतो. मुक्काम पोस्ट पिंपरखेड, तालुका वडवणी, जिल्हा बीड इथून बोलतो मॅडम.
0: नमस्कार, हेलो, आकाशवाणी कार्यक्रम सुरू आहे.
1: हॅलो आकाशवाणी, गोपाळनाथकर बोलायलो, साडेगाव.
0: मंडळी, या दोन श्रोत्यांचाही या कार्यक्रमासाठी फोन आला होता, पण 2 महिने पूर्ण होण्याआधी त्यांचा फोन लागल्यामुळे

आपण फक्त कार्यक्रमात आज त्यांची नावं घेतो आहे. तेव्हा श्रोते हो, असा होता आजचा आपला हॅलो आकाशवाणी हा कार्यक्रम. आपल्या आवडीची गाणी आपल्यापर्यंत पोहोचवली होती भास्कर थोरात यांनी. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सदानंद कांबळी. तर श्रोत्यांशी फोनवरून संवाद साधला होता पल्लवी कवठेकर यांनी. आणि बरं का श्रोते हो, या लोकप्रिय सदाबहार कार्यक्रमासाठी आपण प्रायोजकत्वसुद्धा देऊ शकता. संपर्क आकाशवाणी परभणी सुपर मार्केट.

हॅलो आकाशवाणी, या कार्यक्रमात सहभाग होता पल्लवी कवठेकर यांचा. सादरकर्ते होते सदानंद कांबळी. हॅलो आकाशवाणी फोन इन कार्यक्रम आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आपण ऐकत आहात आकाशवाणी परभणी केंद्राचे कार्यक्रम श्रोते हो. यानंतर ठीक दुपारी 12 वाजता वनिता मंडळ हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून दिला जाईल. ते आम्ही आता सहक्षेपित करत आहोत.

0: नमस्कार मैत्रिणींनो, वनिता मंडळ या कार्यक्रमात मी सविता चेरे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मैत्रिणींनो, आई वडील हे प्रत्येक मुलांच्या आयुष्यातले पहिले गुरु, पहिलं प्रेरणास्थान. त्यांनी जपलेलं स्वप्न, त्यांच्या कष्टाने त्यांनी उभारलेली संस्था किंवा त्यांनी रुजवलेले संस्कार पुढे नेण्याचं भाग्य जेव्हा त्यांच्या लेकींच्या वाट्याला येतं, तेव्हा ती केवळ वारसा स्वीकारत नाही, तर त्या वारशाला नव्या विचारांची, नव्या उमेदीची आणि नव्या क्षितिजांची जोड देते. मैत्रिणींनो, हे सगळं एवढ्यासाठी सांगते की आई वडिलांचं स्वप्न यशस्वीपणे पुढे नेणाऱ्या दोन लेकी आज आपल्या स्टुडिओमध्ये आल्या आहेत, ज्यांच्या आई वडिलांनी शिक्षणाचं महत्त्व जाणून कष्टानं, प्रामाणिकपणानं, संस्कारक्षम असं शाळेचं छोटंसं रोपटं लावलं, ज्याचं आज वटवृक्ष झालाय. आणि याला कारण आई वडिलांनी उचललेलं हे शिवधनुष्य त्यांच्या लेकींनी अगदी समर्थपणे पेललंय. या दोन लेकी आहेत इंद्रायणी माटे पिसोळकर आणि ममता शेटे हिरेमठ. इंद्रायणीताई आणि ममताताई, तुमच्या दोघींचं आमच्या या कार्यक्रमात अगदी मनापासून स्वागत.
1: नमस्कार.
2: नमस्कार.
0: सगळ्यात पहिल्यांदा प्रश्न इंद्रायणीताई तुमच्यासाठी, हा प्रश्न पहिला, कोणती शाळा होती आणि कसं ती आई वडिलांनी उभी केली?
1: इतिहास म्हणजे माझे आई वडील खरं तर मूळचे दादरचे, आणि असं झालं की तिथे चिंचवडला एक प्लॉट मिळाला म्हणून खरं ते चिंचवडला घर घेण्याच्या, घर बांधण्याच्या उद्देशाने चिंचवडला आले. पण आल्यानंतर त्यांच्या असं लक्षात आलं, म्हणजे काळ होता 1965-66 आणि तेव्हा लक्षात आलं की चिंचवड खूप खेडेगाव आहे आणि तिथे एकच शाळा आहे आणि ती पुरेशी नाही. आणि त्यांच्या दृष्टीने म्हणजे आईच्या घरी थोडंसं संघाचं वातावरण, शिस्त आणि

0: सगळं सुशिक्षित वातावरण दोघांकडेही होतं, तर दोघांच्या मते त्यांना तिथे शाळा सुरू करावी आणि एक सुसंस्कारित अशी शाळा असावी असा विचार करून त्यांनी 1966 साली आईने पहिली बालवाडी आमच्या घरातच सुरू केली. आणि नंतर मग हळूहळू बालवाडी मोठी होत होती, म्हणजे माझा जन्म झाला आणि त्याच्याबरोबर संस्थेचाही जन्म झाला. आणि मग बालवाडी आणि जी प्रायमरी सुरू केली होती श्रीमती पार्वतीबाई ओक, ती प्रायमरी सुरू झाली आणि मग ते सगळं संस्थेला हँडओव्हर केलं गेलं. आणि नंतर 70 पासून आज तागायत जवळपास 55-56 वर्ष शाळेचा ग्राफ हा कायम चढताच आहे, वाढतो.
1: मग आता ताई तुम्ही काय सांगाल?
2: माझे वडील सुभाष शेटे आणि आई सुभाषिता शेटे हे लग्नानंतर 18 वर्ष जर्मनीत होते, बर्लिनला नोकरी करत होते ते. माझा भाऊ डॉक्टर मृणाल शेटे आणि माझा जन्म, आमचा दोघांचाही जन्म बर्लिनला झाला. आणि माझ्या जन्मानंतर आई बाबांनी ठरवलं की आता पुण्यात स्थायिक होऊया. पुण्यात परत आल्यावर आईने एक एनटीटीचा कोर्स केला मॉन्टेसरीचा आणि तिने नोकरी करण्याची इच्छा व्यक्त केली. तर बाबा म्हणाले की आपणच सुरू करू शाळा. आणि असं होतं की माझा दादा बिशप्स मध्ये होता आणि मी माउंट कार्मेलला होते, तर आमचा रोजचा प्रवास हा खूप मोठा असायचा, एक पाऊण एक तास एक वेळ असं जाण्यासाठी लागायचा. आणि आमच्या जवळपास आवाजलेली मोठी शाळा कुठलीच नव्हती, तर म्हणून अवघ्या 5 मुलांना घेऊन माझ्या बाबांनी आमच्याच घरी नर्सरी सुरू केली. हे होतं 88 मध्ये. मग आमच्या शाळेची मुलं जेव्हा बाहेर इंटरव्ह्यूजना जायची मोठ्या शाळेंच्या, तर किडीज नर्सरी स्कूल मधून आहेत हे ऐकूनच त्या शाळा म्हणजे ओके ऍडमिशन डन, म्हणजे त्यांची तयारी आई खूप छान प्रकारे करून घ्यायची.
1: हाडाची शिक्षिका होती.
2: हा बरोबर. तर म्हणजे आईनी तसं मलाही शिकवलं, म्हणजे हाडाचीच शिक्षिका आहे ती खरंच. बऱ्याच पालकांनीही आग्रह केला की सर आता तुम्ही पहिली पण सुरू करा, आपण प्रयत्न करू, आम्ही सपोर्ट करतो तुम्हाला. म्हणून 91 मध्ये आम्ही इयत्ता पहिली सुरू केली. म्हणजे असं होतं की युनिव्हर्स कडनं पण ते होत जातं की तुम्ही एक इच्छा व्यक्त करता, तशीच जागाही मिळाली, काही लोकही मिळाले मदत करायला. आणि 91 पासून आमच्या प्रॉपर स्कूलची सुरुवात झाली, म्हणजे 88 मध्ये प्री प्रायमरी आणि 91 मध्ये.
1: अच्छा. आणि मग आता तुमची शाळा कितवी पर्यंत आहे?
2: आमची शाळा आता 10वी पर्यंत आहे.
1: ओके. वा. इंद्रणी, ते आई वडिलांनी शाळा चालू केली होती, तुमचा प्रवास शाळे बरोबर चालू होता, मग तुमचा संसार, तुमचं वेगळं एक रुटीन असणार, त्यातनं तुम्हाला शाळेकडे यावं, आई वडिलांच्या शाळेत आपण सहभागी व्हावं असं का वाटलं?
0: वेगळं रुटीन म्हटलीस तर तसं माझं खरं तर नव्हतं. मी अगदी लहान असल्यापासनं, म्हणजे 2.5 वर्षाची असल्यापासनं शाळेमध्ये जाऊन बसायचे, कारण आमच्या घराच्या वरतीच शाळा होती, नर्सरी तिथे सुरू केली होती. आणि इंग्लिश नर्सरी आणि मराठी नर्सरी अशा दोन्ही होत्या, आणि त्यामुळे मला फार अट्रॅक्शन होतं त्याचं की नाही मला शाळेतच जायचंय. सो मी तेव्हापासूनच शाळेमध्ये जायला सुरुवात केली. नंतर विद्यार्थी दशेमध्ये तर मी शाळेमध्ये होते, आणि एक असा विश्वास लोकांना होता की बाईंच्या मुलीच शाळेमध्ये शिकतायत, तर नक्कीच, म्हणजे माटे काका आणि माटे बाई यांचं तर स्वप्न होतच की शाळा फक्त एवढ्या पुरतीच नाही ठेवायची, थोडं नर्सरी नाही, आपल्याला आणखीन 10वीपर्यंत पुढे न्यायची आहे. पण हळूहळू परमिशन मिळवण्यासाठी खूप झगडायला लागत होतं, आणि शेवटी म्हणजे लोकांचा विश्वास की ह्या मुली आहेत म्हणजे ह्यांची शाळा नक्कीच 10वीपर्यंत होणार. सो मी माझा प्रवास 10वीपर्यंत आमच्या शाळेमधनच झाला, म्हणजे मला खूप अभिमान वाटतो की माझ्याच आईनी उभी केलेल्या शाळेमध्ये मला शिकायला मिळालं. आणि नंतर माझं ध्येय तेच होतं की मला आईसारखंच शिक्षक बनायचं, म्हणजे संस्थाचालक हे नंतर आहे, पण आधी ऍज अ टीचर म्हणून मला तिथेच काम करायचंय. कारण तिचं सगळं मी जे बघितलेलं होतं की फक्त विद्यार्थ्यांप्रती तिचं जे प्रेम होतं आणि त्यांचे डेव्हलपमेंट व्हावी, सर्वांगीण विकास व्हावा, ह्याच्यासाठी जे झगडणं होतं ते मी बघितलं होतं, आणि मलाही तसंच काहीतरी काम करायचंय हे माझ्या डोक्यात असल्यामुळे माझा सगळा प्रवास, मग शिक्षण पण मी तसंच घेऊन परत 94 साली.
1: म्हणजे आधीपासूनच तुम्ही ठरवलं होतं की मला त्या शाळेतच शिकवायला परत शिक्षिका म्हणून जायचंय.
0: शिक्षिका म्हणून जायचंय नक्कीच, हे मी खूप चांगल्या रीतीनेच ठरवलं होतं. आणि खूप अपॉर्च्युनिटीज होत्या बीएड कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून कॉलेजमध्ये 11वी 12वीला, पण सगळ्या थोडक्यात मी नाकारून परत एकदा तिथेच.
1: आणि आई वडिलांच्याच शाळेत शिकवायचंय ही पण एक गोष्ट असणारच आहे,
0: तीच पहिली होती. आणि म्हणून मग बी एड कम्प्लीट

0: केलं, एम एड कम्प्लीट केलं आणि मी 94 साली तिथे म्हणजे आधीपासून शाळेत जातच होते मी. नृत्य नाटक बसवणं वगैरे ह्याच्यासाठी आम्ही कायम शाळेमध्ये होतोच, पण ऍज अ टीचर, परमनंट टीचर म्हणून मी तिथे 94 साली जॉईन झाले.
1: ममताताई, तुमचा प्रवास कसा होता की आई वडिलांनी सुरू केलेल्या शाळेमध्ये तुम्ही कशा जॉईन झालात?
2: 2003 साली माझं लग्न झालं. तोपर्यंत शाळेच्या प्रत्येक कार्यक्रमात मी सहभागी असायची. इनफॅक्ट लग्नाच्या 2 वर्षाआधी मी तिथे काउन्सिलर म्हणूनही नोकरी केली. मी ज्ञान प्रबोधिनीतून पीजी डिप्लोमा इन स्कूल सायकॉलॉजी करत होते, तर माझी इंटर्नशिप ही तिथे केली. त्यामुळे त्यांच्या सगळ्या ऍक्टिव्हिटीज मध्ये मी पार्ट नेहमीच घेत राहिले. आणि 2003 मध्ये माझं लग्न झालं एका आर्मी ऑफिसरशी, त्यामुळे 17 वर्ष ऑलमोस्ट मी पुण्याच्या बाहेरच होते. आणि वेगवेगळ्या पोस्टिंगमुळे म्हणजे यायचो ते फक्त सुट्टीवरच यायचो आम्ही. 2020 मध्ये माझ्या मुली आता मोठ्या झाल्या होत्या आणि आता मला थोडीशी स्टेबिलिटी हवी होती म्हणून मी पुण्यात शिफ्ट झाले त्यांच्या शिक्षणासाठी. तोच कोविडचा पिरियड होता आणि आई बाबा दोघांनाही कोविड झालं होतं. तर बाबा तर खूप दीर्घकाळासाठी हॉस्पिटलाइज होते आणि दॅट वॉज द टाइम मी शाळेत जायला सुरुवात केली. जबाबदारी अशी आली माझ्याकडे.
1: अच्छा, म्हणजे अशा पद्धतीने कोविड काळामध्ये तुम्ही जॉईन झाला त्या शाळेमध्ये पुन्हा. पण मग पूर्णपणे शाळा आपण चालवावी किंवा आपला सहभाग असावा असं कधी वाटायला लागलं किंवा असं कधीपासून सुरू केलं तुम्ही?
2: 2020 मध्येच. म्हणजे मी रेग्युलरली तेव्हापासूनच शाळेत जायला लागले आणि तेव्हा कोविडमुळे काही अडचणी होत्या आणि शाळेत पगार काढायचे होते. आई पण हॉस्पिटलमध्येच होती, त्यामुळे कोणीतरी घरचं जाऊन एक बघावं असं म्हणून मी गेले आणि मग ते इन्वॉल्व होत राहिले त्याच्यातच.
1: असं कधी झालं का की एकतर तुम्ही 17 वर्ष त्यापासून लांब होतात आणि नंतर पुन्हा त्या शाळेकडे जॉईन झालात, तर 17 वर्षाचा तुमचा पूर्णपणे त्या शाळेशी संपर्क तुटलेला होता, तर मग पुन्हा जेव्हा जॉईन झालात तेव्हा काय प्रकारची आव्हानाला तुम्हाला सामोरं जावं लागलं?
2: सर्वात मोठा चॅलेंज हा होता की कोविडमध्ये नव्याने काहीतरी सुरू करणं. तर कोविड हा सगळ्यांसाठीच एक खूप मोठा चॅलेंजिंग पिरियड होता. दुसरी गोष्ट म्हणजे शिक्षकांचे पगार काढायचे होते आणि पैसे संपत आले होते कारण मुलांची फी येणं बंद झालं होतं. त्यासाठी आम्ही लोन काढलं सर्वात आधी. त्यामुळे पूर्ण कोविड काळात आमच्या कुठल्याही टीचरचा पगार हा मागे राहिला नाही, सगळ्यांना वेळोवेळी पूर्ण पगार दिला गेला. म्हणजे मला खूप अभिमान वाटतो हे सांगण्यात. दुसरा चॅलेंज असा होता की 2 वर्ष फिजिकली शाळा पूर्णपणे बंद होती, सगळे ऑनलाईन क्लासेसच चालू होते, पण मेंटेनन्स रिडेव्हलपमेंट ह्या गोष्टींकडेही खूप लक्ष द्यायला लागलं आम्हाला. आणि तिसरा मोठा चॅलेंज म्हणजे मुलांकडनं फी गोळा करणं, कारण फी अजिबात येत नव्हती. लोन घेतल्यामुळे रिडेव्हलपमेंट आणि पगार चालू होते, पण आम्हाला ऑलमोस्ट 3 वर्ष लागली सगळ्या मुलांची फी गोळा करायला.
1: आता ह्या गोष्टीला एक 4-5 वर्ष उलटून गेली.
2: बरोबर.
1: तेव्हा असं कधी मनात आलं का की मी का आले इथे, का करते मी असं?
2: हा विचार कधीच नाही आला. असा हे आपलंच आहे आणि आपल्याला हे सांभाळायचंय, आपल्याला करायचंच आहे, म्हणजे तीच जिद्द होती की का कशाला असे हे प्रश्न, म्हणजे हा डाऊट कधीच असा आला नाही.
1: म्हणजे आपल्या आई वडिलांचं स्वप्न आणि ते यशस्वीपणे पुढे न्यायचंच आहे आपल्याला.
2: बरोबर.
1: हे कन्फर्म ठरलं होतं.
2: कन्फर्म. बरोबर.
1: इंद्रणी, ते मला एक तुम्हाला असा प्रश्न विचारायचा आहे की जेव्हा आपले आई वडील काही चालू करतात तेव्हा समोर ज्यांच्या मनात एक वेगळी प्रतिमा निर्माण झाली असते किंवा वेगळं त्यांच्याकडनं अपेक्षा असते की म्हणजे एक मोठा वृक्ष त्यांनी जे काही दिलंय तर छोटा तसा देईलच का, अशी एक शंका असते निर्माण. असं कधी झालं तुमच्या बाबतीत?
0: तसं फार नाही, पण काही काही लोकांना असं वाटत होतं की बाईंच्या छत्रछायेखाली वाढलेली आहे किंवा स्वतः डिसिजन्स कसे घेईल, कारण बाबा माझे खूप मोठे म्हणजे विजनरीज म्हणूयात त्यांना, ते काळाच्या पुढेच विचार करायचे कायम आणि शाळेमध्ये जे काही बेस्ट असेल ते सगळं देण्याचा त्यांचा कायम प्रयत्न असायचा आणि आई थोडी स्ट्रिक्ट होती म्हणजे तिचे निर्णय हे एकदम पक्के असायचे. तर मी माझा स्वभाव थोडासा मिक्स आहे असं म्हटलं तरी चालेल आणि त्याच्यामुळे कदाचित थोडं मी सॉफ्ट कॉर्नर पण लोकांसाठी ठेवायचे जसं बाबांसारखं आणि काही गोष्टी मला अशा तात्काळ पटकन पाहिजेत की हे असं आहे तर मग हे लगेच झालं पाहिजे. तर थोडं लोकांना त्याच्यामुळे साशंकता होती की ह्या कसं पुढे जाऊन चालवतील, पण आता ते निवडलं असावं असं मला वाटतंय.
1: असा एखादा काही आहे अनुभव?
0: डायरेक्ट तर कोणी नाही बोललं मला, पण जसं म्हणजे दहिवलीच्या शाळेबद्दल

0: की दहिवलीमध्ये जी लँड आहे त्याच्यावरती आम्हाला बांधकाम सुरू करायचं होतं आणि बाबा माझे खूपच 2006 मध्ये गेले आणि त्यांचं मोठं स्वप्न तिथे होतं की खेडेगावात जाऊन सुद्धा मुलांना चांगलं शिक्षण मिळावं आणि त्यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मग आई होतीच बरोबर. तर तिथल्या लोकांना असं थोडंसं की वाटलं की ह्या म्हणतात खरं की बांधकाम चालू करूयात आपण तिथे आता कसं होईल काय होईल कारण आजपर्यंत ग्रामपंचायतीच्या जागेत चालणारी शाळा. पण भूमिपूजन आम्हाला तिथे 2 भूमिपूजन करायला लागलं.
1: अच्छा.
0: हा म्हणजे तो एक हे झालं थोडंसं की पहिल्यांदा केलं पण तेव्हा काम सुरू नाही होऊ शकलं पण नेक्स्ट टाइम मात्र मी खूप आग्रही राहिले आणि तिथलं काम आता बऱ्यापैकी सुरू झालेलं आहे. वर्गखोल्या बांधतो आहोत. मग तिथल्या लोकांना थोडा विश्वास वाटायला लागला की हा बाईंच्या नंतर ही
1: सक्षम हातात गेलेला
0: आहे.
1: वा वा छान. मैत्रिणींनो खूप सुंदर आपला हा प्रवास सगळा चालू आहे. ह्या प्रवासात एक छोटीशी विश्रांती घेऊयात. एक छान गाणं ऐकूया. पण इंद्राणीताई तुमच्या पसंतीचं आपण एक छान गाणं ऐकूयात.
0: माझ्या पसंतीच्या ऐवजी माटेबाईंच्या पसंतीचं आपण मन शुद्ध तुझं. तिला खूप आवडायचं हे गाणं.
1: छान ते गाणं पण खूप सुंदर आहे. गाणं ऐकूया आणि पुढे जाऊया.
0: चालेल.

0: मैत्रिणींनो, पुन्हा एकदा स्वागत आमच्या या कार्यक्रमात वनिता मंडळमध्ये. आज आपण ऐकतो आहोत आई वडिलांचं स्वप्न यशस्वीपणे पुढे नेणाऱ्या आपल्या लेकी. या लेकींचा संपूर्ण प्रवास आज आपण जाणून घेतो आहोत. आज आपल्या समोर आहेत, आपल्या बरोबर आहेत इंद्रायणी माटे पिसळकर आणि ममता शेटे हिरेमठ. पुढचा प्रश्न ममता ताई तुमच्यासाठी, म्हणजे तुमच्या बाबतीत विशेषतः अशासाठी की तुम्ही वेगळ्या ठिकाणून इथे पुन्हा आलात, मग ह्यासाठी तुम्हाला पुन्हा या शाळेमध्ये जॉईन होण्यासाठी, पुन्हा हे सगळं कार्य सक्रियपणे करण्यासाठी काही गोष्टी आत्मसात करायला लागल्या का, काही गोष्टी मनात रुजवाव्या लागल्या का, काही गोष्टींचा पाठपुरावा काही करायला लागला का?
1: हो, थोडासा अभ्यास करायला लागला. जसं अकाउंट्सचे बुक्स घेऊन आम्ही बसायचो की म्हणजे आधीचं फंक्शनिंग कसं चाललं होतं, कारण आई बाबा दोघंही तेव्हा अवेलेबल नव्हते काही मार्गदर्शन द्यायला, त्यामुळे स्वतःचा रिसर्च खूप करायला लागला.

0: की फंक्शनिंग कसं चाललंय, ऑनलाईन क्लासेस कसे कंडक्ट होत आहेत. कारण तुम्ही म्हणालात तसं माझा तोपर्यंत फार काही असा संबंध आलेला नव्हता, त्यामुळे हो अभ्यास खूप करायला लागला आणि झोकून टाकलं स्वतःला मी तेव्हा त्याच्यात.
1: बाकीच्यांनी एक्सेप्ट केलं का मग, पेरेंट्स आहेत किंवा शिक्षक आहेत, संस्थेचे इतर लोक आहेत, यांचा अप्रोच कसा होता?
0: मी जॉईन झाले तेव्हा बाबा अजूनही होते, त्यामुळे बहुतेक सगळ्यांना ती आशा होती की हा सरच परत येत आहेत आता. तर अनफॉर्च्युनेटली ते त्या पद्धतीनं येऊ शकले नाहीत परत. पण थोडासा रेझिस्टन्स असतो, कारण आता मी जर का आली तर मी या पिढीची आहे, माझे काही इंडिपेंडेंट विचार आहेत किंवा माझ्या आयडियाज आहेत, ह्या पटकन एक्सेप्ट होत नव्हत्या हे मला लक्षात येत होतं. कारण ऑलरेडी एक सेट सिस्टम होती शाळा चालवण्याची, तर हो थोडा रेझिस्टन्स डेफिनेटली होता. म्हणजे अगदीच सगळे या असं काही करत नव्हते.
1: पण त्यातनं पण त्याच्यावर मात करून आता मात्र सगळे,
0: आता म्हणजे असं आहे की ऍक्शन स्पीक लाउडर देन वर्ड्स. तर माझे बाबा एक्स्ट्रोवर्ट होते आणि मी इंट्रोवर्ट आहे तशी, त्यामुळे आय थिंक माझ्या कामातनं असं दिसून आलंच असेल सगळ्यांना. आणि आता खूप छान सगळे कॉपरेट करतात, आता माझी टीम खूपच छान आहे.
1: छान. इंद्रणीताई, आई वडिलांचा काळ वेगळा होता तेव्हा सुरू केलेली ती शाळा, आता तुम्ही नव्याने एक यंग ब्लड आता पुन्हा निर्माण झालंय किंवा आता जेंझी प्रकार पण आता सगळीकडे येतोय, आता शाळेमध्ये कोणत्या प्रकारची प्रगती तुमच्याकडनं होते? म्हणजे
2: आई वडिलांपासून जो काही वारसा म्हणूयात आपण, की उत्तम संस्कार देणं आणि माटेशाळा ही उपक्रमशील शाळा आणि संस्कार देणारी शाळा, ह्याच्यामुळेच मेन त्याच्याकडे बघितलं जातंय अजूनही आणि जात होतं. तर हे चालू ठेवून पुढे नवीन जे टेक्निकल सगळं येतं आहे, टेक्नॉलॉजी जी इंट्रोड्यूस होतीये किंवा डिजिटल लर्निंग आहे, तर हे सगळं देणं, जसं ह्यांनी सांगितलं ममतानी की कोविडचा काळ सगळ्यात कठीण काळ होता आणि त्यामध्ये ऑनलाईन टीचिंग करणं, ऑनलाईन सगळ्यांना शिकवणं, बरं मराठी माध्यम असल्यामुळे आमच्याकडे जो क्लास आहे सगळ्यांपर्यंत आम्हाला ते पोचवायचं होतं आणि मग त्याच्यासाठीचे प्रयत्न, आणि आता ऑफलाईन सुद्धा शाळेमध्ये आल्यानंतर जर्मन आहे, रोबोटिक्स आहे, कोडिंग आम्ही कॉम्प्युटरमध्ये शिकवतो. म्हणजे माटे काकांनी पिंपरी चिंचवडमधला पहिलं कॉम्प्युटर आमच्या शाळेत आणला आणि मला स्वतःला त्यांनी ते कॉम्प्युटरचं शिक्षण घ्यायला लावलं की तूच तिथे शिकवायचेस. आणि मी तेव्हा शिक्षक म्हणून विचार करत होते, नंतर 17 साली मी मुख्याध्यापक म्हणून झाले, तेव्हाही माझा पॉइंट ऑफ व्ह्यू थोडा वेगळा होता. आणि आता संस्थाचालक झाल्यानंतर की फक्त एकच शाळेत नाही तर माझ्या सगळ्या युनिट्समध्ये डिजिटल लर्निंग पाहिजे, टचपॅड असणारे स्क्रीन्स पाहिजेत, टच स्क्रीन्स, आणि मुलांना ज्या काही फॅसिलिटीज मराठी शाळांमध्ये मिळत नाहीत त्या देण्याचा आम्ही प्रयत्न करतो. की मग स्टेम लॅब असेल, नटखट लॅब आहे, की ज्याच्यामधनं मुलं वेगवेगळे इनोव्हेटिव्ह सायन्सचे प्रोजेक्ट्स करतात. आणि आता नॅशनल लेवलवरती आमच्या एका विद्यार्थ्याला फर्स्ट प्राइज मिळालं, पुण्यातनं 2 विद्यार्थी सिलेक्ट झाले होते आणि त्याच्यात सुद्धा हा मुलगा फर्स्ट प्राइज घेऊन आला. म्हणजे जेन्झी जे आहेत तर त्यांच्यापर्यंत ह्याच्या मार्फतच आपण पटकन पोहोचू शकतो असं मला वाटतं आहे.
1: ममताताई, तुम्ही 17 आर्मी ऑफिसर बरोबर होता, त्यामुळे तुम्ही संपूर्ण आपला भारत फिरला असाल.
0: हो बरोबर.
1: मग संपूर्ण बाकीच्या शाळा, बाकीच्या जिल्ह्यातल्या किंवा बाकीच्या ठिकाणच्या शाळा, त्यातला काही बदल इकडे आणायचा, तर असं काही डोक्यात आलं का?
0: डेफिनेटली. वेगवेगळ्या शाळेमध्ये मीही नोकरी केली, ऍज अ काउन्सिलर, टीचर, एका स्पेशल स्कूलमध्ये पण काम केलं ऍज अ सायकोलॉजिस्ट आणि कोऑर्डिनेटर. हा सगळा जो अनुभव होता माझा, त्याच्यामुळे मला आमच्या शाळेत बदल आणण्यात खूप मदत झाली. की त्यांच्या काही सिस्टम्स होत्या किंवा काही विशिष्ट गाईडलाईन्स ते फॉलो करत होते, ते मी आमच्या इथे सुरू केले. आणि एक तुम्ही जेव्हा भारतभर फिरून येता, खूप फिरून येता, एक वर्ल्ड व्ह्यू ज्याला आपण म्हणतो तो खूप मोठा होतो. खूप प्रदेशांमध्ये फिरता, वेगवेगळे कल्चर्स दिसतात तुम्हाला, त्याचा सगळा अनुभव मला आमच्या शाळेत डेफिनेटली वापरता आला.
1: खूप छान वाटतं हे ऐकताना सुद्धा, की आपल्या आई वडिलांपासून आलेली शाळा किंवा आई वडिलांपासून त्यांनी बघितलेलं स्वप्न असा वेगळ्या पद्धतीने आपण पूर्ण करतोय. एक छोटीशी विश्रांती घेऊयात. ममताताई, तुमच्या पसंतीचं एक छान गाणं ऐकूयात आणि पुढे जाऊयात. कोणतं गाणं आवडेल ऐकायला?
0: माझ्या बाबांचं फेवरेट गाणं होतं रहे ना रहे हम, मला ते ऐकायला खूप आवडेल.
1: नक्की ते गाणं ऐकूयात आणि पुढे जाऊयात.

0: मित्रमैत्रिणींनो, पुन्हा एकदा स्वागत आमच्या या कार्यक्रमात. आज आपण ऐकतो आहोत आई वडिलांचं स्वप्न यशस्वीपणे पुढे नेणाऱ्या आपल्या लेकी. या लेकींचा संपूर्ण प्रवास आज आपण जाणून घेतो आहोत. आज आपल्या समोर आहेत, आपल्या बरोबर आहेत इंद्राणी माटे पिसळकर आणि ममता शेटे हिरेमठ. इंद्राणी, ते तुमच्यासाठी प्रश्न असा की कामाच्या ठिकाणी एखादा डिसिजन घेताना किंवा एखादी गोष्ट अंमलात आणायची आहे तर मी काय करू हा विचार करताना आई बाबांचं विचारसरणी आठवते का, किंवा त्यांच्या विचारसरणीवर पाऊल टाकून पुढे जाता का?
1: असा डिसिजन

0: घेताना नक्कीच स्ट्रेसफुल असतं. आणि तेव्हा खरंच हे आठवते मी की माझे बाबा असते तर त्यांनी काय केलं असतं. आई थोडं एक पाऊल मागे राहू शकली असती पण बाबा निश्चित नव्हते. तर आणि थोडं त्यांचं की पुढच्या 10 वर्षात हे उपयोगाला येणार आहे का, तर तो विचार पण मी करते आणि मग ते डिसिजन्स नक्कीच अंमलात आणते. आणि दुसरं की त्यांची विचारसरणी म्हटलीस तर बेसिकली विद्यार्थी केंद्रित ह्याचा उपयोग विद्यार्थ्यांना किती होणार आहे आणि पुढे जाऊन समाजाला नॅचरली, की जसं तुम्ही पिढी घडवाल तशी ती पुढचा समाज आपल्याला त्याच्यात दिसतो. तर ती पिढी घडवण्यासाठी म्हणून जे काही तुम्हाला करायला लागणार आहे ते नक्कीच करा. आणि आईबाबांची विचारसरणी हीच होती की डोंट गिव्ह अप, सोडून देऊ नका, एक ध्येय निश्चित करा आणि त्याचा पाठपुरावा करा. आणि आता पण मी तेच करते.
1: तुम्हाला ते पदोपदी उपयोगी पडत?
0: नक्कीच उपयोगी पडतं. आणि त्यांची स्ट्रगल मी खूप जवळनं बघितली, त्याच्यामुळे जरी स्ट्रगल करायला लागली काही असतात प्रत्येकाचं पुढे मागे प्लस मायनस सगळ्याच गोष्टींमध्ये असतात, पण त्याच्यातनं बाहेर कसं पडायचं हे त्यांच्याकडून मी शिकलेली.
1: वा, इंद्राणी त्यांची आई आत्ताच काही दिवसापूर्वी पासून आपल्यात नाही आहेत. ममताताई, तुम्हाला हा असा प्रश्न एक वेगळा, तुमच्या आई आपल्या बरोबर आहेत
2: बरोबर,
1: आणि जरी वयाने थकल्या असल्या, शरीराने थकल्या असल्या, तरी मनाने अजून त्या ताज्या आहेत, मनाने व्यवस्थित आहेत आणि संपूर्ण जीवन त्यांनी शाळेसाठी दिलं आहे.
2: ऍब्सोल्युटली.
1: तर मग अशा काळामध्ये तुम्हाला एखादा डिसिजन घ्यायचा झाला किंवा एखादा डिसिजन घेताना तुम्हाला काय डिसिजन घेऊ हे कळत नसेल तर त्यांची कशी मदत होते?
2: आई सध्या माझी सर्वात मोठी सपोर्ट सिस्टम आहे. आत्तापर्यंत गेले 35 वर्ष तिनेच शाळा चालवली आहे, त्यामुळे डेफिनेटली आता ज्या समस्या येतात त्याच्यात आईचा गायडन्स मी घेतेच, डिस्कशन होतं त्याच्यावर, आणि बाबा असते तर त्यांनी काय निर्णय घेतला असता हा विचार नेहमी करते. त्यामुळे आईचं असणं हे खूप महत्वाचं आहे माझ्यासाठी, की ती असली की खूप मोठा आधार असतो. आणि विशेष असं आहे की ती अजूनही रोज शाळेत येते.
1: वा,
2: म्हणजे जरी ती शरीराने थकली असली तरी मनाने खूप स्ट्रॉंग आहे. आणि कोणीही म्हणणार नाही की ती आता 78
1: आहे,
2: एकदम
1: फिट आहे.
2: फिट
1: आहे. मोठ्यांचे आशीर्वाद आपल्या बरोबर सतत असावेत आणि आपल्या घरात मोठी माणसं असावीत की ज्यांना घेऊन आपण पुढे जाऊ शकतो.
2: बरोबर.
1: इंद्राणी, तुम्ही हे करिअर पूर्ण निवडलं की आईबाबांचं स्वप्न आपण पुढे न्यायचं हे ठरवलं, आणि हे ठरवताना कन्फर्म तुम्हाला की नाही हेच करिअर आणि इथेच करायचं हे कन्फर्म झाल्यानंतर जेव्हा तुम्ही कार्याला सुरुवात केली तेव्हा आलेला एखादा छान अनुभव किंवा स्वतःला स्वतःचा वाटलेला अभिमान अशी एखादी घटना असेल तर नक्की आवडेल.
0: नक्कीच आहे. म्हणजे 17 साली मी मुख्याध्यापक म्हणून जॉईन झाले, नंतर आता मी 23-24 कार्यवाह म्हणून सुद्धा पद सांभाळायला सुरुवात केली. आणि एक संस्थाचालक या दृष्टीने विचार करताना मला असं वाटलं की माझी विद्यार्थी, म्हणजे एक लॉंग लिगसी आमच्याकडे आहे की हजारोंच्या संख्येने माझी विद्यार्थी आपल्याकडे आहेत, तर त्यांनी शाळेकडे परत यायला पाहिजे. आणि त्याच्यामुळे मी आई असतानाच मार्चमध्ये गेल्या वर्षी माजी विद्यार्थ्यांचे मेळावे घेतले आणि तेव्हापासनं खूप माजी विद्यार्थी शाळेला सपोर्ट सिस्टीम म्हणून पुढे आलेले. आणि वेगवेगळ्या पद्धतीने ते एडेड स्कूल आहे, शाळेला मदत करतात, विद्यार्थ्यांना मदत करतात, म्हणजे फक्त आर्थिक नाही तर काही जे उपक्रम असतील. आता कालच आमची एक वादविवाद स्पर्धा झाली, तर त्याच्यामध्ये सुद्धा आमचे माजी विद्यार्थी आणि पालक हे दोन्हींचं कार्यक्रमाचं आयोजन करण्यामध्ये सुद्धा त्यांचा वाटा मोलाचा ठरतो. तर हे मला जरा छान वाटलं की जे मधल्या गॅपमध्ये जे विद्यार्थी शाळेकडे येत नव्हते,
1: म्हणजे दरी निर्माण झाली होती थोडी, ती त्याला ब्रिज घातला गेला.
0: नक्कीच नक्कीच. आणि आता तो ओघ सुरू झालेला आहे आणि त्याचा खूप छान उपयोग शाळेला पुढच्या काळामध्ये डेफिनेटली होईल.
1: ममताताई, तुम्हाला प्रश्न की आई वडिलांनी पूर्वीपासून चालत आणलेली शाळा, तो वारसा, ती परंपरा जपणं आणि त्यामध्ये आपला काळानुरूप बदल करणं, की आता तुम्ही नवीन टेक्नॉलॉजी आणली किंवा तुम्ही भारतात जे जे काही बघितलं ते आणण्याचा प्रयत्न केला, तर यामध्ये कुठे तुमच्या मनात द्वंद्व निर्माण झालं का, की आपल्याला असं वाटलं का की आपण हे करतोय हे बरोबर आहे का चुकीचं आहे, असं कधी झालं का?
2: नाही, असा डाऊट कधी मला आला नाही.

0: कारण ही पिढी आजची खूप वेगळी आहे. म्हणजे त्यांना ट्रेडिशनल टीचिंग मेथड्स बरोबर त्यांना आज जे टेक्नॉलॉजी वापरली जाते ती त्याच्याबरोबर शिकवणं खूप गरजेचं आहे. तर आम्ही आल्यानंतर आम्ही रोबोटिक्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मग व्हर्च्युअल रियालिटी, स्क्रीन एक्स थिएटर अशा असे हे खूप नवीन उपक्रम राबवले.
1: आणि मग असे उपक्रम राबवताना तेव्हा अभिमान वाटावा, नक्कीच असं काहीतरी घडलं असेल.
0: ऍब्सोल्युटली. म्हणजे आता जे फ्युचर आहे ते विदाउट एआय तर चालणारच नाहीये. म्हणजे कुठलाही तुम्ही प्रोफेशन सिलेक्ट केला तर तिकडे एआयचा हा वापर होणारच आहे. तर आम्ही पहिली ते नववी सगळ्या मुलांना कंपल्सरी एआय एज्युकेशन सुरू केलं. तो म्हणजे आम्ही अभ्यासक्रमातच त्याचा त्यांना त्याला इन्क्लूड केलेलं आहे. आणि ही खूप अभिमानाची गोष्ट आहे माझ्यासाठी.
1: छान छान, फारच सुंदर. मला दोघींनाही एक प्रश्न विचारायचा आहे की आई वडिलांनी बघितलेलं स्वप्न, त्यांच्या आशीर्वादाने सुरू झालेला हा सगळा तुमचा प्रवास, तर आत्ता या क्षणी काय मनात विचार येतात? इंद्रायणी ताई काय सांगाल?
2: आई वडिलांनी जेव्हा स्वप्न बघितलं की चिंचवडसारख्या खेडेगावामध्ये एक उत्तम शिक्षण देणारी, उत्तम संस्कार देणारी अशी शाळा असावी. कारण शाळा हे एक असं माध्यम आहे, जसं मगाशी मी म्हटलं की पुढची पिढी घडवण्यासाठीचं एक चांगलं टूल, एक चांगलं माध्यम हे शाळा असू शकते. तर त्यांनी ह्या उद्देशाने हेच स्वप्न उराशी बाळगून त्यांनी शाळा सुरू केली. हा तर एक भाग आहेच की उत्तम संस्कार विद्यार्थ्यांवरती झाले पाहिजेत. आणि त्याचबरोबर जे आधुनिक जगामधल्या गोष्टी आहेत त्या सगळ्या आपल्या शाळेमध्ये आल्या पाहिजेत. आणि कुठलाही भेदभाव न राहता सगळ्या प्रकारच्या विद्यार्थ्यांना ह्या आधुनिक गोष्टी कशा वापरायच्या, म्हणजे जसं आत्ता ममताताईंनी सांगितलं की एआयचा वापर, तसं आमच्याकडे कोडिंग, त्याच्यानंतर एआयचे सुद्धा हे आहे, रोबोटिक्स आहे, जर्मन आपण भाषा शिकवतो. सो आईवडिलांनी जेव्हा 1966 शाळा सुरू केली तेव्हा उत्तम शिक्षण आणि उत्तम संस्कार देणारी अशी शाळा असावी, पुढची पिढी घडवणारी शाळा असावी हे त्यांनी स्वप्न उराशी बाळगलं होतं. आणि मला असं वाटतं की आत्ताच्या युगामध्ये, ह्या आधुनिक काळामध्ये मीही तेच स्वप्न उराशी बाळगलंय की संस्कारांबरोबरच आधुनिकतेची जोड दिली आहे आणि ह्या दोन्हीचा उत्तम संगम घालून माटेशाळा आज जशी पहिल्या ह्याच्यावर होती तशीच आत्ता नावाजलेली उपक्रमशील आधुनिक शाळा म्हटलं तरी हरकत नाही.
1: आत्ता आई बाबा जर तुझ्या बरोबर असते तर काय भावना असते अगं त्यांच्या?
2: आत्ता थोडस भावनिक व्हायला होते, पण आई बाबा जर का असते तर त्यांना नक्कीच माझा अभिमान वाटला असता की जे त्यांनी दोघांनी मिळून सुरू केलेलं होतं आणि त्यांना खूप साऱ्या माणसांचं, म्हणजे खूप लोकांनी त्यांना सपोर्ट दिलेला होता त्या काळामध्ये. तर आत्ता हे मी चालवते आहे, मलाही अनेकांचं सहकार्य ह्याच्यामध्ये लाभतं आहे, पण काही वेळेस एकट्याने डिसिजन घ्यायची वेळ येते आणि तेव्हा मी मागे बघत नाही, तर माझा अभिमान त्यांना नक्कीच वाटला असता.
1: ममताताई, आपल्या आई वडिलांच्या आशीर्वादातून आपल्याला मिळालेला हा वारसा, सुरू झालेला पुढचा प्रवास, आज आपण हजारो विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचं काम करतोय, तर ह्या क्षणी आता तुमची आई तुमच्या बरोबर आहेत आणि तुमचे वडील पण असते, तर एक मुलगी म्हणून काय वाटलं असतं त्यांना?
0: त्यांनी जे सुरू केलं आय थिंक ही अतिशय नोबल प्रोफेशन आहे. टीचिंग आणि एज्युकेशन देणं म्हणजे तुम्ही खूप पिढ्या घडवता. बाबा आता असते तर मला वाटतं त्यांना खरंच खूप अभिमान वाटला असता माझा, की कुठेतरी एक बाई म्हणून थोडंसं अजून लोक कमी लेखतात बायकांना, की आणि नेहमी एक थोड्याशा अशा नजरेने बघतात की अरे हिला जमेल का नाही. तर मला असं वाटतं मी आता बऱ्याच लोकांना ह्या बाबतीत चुकीचं ठरवलेलं आहे कुठेतरी. एक स्त्री म्हणून लोक तुम्हाला थोडंसं कमी लेखतात नेहमी आणि एक असा डाऊट दाखवतात की अरे हिला खरंच जमेल का. तर मी आता त्याच्या खूप पुढे निघून आली असं मला वाटतं की आणि लोकांच्या अशा बघण्यामुळे आपण स्वतःवर डाऊट करत राहतो, सेल्फ डाऊट खूप असतो आपल्याला की हे जमेल का, हे करता येईल का. पण या गेल्या 5-6 वर्षात जो अनुभव मिळाला आहे आय थिंक मी या सगळ्या गोष्टींना सरपास करून पुढे गेली आता आणि आता

0: ॲक्च्युली काही फरक पडत नाही की लोक काय विचार करतात. आणि ही जी नवीन ममता घडली आहे ही माझ्या वडिलांना खूप आवडली असती.
1: छान, वा, फार सुंदर, मस्त. जाता जाता दोघींनाही एक कॉमन प्रश्न मला विचारायचा आहे. ह्या क्षणी आत्ता अशा काही मुली असतील की ज्यांच्या आई वडिलांनी काही व्यवसाय सुरू केले असतील, आई वडिलांच्याकडे काही कला असतील की ज्या मागे पडल्या असतील, पण मग अशा वेळी आई वडिलांचा हा व्यवसाय किंवा हे सगळी देणगी ही पुढे न्यायची आहे त्यांना, तर कशा पद्धतीने त्या नेऊ शकतात, काय सांगाल याविषयी?
2: नक्कीच, माझ्या आईचंच एक वाक्य जे स्वातंत्र्यवीर सावरकरांनी त्यांच्या नेम अ सी नेमध्ये लिहिलेलं आहे, कदाचित शब्दांची रचना बदलेल, पण न घेतले व्रत हे आम्ही अंधतेने, की जे व्रत आम्ही घेतलंय आणि घेणारे असतील तर ते तुम्ही जाणतेपणी घ्यावं आणि ते पूर्णत्वाला न्यावं, ते मध्ये सोडू नये. आणि आई वडिलांचे कष्ट हे जसं मुलं मुली काही भेदभाव न ठेवता कोणीही, म्हणजे मुलगी आहे म्हणून मागे न राहता, त्यांनी जे कष्ट तो व्यवसाय सुरू करण्यासाठी, ती गोष्ट सुरू करण्यासाठी घेतलेले आहेत, ते जाणून तो व्यवसाय पुढे नेण्याचा निश्चितपणे प्रयत्न करावा असं मला वाटतं.
1: छान, ममताताई तुम्ही काय सांगाल?
0: मुलगी असो या मुलगा, जे काय आई वडिलांनी कमवलेलं आहे आणि हा त्या मुलीला किंवा मुलाला हा वारसा म्हणूनच मिळालेला असतो, तर मुलगी आहे म्हणून ती आता दुसऱ्या घरी गेली आणि आता ती पुढे नेऊ नाही शकत, हे चुकीची धोरण आहे. तर मुलगी असली तरी ती त्याचं खूप काही करू शकते आणि तिने करावं, कारण ही एक लेगसी आहे आणि एकुलती एक मुलगी असेल तर तिने डेफिनेटली करावं. तुमच्या आई वडिलांनी सुद्धा तुमच्यात इन्व्हेस्ट केलेले असतात, म्हणजे तुम्हाला ते संस्कार दिलेले असतात, त्या गोष्टी शिकवलेल्या असतात, ते सगळं पुढे नेणं हे तुमचं काम आहे असं मला वाटतं.
2: हा थॉट मला खरंच खूप आवडला, आई वडिलांनी आपल्यात इन्व्हेस्ट केलंय,
1: इन्व्हेस्ट केलंय आणि ते आपण पुढे नेलंच पाहिजे. खूप सुंदर, खूप छान दोघी जणी आज तुम्ही इथे आलात आणि अतिशय छान तुमचे अनुभव आत्तापर्यंतचा तुमचा जीवनपट आमच्या समोर उलगडून दाखवलात. आपल्या सगळ्या श्रोत्यांना, आपल्या भगिनींना, आपल्या मैत्रिणींना नक्कीच आवडेल ही खात्री नक्की आहे. आज तुम्ही दोघी इथे आलात आणि छान माहिती शेअर केलीत, तुमचे मनापासून आभार.
2: आणि तुमचेही आभार की आम्हाला संधी दिली.
1: धन्यवाद.
2: धन्यवाद.
0: तुमचेही खूप आभार.
1: धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: आत्ताच आपण जाणून घेतलात इंद्रायणीताई आणि ममताताईंचा हा सुंदर असा प्रवास. आई वडिलांचं स्वप्न पुढे वाढवणाऱ्या या लेकी ही त्या कुटुंबाची शान असते, समाजाची प्रेरणा आणि पुढच्या पिढ्यांसाठी आशेचा दीप अगदी नक्की असते. हा प्रवास, हे यश या लेकींचं अगदी 100% आहे, पण त्याबरोबरच ते आहे त्यांच्या आई वडिलांच्या विश्वासाचं, आई वडिलांच्या त्यागाचं आणि त्यांच्या प्रेमाच्या अखंड प्रवाहाचं असं फलित. या सगळ्या अनुषंगाने एक सुंदर असं गाणं डोळ्यासमोर सारखं येत आहे, ते हम साथ साथ है या चित्रपटातलं. ऐकूयात हरिहरन आणि सहकार्यांनी गायलेलं हे सुंदर असं गाणं.

0: मैत्रिणींनो, वाढतं प्रदूषण, बेसुमार वृक्षतोड, प्लॅस्टिकचा अतिरेकी वापर आणि नैसर्गिक साधनसंपत्तीचा अविचारी वापर या सगळ्यांमुळे पर्यावरणाचा समतोल ढासळतो आहे. या सगळ्याच्या अनुषंगाने आता ऐकूया पर्यावरण रक्षणाचं महत्त्व सांगणारे हे पर्यावरण श्लोक. याचं लेखन केलं आहे विज्ञानाचा प्रचार आणि प्रसार करणाऱ्या प्राध्यापिका, ज्या लेखिका आणि कवयित्री म्हणून साहित्य क्षेत्रात देखील काम करतात, त्या डॉक्टर नंदा हरम यांनी.
1: पर्यावरणाची व्याख्या पहिल्या श्लोकात आहे. पशु उपक्ष

0: वरण.
1: या श्लोकात पाहिलेले घटक आहेत ना, त्यांचं एकमेकांशी नातं आहे, जणू ते एक कुटुंबच आहेत. एक घटक जरी नष्ट झाला ना, तर संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होईल, म्हणून आपण त्याचा सांभाळ केला पाहिजे. निसर्ग म्हणजे कधी न संपणारं धन आहे, ते जपलंच पाहिजे. बांधील असती अपसात सारे, ढलता तोल त्यांचा देती इशारे. रक्षण करावे म्हणून तयांचे, जतन समृद्धी अक्षय धनाचे.
0: सण समारंभ साजरे करताना दुर्दैवाने आपण त्याचा सखोल अभ्यास करत नाही, त्यामुळे हवा, पाणी आणि ध्वनी यांचं प्रदूषण होतं, निसर्गाची हानी होते. ज्यांचं विघटन होत नाही अशा थर्माकोल प्लॅस्टिकच्या वस्तू सहजपणे आपण टाकून देतो, हेच सारं या श्लोकात सांगितलं आहे. करी हवा पाणी ध्वनी प्रदूषण, हिरव्या शाली स तुलावता चूड. ना साडी खनिजांची ऊर्जा स्त्रोतांची, बाधा निसर्गास नसत्या वस्तूंची.
1: हल्ली माणूस ना भौतिक सुखाच्या मागे लागला आहे, ते मिळवण्याकरता तो वाटेल तसा वागतो. स्वार्थ गाठताना तो माणुसकी विसरतो आणि यात त्याच्या वागणुकीमधून त्याचं हीन दीन रूप समोर येतं. ऐहिक सुखाचे असे मृग जळ, करीसी मनुजा किती धाव पळ. स्वार्थाचा कळस संहाराची झळ, त्यातून भासे तुभलता ओंगळ.
0: तुम्हाला ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे जागतिक तापमान वाढ ऐकून माहीत असेलच, याला प्रदूषण, जंगलतोड हे घटक कारणीभूत आहेत. ही सारी आपल्याच कर्माची फळं आहेत, येते का लक्षात? संपूर्ण जगच आपण मानवांनी जणू वेठीस धरले आहे. सगळ्यांनाच याचे दुष्परिणाम भोगावे लागत आहेत आणि भविष्यातही भोगावे लागतील. उन्हाळ्यात वाढे तापमान ऐसे,

0: जोर.
1: तंत्रज्ञानाचा वाढता वापर आणि वाढती लोकसंख्या हे सुद्धा तितकंच घातक आहे. वाढे लोकसंख्या विचार करावा, तंत्रज्ञान वापर काबूत ठेवा, नियम निसर्गाचे पालन करा, तेव्हाच होईल भयमुक्त धरा.
0: आत्तापर्यंत आपण पाहिलं की आपण निसर्गाचा कसा विध्वंस करत आहोत आणि त्याचे होणारे दुष्परिणाम आपल्यालाच भोगावे लागत आहेत. हे सारं थांबवायचं असेल तर निसर्गाला आपण जपलं पाहिजे. आपलं अस्तित्व निसर्गावर अवलंबून आहे हे कधीही विसरता कामा नये. सहिष्णू कन्वाळू वृत्ती जोपासा, रक्षणाचा घ्यावा सर्वांनी चवसा. निसर्ग असे हो गुरु मानवाचा, समतोल राखू पर्यावरणाचा. निसर्ग असे हो गुरु मानवाचा, समतोल राखू पर्यावरणाचा.

याची महती आत्ता आपण ऐकलीत. याचं लेखन केलं होतं डॉक्टर नंदा हरम यांनी आणि यामध्ये सहभाग होता डॉक्टर नंदा हरम आणि सविता चेरे यांचा. पर्यावरण रक्षण ही केवळ आपली जबाबदारी नाही तर प्रत्येकाची नैतिक बांधिलकी आहे. आणि जर पर्यावरण वाचलं तरच आपलं सगळ्यांचं जीवन फुलणार आहे आणि निसर्ग जर हसला तरच संपूर्ण मनुष्य सुखाने जगणार आहे. पर्यावरणाचं रक्षण करूया आणि आपल्या पृथ्वीला अधिक हिरवी, सुंदर आणि स्वच्छ बनवूया.

मैत्रिणींनो, आजचा हा आमचा संपूर्ण वनिता मंडळचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला याबद्दल आम्हाला नक्की कळवा. यासाठी आमचा मेल आय डी आहे prasaran.pune@gmail.com. आणि मैत्रिणींनो, याबरोबरच मी सविता जेरे, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन यांच्यासह आपली रजा घेते. नमस्कार.

वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.

दे दख्खा या सिनेमातली ही लावणी होती. आरती अंकलीकर टिकेकर यांनी गायलेली आणि याच सिनेमातलं आणखी एक गाणं माधुरी करमरकर यांनी गायलं आहे.

झेंडा या सिनेमातलं गुरु ठाकूर यांचं हे गीत होतं. निहिरा जोशी आणि स्वप्नील बांदोडकर यांनी गायलेलं, संगीतकार अवधूत गुप्ते.

0: श्रोते हो, आपली लाडकी आकाशवाणी 99 वर्ष पूर्ण करून 100व्या वर्षात पदार्पण करते
1: आणि या निमित्तानं 23 जुलैला आकाशवाणी मुंबई आयोजित करत आहे एक विशेष सोहळा,
0: उत्सव नवचैतन्याचा। वर्षा भावे यांनी संगीतबद्ध केलेली बालगाणी सादर करतील कलांगणचे छोटे कलाकार।
1: पाऊस आणि प्रेमाची काव्य मैफिल रंगवतील मंदार चोळकर, यामिनी दळवी आणि रेशमा कारखालीस।
0: मल्हार स्वरांची बरसात करतील गायिका अंकिता जोशी, बासरी वादक निनाद मुळावकर आणि संतूर वादक मंगेश जगताप।
1: गुरुवार दिनांक 23 जुलैला सायंकाळी 5 वाजता
0: स्थळ आहे रवींद्र नाट्य मंदिर प्रभा देवी।
1: प्रवेश निःशुल्क।
0: सर्व रसिक श्रोत्यांना हार्दिक निमंत्रण।
1: उत्सव नवचैतन्याचा।

शुभमंगल सावधानी या सिनेमातलं हे गाणं होतं. कुणाल गांजावाला यांनी गायलेलं. आणि याबरोबर श्रोते हो आजचा गीतबहार कार्यक्रम संपला. 1:30 आहे आता राष्ट्रीय मराठी बातम्या आणि त्यानंतर म्हणजे 1:40 यवतमाळ जिल्ह्याचं वार्तापत्र नागपूर केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू.

0: आकाशवाणी मुंबई। रश्मी पाटकर राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। नीट पेपर फुटीच्या मागणीवरून संसदेत आजही गदारोळ। चर्चेची तयारी असल्याचा सरकारचा पुनरुच्चार। आमदार खासदारांच्या पक्षांतराच्या संदर्भातल्या घटनेतल्या तरतुदीवर शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी। 6 शिवसेना खासदारांच्या पक्षफुटीवरून लोकसभा सभापतींना नोटीस। INS मालवण भारतीय नौदलात सहभागी। समुद्र प्रदक्षिणा पूर्ण करत तिन्ही सैन्य दलातल्या महिला अधिकारी मुंबईत दाखल। आणि क्वाड परिषदेच्या निमित्तानं परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर यांची अमेरिका चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांशी चर्चा। नीट पेपर फुटीच्या मुद्द्यावरून झालेल्या गदारोळामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज आज पहिल्यांदा 12 वाजेपर्यंत आणि नंतर 2 वाजेपर्यंत तहकूब झालं। नीट पेपर फुटी प्रकरणी चर्चा करावी आणि शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी काँग्रेसच्या KC वेणुगोपाल यांनी लोकसभेत केली। संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी सरकार चर्चेला तयार आहे, केव्हा किती वेळ आणि कोणत्या नियमानुसार चर्चा करायची हे ठरवूया असं आवाहन सदस्यांना केलं।
1: हमने जब खुले दिल से ऑफर किए सरकार की ओर से कि हम चर्चा चाहते हैं, तो उसको व्यवधान डालने के लिए कोई कंडीशन ऐसा डालेंगे ताकि चर्चा ही ना हो, ये तो ठीक बात नहीं है। सदन चर्चा के लिए होते हैं, तो हम तो हमेशा चर्चा चाहते हैं। सरकार कोई भी मुद्दा से भागते नहीं है और लोकतंत्र में लोगों के प्रति हम जो काम करते हैं उसको जानकारी देना हमारा दायित्व है। हम चर्चा से तो भाग ही नहीं सकते हैं। मैं उल्टा हमारे विरोधी पक्ष ऑपोजिशन पार्टी के साथियों को मैं अनुरोध करता हूं कि ऐसा तरीका मत अपनाए कि चर्चा रुक जाए।
0: लोकसभा सभापती ओम बिर्ला यांनी सदस्यांना शांततेचं आवाहन केलं आणि चर्चा करायला सरकार तयार आहे, ती केव्हा आणि किती वेळ करायची हे ठरवण्याचं आवाहन केलं आणि हौद्यात येऊन चर्चा होऊ शकत नाही हे स्पष्ट केलं। त्यानंतरही गोंधळ चालूच राहिल्यानं लोकसभेचं कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब झालं। सिक्कीममध्ये NHPCच्या प्रकल्पात झालेल्या दुर्घटनेप्रकरणी सकाळी कामकाज सुरू झाल्यावर राज्यसभेत दुःख व्यक्त करण्यात आलं। त्यानंतर राज्यसभा अध्यक्ष CP राधाकृष्णन यांनी हायड्रोजन इंधन आधारित रेल्वेगाडी सुरू झाल्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचं अभिनंदन केलं। त्यानंतर विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी नीट पेपर फुटीचा मुद्दा उपस्थित केला। त्यानंतर झालेल्या गदारोळामुळे राज्यसभेचं कामकाज सुरुवातीला 12 वाजेपर्यंत आणि नंतर 2 वाजेपर्यंत तहकूब झालं। काँग्रेस खासदार रेणुका चौधरी आणि सय्यद नासिर हुसेन यांनी आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी केलेली कारवाई, नीट पेपर फुटी आणि इतर मुद्द्यांवर राज्यसभेत स्थगन प्रस्ताव दिला आहे। आपचे खासदार संजय सिंग यांनीही या मुद्द्यावरून स्थगन प्रस्ताव सोपवला आहे। कामकाज सुरू होण्याच्या पूर्वी विरोधी पक्षाच्या खासदारांनी आज संसद भवन परिसरात काळे कपडे घालून या मुद्द्यावर

घेऊन आंदोलन केलं. काँग्रेस जनता पार्टीच्या नवी दिल्लीतल्या आंदोलनादरम्यान पोलिसांनी केलेल्या कारवाई प्रकरणी दाखल झालेल्या याचिकेवर तातडीनं सुनावणी घ्यायला सर्वोच्च न्यायालयानं आज नकार दिला. पोलिसांनी केलेल्या कारवाईचे व्हिडिओ उपलब्ध आहेत ते पाहण्याची विनंती वकिलांनी सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या खंडपीठाला केली. या टप्प्यात व्हिडिओ पाहण्यासाठी वेळ नसल्याचं त्यांनी सांगितलं. दरम्यान काँग्रेस जनता पार्टीच्या वतीनं जंतर मंतरवर आंदोलन सुरू आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल रात्री तिथे आंदोलनकर्त्यांची भेट घेतली. आंदोलनकर्त्यांशी सरकारनं यापूर्वी चर्चा केली असती तर परिस्थिती एवढी चिघळली नसती असं ते म्हणाले. उद्धव ठाकरे यांनी आज आपचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांची भेट घेतली. मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनीही आज जंतर मंतरवर अभिजित दिपके यांची भेट घेतली. दरम्यान सुरक्षेच्या कारणास्तव दिल्ली मेट्रोनं 16 मेट्रो स्थानकं आज बंद ठेवली आहेत. संसद भवन आणि परिसरात ही स्थानकं आहेत. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आज संसद भवनात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. विविध विषयांवर यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. खासदार सुप्रिया सुळे सुद्धा यावेळी उपस्थित होत्या. घटनेतल्या 10व्या अनुसूचीचा अर्थ लावण्याचा पुनर्विचार करण्यासंदर्भातल्या याचिकेवर सुनावणी घ्यायला सर्वोच्च न्यायालयानं तयारी दाखवली आहे. या अंतर्गत पक्षांतरानंतर अपात्रता टाळण्यासाठी आमदार आणि खासदार इतर राजकीय पक्षात विलीन झाल्याचं कारण देतात. काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांनी ही याचिका दाखल केली आहे. या प्रकरणी सोमवारी सुनावणी होणार आहे. लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांच्या 6 खासदारांच्या शिवसेना प्रवेशाला मान्यता देण्याच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सुनावणी घ्यायची तयारी सर्वोच्च न्यायालयानं दाखवली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं काल ही याचिका दाखल केली होती. न्यायमूर्ती पी एस नरसिंहा आणि न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या खंडपीठानं या प्रकरणी लोकसभेचे सभापती तसंच 6 खासदारांना नोटीस बजावली आहे. या प्रकरणी पुढची सुनावणी 2 आठवड्यांनी होणार आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. कर्नाटकात कारवार इथं भारतीय नौदलाने पाणबुडीरोधी युद्धनौका आयएनएस मालवणचा समावेश केला. या समारंभाला हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल एपी सिंह ए प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कोचीन शिपयार्डने बनवलेल्या या युद्धनौकेत 80% जास्त स्वदेशी उपकरणं आणि तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. विविध अद्ययावत शस्त्रास्त्रांनी सुसज्ज असलेली आयएनएस मालवण पाण्याखाली होणाऱ्या युद्धामध्ये निर्णायक भूमिका बजावू शकते. आयएनएसव्ही त्रिवेणी या नौकेवरच्या तिन्ही सैन्यदलांच्या महिलांची समुद्र प्रदक्षिणा ही असामान्य कामगिरी असल्याचे गौरवोद्गार संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी काढले. समुद्र प्रदक्षिणा करून परतलेल्या त्रिवेणी या युद्धनौकेचं त्यांनी आज मुंबईत दूरस्थ पद्धतीनं स्वागत केलं त्यावेळी ते बोलत होते. आयएनएसव्ही त्रिवेणी ही केवळ एक सागरी मोहीम नसून ती भारताच्या तिन्ही संरक्षण दलांची ताकद आणि त्यांच्यातील समन्वयाचं उदाहरण आहे. भारताच्या लेकींची जिद्द ही महासागराच्या प्रचंड लाटांपेक्षा अधिक मोठी असल्याचं सिंह यावेळी म्हणाले. लेफ्टनंट कर्नल अनुजा वरुडकर यांच्या नेतृत्वाखालील तिन्ही दलांच्या महिला अधिकाऱ्यांच्या या मोहिमेला 11 सप्टेंबर 2025 रोजी मुंबईतून रवाना करण्यात आलं होतं. सुमारे 25,000 अधिक सागरी महिलांचा प्रवास, विषुववृत्त दोनदा ओलांडणं, 3 प्रमुख केप्सनं वळसा घालणं तसंच दक्षिण महासागराच्या पट्ट्यासह सर्व रेखांश आणि प्रमुख अक्षांशावरून प्रवास करणं अशा टप्प्यातून या मोहिमेने आपली जागतिक प्रदक्षिणा यशस्वीरित्या पूर्ण केली. फिलिपीन्सच्या मनिला इथं परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी क्वाडच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीत भाग घेतला. मुक्त आणि खुल्या आशिया प्रशांत प्रदेशाला बळकटी देण्याच्या वचनबद्धतेचा क्वाड समूहानं संयुक्त निवेदनाद्वारे पुनरुच्चार केला. आशियांच्या एकता आणि केंद्रीय भूमिकेला ठाम पाठिंबा त्यांनी दर्शवला. यावेळी जयशंकर यांनी अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबिओ यांची भेट घेतली. या बैठकीत व्यापार, दर, ऊर्जा, संरक्षण, सुरक्षा, महत्वपूर्ण खनिजे आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यांसारख्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करण्यात आलं. डॉ जयशंकर यांनी ऑस्ट्रेलियाच्या परराष्ट्र मंत्री पेनी वॉंग यांची भेट घेतली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अलीकडील ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील निर्णयांच्या पाठपुराव्यावर या भेटीत चर्चा झाल्याचं त्यांनी सांगितलं. जयशंकर यांनी चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांची भेट घेतली. या परिषदेदरम्यान एका सत्रात जयशंकर यांनी भारत चीन संबंध पूर्वपदावर आणण्यावर भर दिला. सीमेवर शांतता राखणं ही दोन्ही देशांमधील द्विपक्षीय सहकार्य अधिक दृढ करण्यासाठी मूलभूत अट असल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. थेट विमानसेवा पुन्हा सुरू करणं, व्हिसा प्रक्रियेतील सुधारणा, कैलास मानसरोवर यात्रा पुन्हा सुरू करणं आणि सीमा व्यापार पूर्ववत करणं यासारख्या विश्वासार्ह उपाययोजनांचं डॉ जयशंकर यांनी स्वागत केलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात झालेल्या

0: मतभेदांचं रुपांतर वादात होऊ नये असा पुनरुच्चार त्यांनी यावेळी केला. जम्मू काश्मीरमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन सलग चौथ्या दिवशी विस्कळीत झालं आहे. त्यामुळे वैष्णोदेवी यात्रा भाविकांसाठी बंद आहे. पूश आणि राजौरीत बेपत्ता झालेल्या 7 जणांचा शोध सुरू आहे. या पावसामुळे आतापर्यंत 23 जणांचा मृत्यू झाला आहे. जम्मू श्रीनगर महामार्गावर अनेक ठिकाणी दरड कोसळल्यानं हा महामार्ग बंद आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ऑगस्ट 2028 पासून आयात केल्या जाणाऱ्या जेनेरिक औषधांवर अधिक शुल्क आकारण्याची घोषणा केली आहे. येत्या 1 ऑगस्ट पासून पुढच्या 2 वर्षांसाठी अमेरिकेत येणाऱ्या सर्व जेनेरिक औषधांवर 0% शुल्क कायम असेल. त्यानंतर 1 वर्षासाठी हे शुल्क 100% आणि त्यानंतर सरळ 200% वाढवलं जाईल. अमेरिकेत जेनेरिक औषधांचं उत्पादन पुन्हा सुरू करण्याच्या उद्देशानं हा निर्णय घेण्यात आला आहे. दिलेल्या मुदतीत कारखाने आणि यंत्रसामग्री उभारण्याचा निर्णय न घेणाऱ्या कंपन्यांना दंड आकारला जाईल असं ट्रम्प यांनी नमूद केलं आहे. भारत हा अमेरिकेला जेनेरिक औषधांचा पुरवठा करणारा सर्वात मोठा देश आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. नीट पेपर फुटीच्या मागणीवरून संसदेत आजही गदारोळ. चर्चेची तयारी असल्याचा सरकारचा पुनरुच्चार. आमदार खासदारांच्या पक्षांतराच्या संदर्भातल्या घटनेतल्या तरतुदीवर सोमवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी. 6 शिवसेना खासदारांच्या पक्षफुटीवरून लोकसभा सभापतींना नोटीस. INS मालवण भारतीय नौदलात सहभागी. समुद्र प्रदक्षिणा पूर्ण करत तिन्ही सैन्यदलातल्या महिला अधिकारी मुंबईत दाखल. आणि क्वाड परिषदेच्या निमित्तानं परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर यांची अमेरिका चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांची चर्चा. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. आता आपण ऐकणार आहोत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत यवतमाळ जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक आहेत आमचे प्रतिनिधी श्रीकांत राऊत. यंदाच्या खरीप हंगामात पावसाने दडी मारल्याने जिल्ह्यातील शेतकरी चिंतेत आहेत. जून महिन्याच्या अखेरीस पाऊस झाल्यानंतर जुलैच्या पहिल्या आठवड्यापासून पावसाने विश्रांती घेतली. त्यामुळे सुमारे 2 लाख हेक्टरवरील पेरण्या रखडल्या असून आधीच पेरणी झालेल्या सोयाबीन कापूस आणि तुरीच्या पिकांवर पाण्याअभावी कोमेजण्याची वेळ आली आहे. ओलिताची सुविधा असलेले शेतकरी तुषार सिंचनाचा आधार घेत असले तरी विहिरींचीही पाणी पातळीत घट असल्याने दुबार पेरणीचे संकट निर्माण होण्याची शक्यता आहे. दरम्यान निकृष्ट दर्जाच्या सोयाबीन बियाण्यामुळे शेतकऱ्यांची मोठी फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. बियाणे उगवण न झाल्याच्या तक्रारीनंतर यवतमाळ जिल्ह्यात बूस्टर पार्श्व जेनेटिक्स आणि विगर या कंपन्यांविरुद्ध 6 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. प्रयोगशाळेच्या तपासणीत संबंधित बियाणे अप्रमाणित असल्याचे स्पष्ट झाले असून बियाणे उगवण न झालेल्या शेतकऱ्यांनी तक्रारी नोंदवाव्यात असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. खरीप हंगामात शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्यांविरोधात कृषी विभागाने आणखी एक मोठी कारवाई केली आहे. पांढरकवडा तालुक्यातील खैरगाव देशमुख इथं अवैध आणि मुदतबाह्य कीटकनाशके आणि रासायनिक खतांचा तब्बल 17,82,000 रुपयांचा साठा जप्त करण्यात आलाय. बनावट लेबल लावून ही उत्पादने शेतकऱ्यांना विकली जात असल्याची माहिती तपासात समोर आली आहे. राजकीय घडामोडींमध्ये यवतमाळ वाशिमचे खासदार संजय देशमुख यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची साथ सोडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. विकास कामांना गती देण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यांच्या पक्षानंतर जिल्ह्यातील राजकीय तणाव तापले असून उद्धव ठाकरे यांनी यवतमाळ येथील सभेत या निर्णयावर तीव्र टीका केली आहे. मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाचा जिल्हाधिकारी विकास मीना यांनी विविध तालुक्यांमध्ये आढावा घेतला. मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांनी ही प्रक्रिया गांभीर्याने पूर्ण करावी अशा सूचना त्यांनी दिल्या. राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त आयोजित सामाजिक न्याय दिन कार्यक्रमात पालकमंत्री संजय राठोड यांनी शाहू महाराजांचे कार्य आजच्या पिढीसाठी प्रेरणादायी असल्याचे सांगितले. त्याचप्रमाणे लखीशहा बंजारा यांच्या 446व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात त्यांच्या त्याग राष्ट्रभक्ती आणि सामाजिक योगदानाचा गौरव करण्यात आला. यवतमाळहून आषाढी वारीसाठी 2 विशेष उपक्रमांना प्रारंभ झाला. सेवा समर्पण प्रतिष्ठानच्या वतीने दिव्यांग वारकऱ्यांची पंढरपूर वारी उत्साहात रवाना झाली. पूर्णपणे दिव्यांगांची ही वारी राज्यातील पहिल्यांदाच आयोजित करण्यात आली आहे. तसेच क्रीडा भारती सायकल ग्रुपची सायकल वारीही विठ्ठल रुक्मिणी दर्शनासाठी पंढरपूरकडे रवाना झाली. पर्यावरण संवर्धनासाठी माणुसकीची भिंत सोशल फाउंडेशनने एक पेड मागे नाम हा उपक्रम सुरू केलाय. प्रत्येक नागरिकाने आपल्या आईच्या नावाने एक झाड लावून त्याचे संगोपन करावे असा संदेश या अभियानातून देण्यात येत आहे. महाराष्ट्र गोसेवा आयोगाच्या राज्यमाता गोमाता संवाद यात्रेचे यवतमाळमध्ये स्वागत करण्यात आले. या कार्यक्रमात

गोसंवर्धन आणि पर्यावरण संरक्षणाचा संदेश देण्यात आला. केंद्र सरकारच्या विकसित भारत रोजगार आणि आजीविका हमी अभियान ग्रामीण अधिनियम 2025 अंतर्गत ग्रामपंचायत कापरा इथं जिल्हास्तरीय शुभारंभ करण्यात आला. ग्रामीण भागातील पात्र कुटुंबांना वर्षातून 125 दिवस रोजगाराची हमी आणि विविध विकास कामांची माहिती यावेळी देण्यात आली. नीती आयोगाच्या आकांक्षित तालुका कार्यक्रमांतर्गत शिष्यवृत्ती परीक्षा आणि जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेत यशस्वी विद्यार्थ्यांचा जिल्हाधिकारी विकास मीना यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. विद्यार्थ्यांनी स्पर्धात्मक परीक्षांची तयारी सातत्याने करावी असं आवाहन त्यांनी केलं. मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजनेअंतर्गत यवतमाळ जिल्ह्यातील 7 विधानसभा मतदारसंघासाठी 36.50 कोटी रुपयांची निधीला मंजुरी मिळाली आहे. या निधीमुळे शेत रस्ते आणि पाणंद रस्त्यांच्या विकासाला चालना मिळणार आहे. राज्य शासनाने पुसद येथील नवीन अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय स्थापन करण्यास मान्यता दिली असून पुसद, दिग्रस, उमरखेड आणि महागाव या 4 तालुक्यांचा या कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात समावेश करण्यात आलाय. या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी सार्वजनिक हरकती आणि सूचना मागवल्या आहेत. खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या जिल्हा सल्लागार समितीच्या बैठकीत जिल्हाधिकारी विकास मीना यांनी पात्र शेतकऱ्यांना पीक कर्ज तातडीने उपलब्ध करून देण्याचे निर्देश बँकांना दिले. कर्ज मंजुरी प्रक्रियेत अनावश्यक अडथळे निर्माण करू नयेत असंही त्यांनी स्पष्ट केले. यासोबतच जिल्ह्याचे पालक सचिव धीरज कुमार यांनी सर्व विभागांच्या आढावा बैठकीत लोक केंद्रित प्रशासन राबवून नाविन्यपूर्ण उपक्रमांना प्राधान्य देण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले. आताच आपण ऐकलात वृत्त विभागातर्फे प्रस्तुत यवतमाळ जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक होते आमचे प्रतिनिधी श्रीकांत राऊत आणि वाचक स्वर होता धैर्यशील मेश्राम यांचा.

आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचा 1:45 झालेली आहेत. आता सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा. मोनिका भोईर यांनी गायलेलं सुरुवातीचं गीत.

0: श्रोते हो ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात भक्ती गाता या मालेत ऐकूया संत मुक्ताबाईंवरील डॉक्टर मीनाक्षी पाटील यांचा लेख।
1: महाराष्ट्राला समृद्ध असा संत परंपरेचा वारसा लाभलेला असून या संत परंपरेच्या साहित्याचं फार मोठं गारूड महाराष्ट्रीय जनमानसाला व्यापून आहे। भावार्थ दीपिका म्हणजेच ज्ञानेश्वरी हा मराठी साहित्यातील एक अत्यंत महत्वाचा असा तात्विक ग्रंथ मानला जातो आणि या ग्रंथाला आकार देणाऱ्या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरांच्या धाकट्या भगिनी म्हणून संत मुक्ताबाई सर्वांना परिचित आहेत। 13व्या शतकातील महाराष्ट्राच्या भक्ती चळवळीत वारकरी संप्रदायात त्यांचं योगदान अत्यंत महत्वाचं आहे। त्यांनी आपल्या अभंगांमधून अध्यात्म भक्ती समता आणि व्यापक मानवव्याचा संदेश समाजाला दिला। अत्यंत अल्प अशा आयुष्यात नैराश्यावर मात करून जगण्याला प्रगल्भतेनं भिडलं पाहिजे असा संदेश देणारे त्यांचे ताटीचे अभंग मराठी संत साहित्यात प्रसिद्ध आहेत। संन्यासी झालेल्या व्यक्तीनं पुन्हा गृहस्थाश्रमात प्रवेश करू नये या समाज संकेतामुळे त्यांच्या आईवडिलांना वाळीत टाकल्यामुळे लहानपणापासूनच मुक्ताई आणि त्यांच्या भावंडांना अनेक हाल अपेष्टा सहन कराव्या लागल्या। परंतु या दुःखातूनच त्यांच्या व्यक्तिमत्वात करुणा सहिष्णुता आणि व्यापक मानवव्यता विकसित झाली। जीवनातील संकटांकडे आध्यात्मिक तटस्थतेनं पाहत जगण्याला सहर्ष स्वीकारलं पाहिजे हा विचार त्यांच्या अभंगांमधून प्रभावीपणे व्यक्त झाला आहे। मुक्ताबाईंच्या जीवन तत्वज्ञानाचा गाभा म्हणजे समत्वभाव निर्मळ भक्ती आणि भावनिक ताटस्थ्यानं निर्माण झालेलं सजग असं आत्मभान। त्यांच्या अभंगातून त्या सांगतात की संपूर्ण विश्वात एकच परमात्म तत्व वास करत असल्यामुळे जात पंथ किंवा कोणत्याही सामाजिक भेदभावाला तसा काहीच अर्थ नाही। जगाच्या त्रासाला वैतागून जगावर रुसलेल्या आजच्या भाषेत डिप्रेशनमध्ये गेलेल्या लहानशा ज्ञानदेवांची समजूत घालताना संत स्वभावाचं वर्णन करताना त्या आपल्या अभंगात म्हणतात, योगी पावन मनाचा साही अपराध जनांचा। संतानं क्षमाशील सहनशील आणि दयाळू असावं असा संदेश या ओळीतून त्या देतात। त्यांच्या अभंगांची संख्या फार मोठी नसली तरी त्यातील विचारांची खोली विलक्षण आहे। ज्ञानदेवांची समजूत घालताना त्यांनी लिहिलेले प्रसिद्ध असे ताटीचे अभंग हे संत साहित्यातील त्यांचं अत्यंत महत्वाचं योगदान मानलं जातं। संत ज्ञानेश्वरांनी जगाविषयीच्या घोर नैराश्यातून ताटी लावून

घेतल्यावर मुक्ताबाईंनी त्यांना संत धर्माची आठवण करून देत म्हटलं, संत जेणे व्हावे तेणे जग बोलणे सहावे, विश्वरागे झाले वन्ही, संती सुखे व्हावे पाणी। या ओळींमधून लोकांची निंदा टीका किंवा अपमान शांतपणे सहन केल्यावरच संतपदाला पोहोचता येतं असं खूप सहज शब्दात त्या पटवून देतात। अर्थात मनाला जाणणारा राग द्वेष दुःखरूपी अग्नी विझवल्याशिवाय संतपदावर पोहोचणं अत्यंत कठीण आहे हे सांगताना चित्तवृत्ती पाण्यासारख्या शीतल ठेवण्याचं समत्व साधण्याचं महत्त्व त्या ज्ञानदेवांना पटवून देतात। मुक्ताबाईंच्या भाषेचं वैशिष्ट्य म्हणजे साधेपणा सहजता आणि अर्थगर्भता। भक्ती वैराग्य करुणा आत्मज्ञान यासारख्या गहन विषयांना लोकांना समजेल अशा अत्यंत सहज सोप्या भाषेतून त्यांनी आपल्या अभंगातून व्यक्त केलं। जगावर रुसलेल्या उदास झालेल्या ज्ञानदेव माऊलींना त्यांच्या निराश मानसिकतेतून बाहेर काढणारे जगण्याचं एक सम्यक भान देणारे त्यांचे

0: आणि अर्थगर्भता, भक्ती, वैराग्य, करुणा, आत्मज्ञान यासारख्या गहन विषयांना लोकांना समजेल अशा अत्यंत सहज सोप्या भाषेतून त्यांनी आपल्या अभंगातून व्यक्त केलं. जगावर रुसलेल्या, उदास झालेल्या ज्ञानदेव माऊलींना त्यांच्या निराश मानसिकतेतून बाहेर काढणारे, जगण्याचं एक सम्यक भान देणारे त्यांचे अभंग पाहून खरं तर संत मुक्ताबाईंना आद्य समुपदेशक म्हणावंसं वाटतं. आणि म्हणूनच संत मुक्ताबाई या केवळ संत साहित्याच्या अभ्यासकांनाच नव्हे तर सर्वसामान्य वाचकालाही अखंड प्रेरणा देत आहेत.
1: भक्तिगाथा या मालेत आताच आपण ऐकला संत मुक्ताबाईंवरील डॉक्टर मीनाक्षी पाटील यांचा लेख. वाचक स्वर होता दिनेश अडावतकर यांचा. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं संकेत गायकवाड यांनी, आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.

श्रोते हो नमस्कार. उत्तम निचऱ्याची आणि गाळाची सुपीक जमीन केळी या फळझाडाच्या वाढीसाठी पोषक असते. अशा जमिनीत चुनखडीचं प्रमाण मात्र कमी असावं. उष्णकटिबंधातील हवामान या पिकाला चांगलं मानवतं. केळीची लागवड जोराचा पाऊस संपल्यावर ऑगस्ट सप्टेंबर मध्ये करावी. लागवडीसाठी योग्य अंतरावर 45x45x45 cm आकाराचे खड्डे खणावेत. किनारपट्टीच्या भागामध्ये लाल केळीसारख्या उंच वाढणाऱ्या जातींसाठी 3x3 meter अंतर ठेवावं. हरिसाल, श्रीमंती, लाल वेलची, सफेद वेलची यासारख्या मध्यम वाढणाऱ्या जातींसाठी 2.5x2.5 meter अंतर ठेवावं. केळीच्या लागवडीसाठी निरोगी, जोमदार आणि जास्त उत्पन्न देणाऱ्या झाडांचे मुनवे वापरावेत. मुनवे 500 ते 800 ग्रॅम वजनाचे असावेत. मुनव्यांच्या पानांचा आकार तलवारीप्रमाणे लांबट आणि अरुंद असावा. साधारणपणे 20 ते 25 cm खोल खड्ड्यात मुनवे लावावेत. उती संवर्धनाने तयार केलेल्या निरोगी रोपांपासूनही लागवड करता येते. लागवडीच्या सुरुवातीच्या काळात बागेतील तण काढून अधूनमधून खोदाई करावी आणि केळीच्या झाडांना भर द्यावी. केळीची रोगट आणि वाळलेली पाने नियमित कापून टाकावीत. त्याचप्रमाणे झाड वाढत असताना त्याच्या बुंधापासून अनेक मुनवे येत असतात. असे मुनवे जमिनीलगत कापून काढावेत किंवा मुनवे कापून त्यातील गाभ्यात चमचाभर रॉकेल ओतल्याने मुनवे मरतात. या क्रियेमुळे मातृवृक्ष जोमाने वाढतो आणि केळीचा घड मोठा होतो. मात्र मातृवृक्ष फुलावर आल्यावर जोमाने वाढणारा एक मुनवा ठेवावा. म्हणजे मातृवृक्षाचा घड काढल्यानंतर पुढे पीक लवकर घेण्यासाठी त्याचा उपयोग होतो. दुसरा मुनवा केळीचा घड तयार झाल्यावर ठेवावा. फळे वाढू लागल्यानंतर घडाच्या शेंड्याला असणारी नर फुलं काढून टाकावीत. घडाच्या वजनाने झाड वाकू नये म्हणून त्याला आधार द्यावा. तसंच प्रखर सूर्यकिरणाने फळांचे भाजून नुकसान होऊ नये म्हणून केळीच्या पानाने किंवा गोंडपाटाने घड झाकून घ्यावा. एकदा लागवड केल्यापासून 2 ते 3 पिकं घ्यावीत. 3 वर्षांनंतर नवीन लागवड करणं जरुरी आहे. नवीन मुनवे हे जमिनीच्या वर आले असल्यास मातीची भर द्यावी. केळीच्या प्रत्येक झाडाला 5 किलो शेणखत, 400 ग्रॅम युरिया, 600 ग्रॅम सिंगल सुपरफॉस्फेट आणि 200 ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश द्यावे. शेणखत, स्पुरद आणि पालाश खताची संपूर्ण मात्रा लागवडीच्या वेळीस द्यावी. नत्राची मात्रा लागवडीनंतर 60, 90 आणि 120 दिवसांनी समप्रमाणात विभागून बांगडी पद्धतीने सुमारे 30 cm अंतरावर 10 cm खोल आणि सुमारे 20 ते 25 cm रुंद चरात द्यावी. खत उशिरा दिल्यास त्याचा फळांच्या उत्पन्नावर विपरीत परिणाम होतो. हिवाळ्यात आठवड्यातून एकदा आणि उन्हाळ्यात 2 पाण्याची पाळी द्यावी. पाणी देण्यासाठी सुधारित सिंचन पद्धतीचा वापर करावा. तसंच आच्छादनाचा वापर करावा. केळीचा पर्णगुच्छ हा विषाणूजन्य रोग असून मावा किडीच्या मार्फत फैलावतो. या रोगामुळे पाने लहान आणि कडक होतात. नवीन येणारे मुनवेही रोगग्रस्त असतात. रोगग्रस्त झाडांना फळं धरत नाही यासाठी रोगग्रस्त झाडं मुनव्यासकट जमिनीतून समूळ उपटून नष्ट करावीत आणि लागवडीसाठी रोगमुक्त मुनवे निवडावेत. तसेच वापरलेली हत्यारे निर्जंतुक करावीत. लागवडीपासून 270 ते 280 दिवसात केळीला फलधारणा होण्यास सुरुवात होते. त्यानंतर 90 ते 110 दिवसात घड काढण्यास तयार होतात. फळांचा हिरवा रंग पिवळसर होऊन फळांना गोलाई येणे ही घड काढणीसाठी योग्य झाल्याची लक्षणं आहेत. घडाचा दांडा लांब राहील अशा पद्धतीने घड कापावा.

घड कापल्यावर त्याचा चीक फळांवर पडणार नाही याची काळजी घ्यावी, कारण त्यामुळे फळांवर डाग पडतात. घड कापल्यानंतर मातृवृक्ष लगेच कापावा. केळीचे हेक्टरी 25 ते 35 टन उत्पन्न जाती परत्वे मिळतं.

0: श्रोतेहो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये आपलं मनःपूर्वक स्वागत. श्रोतेहो, कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत डॉक्टर ज्योती रोकडे यांनी मेनोपॉज याविषयी दिलेल्या माहितीचा भाग दुसरा.
1: आता आपण सामान्य लक्षणांकडे जाऊयात. सर्वात सामान्य लक्षण म्हणजे गरम लाटा येणे, ज्यालाच आपण इंग्लिशमध्ये हॉट फ्लशेस असं म्हणतो. बसल्या बसल्या अचानकच चेहरा, मान, छाती अगदी गरम झाल्यासारखी वाटते. दरदरून घाम येतो आणि काही मिनिटांनी सर्व काही पूर्ववत होतं. काही महिलांना दिवसातून हा त्रास एक दोनदा तर काहींना अनेक वेळा जाणवतो. दुसरं महत्वाचं लक्षण म्हणजे रात्री घाम येणे, त्यामुळे वारंवार झोप मोडते, सकाळी उठल्यावर ताजेतवाने वाटत नाही आणि दिवसभर थकवा जाणवतो. अनेक महिलांना चिडचिड, भावनिक अस्थिरता, लवकर राग येणं, उगाचच रडू येणं, चिंता वाटणं अशी लक्षणंही जाणवतात. याचा अर्थ त्या मानसिकदृष्ट्या कमकुवत आहेत असा होत नाही. ही हार्मोनल बदलांची नैसर्गिक प्रतिक्रिया आहे. याशिवाय सांधेदुखी, स्नायू दुखणे, कामात लक्ष न लागणे, स्मरणशक्ती कमी झाल्यासारखी वाटणे, त्वचा कोरडी पडणे, केस गळणे, वजन वाढणे आणि विशेषत पोटाभोवती चरबी साचणे अशी लक्षणेही दिसू शकतात. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवणं आवश्यक आहे. प्रत्येक महिलेचा अनुभव वेगळा असतो. काही महिलांना काहीच त्रास होत नाही तर काहींना दैनंदिन जीवनावर परिणाम होईल इतका त्रास होऊ शकतो. त्यामुळे इतरांशी तुलना करण्याऐवजी स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं जास्त महत्वाचं आहे. काही महिला विचारतात, डॉक्टर मला पाळी अनियमित झाली आहे म्हणजे मला मेनोपॉज झालाय का? याचं उत्तर असं आहे की केवळ पाळी अनियमित होणे म्हणजे मेनोपॉज नाही, तर सलग एक वर्ष पाळी न येणं म्हणजेच मेनोपॉजची निश्चिती आहे. आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे पाळी बंद झाल्यानंतर जर पुन्हा रक्तस्त्राव सुरू झाला तर तो कधीही दुर्लक्षित करू नये, तो सामान्य समजू नये, कारण ते कर्करोगाचं एक लक्षण असू शकतं. मेनोपॉज म्हणजे स्त्रीच्या आयुष्याचा शेवट नाही, उलट मुलांची जबाबदारी कमी झाली असते, स्वतःसाठी वेळ मिळू लागतो आणि आरोग्याकडे लक्ष देण्याची ही सर्वोत्तम संधी असते. योग्य माहिती, योग्य आहार, नियमित व्यायाम आणि वेळेवर वैद्यकीय सल्ला घेतला तर हा काळ आनंदाने आणि आत्मविश्वासाने जगता येतो. पुढील भागात आपण मेनोपॉज व नंतर शरीरात होणारे बदल, हाडांचे आरोग्य, हृदय, मधुमेह, मानसिक आरोग्य, लैंगिक आरोग्य आणि योग्य जीवनशैली यावर सविस्तर चर्चा करूयात.
0: श्रोतेहो आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आताच आपण डॉक्टर ज्योती रोकडे यांनी मेनोपॉज याविषयी दिलेली माहिती ऐकली. या कार्यक्रमासाठी सूत्रनिवेदन आणि निर्मिती सहाय्य ऐश्वर्या पटवर्धन, सादर करते मुक्सित मुजावर. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.

0: श्रोते हो, आपली लाडकी आकाशवाणी 99 वर्ष पूर्ण करून 100व्या वर्षात पदार्पण करते
1: आणि या निमित्तानं 23 जुलैला आकाशवाणी मुंबई आयोजित करत आहे एक विशेष सोहळा,
0: उत्सव नवचैतन्याचा। वर्षा भावे यांनी संगीतबद्ध केलेली बालगाणी सादर करतील कलांगणचे छोटे कलाकार।
1: पाऊस आणि प्रेमाची काव्य मैफिल रंगवतील मंदार चोळकर।

0: अमिनी दळवी आणि रेशमा कारखानीस,
1: मल्हार स्वरांची बरसात करतील गायिका अंकिता जोशी, बासरी वादक निनाद मुळावकर आणि संतूर वादक मंगेश जगताप.
0: गुरुवार दिनांक 23 जुलैला सायंकाळी 5 वाजता.
1: स्थळ आहे रवींद्र नाट्य मंदिर प्रभा देवी.
0: प्रवेश निःशुल्क.
1: सर्व रसिक श्रोत्यांना हार्दिक निमंत्रण.
0: उत्सव नवचैतन्याचा.

0: श्रोत्याहो, परिसर या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये आपलं मनःपूर्वक स्वागत. परिसर या कार्यक्रमाच्या आजच्या भागात आपण ऐकणार आहोत पर्यावरण तज्ज्ञ तृप्ती देशपांडे यांनी पर्यावरण रक्षणासाठी वास्तुशास्त्रज्ञांची जबाबदारी याविषयी सांगितलेली माहिती.
1: पर्यावरण संरक्षणासाठी वास्तुशास्त्रज्ञ काय करू शकतो, परिसरच्या कार्यक्रमात आज आपण हे पाहू. वास्तुशास्त्रज्ञ घराची रचना करताना निसर्गाशी सुसंगत विचार करू शकतात. घराची दिशा अशी ठेवता येते की नैसर्गिक हवा आणि प्रकाश जास्त प्रमाणात मिळेल, त्यामुळे दिवसा कृत्रिम लाईट आणि एसीचा वापर कमी होऊ शकतो. अंगण, झाडे, पाण्याचे स्रोत यांना महत्व देऊन घर अधिक पर्यावरणपूरक बनवता येते. पूर्वीच्या पारंपरिक भारतीय घरांमध्ये नैसर्गिक थंडावा असायचा. आज आधुनिक तंत्रज्ञानासोबतच त्या पारंपरिक संकल्पना पुन्हा वापरणे गरजेचे आहे. वास्तुशास्त्राचा उद्देश फक्त शुभ अशुभ इतकाच नसून निसर्गाशी समतोल राखणारी जीवनशैली तयार करणे हाही असायला हवा. अनेक वेळा अनेक वास्तुशास्त्रज्ञ अमुक ठिकाणी हिरवा रंग असायला हवा असे सांगतात. त्या ठिकाणी घरमालकाला हिरव्या रंगाचे पट्टे ओढणे असे सांगायच्या ऐवजी झाड लावले तर जास्त चांगले होईल असे सजेस्ट करता येऊ शकते. तसेच घरातील कचरा निर्मूलन करण्यासाठी योग्य पद्धतीचा अवलंब करावा असे समाजात प्रबोधनही करता येईल. बरेच वास्तुशास्त्रज्ञ रोज बाथरूम घासावी इतक्या छोट्या छोट्या गोष्टीपर्यंत सांगतात, तर प्लास्टिक वेगळे ठेवावे, ते धूळ माती तसेच स्वयंपाकघरातील कचऱ्यामध्ये मिक्स होऊ नये असेही घरमालकाला सांगू शकतात. आणि स्वयंपाकघरातील कचरा हा जिवंत असतो, त्याचे बागेतील महत्व एखाद्या वास्तुशास्त्रज्ञाने सांगितले तर त्याचा परिणाम सर्व सदस्यांवर सकारात्मक पद्धतीने होऊ शकतो. घर म्हणजे बागेसकट घर अशी संकल्पना रुजवायला हवी. त्यासाठी प्रत्येक वास्तुशास्त्रज्ञाने आग्रहाने घनकचरा व्यवस्थापन आणि त्यामधून निर्माण होणारी बाग ही घराला कशा पद्धतीने स्वयंपूर्ण करू शकते हे समजून घेऊन त्याचा प्रचार प्रसार करता येऊ शकतो. यातून तयार होणारे समाजमन हे सशक्त आणि श्रद्धावान असेल. आपल्या संस्कृतीत नक्षत्रावरूनही झाडे लावण्याची सुद्धा मान्यता आहे. त्याचाही सखोल अभ्यास वास्तुशास्त्रज्ञांनी केला तर सर्वांगीण विचार करणारा वास्तुशास्त्रज्ञ अशी त्यांची महती निर्माण होऊ शकते. मधमाशांचे पोळे जर घरात केले तर घराला हानिकारक नसून उलट तुमच्या घरात निसर्गाला सुरक्षित स्थान तयार होऊ शकते. बागेमध्ये पक्ष्यांचे असणे हे रासायनिक फवारणी केली नाही तरच शक्य आहे. रासायनिक खतांद्वारे बागेतील जमीन आपण मृतप्राय करतो आहोत आणि हे खूप महान पातक आहे अशा गोष्टी घरमालकाला समजून सांगणे हे वास्तुशास्त्रज्ञ नक्कीच करू शकतात. त्यातून निसर्ग आणि मानव यांच्यातील संबंध दृढ होतील आणि नक्कीच भविष्य उज्ज्वल होईल यात शंका नाही. आज आपण वास्तुशास्त्रज्ञ कशा पद्धतीने पर्यावरण संरक्षणात मदत करू शकतात हे थोडक्यात पाहिले.
0: श्रोतेहो, परिसर या कार्यक्रमात आताच आपण पर्यावरण रक्षणासाठी वास्तुशास्त्रज्ञांची जबाबदारी याविषयी पर्यावरण तज्ज्ञ तृप्ती देशपांडे यांनी सांगितलेली माहिती ऐकली. या कार्यक्रमासाठी सूत्रनिवेदन आणि निर्मिती सहाय्य ऐश्वर्या पटवर्धन, सादरकर्त्या तेजा दुर्वे, ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.

0: समीर दुबळे यांनी गायलेला राग मधमाद सारंग आत्ता आपण ऐकलात. त्यांना तबल्याची साथ श्रीकांत भावे यांनी, हार्मोनियमची साथ तुषार केळकर यांनी केली होती. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. ही पुणे केंद्राची निर्मिती होती.
1: श्रोतेहो, आपली लाडकी आकाशवाणी 99 वर्ष पूर्ण करून 100व्या वर्षात पदार्पण करते.

0: या निमित्तानं 23 जुलैला आकाशवाणी मुंबई आयोजित करत आहे एक विशेष सोहळा,
1: उत्सव नवचैतन्याचा। वर्षा भावे यांनी संगीतबद्ध केलेली बालगाणी सादर करतील कलांगणचे छोटे कलाकार।
0: पाऊस आणि प्रेमाची काव्य मैफिल रंगवतील मंदार चोळकर, यामिनी दळवी आणि रेशमा कारखालीस।
1: मल्हार स्वरांची बरसात करतील गायिका अंकिता जोशी, बासरी वादक निनाद मुळावकर आणि संतूर वादक मंगेश जगताप।
0: गुरुवार दिनांक 23 जुलैला सायंकाळी 5 वाजता
1: स्थळ आहे रवींद्र नाट्य मंदिर प्रभा देवी।
0: प्रवेश निःशुल्क।
1: सर्व रसिक श्रोत्यांना हार्दिक निमंत्रण।
0: उत्सव नवचैतन्याचा।
2: दुपारचे 3 वाजता प्रादेशिक बातम्या।

0: साथ करतील गायिका अंकिता जोशी, बासरी वादक निनाद मुळावकर आणि संतूर वादक मंगेश जगताप.
1: गुरुवार दिनांक 23 जुलैला सायंकाळी 5 वाजता.
0: स्थळ आहे रवींद्र नाट्य मंदिर प्रभादेवी.
1: प्रवेश निःशुल्क.
0: सर्व रसिक श्रोत्यांना हार्दिक निमंत्रण.
1: उत्सव नवचैतन्याचा.
2: दुपारचे 3 वाजता आहेत प्रादेशिक बातम्या.

0: आकाशवाणी मुंबई, रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नीट पेपर फुटीच्या मागणीवरून संसदेत आजही गदारोळ. चर्चेची तयारी असल्याचा सरकारचा पुनरुच्चार. चर्चेआधी शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची विरोधकांची मागणी. आमदार खासदारांच्या पक्षांतराच्या संदर्भातल्या घटनेतल्या तरतुदीवर सर्वोच्च न्यायालयात सोमवारी सुनावणी. 6 शिवसेना खासदारांच्या पक्षफुटीवरून लोकसभा सभापतींना नोटीस. INS मालवण भारतीय नौदलात सहभागी. समुद्र प्रदक्षिणा पूर्ण करत तिन्ही सैन्य दलातल्या महिला अधिकारी मुंबईत दाखल. बाळूमामा देवालय ट्रस्टमध्ये सुमारे 62 कोटींचा गैरव्यवहार. तत्कालीन कार्याध्यक्ष आणि सचिवांच्या विरोधात गुन्हा दाखल. आणि हवामान विभागाकडून पालघर, नाशिक आणि पुण्याच्या घाट परिसरात मुसळधार पावसाचा रेड अलर्ट. नीट पेपर फुटीच्या मुद्द्यावरून झालेल्या गदारोळामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज आज पहिल्यांदा 12 वाजेपर्यंत आणि नंतर 2 वाजेपर्यंत आणि लोकसभेचं कामकाज उद्यापर्यंत तर राज्यसभेचं कामकाज 3 वाजेपर्यंत तहकूब झालं. याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: नीट पेपर फुटी प्रकरणी चर्चा करावी आणि शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी काँग्रेसच्या KC वेणुगोपाल यांनी लोकसभेत केली. संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी सरकार चर्चेला तयार आहे, केव्हा किती वेळ आणि कोणत्या नियमानुसार चर्चा करायची हे ठरवूया असं आवाहन सदस्यांना केलं.
2: हमने जब खुले दिल से ऑफर किए सरकार की ओर से कि हम चर्चा चाहते हैं तो उसको व्यवधान डालने के लिए कोई कंडीशन ऐसा डालेंगे ताकि चर्चा ही ना हो, ये तो ठीक बात नहीं है. सदन चर्चा के लिए होते हैं तो हम तो हमेशा चर्चा चाहते हैं. सरकार कोई भी मुद्दा से भागते नहीं है और लोकतंत्र में लोगों के प्रति हम जो काम करते हैं उसको जानकारी देना हमारा दायित्व है. हम चर्चा से तो भाग ही नहीं सकते हैं. मैं उल्टा हमारा विरोधी पक्ष ऑपोजिशन पार्टी के साथियों को मैं अनुरोध करता हूं कि ऐसा तरीका मत अपनाए कि चर्चा रुक जाए.
1: दुपारी 2 वाजता कामकाज सुरू झाल्यावर लोकसभेत काही कागदपत्र पटलावर ठेवण्यात आली. महिला खासदारांशी अयोग्य वर्तन केल्याच्या मुद्द्यावरून तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांच्या निलंबनाचा प्रस्ताव संसदीय कार्य राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी मांडला. सभागृहानं तो बहुमतानं मंजूर केला. त्यानंतर सदस्यांचा गोंधळ सुरू राहिल्यानं लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं. सिक्कीममध्ये NHPC प्रकल्पात झालेल्या दुर्घटनेप्रकरणी सकाळी कामकाज सुरू झाल्यावर राज्यसभेत दुःख व्यक्त करण्यात त्यानंतर राज्यसभा अध्यक्ष CP राधाकृष्णन यांनी हायड्रोजन इंधन आधारित रेल्वेगाडी सुरू झाल्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचं अभिनंदन केलं. त्यानंतर विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी नीट पेपर फुटीचा मुद्दा उपस्थित केला. त्यानंतर झालेल्या गदारोळामुळे राज्यसभेचं कामकाज सुरुवातीला 12 वाजेपर्यंत आणि नंतर 2 वाजेपर्यंत तहकूब झालं. 2 वाजता कामकाज सुरू झाल्यावर संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी या मुद्द्यावर चर्चेची सरकारची तयारी असल्याचा पुनरुच्चार केला. सभागृह नेते JP नड्डा यांनी विरोधकांचा लोकशाहीवर विश्वास नसल्याचं सांगत त्यांची वागणूक लोकशाही विरोधी असल्याचा आरोप केला. त्यानंतर राज्यसभेतले विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याशिवाय निष्पक्ष चर्चा शक्य नसल्याचं सांगत चर्चेआधी शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. काँग्रेस खासदार रेणुका चौधरी आणि सय्यद नासिर हुसेन यांनी आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी केलेली कारवाई, नीट पेपरफुटीचा मुद्दा आणि इतर मुद्द्यांवर राज्यसभेत स्थगन प्रस्ताव दिलाय. आपचे खासदार संजय सिंग यांनीही या मुद्द्यावरून स्थगन प्रस्ताव दिला.

0: आहे. मात्र कामकाजात नमूद केलेल्या मुद्द्यांवरच चर्चेसाठी या नियमाचा वापर करता येतो किंवा दुर्मिळातल्या दुर्मिळ प्रकरणात चर्चेसाठी आयोगाचा वापर होऊ शकतो असं राज्यसभेचे उपाध्यक्ष हरिवंश म्हणाले. राज्यसभेचे तत्कालीन अध्यक्ष कृष्णकांत, मनमोहन सिंग, प्रणव मुखर्जी, व्यंकय्या नायडू, अरुण शौरी यासारख्या ज्येष्ठ सदस्यांच्या चौकशी समितीनं या नियमाचा गैरवापर होऊ नये यासाठी शिफारस केल्याचं हरिवंश यांनी सांगितलं. पेपरफुटीचं प्रकरण दुर्मिळातलं दुर्मिळ असल्याचं सांगत स्थगन प्रस्तावावर चर्चेची मागणी द्रमुकच्या तिरुची सेवा यांनी केली. ती हरिवंश यांनी फेटाळून लावली. त्यानंतरही गदारोळ कायम राहिल्यानं राज्यसभेचं कामकाज 3 वाजेपर्यंत तहकूब झालं. संसदेचं कामकाज सुरू होण्याआधी विरोधी पक्षाच्या खासदारांनी आज संसद भवन परिसरात काळे कपडे घालून या मुद्द्यावरून आंदोलन केलं.
1: ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आज संसद भवनात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. विविध विषयांवर यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. खासदार सुप्रिया सुळे सुद्धा यावेळी उपस्थित होत्या. घटनेतल्या 10व्या अनुसूचीचा अर्थ लावण्याचा पुनर्विचार करण्यासंदर्भातल्या याचिकेवर सुनावणी घ्यायला सर्वोच्च न्यायालयानं तयारी दाखवली आहे. या अंतर्गत पक्षांतरानंतर अपात्रता टाळण्यासाठी आमदार आणि खासदार इतर राजकीय पक्षात विलीन झाल्याचं कारण देतात. काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांनी ही याचिका दाखल केली आहे. या प्रकरणी सोमवारी सुनावणी होणार आहे. लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांच्या 6 खासदारांच्या शिवसेना प्रवेशाला मान्यता देण्याच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सुनावणी घ्यायची तयारी सर्वोच्च न्यायालयानं दाखवली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं काल ही याचिका दाखल केली होती. न्यायमूर्ती पी एस नरसिंहा आणि न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या खंडपीठानं या प्रकरणी लोकसभेचे सभापती तसंच 6 खासदारांना नोटीस बजावली आहे. या प्रकरणी पुढची सुनावणी 2 आठवड्यांनी होणार आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. कर्नाटकात कारवार इथं भारतीय नौदलाने पाणबुडी रोधी युद्धनौका आयएनएस मालवणचा समावेश केला. या समारंभाला हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल ए पी सिंग हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कोचीन शिपयार्डने बनवलेल्या या युद्धनौकेत 80% जास्त स्वदेशी उपकरणं आणि तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. आयएनएसवी त्रिवेणी या नौकेवरच्या तिन्ही सैन्य दलांच्या महिलांची समुद्र प्रदक्षिणा ही असामान्य कामगिरी असल्याचे गौरवोद्गार संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी काढले. समुद्र प्रदक्षिणा करून परतलेल्या त्रिवेणी या युद्धनौकेचं त्यांनी आज मुंबई दूरस्थ पद्धतीने स्वागत केलं त्यावेळी ते बोलत होते. या मोहिमेला 11 सप्टेंबर 2025 रोजी मुंबईतून रवाना करण्यात आलं होतं. सुमारे 25,000 अधिक सागरी मैलांचा प्रवास, विषुववृत्त दोनदा ओलांडणं, 3 प्रमुख केप्सना वळसा घालणं तसंच दक्षिण महासागराच्या पट्ट्यासह सर्व रेखांश आणि प्रमुख अक्षांशावरून प्रवास करणं अशा टप्प्यातून या मोहिमेने आपली जागतिक प्रदक्षिणा यशस्वीरित्या पूर्ण केली. या मोहिमेच्या यशाबद्दल लेफ्टनंट कर्नल अनुजा वरुडकर यांनी आपला आनंद व्यक्त केला.
2: आम्ही सगळ्यांनी बघितलं होतं हे ड्रीम की आम्हाला तिकडे जायचं आहे, आम्हाला पूर्ण करून यायचं आहे. आणि जेव्हा ते ड्रीम ॲज अ कलेक्टिव्ह ड्रीम तुम्ही बघता आणि जेव्हा तुम्ही पूर्ण करून ॲज अ टीम परत येता, देन दॅट इज अ सक्सेस ऑन अ ग्रँडर स्केल. आय वुड से इट इज अ सक्सेस की जी तुमची टीम तुमच्याबरोबर सेलिब्रेट करू शकते.
1: आताच हाती आलेल्या बातमीनुसार राज्यसभेचं कामकाजही दिवसभरासाठी तहकूब झालं आहे. कोल्हापूर जिल्ह्यात आदमापूर इथल्या संत बाळूमामा देवालय ट्रस्टमध्ये सुमारे 61.74 कोटी रुपयांचा घोटाळा झाला आहे. या प्रकरणी भुदरगड पोलीस ठाण्यात ट्रस्टच्या तत्कालीन कार्याध्यक्ष रागिनी खडके आणि सचिव रावसाहेब पुणेकरी यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. मार्च 2020 ते 2026 या काळात हा घोटाळा झाल्याचा आरोप आहे. हवामान विभागानं आज पालघर, नाशिक आणि पुण्याच्या घाट परिसरात मुसळधार पावसाचा रेड अलर्ट दिला आहे. सोसाट्याच्या वाऱ्यासह इथं जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, अमरावती, भंडारा, गडचिरोली, नागपूर तसंच कोल्हापूर आणि साताऱ्याचा घाट परिसराला आज ऑरेंज अलर्ट आहे. विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पक्षाच्या वतीनं राज्यभर विविध कार्यक्रम राबवण्यात येत आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासह विविध मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त आज त्यांना अभिवादन करण्यात येत आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, राज्यपाल जिष्णू देववर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी कुटुंबियांसह बारामती इथं अजित पवार यांच्या स्मृतीस्थळी पुष्पहार अर्पण करून

0: अभिवादन केलं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. नीट पेपर फुटीच्या मागणीवरून संसदेत आजही गदारोळ. चर्चेची तयारी असल्याचा सरकारचा पुनरुच्चार. चर्चेआधी शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची विरोधकांची मागणी. आमदार खासदारांच्या पक्षांतराच्या संदर्भातल्या घटनेतल्या तरतुदीवर सर्वोच्च न्यायालयात सोमवारी सुनावणी. 6 शिवसेना खासदारांच्या पक्षफुटीवरून लोकसभा सभापतींना नोटीस. INS मालवण भारतीय नौदलात सहभागी. समुद्र प्रदक्षिणा पूर्ण करत नि सैन्य दलातल्या महिला अधिकारी मुंबईत दाखल. बाळूमामा देवालय ट्रस्टमध्ये सुमारे 62 कोटींचा गैरव्यवहार. तत्कालीन कार्याध्यक्ष आणि सचिवांच्या विरोधात गुन्हा दाखल. आणि हवामान विभागाकडून पालघर, नाशिक आणि पुण्याच्या घाट परिसरात मुसळधार पावसाचा रेड अलर्ट. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 3:10 झालेली आहेत. आता आमची ही पहिली सभा संपली. पुन्हा भेटूया दुसऱ्या सभेत संध्याकाळी ठीक 5 वाजता. नमस्कार. मात्र या दरम्यान AIR मराठी डिटेलची

0: प्रसार भारतीच्या वेव्ज ओ टी टी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन ए आय आर ॲपसहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 5 वाजता आहेत. आजच्या आमच्या दुसऱ्या सभेत श्रोत्यांचं सहर्ष स्वागत. आता आपण ऐकणार आहोत ठळक घडामोडी.
1: नमस्कार, मी दीपक वेलणकर. ऐकूया काही ठळक घडामोडी.

घडामोडी. नीट पेपर फुटीच्या मुद्द्यावरून झालेल्या गदारोळामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज आज दिवसभरासाठी तहकूब झालं. पेपर फुटी प्रकरणी चर्चा करावी आणि शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी काँग्रेसच्या के सी वेणुगोपाल यांनी लोकसभेत केली त्यावर सरकार चर्चेला तयार आहे असं संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू म्हणाले. राज्यसभेतही रिजिजू यांनी चर्चेची तयारी दाखवली मात्र शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याशिवाय निष्पक्ष चर्चा करणं शक्य नसल्याचं राज्यसभेतले विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे म्हणाले. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या 6 खासदारांच्या शिवसेना प्रवेशाला मान्यता देण्याच्या लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सुनावणी घ्यायला तयारी दाखवत सर्वोच्च न्यायालयानं लोकसभेचे सभापती तसंच 6 खासदारांना नोटीस बजावली आहे. पुढची सुनावणी 2 आठवड्यांनी होणार आहे. आंदोलन करणाऱ्यांशी चर्चा करणं सरकारचं काम असतं असं माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्लीत बातमीदारांशी बोलत होते. जंतरमंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांशी सरकारचं वर्तन अत्यंत

0: ही रिजिजू यांनी चर्चेची तयारी दाखवली, मात्र शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याशिवाय निष्पक्ष चर्चा करणं शक्य नसल्याचं राज्यसभेतले विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे म्हणाले. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या 6 खासदारांच्या शिवसेना प्रवेशाला मान्यता देण्याच्या लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सुनावणी घ्यायला तयारी दाखवत सर्वोच्च न्यायालयानं लोकसभेचे सभापती तसंच 6 खासदारांना नोटीस बजावली आहे. पुढची सुनावणी 2 आठवड्यांनी होणार आहे. आंदोलन करणाऱ्यांशी चर्चा करणं सरकारचं काम असतं असं माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्लीत बातमीदारांशी बोलत होते. जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांशी सरकारचं वर्तन अत्यंत वाईट असून हे लोकशाही प्रधान देशाचं चित्र नसल्याची टीका त्यांनी केली. कर्नाटकात कारवार इथं भारतीय नौदलानं INS मालवण या पाणबुडी विरोधी युद्धनौकेचा सेवेमध्ये समावेश केला. कोचीन शिपयार्डनं बनवलेल्या या युद्धनौकेमध्ये 80% जास्त स्वदेशी उपकरणं आणि तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 715 अंकांची घसरण झाली आणि तो 76,755 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 191 अंकांची घसरण नोंदवत 23,996 अंकांवर बंद झाला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 5:02 झाली आहेत. नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आज ऐकूया सुहास व्यास यांचं गायन, राग श्री, विलंबित बंदिश झपताल तर द्रुतबंदिश एकतालात निबद्ध आहे, तबला साथ केलीये माधव मोडक यांनी तर हार्मोनियमवर साथ केली आहे राजीव परांजपे यांनी. ऐकूया सुहास व्यास यांचं गायन, राग श्री.

0: श्रोते हो, नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण सुहास व्यास यांचं गायन ऐकलं, राग श्री.
1: श्रोते हो, आपली लाडकी आकाशवाणी 99 वर्ष पूर्ण करून 100व्या वर्षात पदार्पण करते
2: आणि या निमित्तानं 23 जुलैला आकाशवाणी मुंबई आयोजित करत आहे एक विशेष सोहळा,
1: उत्सव नवचैतन्याचा. वर्षा भावे यांनी संगीतबद्ध केलेली बालगाणी सादर करतील कलांगणचे छोटे कलाकार.
2: पाऊस आणि प्रेमाची काव्य मैफिल रंगवतील मंदार चोळकर आणि रेशमा कारखालीस.
1: मल्हार स्वरांची बरसात करतील गायिका अंकिता जोशी, बासरी वादक निनाद मुळावकर आणि संतूर वादक मंगेश जगताप.
2: गुरुवार दिनांक 23 जुलैला सायंकाळी 5 वाजता.
1: स्थळ आहे रवींद्र नाट्य मंदिर प्रभादेवी.
2: प्रवेश निःशुल्क.
1: सर्व रसिक श्रोत्यांना हार्दिक निमंत्रण.
2: उत्सव नवचैतन्याचा.

0: स्वरा।
1: गुरु आहे काशी सारी तीर्थे पायापाशी, गुरु महतीचा असा उत्सव म्हणजे गुरु पौर्णिमा। या निमित्ताने सुप्रसिद्ध ज्येष्ठ गायक रवींद्र साठे येत आहेत आपल्या भेटीला।
2: कोणतरी गुरु असावाच प्रत्येकाला आणि योग्य असावा। सुदैवाने माझ्या आयुष्यात मला खूप चांगले गुरु मिळाले। माझे वडील भास्कर चंदावरकर आहेत, बृहदनाथ मंगेशकर आहेत, तर जब्बार पटेल माझ्या नाटकातले गुरु, शिकवणारे गुरु होते म्हणून प्रवास इथपर्यंत आला।
1: सुप्रसिद्ध गायक रवींद्र साठे यांच्या गुरूंच्या आठवणी, शिकवून जाणारे अनुभव क्षण, परीक्षा पाहणारी गाणी आणि संगीतकार सहगायक यांनी दिलेलं मैत्रीपूर्ण ज्ञान ऐकायला विसरू नका। बुधवारी 29 जुलै रोजी सकाळी 11 वाजता आपल्या FM गोल्ड वाहिनीवर।
3: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी। संध्याकाळचे 5:30 आहेत। आता ऐकणार आहोत युवकांसाठीचा कार्यक्रम युववाणी।

0: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित युववाणी कार्यक्रमाच्या स्टे ट्यून्ड या सदरात आज ऐकूयात 23 जुलै या भारतीय प्रसारण दिनाच्या अनुषंगाने विशेष कार्यक्रम निनाद भारताचा. कार्यक्रमासाठी लेखन निवेदन केले आहे गायत्री सुतार यांनी, सादर करते आहेत धीरज केदारी.
1: युवक मित्र मैत्रिणींनो नमस्कार. युवाणीच्या स्टे ट्यून्ड या सदरात मी गायत्री अविनाश सुतार आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करते.

आवाज, फक्त काही अक्षरांचा एक साधा शब्द, पण हा आवाज कधी आईच्या अंगाई गीताचा असतो, कधी देशाच्या पंतप्रधानांच्या संदेशाचा, कधी एखाद्या शेतकऱ्याला हवामानाची माहिती देणार असतो, तर कधी एखाद्या जवानाच्या शौर्याची गाथा सांगणार असतो. कल्पना करा, ना मोबाईल, ना इंटरनेट, ना सोशल मीडिया, तरीही संपूर्ण देश एकाच क्षणी एखादी बातमी ऐकत होता, एकाच सुरात राष्ट्रगीत गात होता, आणि हजारो किलोमीटर दूर बसलेल्या माणसाशीही एका आवाजाच्या माध्यमातून जोडला जात होता. हे शक्य झालं कारण जन्म झाला एका अशा माध्यमाचा ज्याने अंतर कमी केली, मने जोडली आणि माहितीला पंख दिले. आज आपण अशाच एका ऐतिहासिक दिवसाबद्दल बोलणार आहोत, राष्ट्रीय प्रसारण दिन. दरवर्षी 23 जुलै रोजी साजरा केला जाणारा हा दिवस केवळ एका संस्थेचा वाढदिवस नाही, तर तो भारतीय प्रसारणाच्या जवळपास शतकभराच्या प्रवासाचा उत्सव आहे. मित्रांनो, आज आपण सकाळी उठल्यापासून मोबाईलवर न्यूज अपडेट्स पाहतो, पॉडकास्ट ऐकतो, FM वर गाणी ऐकतो, पण या सगळ्याची सुरुवात कुठून झाली? यासाठी आपल्याला जवळपास 100 वर्ष मागे जावं लागेल. सन 1923, मुंबई. जून महिन्यात बॉम्बे रेडिओ क्लबने भारतातील पहिला रेडिओ प्रसारण केला. तो प्रयोग छोटा होता, पण त्याने भारतीय प्रसारणाच्या इतिहासात पहिलं पान लिहिलं. आणि त्यानंतर 23 जुलै 1927 रोजी इंडियन ब्रॉडकास्टिंग कंपनी अर्थात IBC ची स्थापना झाली. याच दिवसाला आज आपण राष्ट्रीय प्रसारण दिन म्हणून साजरा करतो. तेव्हा रेडिओ हा केवळ मनोरंजनाचं साधन होता, तो लोकांपर्यंत माहिती पोहोचवण्याचा सर्वात विश्वासार्ह मार्ग होता. शहरांपासून गावांपर्यंत, शिक्षितांपासून अशिक्षितांपर्यंत एकाच माध्यमातून आवाज पोहोचू लागला. पण हा प्रवास इथेच थांबला नाही. 1936 इंडियन स्टेट ब्रॉडकास्टिंग सर्व्हिसचं रूपांतर झालं ऑल इंडिया रेडिओमध्ये, आणि भारताच्या प्रसारण इतिहासात एक नवं पर्व सुरू झालं. पुढे स्वातंत्र्यानंतर देशाला नव्या आशय मिळाल्या, नवं संविधान मिळालं, आणि नव्या भारताला एक असा आवाज मिळाला जो प्रत्येक भारतीयाचा आवाज बनणार होता. 1956 ऑल इंडिया रेडिओला एक सुंदर भारतीय नाव मिळालं, आकाशवाणी, आकाशातून येणारी वाणी. किती सुंदर कल्पना आहे ना, आकाशाला सीम

किंवा नाही आणि या आवाजालाही नाही. आजही आकाशवाणी हा शब्द उच्चारला की अनेकांच्या डोळ्यांसमोर सकाळच्या बातम्या, भावगीत, भक्तिगीत, शेतकऱ्यांसाठीचे कार्यक्रम, युवावाणी आणि अनेक आठवणी उभ्या राहतात. मित्रांनो, रेडिओ हा फक्त एक यंत्र नाही, तो एका पिढीच्या आठवणींचा साथीदार आहे. काही घरांमध्ये अजूनही सकाळीची सुरुवात रेडिओनेच होते. काही जणांना आजही रात्री झोपताना रेडिओचा आवाज हवा असतो आणि काहींसाठी रेडिओ म्हणजे अजूनही विश्वास, एक असा विश्वास जो दशकानुदशके तसाच टिकून आहे. पण प्रश्न असा आहे की या एका आवाजाने भारताच्या विकासात नेमकी कोणती भूमिका बजावली, स्वातंत्र्य लढ्यात त्याचं योगदान काय होतं आणि आज डिजिटल युगातही रेडिओ इतकाच महत्वाचा का आहे, याच रोचक प्रवासाबद्दल आपण पुढे जाणून घेऊयात. स्वातंत्र्यपूर्व काळातील रेडिओ. 1930 आणि 40 दशक भारत स्वातंत्र्यासाठी लढत होता. देशभर आंदोलने सुरू होती, जनतेमध्ये अस्वस्थता होती, तसेच माहिती पोचवणारी साधनं अत्यंत मर्यादित होती. अशा काळात रेडिओचं महत्व वाढू लागलं. जरी त्या काळात प्रसारणावर ब्रिटिश सरकारचं नियंत्रण होतं, तरी रेडिओने भारतीय समाजात माहितीच्या देवाणघेवाणीचं नवं दालन उघडलं. बातम्या, संगीत, सांस्कृतिक कार्यक्रम, शैक्षणिक माहिती लोकांना पहिल्यांदाच एका माध्यमातून नियमित ऐकायला मिळू लागलं. आणि मग आला 15 ऑगस्ट 1947. मध्यरात्रीचा तो ऐतिहासिक क्षण. संपूर्ण देश एका आवाजाकडे कान देऊन बसला होता. पंडित जवाहरलाल नेहरू यांचं ट्रिस्ट विथ डेस्टिनी हे ऐतिहासिक भाषण रेडिओच्या माध्यमातून लाखो भारतीयांनी ऐकलं. कल्पना करा, ज्यांच्या घरी वीज नव्हती, ज्यांनी दिल्ली कधी पाहिली नव्हती, अशा लाखो भारतीयांना त्या रात्री स्वातंत्र्याचा पहिला आवाज रेडिओनेच ऐकवला. इतिहासाची साक्ष देणारं माध्यम म्हणजे रेडिओ.

स्वातंत्र्यानंतरचा भारत आणि आकाशवाणी. स्वातंत्र्यानंतर भारतासमोर अनेक मोठी आव्हानं होती. अशिक्षित लोकसंख्या, ग्रामीण भाग, आरोग्यविषयी मर्यादित माहिती, शेतीसंबंधी आधुनिक तंत्रज्ञानाचा अभाव आणि देशभर विविध भाषा, अशा परिस्थितीत सरकारसमोर प्रश्न होता, देशातील प्रत्येक नागरिकांपर्यंत माहिती कशी पोहोचवायची? उत्तर होतं आकाशवाणी. आकाशवाणीने केवळ मनोरंजन केलं नाही, तर लोकशिक्षणाचं मोठं काम हाती घेतलं. शेतकऱ्यांसाठी कृषी कार्यक्रम सुरू केले, हवामानाचा अंदाज, नवीन बियाण्यांची माहिती, पीक संरक्षण, पाणी व्यवस्थापन ही माहिती गावागावात पोहोचू लागली. आज आपण मोबाईलवर हवामान पाहतो, पण एकेकाळी उद्याच्या पावसाची माहिती शेतकरी रेडिओवरूनच ऐकत होता. आरोग्यविषयक कार्यक्रमांमधून लसीकरण, स्वच्छता, कुटुंब नियोजन, महिलांचं आरोग्य, बालसंगोपन अशा अनेक विषयांवर जनजागृती करण्यात आली. शिक्षण क्षेत्रातही रेडिओने मोठं योगदान दिलं. दूरवरच्या गावांतील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक कार्यक्रम प्रसारित होऊ लागले. भाषा शिक्षण, विज्ञान, इतिहास, सामान्य ज्ञान असं बरंच काही रेडिओच्या माध्यमातून घराघरांत पोहोचलं. सांस्कृतिक वारशाचा खजिना. मित्रांनो, भारताची खरी ताकद आपल्या विविधतेत आहे. प्रत्येक राज्याची भाषा वेगळी, बोली वेगळी, संगीत वेगळं, लोककला वेगळी, अशा सगळ्यांचं जतन करण्यात आकाशवाणीने अमूल्य योगदान दिलं. लोकगीते, भावगीते, भजन, कीर्तन, कवी संमेलने, लोकनाट्य, शास्त्रीय संगीत, सुगम संगीत, आज आपल्याला ऐकायला मिळणाऱ्या अनेक महान कलाकारांना पहिलं व्यासपीठ मिळालं ते आकाशवाणीवर. अनेक गायक, वादक, कवी, लेखक, निवेदक यांच्या प्रवासाची सुरुवात रेडिओपासून झाली. आज आकाशवाणीचा विस्तार पाहिला तर तो खरोखरच अभिमानास्पद आहे. देशभरात 591 केंद्रे, भारतातील जवळपास 98% लोकसंख्येपर्यंत पोहोच, 23 भाषा, 146 बोली भाषा, म्हणजे भारतातील जवळपास प्रत्येक नागरिकाला त्याच्या स्वतःच्या भाषेत संवाद साधणारा हा आवाज आहे. हे केवळ प्रसारण नाही, ही भारताच्या भाषिक विविधतेचा सन्मान करणारी व्यवस्था आहे. आकाशवाणीचा प्रवास भारतापुरता मर्यादित राहिला नाही. तिच्या बाह्य सेवा विभागामार्फत भारताचा आवाज जगभरातील 100 अधिक देशांमध्ये पोहोचतो. परदेशात राहणाऱ्या भारतीयांसाठी भारतीय संस्कृती बातम्या, संगीत, घडामोडी यांच्याशी जोडून ठेवण्याचं महत्वाचं काम आजही आकाशवाणी करते. देशापासून 1000 किलोमीटर दूर असलेल्या व्यक्तीलाही जेव्हा आपल्या भाषेतला एखादा कार्यक्रम ऐकू येतो तेव्हा अंतर कमी होतं, कारण आवाजाला सीमा नसतात. बदलत्या काळासोबत आकाशवाणीमध्ये तंत्रज्ञान बदललं, लोकांची सवयी बदलल्या, पण आकाशवाणी थांबली नाही. FM रेडिओचं आगमन झालं, ध्वनी अधिक स्पष्ट झाला, तरुण पिढी रेडिओकडे नव्या उत्साहाने वळू लागली. आज FM म्हणजे केवळ गाणी नाहीत तर माहिती वाहतुकीचे अपडेट, संवाद आणि समाजाशी सतत जोडून ठेवणारं माध्यम आहे. याचबरोबर डिजिटल रेडिओ

मोंडायल अर्थात DRM या आधुनिक डिजिटल तंत्रज्ञानाचा स्वीकार करून आकाशवाणीने भविष्यातील प्रसारणाकडेही मोठं पाऊल टाकलं आहे. म्हणजे परंपरेचा वारसा जपत तंत्रज्ञानाची कास धरणं हीच आकाशवाणीची खरी ओळख आहे. मित्रांनो, आज आपल्या हातात स्मार्टफोन आहे, असंख्य ॲप्स आहेत, शेकडो सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आहेत. पण एक प्रश्न आपण स्वतःला विचारूया, आपत्तीच्या काळात पूर असो, चक्रीवादळ असो, भूकंप असो, जेव्हा इंटरनेट बंद पडतं तेव्हा सर्वात आधी विश्वास कोणावर ठेवला जातो? तर याचे उत्तर आहे रेडिओ. कारण रेडिओ हा केवळ तंत्रज्ञान नाही, तो विश्वास आहे, तो सातत्य आहे, तो लोकांपर्यंत पोहोचण्याची अखंड धडपड आहे. आणि म्हणूनच आजही आकाशवाणी म्हणजे भारताचा आवाज. आता नक्कीच तुम्हाला प्रश्न पडला असणार की डिजिटल युगात रेडिओचं भविष्य काय, सरकारची राष्ट्रीय प्रसारण धोरण 2024 नेमकं काय सांगतं, सामुदायिक रेडिओची भूमिका काय आहे, आणि पुढच्या शतकात भारतीय प्रसारण कोणत्या दिशेने जाणार आहे. थांबा, सांगते. राष्ट्रीय प्रसारण धोरण 2024. मित्रांनो, जगभरातील माध्यम विश्व अतिशय वेगाने बदलत आहे. पूर्वी रेडिओ, नंतर दूरदर्शन, आणि आता डिजिटल स्ट्रीमिंग, पॉडकास्ट, इंटरनेट रेडिओ, OTT, ऑन डिमांड कंटेंट, या सगळ्यामुळे प्रसारणाची व्याख्याच बदलत आहे. हे बदल लक्षात घेऊन माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने राष्ट्रीय प्रसारण धोरण 2024 तयार करण्याची प्रक्रिया सुरू केली होती. या धोरणामागची कल्पना अत्यंत महत्वाची आहे. भारताकडे केवळ मोठी लोकसंख्या नाही, तर मोठी भाषिक, सांस्कृतिक आणि सामाजिक विविधताही आहे. म्हणूनच भारतातील प्रसारण व्यवस्था अशी असावी जी आधुनिकही असेल, डिजिटलही असेल, तांत्रिकदृष्ट्या सक्षमही असेल, आणि त्याचवेळी प्रत्येक नागरिकाला आपलंसं वाटेल. या धोरणासाठी देशभरातील तज्ज्ञ, प्रसारमाध्यम क्षेत्रातील संस्था, तांत्रिक जाणकार, विविध भागधारक यांच्याशी व्यापक चर्चा करण्यात आली. यातून एक स्पष्ट संदेश समोर आला की भविष्यातील प्रसारण हे केवळ तंत्रज्ञानावर नव्हे तर लोककेंद्रित विचारांवर उभं राहिलं पाहिजे. आपण अनेकदा डिजिटल इंडिया हा शब्द ऐकतो, पण त्याच्या प्रसारणाशी काय संबंध? खरं तर डिजिटल इंडिया म्हणजे केवळ ऑनलाईन सेवा नव्हे तर प्रत्येक नागरिकापर्यंत माहिती, ज्ञान आणि संवाद पोहोचवण्याचं एक मोठं स्वप्न. याच स्वप्नाचा एक भाग आहे भारत नेट. या महत्वाकांक्षी प्रकल्पाद्वारे देशातील ग्रामपंचायतींना ब्रॉडबँड इंटरनेटशी जोडण्याचं काम सुरू आहे. कारण जिथे इंटरनेट पोहोचेल तिथे शिक्षण पोहोचेल, आरोग्याची माहिती पोहोचेल, सरकारी योजना पोहोचतील, आणि अर्थातच प्रसारणाची नवी दालनंही सुरू होतील. बाइंड, प्रसारणाचा मजबूत पाया. प्रसार भारतीच्या प्रसारण सुविधांना अधिक सक्षम करण्यासाठी सुरू करण्यात आलेली बाइंड म्हणजे ब्रॉडकास्टिंग इन्फ्रास्ट्रक्चर अँड नेटवर्क डेव्हलपमेंट योजना ही देखील तितकीच महत्वाची आहे. या योजनेअंतर्गत स्टुडिओंचं आधुनिकीकरण, प्रसारण केंद्रांची गुणवत्ता, नवी उपकरणं आणि अधिक परिणामकारक नेटवर्क उभारण्यावर भर दिला जात आहे. कारण उत्तम आशया इतकंच उत्तम प्रसारणही महत्वाचं आहे. सामुदायिक रेडिओ, लोकांचा स्वतःचा आवाज. रेडिओ म्हणजे केवळ राष्ट्रीय किंवा राज्यस्तरीय कार्यक्रम नाहीत. काही आवाज असेही असतात जे एखाद्या छोट्या गावाचे असतात, एखाद्या आदिवासी भागाचे असतात, महिलांच्या स्वयंसहायता गटाचे असतात, शेतकऱ्यांचे असतात, विद्यार्थ्यांचे असतात, आणि अशाच आवाजांना व्यासपीठ देतो सामुदायिक रेडिओ. सामुदायिक रेडिओचं वैशिष्ट्य म्हणजे त्या समाजाचा, त्या गावाचा, त्या लोकांचा स्वतःचा रेडिओ असतो. स्थानिक भाषा, स्थानिक प्रश्न, स्थानिक यशोगाथा आणि स्थानिक उपाय हे सगळं तिथे ऐकायला मिळतं. म्हणूनच सरकारने कम्युनिटी रेडिओ सपोर्ट स्कीम अंतर्गत अशा केंद्रांना आर्थिक मदत देण्यास सुरुवात केली. याचा परिणामही दिसून आला. 2014 देशात जवळपास 140 सामुदायिक रेडिओ केंद्र होती आणि पुढील काही वर्षांत ही संख्या 480 अधिक झाली. ही वाढ केवळ आकड्यांची नाही तर लोकशाही अधिक लोकांपर्यंत पोहोचल्याची खूण आहे. FM रेडिओचा विस्तार. आज आपण कारमध्ये, कॉलेजला जाताना, ऑफिसमध्ये किंवा मोबाईलवर FM ऐकतो. पण अजूनही देशातील काही भागांमध्ये रेडिओची पोहोच वाढवण्याची गरज आहे. म्हणूनच भारत सरकारने FM चॅनलच्या वाटपासाठी पारदर्शक ई-लिलाव प्रक्रिया सुरू केली आहे. यामागचा उद्देश एकच, जिथे आवाज पोहोचलेला नाही तिथेच रेडिओ पोहोचला आहे. कारण देशाच्या प्रत्येक नागरिकाला माहिती मिळण्याचा समान अधिकार आहे. आजच्या काळात एका क्लिकवर हजारो व्हिडिओ उपलब्ध आहेत, शेकडो न्यूज पोर्टल्स आहेत, सोशल मीडिया आहे, पॉडकास्ट आहेत. पण एक प्रश्न आपण स्वतःला विचारूया, माहितीचा वेग वाढला आहे पण विश्वास वाढला आहे का? माहितीची साधनं वाढली आहेत पण माहितीची जबाबदारीही वाढली आहे.

याच ठिकाणी सार्वजनिक सेवा प्रसारणाचं महत्व अधिक अधोरेखित होतं, कारण त्याचा उद्देश TRP नसतो, त्याचा उद्देश समाज असतो, त्याचा उद्देश नागरिक असतो, त्याचा उद्देश राष्ट्रहित असतो. आजच्या डिजिटल युगात आकाशवाणीनेही काळाची पावले ओळखत श्रोत्यांसाठी नवे व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपच्या माध्यमातून देश विदेशातील ताज्या घडामोडी, विश्वसनीय बातम्या, विविध भाषांतील वृत्त बुलेटिन, विशेष कार्यक्रम आणि पॉडकास्ट श्रोत्यांना केव्हाही कुठेही ऐकता येतात. पारंपरिक रेडिओची विश्वासार्हता आणि आधुनिक तंत्रज्ञानाची सोय यांचं सुंदर संगम घडवत हे ॲप आकाशवाणीला नव्या पिढीपर्यंत अधिक प्रभावीपणे पोहोचवत आहे. राष्ट्रीय प्रसारण दिन हा केवळ भूतकाळाची आठवण करून देणारा दिवस नाही, तर भविष्यातील प्रसार माध्यमांची दिशा ठरवणारा दिवसही आहे, विशेषतः आपल्या तरुण पिढीसाठी. आज प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे, प्रत्येकजण काही सेकंदात माहिती देऊ आणि घेऊ शकतो, पण माहिती देणं आणि जबाबदारीने संवाद साधणं यात मोठा फरक आहे. प्रसारण आपल्याला शिकवतं की प्रत्येक शब्दाचं वजन असतं, प्रत्येक आवाजामागे उत्तरदायित्व असतं आणि प्रत्येक माहितीची सत्यता तपासणं ही समाजाप्रती आपली जबाबदारी असते. त्यामुळे आजच्या तरुणांनी केवळ कंटेंट क्रिएटर होण्याची स्वप्न पाहू नये, तर विश्वासार्ह संवादक, संवेदनशील पत्रकार, जबाबदार निवेदक आणि समाजाला दिशा देणारे माध्यमकर्मी होण्याचं स्वप्नही पाहायला हवं. कारण तंत्रज्ञान बदलत राहील, प्लॅटफॉर्म बदलतील, पण लोकांचा विश्वास जिंकणारा आवाज निर्माण करण्याची जबाबदारी कायम तरुणांच्या खांद्यावर असेल. समारोप करण्याआधी तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगते. एका गावातील एक आजोबा रोज संध्याकाळी घराच्या ओसरीवर बसून रेडिओ लावायचे. घरातले सगळे म्हणायचे, आजोबा आता मोबाईल आहे, TV आहे, इतक्या जुन्या रेडिओचं काय करायचं? आजोबा फक्त हसायचे. एक दिवस त्यांचा नातूही तोच प्रश्न विचारतो, आजोबा तुम्ही रोज एकच रेडिओ ऐकता. आजोबा म्हणाले, बाळा मी रेडिओ ऐकत नाही. नातू आश्चर्याने म्हणायला, मग? आजोबा शांतपणे म्हणाले, मी माझं आयुष्य ऐकतो. या रेडिओने मला माझ्या देशाचं स्वातंत्र्य ऐकवलं, पहिलं क्रिकेटचं समालोचन ऐकवलं, युद्धाच्या बातम्या ऐकवल्या, दुष्काळाच्या सूचना दिल्या, माझ्या आवडत्या गायकांची गाणी ऐकवली आणि तुझ्या बाबांचा जन्म झाला त्या दिवशीही हा रेडिओ माझ्या बाजूलाच वाजत होता. म्हणून हा रेडिओ माझ्यासाठी एक वस्तू नाही, तो माझ्या आठवणींचा साक्षीदार आहे. मित्रांनो, कदाचित प्रत्येक घरात असा एखादा रेडिओ असेलच असं नाही, पण प्रत्येकाच्या आयुष्यात असा एखादा आवाज नक्की असतो जो वर्षानुवर्ष सोबत राहतो. राष्ट्रीय प्रसारण दिन आपल्याला हेच आठवण करून देतो की प्रसारण म्हणजे केवळ माहितीचा प्रवास नाही, तो माणसांच्या आयुष्याचा, आठवणींचा आणि विश्वासाचा प्रवास आहे.

0: भेटेत पुन्हा एकदा नवीन भागामध्ये नवीन विषयासह. तोपर्यंत धन्यवाद. युवावाणीचा आजचा भाग आपल्याला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला जरूर कळवा. तुमच्या प्रतिक्रिया, तुमचा अभिप्राय हा आमच्यापर्यंत पोहोचावा यासाठी आमचा एक ईमेल आयडी आहे, तो तुम्ही लिहून घ्या. ईमेल आयडी आहे yuvavaniair@gmail.com. ईमेल आयडी पुन्हा एकदा yuvavaniair@gmail.com. तुमच्या प्रतिक्रिया, अभिप्राय यासोबतच जर तुमच्या ओळखीचे किंवा माहितीतील युवक युवती हे त्यांच्या त्यांच्या क्षेत्रातील कार्याने युवकांसाठी प्रेरणादायी ठरत असतील तर त्यांचीही माहिती याच मेल आयडीच्या माध्यमातून तुम्ही पोहोचवा. त्यांचाही या कार्यक्रमात समावेश करण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू. आजच्या भागात इथेच निरोप घेते. नमस्कार.
1: युवाणी कार्यक्रमाच्या स्टे ट्यून्ड या सदरात 23 जुलै या भारतीय प्रसारण दिनाच्या अनुषंगाने विशेष कार्यक्रम निनाद भारताचा आत्ताच आपण ऐकलात. कार्यक्रमासाठी लेखन निवेदन केलं होतं गायत्री सुतार यांनी. सादर करते होते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.

0: नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी जीवन दराडे आपलं स्वागत करतो. ठळक बातम्या. नीट पेपरफुटी आणि आंदोलनाच्या मुद्द्यावरून संसदेतला गदारोळ आजही कायम. विरोधकांकडून सदनात चर्चा टाळण्याचा प्रयत्न असल्याची सरकारची टीका. सत्ताधारी तसंच विरोधकांकडून देशभर विविध ठिकाणी परस्पर विरोधी आंदोलनं. दिवंगत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन. आणि शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या लाभार्थ्यांची प्रातिनिधिक पहिली यादी आज जाहीर. आता सविस्तर बातम्या. नीट पेपरफुटी आणि विद्यार्थी आंदोलनावर कारवाईच्या मुद्द्यावरून संसदेत विरोधकांचा गदारोळ आजही कायम राहिला. लोकसभा तसंच राज्यसभेत कामकाज सुरू होताच विरोधी पक्षांच्या सदस्यांनी पीठासीन अधिकाऱ्यांच्या आसनासमोर येऊन घोषणाबाजी सुरू केली. लोकसभेत के सी वेणुगोपाल यांनी या प्रकरणी सदनात चर्चेची मागणी केली, तर राज्यसभेत विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी या प्रकरणी पारदर्शक चर्चेसाठी शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा देण्याची मागणी केली. संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी सरकारची या मुद्द्यावर चर्चेची तयारी असल्याचं सांगितलं. ते म्हणाले,
1: सरकार नी पेपर लीक चर्चा के लिए पूरी तरह से तैयार है और हम

0: मैंने जिनसे कहा है, मैं अनुरोध करता हूँ कि चर्चा कब होना है, चर्चा का ड्यूरेशन और किस नियम के तहत होना है, माननीय स्पीकर महोदय सारे पार्टी के फ्लोर लीडर से बातचीत करके इसका निर्णय किया जाए।
1: रिजिजू यांच्या या निवेदनानंतरही विरोधकांनी गदारोळ सुरूच ठेवल्यानं दोन्ही सदनांचं कामकाज आधी 12 आणि नंतर 2 वाजेपर्यंत स्थगित झालं। 2 वाजेनंतर लोकसभेत कामकाज सुरू झाल्यावर तालिका अध्यक्षांनी खासदार कल्याण बॅनर्जी यांच्याविरुद्ध प्राप्त तक्रारींची सदनाला माहिती दिली। बॅनर्जी यांना महिला खासदारांबाबत आक्षेपार्ह विधान तसंच आक्षेपार्ह कृती केल्याबद्दल अधिवेशनाच्या उर्वरित काळासाठी निलंबित करण्यात आलं। त्यानंतर सदनाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं। राज्यसभेत मात्र गदारोळामुळे 2 वाजेनंतर कामकाज पुन्हा एकदा 3 वाजेपर्यंत स्थगित करावं लागलं। चर्चेची तयारी असल्याचं दाखवून काँग्रेस पक्षाच्या वतीनं चर्चेसाठी वेगवेगळ्या अटी घालून चर्चा टाळण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं रिजिजू यांनी सांगितलं। यानंतरही गदारोळ सुरू राहिल्यानं उपसभापतींनी सदनाचं कामकाज उद्या सकाळपर्यंत तहकूब केलं। याप्रकरणी राज्यसभेत बोलताना सदनाचे नेते JP नड्डा यांनी विरोधकांची वर्तणूक बेजबाबदार आहे अशी टीका केली। विरोधकांच्या लोकशाही विरोधी कारवायांचा तीव्र निषेध करत असल्याचं नड्डा यांनी सांगितलं। काँग्रेस पक्षाच्या या भूमिकेच्या विरोधात भारतीय जनता पक्षाच्या वतीनं आज काँग्रेस पक्ष कार्यालयासमोर तसंच काँग्रेस नेत्यांच्या निवासस्थानांसमोर आंदोलन करण्यात आलं। मुंबईत भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी काँग्रेस प्रदेश कार्यालयासमोर आंदोलन करून जोरदार घोषणाबाजी केली। छत्रपती संभाजीनगर इथं भाजपच्या वतीनं शहागंज इथं गांधी भवन परिसरात निदर्शनं करण्यात आली। यावेळी पक्षाचे पदाधिकारी तसंच कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात सहभागी झाले, तर काँग्रेस पक्षानंही सरकारच्या विरोधात क्रांती चौकात निदर्शनं केली। बीड इथं काँग्रेसच्या माजी खासदार रजनी पाटील यांच्या निवासस्थानासमोर भारतीय जनता पक्षाच्या वतीनं निदर्शनं करण्यात आली। या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी रजनी पाटील यांच्या निवासस्थान परिसरात बंदोबस्त ठेवला होता। तर माजलगाव इथं विद्यार्थी समविचारी पक्ष आणि संघटनांच्या वतीनं केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात विशेष रॅली काढण्यात आली। दिल्लीतील जंतर मंतर इथं सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाला या आंदोलकांनी पाठिंबा जाहीर केला। लातूर जिल्ह्यात उदगीर इथं बहुजन विकास अभियानाच्या वतीनं आज सरकारच्या विरोधात आंदोलन करण्यात आलं। या घटनेचा निषेध नोंदवत उपजिल्हाधिकाऱ्यामार्फत राष्ट्रपतींना निवेदन पाठवण्यात आलं। दरम्यान नीट निकालातील गोंधळाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे। या गंभीर प्रकरणाची तात्काळ स्वतंत्र आणि उच्चस्तरीय चौकशी करून नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून स्पष्टीकरण मागवावं अशी मागणी सोनवणे यांनी या पत्रात केली आहे। मध्य प्रदेशातील कोट्यवधी रुपयांच्या बहुचर्चित फोर्टिफाईड तांदूळ घोटाळा प्रकरणी गोंदिया जिल्ह्यातील 2 राईस मिल चालकांना अटक केली आहे। खंडेलवाल राईस मिलचे संचालक किशनलाल खंडेलवाल आणि जुगल खंडेलवाल अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं आहेत। विशेष तपास पथकानं केलेल्या या कारवाईमुळे गोंदियातील तांदूळ व्यावसायिकांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे। या बहुचर्चित फोर्टिफाईड तांदूळ घोटाळा प्रकरणी आरोपींची संख्या 10 पोहोचल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे।
2: हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत। आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता।
1: दिवंगत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी आज लोकभवन इथं त्यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन केलं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या शासकीय निवासस्थानी अजित पवार यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून आदरांजली वाहिली। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी बारामती इथं अजित पवार यांच्या स्मृतीस्थळी पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सामाजिक माध्यमांवरून अजित पवार यांच्या स्मृतीला अभिवादन केलं। मुंबईत विधानभवनात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर यांनी अजित पवार यांना अभिवादन केलं। दिल्लीत महाराष्ट्र सदनातील सभागृह निवासी आयुक्त तथा सचिव श्वेता सिंघल यांनी अजित पवार यांच्या प्रतिमेस पुष्पांजली वाहून अभिवादन केलं। छत्रपती संभाजीनगर, बीड, नाशिक आदी ठिकाणीही अजित पवार यांना विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून अभिवादन करण्यात आलं। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या लाभार्थ्यांची पहिली यादी आज जाहीर करण्यात येत आहे। दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीच्या औचित्याने प्रातिनिधिक 533 शेतकऱ्यांची ही यादी आहे। सदरच्या याद्या गाव पातळीवर ग्रामपंचायत विविध कार्यक्रम

0: सहकारी संस्था, कार्यालय तसंच संबंधित बँकेच्या शाखेत प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. सदर यादीमध्ये पात्र शेतकऱ्यांना एक विशिष्ट क्रमांक देण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना त्याचे आधार क्रमांक किंवा विशिष्ट क्रमांकाच्या आधारे आधार प्रमाणीकरण करणे आवश्यक आहे. राज्यात सध्या कार्यरत असलेल्या सुमारे 32,000 आपले सरकार सेवा केंद्रातून पात्र लाभार्थ्यांनी आधार प्रमाणीकरण करण्याची सुविधा उपलब्ध केली आहे. याप्रमाणे आधार प्रमाणीकरण करण्यापूर्वी शेतकऱ्यांची ॲग्रीस्टॅकवरील नोंदणी आवश्यक आहे. आधार प्रमाणीकरण झाल्यानंतर संबंधित लाभार्थ्यांच्या कर्ज खात्यावर लाभाची रक्कम DBT द्वारे हस्तांतरित करण्यात येणार आहे. राज्यातील सर्व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या पात्र लाभार्थ्यांच्या बाबतीतली संपूर्ण प्रक्रिया येत्या 31 जुलैपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. त्यानंतर सर्व व्यापारी बँकांच्या पात्र लाभार्थ्यांना लाभ हस्तांतरणाची कार्यवाही करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त यवतमाळ जिल्ह्यात उमरखेड महागाव विधानसभा क्षेत्रातील 57,000 अल्पभूधारक शेतकऱ्यांचा अपघात विमा काढण्याचा उपक्रम भाजप जिल्हा समन्वयक नितीन भुतडा यांनी सुरू केला आहे. स्वतंत्र सैनिक स्वर्गीय बंकट लालजी भुतडा ट्रस्टच्या माध्यमातून प्रति शेतकरी 2 लाख रुपयेप्रमाणे 1,140 कोटी रुपयांचा हा अपघात विमा 22 ऑगस्टपर्यंत काढण्यात येणार आहे. छत्रपती संभाजीनगर इथंही फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण, रक्तदान शिबिर, हरित महोत्सव आदी उपक्रम राबवण्यात येत आहेत. मराठवाड्यात धाराशिव बीड छत्रपती संभाजीनगर या नवीन रेल्वेमार्गासाठी DPR तयार करण्यासाठी आवश्यक सर्वेक्षणास रेल्वे मंत्रालयानं मंजुरी दिली आहे. या संदर्भात प्रकल्प अहवाल तयार करण्याचं काम सुरू करण्यात आलं आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी लोकसभेत लेखी उत्तराद्वारे ही माहिती दिल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. INS मालवण ही पाणबुडी रोधक युद्धनौका आज भारतीय नौदलात समाविष्ट करण्यात आली. कर्नाटकातील कारवार इथं हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल AP सिंग यांच्या प्रमुख उपस्थितीत या युद्धनौकेचं जलावतरण करण्यात आलं. या युद्धनौकेच्या निर्मितीत 80% अधिक स्वदेशी उपकरणं आणि तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. चीन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत आज महिला एकेरीत PV सिंधूनं भारताच्या उन्नती हुडावर 21-14, 9-21, 21-10 असा विजय मिळवला. पुरुष एकेरीत भारताच्या आयुष शेट्टीनं इंडोनेशियाच्या A फरहान्याचा 21-17, 5-21, 21-17 असा पराभव केला. लक्ष्य सेनचा सामना आज जपानच्या Y तनाका याच्याशी होणार आहे. स्क्वॅशच्या जागतिक कनिष्ठ गट अजिंक्यपद स्पर्धेत भारताची अनाहत सिंह तसंच आर्यवीर दिवान यांनी आपापल्या गटात उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. अनाहतचा पुढचा सामना मलेशियाच्या खेळाडूसोबत तर आर्यवीरचा पुढचा सामना अमेरिकेच्या खेळाडूसोबत होणार आहे. हवामान. हवामान विभागानं आज पालघर, नाशिक आणि पुण्याच्या घाट परिसरात मुसळधार पावसाचा रेड अलर्ट दिला आहे. ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, अमरावती, भंडारा, गडचिरोली, नागपूर तसंच कोल्हापूर आणि साताऱ्याच्या घाट परिसरात आज ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. या भागात विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्यता आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. नीट पेपरफुटी आणि आंदोलनाच्या मुद्द्यांवरून संसदेतला गदारोळ आजही कायम. सत्ताधारी तसंच विरोधकांकडून देशभर विविध ठिकाणी परस्पर विरोधी आंदोलन. दिवंगत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन आणि शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या लाभार्थ्यांची प्रातिनिधिक पहिली यादी आज जाहीर. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं मराठी बातमीपत्र उद्या सकाळी 7:10 नमस्कार.
1: प्रवाचकः जतिन शर्मा. आदौ मुख्य वार्ताः. केन्द्रीय सर्वकारः संसदि नीट प्रश्नपत्र गोप्यता भंग विषये सारगर्भां चर्चां विधातुम् अंगीकृतवान्. तथापि विपक्षस्य श्रान्तं कोलाहलेन प्रावृट सत्रस्य तृतीयेपि दिने उभयोः सदनयोः कार्याचरणं स्थगितम्. सोमवासरे संसद्भवनं प्रति आन्दोलनं कुर्वत्सु प्रदर्शनकारिषु आरक्षकैः कृतायाः अत्यधिकबलप्रयोगस्य आशंकायाः प्रकरणे देहली उच्चन्यायालयः केन्द्रसर्वकारात् देहली आरक्षकविभागाच्च स्पष्टीकरणम् आहूतवान्. फिलिपीन्स देशस्य मनीला नगरे समायोजिते क्वाड मञ्चस्य वैदेशिकमन्त्रिणाम् उपवेशने मन्त्रिभिः मुक्त उन्मुक्त समावेशी हिन्द प्रशान्त क्षेत्राय स्वकीया प्रतिबद्धता पुनरावर्तिता. असमराज्ये भीषण जलप्लावेन स्थितिः अद्यापि अत्यन्तं गभीरा वर्तते यत्र जलौघे मृतकानां आहत्य संख्या संवर्ध्य 31

0: श्रोतेहो नमस्कार. क्रीडा विश्व या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत स्पेनचं विश्वविजेतेपद याविषयी फुटबॉल प्रशिक्षक शृंग राऊळ आणि पी व्ही सिंधूचं यश याविषयी बॅडमिंटन प्रशिक्षक मंगरीश पालेकर यांच्याशी प्रशांत केणी यांनी साधलेला संवाद.
1: नमस्कार श्रोतेहो, मी प्रशांत केणी क्रीडा विश्व या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम सामन्यात स्पेननं गतविजेत्या अर्जेंटिनाचा 1-0 असा पराभव करत इतिहासात दुसऱ्यांदा विश्वविजेतेपद पटकावलं. लुईस डे ला फुएंते यांच्या मार्गदर्शनाखाली स्पेननं संपूर्ण स्पर्धेत शिस्तबद्ध बचाव, वेगवान आक्रमण आणि आधुनिक टिकीटाका शैलीच्या जोरावर प्रतिस्पर्ध्यावर वर्चस्व गाजवलं. अवघा एकच गोल स्वीकारत स्पेननं बचाव फेळीची अभेद्यता सिद्ध केली, तर युवा खेळाडूंनी भविष्यातील महासत्ता म्हणून आपली छाप उमटवली. यंदाचा 48 संघांचा विश्वचषक नव्या स्पर्धा स्वरूपामुळे आणि अनेक नव्या संघांच्या दमदार कामगिरीमुळेही विशेष चर्चेत राहिला. या विश्वचषकाचा आढावा घेण्यासाठी क्रीडा विश्वच्या व्यासपीठावर आपल्यासोबत आहेत फुटबॉल विश्लेषक शृंगार राऊळ. राऊळ सर, तुमचं स्वागत. नमस्कार.
2: नमस्कार.
1: स्पेननं दुसऱ्यांदा फिफा विश्वचषक जिंकला. या यशामागे पारंपरिक टिकीटाकाचं आधुनिक रूप म्हणजे टिकीटाका 2.0 हेच सर्वात मोठं कारण मानता येईल का? राऊळ सर, या संदर्भात काय सांगाल?
2: नक्कीच, टिकीटाका 2.0 हे नवीन कॅटलिस्ट होतं. त्यांचे जे कोच आहेत त्यांनी टॅक्टिकल फ्लेक्सिबिलिटी ठेवली, जे त्यांची पारंपरिक टिकीटाका सोडून त्याच्या व्यतिरिक्त फुटबॉल कसं डायरेक्ट खेळावं, फक्त बॉल पोझिशन न ठेवता ते अटॅक डिरेक्टली कसे करू शकतात, जे बाकीच्या टीममध्ये नेहमी दिसून येते, ते ह्या वर्षी या स्पेनच्या टीममध्ये काही वेगळं होतं. प्लस त्यांची जी स्ट्रॅटेजी होती की डायरेक्ट प्रेसिंग, जसा बॉल समोरच्या टीमकडे गेला की ते लोक डायरेक्ट प्रेस करायचे, त्यांची अटॅकिंग जी फळी होती ते डायरेक्ट डिफेंडर ट्रान्झिशन जे होतं ते खूप फास्ट होतं. आणि नक्कीच हे टिकीटाका 2.0 त्यांनी जे गेम्स जिंकले आहेत ते नक्कीच त्यांच्या उपयोगी पडलं आहे.
1: स्पेनचा गोलरक्षक उनाई सायमन यानं 7 सामन्यात 7 क्लीनशीट राखल्या आणि संपूर्ण स्पर्धेत फक्त एकच गोल स्वीकारला. विश्वविजेतेपदात बचाव फळी आणि गोलरक्षकाची भूमिका किती निर्णायक ठरली?
2: उनाई सायमन यांनी 7 क्लीनशीट ठेवल्यात 8 मॅचपैकी.
1: ते
2: आणि हे रेकॉर्ड आहे वर्ल्ड कपचा की अजूनपर्यंत कधीच हे झालं नाही. ह्याचं मूळ कारण एकतर कोचिंग जे झालंय, त्यांचे बॅक फोर जे आहे, जे डिफेन्सिव्ह लाईन आहे ती खूप यंग होती, त्याच्यात पण 19 वर्षाचा एक मुलगा होता जो डिफेन्सिव्ह फळीत होता आणि त्यांनी जे डिफेन्सिव्ह स्ट्रॅटेजी बनवली त्याच्यामुळे उनाई सायमनसाठी हे खूप सोपं झालं होतं की त्यांना सारखे म्हणजे क्लीनशीट ठेवता आले या 7 क्लीनशीट 8 मॅचपैकी.
1: बरोबर. राहुल सर, लामिन यामाल आणि पाऊ कुबारसी ज्याला सर्वोत्तम युवा खेळाडूचा पुरस्कार सुद्धा मिळाला, यांसारख्या अवघ्या 19 वर्षांच्या खेळाडूंनी जबरदस्त परिपक्वता दाखवली. स्पेनच्या युवा धोरणाचा हा दीर्घकालीन परिणाम मानावा का?
2: नक्कीच, जे त्यांचं युवा धोरण आहे स्पेनचं, ग्रासरूट लेवलवरती जे काम होते तुम्ही बघाल तर यमिन यमाल किंवा कुबारसी हे दोघंही स्पेनच्या अंडर 15 टीमपासून एकत्र खेळत आले. अंडर 15, अंडर 19, अंडर 21 आणि 23 हे गेल्या 4-5 वर्षात या सगळ्या एज ग्रुपमध्ये खेळत आले स्पेनसाठी. तसंच ते लोक बघाल तर तुम्ही बार्सेलोनामध्ये खेळत आहेत, तर ते हे जे त्यांचा एक्सपिरियन्स आहे हा त्यांना वर्ल्ड कपमध्ये खूप खूप कामाला आला आहे.
1: बरोबर. क्रिस्टियानो रोनाल्डो, लियोनेल मेस्सी, किलियन एम्बाप्पे, रोमेलू लुकाकू यांसारखे दिग्गज खेळाडू असतानाही केवळ वैयक्तिक गुणवत्ता विश्वचषक जिंकण्यासाठी पुरेशी नसते, हे यंदाच्या स्पर्धेनं पुन्हा एकदा अधोरेखित केलं असं तुम्हाला वाटतं का?
2: नक्कीच, फुटबॉल हा टीम गेम आहे. एका खेळाडूच्या ह्याच्यावर ते जिंकू नाही शकत, तुम्हाला पूर्ण टीम लागते तुमच्याबरोबर. तसंच मेसी बोला किंवा रोनाल्डो

0: बोला, त्यांची जे टीम्स आहेत त्यांनी त्यांचा साथ नक्कीच दिला, पण त्यांचं जे वय आहे आता तुम्ही बघाल, रोनाल्डो 40 वर्षाच्या ह्याच्यात आहे, मेसीसुद्धा 38 वर्षाच्या ह्याच्यात आहे, तर ते खूप एक मॅटर असतो जे त्यांच्या परफॉर्मन्समध्ये खूप डिफरन्स दाखवते. कारण जी यंग मुलं असतात ते खूप फास्ट असतात, स्पीड असतात, फिजिकॅलिटीमध्ये खूप त्यांचं हे असते. नक्की त्यांचा एक्सपिरियन्स कामाला येतो, रोनाल्डोसारखे प्लेयर किंवा मेसीसारखे जे खेळाडू आहेत त्यांचा एक्सपिरियन्स खूप महत्त्वाचा असतो त्या टीमसाठी. पण नक्कीच टीम गेम असल्याकारणाने पूर्ण टीमला एका युनिटसारखं चालावं लागते, आणि त्यामुळेच असं एका खेळाडूवरती हा पूर्ण गेम अवलंबून नसतो.
1: युवा खेळाडूंचा विषय काढलात, राहुल सर, टोरेस की ज्यानं निर्णायक गोल केला
0: दिला.
1: आणि स्पेनला विश्वविजेतेपद जिंकून दिलं, आपण पाहिलं तर तो काही वर्षांपूर्वी आपल्या नवी मुंबई वगैरे सारख्या ठिकाणी जी वयोगटाची फुटबॉल स्पर्धा होती, फिफाचा विश्वचषक, त्यात तो खेळून गेलेला आहे.
0: हो नक्कीच, हेच सर्व एक्सपिरियन्स असतात, मॅच एक्सपिरियन्सेस असतात जे या मुलांना खूप हेल्प करतात, की जेव्हा तुम्ही मोठ्या स्टेजवर असतात, विश्वचषक सारख्या स्टेजवर असतात, तिकडे तुम्हाला तो एक्सपिरियन्स जो तुम्ही आधी खेळलेला आहे तो कामाला येतो. कसं तुम्ही बघाल तर आता ही 3 मुलं 19 वर्षाची आहेत जे वर्ल्ड कप जिंकले आहेत. ह्या आधीच्या वर्ल्ड कपमध्ये जेव्हा एम्बापे होता तो 19 वर्षाचा होता जेव्हा फ्रान्ससाठी त्यांनी वर्ल्ड कप जिंकलेला. हे नेहमीच आहे आणि हा नवीन रेकॉर्ड आहे, परत 19 वर्षाचा एक मुलगा विश्वचषक जिंकतोय. आणि हा जो एक्सपिरियन्स असतो त्यांचा, जे वयोगटातल्या मॅचेस खेळतात किंवा टुर्नामेंट्स खेळतात, हे त्यांच्या नक्कीच कामी येतो अशा मोठ्या लेवलवर जाऊन.
1: यंदाच्या विश्वचषकामध्ये हायड्रेशन ब्रेक हा नव्यानं सुरू केला, हा ब्रेक हा जाहिरातीसाठी होता, पण एकंदर बरीच त्याच्यावर टीका झाली. राहुल सर, तुमचं या संदर्भात काय मत असेल?
0: हायड्रेशन ब्रेक हा प्लेयर वेलफेअरसाठी होता हे सांगण्यात आलेलं, कारण हीट वेव्स एवढ्या होत्या US मध्ये. पण तुम्ही बघाल तर हा जो हायड्रेशन ब्रेक होता हा एका नॉर्थ अमेरिकापुरता ठीक होता, बाकीच्या देशांमध्ये, मेक्सिको किंवा दुसऱ्या देशामध्ये ते गरजेचे नव्हते, तिकडे ते खूप प्रॉब्लेमॅटिक झाले. पण त्याचा फायदा प्रशिक्षकांनी घेतला, कारण त्यांना वेळ भेटला त्याच्या टॅक्टिकल चेंजेस करायला. परत प्लेयर्ससाठी तो एक ब्रेक होता, कारण जे प्लेयर्स टायर होतात त्यांच्यासाठी हा खूप, कारण त्यांना आईस टॉवेल्स यूज करत होते, हायड्रेशन ब्रेक्स होते. पण नक्कीच तुम्ही बघायला गेलात तर जे स्टॅटिक्स आहेत, मीडिया जे आहे जे US चे आहे, त्यांनी रिपोर्टली $250 million बिझनेस केला आहे त्या हायड्रेशनच्या ब्रेक्समध्ये, जे कमर्शियली यूज केला गेलेला. तर ते काय, ते टीका तर झालीच आहे, बट आर्सन वेंगर जे आहेत फिफाचे चीफ डेव्हलपमेंट ऑफिसर, त्यांनी सांगितलंय की हा लॉंग टर्म नसेल, ह्याच्यावरती नक्कीच विचार केला जाईल, आणि हा हायड्रेशन ब्रेक्स पुढील टुर्नामेंट्समध्ये, फिफाच्या टुर्नामेंटमध्ये ठेवा की नाही त्याच्यावरती नक्कीच चर्चा होईल.
1: बरोबर. यंदाचा विश्वचषक हा 48 संघांचा झाला आणि त्याच्यावर सुरुवातीला असंख्य टीका झाली की एवढे संघ आणि त्याच्यातले अनेक छोटे मोठे संघ कशी काय स्पर्धा रंगत जाईल. पण जसजसे राऊंड ऑफ 32, मग 16, मग 8, मग 4 आणि 2 ही सगळा बात फेरी सुरू झाली, तसतसं स्पर्धेचा थरार वाढत गेला. तर या स्वरूपाविषयी तुझं काय मत असेल?
0: बेसिकली लॉजिस्टिकली खूप डिफिकल्ट होणार होतं, कारण 3 देश होते, 3 देश विश्वचषक होस्ट करत होते, आणि मग त्यामुळे ज्या टीम्स जिकडे जिकडे खेळणार होत्या त्यांना ट्रॅव्हलिंग टाईम खूप कमी भेटणार होता, कारण तुम्ही एका देशातनं दुसऱ्या देशात जायचे पुढच्या मॅचसाठी, मग तुम्हाला जेट लॅग होणार आहे, आणि ह्यांच्यामुळे परफॉर्मन्स खूप अफेक्ट होतात. त्यासाठी हा वर्ल्ड कप म्हणजे प्लेयर्स, कोचेस आणि कंट्रीज, त्यांनी म्हणजे जे देश आहेत त्यांनी खूप त्याच्यावरती टीका केलेली, का एवढ्या देशांना का आपण भाग देतोय. पण जसं राऊंड ऑफ, जर तुम्ही सांगितलं राऊंड ऑफ 32 राऊंडमध्ये आले तेव्हा इंटरेस्टिंग व्हायला लागले गेम्स, कारण मग पुढे कोण जाणार, मग आपोआप गेम बदलायला लागले, त्याची इंटेन्सिटी बदलत गेली, कारण नॉकआउट स्टेजेसमध्ये येणार होते, मग त्यामुळे खूप रंगत गेले. नक्कीच एक प्रॉब्लेम जे मी सांगितलं की लॉजिस्टिक प्रॉब्लेम्स टीमसाठी झालाच असणार, कारण त्यांना मॅच खेळून लगेच निघायचं दुसऱ्या दिवशी आणि तिकडे पोचायचं दुसऱ्या देशात, तर ते प्रॉब्लेम होतो.
1: बरोबर. राहुल सर, यंदाच्या विश्वचषकात केप वर्डे आणि DR कॉंगो यांसारख्या छोट्या देशांनी ही कमालीची कामगिरी बजावली, त्यांच्याविषयी काय सांगाल?
0: ह्या देशांची नावं पण ऐकली नव्हती, पण जेव्हा क्वालिफिकेशन राऊंड झाले, जेव्हा कळालं की हे सर्व देश येत आहेत, तेव्हा खूप जणांना केप डी वर्दे हे नावच नव्हतं माहिती ह्या विश्वचषकात, किंवा फुटबॉल या देशात होतच नाही, कारण भारतासोबत ते पण होते, एका टायमिंगला. पण आता ते लोक पण क्वालिफाय झाले प्लस क्वार्टर फायनल, हे एक ग्लोबल सेन्सेशन होतं की केप वर्दे पूर्ण जगाला

0: आला एका विश्वचषकामुळे, आणि ते आज सगळेच ओळखतात. तसंच डी आर कॉंगो, इवन नॉर्वे, हे सर्व क्वार्टर फायनलपर्यंत पोचले.
1: बरोबर.
0: ह्या हे सर्व हे देश छोटे छोटे देश आहेत, पण ते ह्या स्टेजवरती येणं म्हणजे सर्वांनाच सरप्राईज होता.
1: बरोबर. नॉर्वेचा उल्लेख तुम्ही सर केलात, नॉर्वे एर्लिंग हॉलँड हा त्यांचा गाजलेला खेळाडू आणि त्यांची व्हायकिंग रो ही संस्कृती, हे सगळी नव्यानं जगाला यावर्षीच्या विश्वचषकात कळली, या सगळ्याबाबत काय सांगाल?
0: विश्वचषक हे एक फक्त फुटबॉल इव्हेंट नसताना एक कल्चरल एक्सचेंज पण आहे.
1: बरोबर.
0: ह्याच्यामुळे सर्वच देशांना वेगवेगळ्या कल्चरबद्दल कळून येते. आणि तुम्ही बघितलं असेल हे जे व्हायकिंग रोज आहेत, हे जे रोईंग आहे, जे हर्लिंग हॉलंडमुळे किंवा त्या देशामुळे फेमस झालं, म्हणजे हे एक नवीन कल्चर आहे.
1: बरोबर.
0: जे आपल्या सर्वच देशांना कळून आलंय.
1: 2030 जो विश्वचषक आहे तो 72 संघांचा असेल असं फिफाचे अध्यक्ष गियानी इन्फेंटिनो म्हणाले आहेत, असं वास्तवात होऊ शकेल?
0: नक्कीच होऊ शकेल, कारण ग्लोबल स्पोर्ट आहे, सर्वच देश खेळतात. आणि इन्क्लुझिव्ह वर्ल्ड कप करण्यासाठी, की सर्व देशांना एक चान्स भेटण्यासाठी, ते नक्कीच प्रयत्न करतील आणि ते शक्य आहे.
1: इन्फेंटिनो यांनी भारताच्या भविष्यात विश्वचषकासाठी तयार राहण्याचं आवाहन केलं आहे. त्यांनी म्हटलं आहे की वेलकम इंडिया इन द वर्ल्ड कप, हे सुद्धा वास्तवात येऊ शकतं?
0: भारताची तयारी तर सुरूच आहे, एक स्वप्न आहे आणि ते साकार होईल असं आम्हाला वाटतं.
1: राहुल सर, क्रीडा विश्वच्या व्यासपीठावर तुम्ही आलात आणि फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेसंदर्भात आमच्याशी छान चर्चा केलीत, त्याबद्दल धन्यवाद.
0: धन्यवाद सर.
1: आता आपण चर्चा करीत होतो फुटबॉल विश्लेषक शृंगार राऊळ यांच्याशी. यानंतर आपण बॅडमिंटन प्रशिक्षक मंगरीश पालेकर यांच्याशी बातचीत करणार आहोत. भारताची तारांकित बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधूनं अंतिम फेरीत यजमान अकाने यामागुचीचा 21-17, 21-17 असा पराभव करत जपान खुल्या सुपर 750 स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं. तब्बल 2 विजेतेपदाच्या दुष्काळानंतर सिंधूनं पुन्हा एकदा मोठ्या स्पर्धेत जेतेपद मिळवत आपल्या पुनरागमनाची ग्वाही दिली आहे. या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत बॅडमिंटन प्रशिक्षक मंगरीश पालेकर यांच्याशी. पालेकर सर, तुमचं क्रीडा विश्वच्या व्यासपीठावर स्वागत. नमस्कार.
2: नमस्कार.
1: पालेकर सर, पी व्ही सिंधूनं 2 मोठ्या स्पर्धेचं विजेतेपद जिंकलं, हा तिच्या पुनरागमनाचा निर्णायक टप्पा मानायचा का, की तिच्या अनुभवाचा हा विजय?
2: ह्याच्यामध्ये दोन्ही फॅक्टर्स आहेत. एक तर म्हणजे 31 वर्षी तिने हे जे विजयपद मिळवलं, हे आपल्या भारताला बरोबर 43 वर्षानंतर 1983 प्रकाश पडुकोन हे भारताकडनं जपानमध्ये हान जीएनसी 3 गेममध्ये हरले होते. आणि पी व्ही सिंधूनी तीच स्पर्धा, कौतुक असं वाटतं की पी व्ही सिंधू ही जपानमध्ये जाऊन जॅपनीज प्लेअरलाच हरवून म्हणजे तिने ही स्पर्धा जिंकली. जे चिअरिंग तिच्या अगेन्स्ट होतं, तरी हे विजेपद मिळवलं त्यासाठी म्हणजे तिचं खरोखर कौतुक आहे. आणि तुम्ही असं म्हणाल की ती एक्सपिरियन्सच्या प्रमाणे आहे, बरोबर आहे की बाबा तिचा आज इतकी वर्ष ती खेळतीये, आज ती 2 ऑलिम्पिक मेडल्स तिला मिळालेत, 4 वर्ल्ड चॅम्पियनशिप्ससुद्धा मेडल्स आहेत तिच्याकडे, तर तिने नक्कीच खूप तिच्यावर मेहनत केली आहे. तिचं ते नवीन कोच आहेत इरवान्स आदी प्रथमा म्हणून, तर त्यांनी खूपच मेहनत केली आहे तिच्यावर आणि ते खरोखर आपल्या सगळ्यांना दिसण्यात येतं.
1: बरोबर. पालेकर सर, सिंधूची कारकीर्द ही अस्ताकडे वाटचाल करते असं तुम्हाला वाटतं का?
2: नाही, बिलकुल नाही. हे मी ह्याच्यामध्ये मी बिलकुल सहमत नाही आहे. कारण काय की तिने आज दाखवून दिलं, तिचे क्रिटिक्स सुद्धा बरेचदा तिला म्हणजे सायनासारखं धरत होते की आता तिचं वय झालंय, 30 तू परफॉर्म करू शकणार नाहीस, पण तिने आज सगळ्या क्रिटिक्सना, सगळ्या प्रेक्षकांना, तिच्या चाहत्यांना, सगळ्यांना दाखवून दिलंय की आपण जसं म्हणतो की एज इज जस्ट अ नंबर, तर तिने ते पूर्ण म्हणजे दाखवून दिलंय की मी या वयात सुद्धा मी परफॉर्म करू शकते.
1: बरोबर. गेल्या दशकामध्ये आपण जर पाहिलं तर सायना नेहवाल, पी व्ही सिंधू, ज्वालागट्टा आणि अश्विनी पोनप्पा यांनी भारतीय महिला बॅडमिंटनला चांगली ओळख मिळवून दिली. सध्या मात्र ती कामगिरी भारतीय बॅडमिंटनमध्ये महिलांची दिसत नाहीये.
2: नाही, कसं आहे की आपल्याकडे भरपूर ज्युनियर्स आहेत जे आपण म्हणतो तसे अपकमिंग आहेत, पण त्यांचं कसं होतं की त्यांना थोडं मॅचचं एक्सपोजर असं जो म्हणतो आपण, तर ते थोडं कमी मिळतं. तर त्यांनी जसे आपल्याकडे 19-20 पर्यंत ज्या ज्या महिला आहेत, तर त्यांनी सगळ्यात चांगला परफॉर्मन्स दिलेला आहे की तन्वी शर्मा आहे.

0: उन्नती उडा आहे, त्याच्यानंतर तुमची अनुपमा उपाध्य आहे, मालविका बनसोड आहे, हे कुठे ना कुठे म्हणजे पोलिश ओपन म्हणा किंवा दुसरे कुठलंही जे सुपर सिरीज आहेत त्या सगळीकडे त्यांनी चांगला परफॉर्मन्स दिला आहे. ते जेवढ्या मॅचेस खेळतील आणि जेवढ्या टोर्नामेंट्स बाहेर खेळतील आणि त्यांना जेवढं मॅच एक्सपोजर मिळेल तेवढा त्यांना खूप फायदा होईल.
1: पण दुसरीकडे भारताच्या पुरुष बॅडमिंटनची कामगिरी मात्र उंचावते, पालेकर सर या बाबत आम्हाला काय?
0: नाही, हे अगदी बरोबर आहे. म्हणजे काय झालं की म्हणजे कश्यप पासून ते आतापर्यंत म्हणजे लक्ष्य सेन आहे, एच एस प्रणय आहे, किदंबी श्रीकांत आहे, आयुष शेट्टी आता जो म्हणजे चांगलाच परफॉर्मन्स देतोय, आपण बघायला गेलं तर पूर्वीच्या काळापासून ते आतापर्यंत जेवढे जेवढे प्लेयर्स आताचे जे आहे जो आता पूर्ण लॉट जो म्हणतो आपण तो पूर्ण लॉट सगळ्या टॉप 50 आपले भारतीय सगळे खेळाडू आहेत. तर मला असं वाटतं की विच इज व्हेरी क्रेडिटेबल की बाबा असं असं म्हणजे सगळी जी म्हणजे तुमचे डबल्समध्ये म्हणा की चिराग शेट्टी सात्विक सुद्धा आज टॉप 5 आहेत आपल्या जगामध्ये. तर ते सगळं बघायला गेलं तर ते खरोखर खूपच क्रेडिटेबल आहे त्यांचं.
1: पुढील ऑलिम्पिकच्या दृष्टीने भारताच्या सर्वात मोठ्या आशा कोणत्या खेळाडूंवर असतील असं पालेकर तुम्हाला वाटतं?
0: बघायला गेलं तर लक्ष्य सेन हा खूपच म्हणजे चांगला खेळतो. या वर्षी ऑल इंग्लंड फायनलला सुद्धा हरला आणि म्हणजे तो 2 खेळला ऑल इंग्लंडच्या. आणि आयुष शेट्टी आहे, डबल्समध्ये चिराग सात्विक आहे, सिंधू तो आहेच आणि ही बाकीचे जे ज्युनियर्स आहेत त्यांचा सुद्धा परफॉर्मन्स खूपच चांगला होतोय. मग ते ऑलिम्पिकच्या दृष्टीने म्हणजे तुम्ही बघायला गेला तर त्यांच्या आधी ज्या ज्या टुर्नामेंट्स असतात त्या सुद्धा बऱ्याच टुर्नामेंट्स असतात. पण ते कसं असतं की तुम्ही थोडं सिलेक्टिव्ह राहिलं पाहिजेत, कुठली टुर्नामेंट खेळायची, कुठली स्किप करायची, कशी असते. बरं, बॅडमिंटन हा गेम असा आहे की त्याच्यामध्ये तुम्हाला इंजुरीज फार असतात तर तुम्हाला ते थोडं बघायला लागतं आणि त्याप्रमाणे त्याच्याबरोबरची मेहनत, त्याच्याबरोबरचं सगळं ट्रेनिंग शेड्यूल असतो तो सगळा थोडंफार म्हणजे चेंज करूनच तुम्हाला त्या स्पर्धेसाठी तयारी करायला लागते.
1: भारतात तळागाळातील बॅडमिंटनची गुणवत्ता वाढत असताना आंतरराष्ट्रीय स्तरावर सातत्यानं विजेते खेळाडू घडवण्यासाठी कोणत्या गोष्टींवर सर्वाधिक भर द्यायला पाहिजे असं पालेकर सर तुम्हाला वाटतं?
0: कसं आहे, पूर्वीच्या काळी जे बॅडमिंटन कोचिंग व्हायचं त्याच्यामध्ये फक्त बॅडमिंटन कोचिंग असायचं. पण आता कसं झालंय, बॅडमिंटन कोचिंगची अकॅडमी जॉईन करताना एक पूर्ण पॅकेज बनलं जातं. त्याच्यामध्ये तुमचं फिजिकल फिटनेस येतो, तुमची मेंटल कोच असतात म्हणजे सायकोलॉजिकल कोचेस असतात, तुमचं न्यूट्रिशन असतो, हे जे सगळे फॅक्टर्स आहेत ना, सपोर्ट स्टाफ जसं आपण म्हणतो त्याच्यामध्ये ते खूप फायदा होतो त्याचा. आणि ह्या सगळ्याचं तुम्ही जे पॅकेज एका अकॅडमी मिळत असेल तर त्याचा प्रत्येक प्लेअरला खूप फायदा होतो. पण परत मी तुम्हाला सांगतो की असं मेहनतीशिवाय दुसरं कुठलंही यश नाही. तर त्यामुळे ते आणि हे आपल्याला सिंधूमध्ये यावेळेस तिच्या या टुर्नामेंटमध्ये हे सगळं दिसण्यात आलं. तिने जी आधीच्या म्हणजे 2-3 ती जरा थोडी डाऊन होती, पण हे कसं की बॅडमिंटन आणि कुठलाही खेळ म्हणा हा एक परफॉर्मन्समध्ये एक ग्राफ असतो, वर खाली हे होतच राहतं.
1: 5 बंद असलेली प्रीमियर बॅडमिंटन लीग जी PBA म्हणून गाजली आणि 2026 म्हणजे यंदाच्या वर्षी ती पुन्हा सुरू होणार अशी चर्चा होती पण अजून नाही सुरू झाली आहे. भारतीय बॅडमिंटन क्षेत्रासाठी ही स्पर्धा सुरू होणं किती महत्वाचं आहे?
0: नाही, नक्कीच ही चर्चा ऑलमोस्ट म्हणजे तुम्ही बघायला गेलात तर 2-3 चालू आहे की आपल्याला PBL परत कंटिन्यू करायची, जी बंद होती ती परत चालू करायची. पण ह्याच्यामध्ये भारताचा म्हणजे फायदा असा की बाहेरचे प्लेयर्स जे येतील आपल्या इकडे खेळायला ते जे ज्युनियर आपल्याकडे जो लॉट म्हणतो तसा जो आहे त्या मुलांना एक्सपोजरच्या दृष्टीने खूपच फायदा होईल. त्यांच्याशी खेळायला मिळेल, त्यांच्याबरोबर एकदा खेळायला लागले की त्यांचा एक्सपिरियन्स वाढेल. मग ते त्यांना स्वतःलाही कळण्यात येईल की आपण कुठे कमी पडतोय, काय होतंय, किती मेहनत अजून करायला लागेल आपल्याला आणि त्याचा फायदा प्रत्येक ज्युनियर प्लेअरला होईल.
1: बरोबर. पालेकर सर, प्रीमियर बॅडमिंटन लीग पुन्हा सुरू झाली तर त्याच्यात कोणते बदल हवेत? जसं आपण आधीची जेव्हा लीग पाहिली तर त्याच्यात पाहिलं तर एकेरीतला बऱ्यापैकी महत्व होतं पण दुहेरीला तेवढं महत्व नव्हतं. महिला दुहेरीची तर आणखी कुचंबना त्यात पाहायला मिळाली. या संदर्भात तुम्ही काय सांगाल?
0: कसं असतं की बॅडमिंटन हा बेसिकली एक म्हणजे इंडिव्हिज्युअल गेम म्हणतो तसा आहे. तर आणि टीम चॅम्पियनशिपमध्ये कसं झालंय आता की पूर्वीच्या काळी डबल्समध्ये एवढं त्याला काय म्हणतात तसं स्कोप हा नव्हता. पण आत्ताच्या तुम्ही बघायला गेला तर चिराग सात्विकनी जो आपल्याला डबल्समध्ये जे दाखवून दिले ते आजपर्यंत कुठलाही पेअरनी ही एवढी कामगिरी कधीच त्यांनी दाखवली नव्हती. तर बॅडमिंटनमध्ये कसं आहे की जसे आपले

0: सिंगल्सचे परफॉर्मन्स देत आहेत, तसेच ते डबल्समध्ये सुद्धा त्यांनी चांगल्या प्रकारे परफॉर्मन्स दिलाय, मिक्स डबल्समध्ये सुद्धा दिलाय. आणि वुमन्स डबल्समध्ये जशी गायत्री गोपीचंद आणि त्रिशा जॉली ही जे पेअर आहे तीही सुद्धा चांगले परफॉर्मन्स देते.
1: बरोबर. जपान खुल्या विजेतेपदाच्या निमित्तानं सिंधूनं जे यश मिळवलं आहे या संदर्भात आपण बॅडमिंटन प्रशिक्षक मंगरीश पालेकर यांच्याशी चर्चा केली आणि त्यानिमित्तानं बॅडमिंटन मधील आणखीन पण काही विषयांवर आपण ही बातचीत केली. पालेकर सर, तुम्ही आकाशवाणीच्या व्यासपीठावर आलात आणि क्रीडाविश्वमध्ये आमच्याशी चर्चा केली, त्याबद्दल धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: आता आपण बॅडमिंटन प्रशिक्षक मंगरीश पालेकर यांच्याशी बातचीत करत होतो. यानंतर आढावा घेणार आहोत आठवड्याभरातील महत्वाच्या घडामोडींचा. इंग्लंड विरुद्धची 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका भारतानं 1-2 अशी गमावली, मात्र मालिकेतील अखेरच्या सामन्यात रोहित शर्मानं शानदार शतक झळकावत टीकाकारांना आपल्या बॅटनं चोख उत्तर दिलं. रत्नागिरी येथे झालेल्या शानदार कार्यक्रमात पुण्याच्या शकुंतला खटावकर आणि सांगलीचे दिनकर पाटील यांना कबड्डी महर्षी शंकरराव उर्फ बुवा साळवी कबड्डी जीवनगौरव पुरस्कार हा प्रदान करण्यात आला. श्रोते हो, याचबरोबर क्रीडाविश्व हा कार्यक्रम समाप्त करायची मला अनुमती द्या. पुन्हा आपण भेटू पुढील क्रीडाविश्व कार्यक्रमात. तोपर्यंत प्रशांत केणीचा नमस्कार.
2: क्रीडाविश्व या कार्यक्रमात श्रोते हो, आताच आपण स्पेनचं विश्वविजेतेपद याविषयी फुटबॉल प्रशिक्षक शृंगार राऊळ आणि PV सिंधूचं यश याविषयी बॅडमिंटन प्रशिक्षक मंगरीश पालेकर यांच्याशी प्रशांत केणी यांनी साधलेला संवाद ऐकला. बरे दे श्रोते हो, याबरोबरच आजचा आपला क्रीडाविश्व हा कार्यक्रम इथेच संपतोय. पुन्हा आपली भेट होणार आहे अर्थात पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार. कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं प्रतिभा बोढारे यांनी आणि कार्यक्रमाचे सादरकर्ते राजकुमार भारती. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती.

0: आत्ताच आपण क्रीडाविश्व हा कार्यक्रम ऐकला. ही आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी आहे. आमची पुढची उद्घोषणा थोड्याच वेळात.
1: श्रोते हो, आपली लाडकी आकाशवाणी 99 वर्ष पूर्ण करून 100व्या वर्षात पदार्पण करते
2: आणि या निमित्तानं 23 जुलैला आकाशवाणी मुंबई आयोजित करत आहे एक विशेष सोहळा,
1: उत्सव नवचैतन्याचा. वर्षा भावे यांनी संगीतबद्ध केलेली बालगाणी सादर करतील कलांगणचे छोटे कलाकार.
2: पाऊस आणि प्रेमाची काव्य मैफिल रंगवतील मंदार चोळकर आणि रेशमा कारखालीस.
1: मल्हार स्वरांची बरसात करतील गायिका अंकिता जोशी, बासरी वादक निनाद मुळावकर आणि संतूर वादक मंगेश जगताप.
2: गुरुवार दिनांक 23 जुलैला सायंकाळी 5 वाजता.
1: स्थळ आहे रवींद्र नाट्य मंदिर प्रभादेवी.
2: प्रवेश निःशुल्क.
1: सर्व रसिक श्रोत्यांना हार्दिक निमंत्रण.
2: उत्सव नवचैतन्याचा.

0: श्रोते हो, आपली लाडकी आकाशवाणी 99 वर्ष पूर्ण करून 100व्या वर्षात पदार्पण करते
1: आणि या निमित्तानं 23 जुलैला आकाशवाणी मुंबई आयोजित करत आहे एक विशेष सोहळा,
0: उत्सव नवचैतन्याचा। वर्षा भावे यांनी संगीतबद्ध केलेली बालगाणी सादर करतील कलांगणचे छोटे कलाकार।
1: पाऊस आणि प्रेमाची काव्य मैफिल रंगवतील मंदार चोळकर आणि रेशमा कारखालीस।
0: मल्हार स्वरांची बरसात करतील गायिका अंकिता जोशी, बासरी वादक निनाद मुळावकर आणि संतूर वादक मंगेश जगताप।
1: गुरुवार दिनांक 23 जुलैला सायंकाळी 5 वाजता
0: स्थळ आहे रवींद्र नाट्य मंदिर प्रभादेवी।
1: प्रवेश निःशुल्क।
0: सर्व रसिक श्रोत्यांना हार्दिक निमंत्रण।
1: उत्सव नवचैतन्याचा।
2: आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी, सायंकाळचे 7 वाजता आहेत। थोड्याच वेळात प्रादेशिक बातम्या।
3: माझा एक हट्टी शेजारी आहे, संपूर्ण कॉलनीने सोलर पॅनल बसवले पण तो काही केल्या मान्यच करत नव्हता की बिल खरंच शून्य येऊ शकतं। मी म्हटलं अरे बाबा, नावच आहे PM सूर्य घर मोफत वीज योजना। मग जेव्हा हळूहळू सगळ्यांचं वीज बिल शून्य यायला लागलं तेव्हा म्हणाला आता बसवूनच घेतो। PM सूर्य घर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा PM सूर्य घर .gov.in।

0: आकाशवाणी मुंबई दीपक वेलणकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नीट पेपर फुटीच्या मागणीवरून संसदेत आजही गदारोळ. कामकाज दिवसभरासाठी तहकूब. आमदार खासदारांच्या पक्षांतराच्या संदर्भातल्या घटनेतल्या तरतुदींवर सर्वोच्च न्यायालयात सोमवारी सुनावणी. 6 खासदारांच्या पक्षफुटीवरून लोकसभा सभापतींना नोटीस. INS मालवण भारतीय नौदलात सहभागी. समुद्र प्रदक्षिणा पूर्ण करत तिन्ही सैन्य दलातल्या महिला अधिकारी मुंबईमध्ये दाखल. आणि हवामान विभागाकडून पालघर नाशिक आणि पुण्याच्या घाट परिसरात मुसळधार पावसाचा रेड अलर्ट. आणि आता बातम्या विस्तारानं. नीट पेपर फुटी प्रकरणासह विविध मुद्द्यांवरून विरोधी पक्षांनी केलेल्या विरोधानंतर आज संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: लोकसभेत आज सकाळी कामकाजाला सुरुवात झाली तेव्हा नीट पेपर फुटी प्रकरणी चर्चा करावी आणि शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी काँग्रेसच्या KC वेणुगोपाल यांनी

0: शी अयोग्य वर्तन केल्याच्या मुद्द्यावरून संसदीय कार्य राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी अधिवेशन कालावधीसाठी तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांच्या निलंबनाचा प्रस्ताव मांडला. सभागृहानं तो बहुमतानं मंजूर केला. त्यानंतरही सदस्यांचा गोंधळ सुरू राहिल्यानं लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं. विरोधकांच्या गदारोळात कोळसा, खाण आणि पोलाद विषयक स्थायी समित्यांचा अहवाल सभागृहात सादर करण्यात आला. राज्यसभेत कामकाज सुरू झाल्यानंतर प्रथम सिक्कीममध्ये एनएचपीसीच्या प्रकल्पात झालेल्या दुर्घटनेप्रकरणी दुःख व्यक्त करण्यात आलं. त्यानंतर विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी नीट पेपर फुटीचा मुद्दा उपस्थित केला. संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी या मुद्द्यावर चर्चेची सरकारची तयारी असल्याचा पुनरुच्चार केला. सभागृह नेते जे पी नड्डा यांनी विरोधकांचा लोकशाहीवर विश्वास नसल्याचं सांगत त्यांची वागणूक लोकशाही विरोधी असल्याचा आरोप केला. त्यानंतर राज्यसभेतले विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याशिवाय निष्पक्ष चर्चा शक्य नसल्याचं सांगत चर्चेआधी शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी केलेली कारवाई, नीट पेपर फुटीचा मुद्दा आणि इतर मुद्द्यांवर काँग्रेस खासदार रेणुका चौधरी आणि सय्यद नासिर हुसेन यांनी स्थगन प्रस्ताव दिला. आपचे खासदार संजय सिंग यांनीही या मुद्द्यावरून स्थगन प्रस्ताव दिला. मात्र कामकाजात नमूद केलेल्या मुद्द्यांवरच चर्चेसाठी या नियमाचा वापर करता येतो किंवा दुर्मिळातल्या दुर्मिळ प्रकरणात चर्चेसाठी या आयुधाचा वापर होऊ शकतो असं राज्यसभेचे उपाध्यक्ष हरिवंश म्हणाले. पेपर फुटीचं प्रकरण दुर्मिळातील दुर्मिळ असल्याचं सांगत स्थगन प्रस्तावावर चर्चेची मागणी द्रमुकच्या तिरुची सिवा यांनी केली. ती हरिवंश यांनी फेटाळून लावली. त्यानंतरही गदारोळ कायम राहिल्यानं राज्यसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं. संसदेचं कामकाज सुरू होण्याच्या पूर्वी विरोधी पक्षाच्या खासदारांनी आज संसद भवन परिसरात काळे कपडे घालून या मुद्द्यावरून आंदोलन केलं.
1: ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आज संसद भवनात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. विविध विषयांवर यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. खासदार सुप्रिया सुळे या देखील यावेळी उपस्थित होत्या. घटनेतल्या 10व्या अनुसूचीचा अर्थ लावण्याचा पुनर्विचार करण्यासंदर्भातल्या याचिकेवर सुनावणी घ्यायला सर्वोच्च न्यायालयानं तयारी दाखवली आहे. या अंतर्गत पक्षांतरानंतर अपात्रता टाळण्यासाठी खासदार आणि आमदार इतर राजकीय पक्षात विलीन झाल्याचं कारण देतात. काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांनी ही याचिका दाखल केली आहे. या प्रकरणी सोमवारी सुनावणी होणार आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या 6 खासदारांच्या शिवसेना प्रवेशाला मान्यता देण्याच्या लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सुनावणी घ्यायची तयारी सर्वोच्च न्यायालयानं दाखवली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं काल ही याचिका दाखल केली होती. न्यायमूर्ती पी एस नरसिंहा आणि न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या पीठानं या प्रकरणी लोकसभेचे सभापती तसंच 6 खासदारांना नोटीस बजावली आहे. या प्रकरणी पुढची सुनावणी 2 आठवड्यांनी होणार आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. IASV त्रिवेणी या नौकेवरच्या तिन्ही सैन्य दलांच्या महिलांची समुद्र प्रदक्षिणा ही असामान्य कामगिरी असल्याचे गौरवोद्गार संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी काढले आहेत. समुद्र प्रदक्षिणा करून परतलेल्या त्रिवेणी या युद्धनौकेचं त्यांनी आज मुंबईत दूरस्थ पद्धतीनं स्वागत केलं त्यावेळी ते बोलत होते. लेफ्टनंट कर्नल अनुजा उरुडकर यांच्या नेतृत्वाखाली तिन्ही दलांच्या महिला अधिकाऱ्यांची ही मोहीम 11 सप्टेंबर 2025 रोजी मुंबईतून सुरू झाली. सुमारे 25,000 अधिक सागरी महिलांचा प्रवास, विश्ववृत्त दोनदा ओलांडणं, 3 प्रमुख केप्सना वळणा घालणं तसंच दक्षिण महासागराच्या पट्ट्यासह सर्व रेखांश आणि प्रमुख अक्षांशावरून प्रवास करणं अशा टप्प्यांमधून या मोहिमेनं आपली जागतिक प्रदक्षिणा यशस्वीरित्या पूर्ण केली आहे. आंदोलन करणाऱ्यांशी चर्चा करणं सरकारचं काम असतं असं माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्लीत बातमी

0: बातमीदारांशी बोलत होते. जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांशी सरकारचं वर्तन अत्यंत वाईट असून हे लोकशाही प्रधान देशाचं चित्र नसल्याची टीका त्यांनी केली. यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले,
1: बातचीत करना यही तो प्रजातंत्र में होता है, अदरवाइज आप इसको तानाशाही कह सकते हैं. अगर किसी की बात, खुद की मन की बात जबरदस्ती सबको सुनाए लेकिन जन की बात नहीं सुने तो ये प्रजातंत्र नहीं है.
0: नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणी दिल्लीत जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी केलेल्या लाठीमाराचा निषेध करण्यासाठी नाशिकमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं करत रास्ता रोको आंदोलन केलं. तर लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याशी दिल्ली पोलिसांनी केलेल्या कथित गैरवर्तनाच्या निषेधार्थ नाशिक शहर काँग्रेसनं आपल्या महात्मा गांधी रोडवरील कार्यालयासमोर निदर्शनं केली. जंतर मंतर इथे सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा देत बीड जिल्ह्यामध्ये माजलगाव इथे विद्यार्थ्यांनी निषेध रॅली काढली, तर वाशिममध्ये काँग्रेसच्या जिल्हा शाखेनं मुख्य चौकामध्ये रस्ता रोको आंदोलन केलं. धुळे जिल्हा काँग्रेसनं आज धुळ्यामध्ये महात्मा गांधी पुतळ्यासमोर एकत्र येत केंद्र सरकारच्या विरोधामध्ये आंदोलन करत विद्यार्थी आंदोलनावरचा लाठीमार आणि राहुल गांधी यांच्या अटकेचा निषेध केला. लातूर जिल्ह्यामध्ये उदगीरमध्ये बहुजन विकास अभियानाच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं. आंदोलकांनी या घटनेचा निषेध नोंदवत उपजिल्हाधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपतींना निवेदन पाठवलं. दरम्यान नीट परीक्षेच्या निकालात अत्यंत गंभीर आणि संशयास्पद प्रकार समोर आल्यानं त्याची उच्चस्तरीय चौकशी त्वरित करावी अशी मागणी खासदार बजरंग सोनवणे यांनी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांना पत्र लिहून केली आहे. संसदेवर काल काँग्रेस जनता पार्टीच्या बॅनरखाली निघालेल्या मोर्चातील आंदोलकांवर पोलिसांनी बळाचा गैरवापर केल्याप्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयानं केंद्र सरकार आणि दिल्ली पोलिसांना नोटीस बजावली आहे. हवामान विभागानं आज पालघर, नाशिक आणि पुण्याच्या घाट परिसरामध्ये मुसळधार पावसासाठी रेड अलर्ट दिला आहे. सोसाट्याच्या वाऱ्यासह इथे जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, अमरावती, भंडारा, गडचिरोली, नागपूर तसंच कोल्हापूर आणि साताऱ्याचा घाट परिसर आज ऑरेंज अलर्ट आहे. विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची देखील शक्यता या भागामध्ये आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. नीट पेपर फुटीच्या मागणीवरून संसदेत आजही गदारोळ, कामकाज दिवसभरासाठी तहकूब. आमदार खासदारांच्या पक्षांतराच्या संदर्भातल्या घटनेतल्या तरतुदीवर सर्वोच्च न्यायालयात सोमवारी सुनावणी. 6 खासदारांच्या पक्षफुटीवरून लोकसभा सभापतींना नोटीस. INS मालवण भारतीय नौदलामध्ये सहभागी. समुद्र प्रदक्षिणा पूर्ण करत तिन्ही सैन्य दलातल्या महिला अधिकारी मुंबईमध्ये दाखल. आणि हवामान विभागाकडून पालघर, नाशिक आणि पुण्याच्या घाट परिसरामध्ये मुसळधार पावसाचा रेड अलर्ट. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
2: आकाशवाणी मुंबई केंद्राची ही अस्मिता वाहिनी आहे. संध्याकाळचे 7:10 होत आहेत.
3: श्रोते हो, आपली लाडकी आकाशवाणी 99 वर्ष पूर्ण करून 100व्या वर्षात पदार्पण करते
4: आणि या निमित्तानं 23 जुलैला आकाशवाणी मुंबई आयोजित करत आहे एक विशेष सोहळा,
3: उत्सव नवचैतन्याचा. वर्षा भावे यांनी संगीतबद्ध केलेली बालगाणी सादर करतील कलांगणचे छोटे कलाकार.
4: पाऊस आणि प्रेमाची काव्य मैफिल रंगवतील मंदार चोळकर आणि रेशमा कारखालीस.
3: मल्हार स्वरांची बरसात करतील गायिका अंकिता जोशी, बासरीवादक निनाद मुळावकर आणि संतूर वादक मंगेश जगताप.
4: गुरुवार दिनांक 23 जुलैला सायंकाळी 5:00.
3: स्थळ आहे रवींद्र नाट्य मंदिर प्रभा देवी.
4: प्रवेश निःशुल्क.
3: सर्व रसिक श्रोत्यांना हार्दिक निमंत्रण.
4: उत्सव नवचैतन्याचा.

प्रसार भारतीच्या वेव्ज ओ टी टी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन ए आय आर ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:14 आणि 40 सेकंद होत आहेत. यानंतर ऐकूया वृत्तविशेष.

0: श्रोते हो नमस्कार. वृत्तविशेष या कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोते हो, दैनंदिन जीवनातील सर्व कामे, उद्योग, शेती, प्रवास, नवनिर्मिती या साऱ्यांसाठी ऊर्जेची मोठी गरज असते. ही ऊर्जा पेट्रोलियम पदार्थ आणि विजेच्या माध्यमातून येत असते. वीज निर्मिती करण्यासाठीच्या आतापर्यंतच्या विविध माध्यमांबरोबरच सध्या जगभरात अपारंपरिक ऊर्जा स्रोताला मोठं महत्व प्राप्त झालंय. सौर, पवन आणि इतरही अनेक माध्यमांमधून ही ऊर्जा निर्माण करता येते. भारतानं गेल्या काही वर्षात या अपारंपरिक ऊर्जा क्षेत्रात मोठी प्रगती केली आहे. त्याची दखल नुकतीच संयुक्त राष्ट्रसंघाचे हवामान प्रमुख सायमन स्टेल यांनीही घेतली आहे. भारताच्या या प्रगतीमुळे केवळ ऊर्जेचीच गरज भागणार नसून त्याचा अनुकूल परिणाम हवामानावरही होणार आहे. श्रोते हो, देशात कोळशापासून आणि पाण्याच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात वीज निर्मिती होते. त्यातील कोळशाचे साठे कालांतराने संपून जाणार आहेत. स्वच्छ सूर्यप्रकाश असणाऱ्या भारतासारख्या देशात सौर ऊर्जा हा एक मोठा पर्याय आहे. गेल्या काही वर्षात केंद्र सरकारनेही या वीज निर्मितीला प्रोत्साहन देणाऱ्या अनेक योजना आणल्या आहेत. पारंपरिक ऊर्जा आणि अपारंपरिक ऊर्जा यातील फरक आणि अपारंपरिक ऊर्जेची आवश्यकता याविषयी अधिक जाणून घेऊया ज्येष्ठ ऊर्जा तज्ज्ञ सुनील जोगळेकर यांच्याकडून. श्रोते हो, गेल्या काही वर्षात देशाने अपारंपरिक ऊर्जा क्षेत्रात केलेल्या प्रगतीविषयी बोलताना सुनील जोगळेकर म्हणाले,
1: अपारंपरिक ऊर्जा ही आपल्या देशासाठी खूप महत्वाची आणि गरजेची आहे. त्याच्यासाठी खूप फोकस्ड वेनी प्लॅनिंग करून देशाने अनेक ऍक्टिव्हिटीज आणि अनेक गोष्टी केल्या. ह्याच्यामध्ये सुधारणा व्हावी यासाठी उदाहरणार्थ क्षमतेत वाढ. 2014 साली भारताची अपारंपरिक ऊर्जा लेवल 35 गिगावॉट होती. ती

2026 मध्ये 200 गेगावॉटच्या वरती झालेली आहे. म्हणजे प्रगती तुम्ही किती गेल्या 10-12 वर्षामध्ये जवळजवळ 35 ते 200 च्या वर एवढी झालेली आहे. त्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन अपारंपरिक मध्ये वेगवेगळे कंपोजिशन असतं, त्याचं वेगवेगळ्या पद्धतीची ऊर्जा असते. त्याच्यात जी सौर ऊर्जा आहे याचं योगदान सर्वात जास्त आहे, जवळजवळ 90 गिगावॉट आहे. आणि हवेवर चालणारी जी आहे पवन ऊर्जा त्याचं जवळजवळ 48 गिगावॉट आहे या 200 मधला यांचा शेअर. आणि मग वेगवेगळे हायड्रो आहे, त्याच्यानंतर न्यूक्लिअर आहे. तर हे अपारंपरिक ऊर्जेमध्ये प्रचंड जी वाढ झालेली आहे ती एकदम टार्गेट ठेवली होती आपण, स्वतःलाच घालून दिलेली की आपल्याला ती 50% जी देशातली इन्स्टॉल्ड कपॅसिटी म्हणतो, मग वेगवेगळ्या त्याच्यात थर्मल असेल आणि कुठेही अजून असेल कोळशावरची वीज असेल सगळे, ही इन्स्टॉल कपॅसिटीच्या 50% आपल्याला अपारंपरिक स्रोतातून करायचं टार्गेट होतं. आणि ते आपण दिलेल्या कमिटमेंटच्या 5 वर्ष आधी आपण ते करू शकलो, पोहोचू शकलो, हे केवळ चांगल्या पद्धतीने जे काम केलं या क्षेत्रामध्ये सरकारने त्याचं फलस्वरूप आहे. दुसरं एक महत्वाचं सांगायचं म्हणजे हे करत असताना फक्त सौर ऊर्जा म्हणजे सोलार पॅनल लावली की झालं असं नसतं, त्याला बरंच काही काही इतर गोष्टी सपोर्टिंग ज्या गोष्टी असतात त्याही गरजेचं असतं. जसं प्लांट लावला सोलार तर ती वीज जी निर्माण होणार आहे ती ग्रीडमध्ये जायला ट्रान्समिशन नेटवर्क पाहिजेत. ती एनर्जी कारण जिथे निर्माण होते तिथे सगळा खप होत नाही, ती खप कुठेतरी दुसरीकडे होत असतो, त्यामुळे त्याच्यासाठी ट्रान्समिशन नेटवर्कची सुधारणा होणं गरजेचं असतं. आणि तसंच सोलार एनर्जी जी असते ही सूर्य असतानाच होते फक्त, तर त्यावेळेला जर डिमांड तेवढी नसेल तर ही ऍब्सॉर्ब करणं ही चॅलेंजिंग असतं. मग तिच्यासाठी आपल्याला बॅटरी स्टोरेज सिस्टीमच्या सपोर्टिंग जर केले तर याचा मॅक्सिमम फायदा आपल्याला घेता येतो. म्हणजे त्या बॅटरी नंतर ऑफ पीक आवर सूर्य गेल्यानंतरच्या काळामध्ये जेव्हा विजेची गरज असते डिमांड असते तेव्हा या बॅटरीच्या माध्यमातून आपल्याला ती वीज वापरता येते. दुसरं एक सांगतायचं म्हणजे हे आपण जे या क्षेत्रामधलं अतुलनीय काम असं केलेलं आहे जगामध्ये भारताने की अभिमानास्पद नक्कीच आहे. तर याचा एवढ्या मोठ्या प्रमाणात केल्याचं एक अजून फायदा म्हणजे सौर ऊर्जेच्या विजेचा दर जो एकेकाळी 17 रुपये प्रति युनिट होता तो आता जवळजवळ 2.5 रुपयावर आलेला आहे. अर्थात टेक्नॉलॉजी वाढत गेली, सेल्सच्या क्वालिटीज इम्प्रूव्ह झाल्या, त्याची इफिशियन्सीज वाढल्या, या सगळ्यामुळे प्रोडक्शन वाढलं, प्लस सिस्टीम मॅनेज चांगल्या पद्धतीने व्हायला लागली, त्यामुळे हे दर 17 रुपये प्रति युनिटवरनं 2.5 रुपयापर्यंत इतके कमी झाले आहेत. आणि ज्या सरकारने मोठ्या योजना केल्या आहेत जसं PM सूर्य घर योजना आहे, ग्रीन हायड्रोजन मिशन आहे, आणि PLIच्या ज्या योजना आहेत ज्याच्यामध्ये बॅटरी स्टोरेज BESS म्हणतो आपण बॅटरी एनर्जी स्टोरेज सिस्टीम, तर ती आहे फॉसिल फ्युएल्स कुठचेही डिझेल असो पेट्रोल असो किंवा कोळसा असो हे जेव्हा ऊर्जेमध्ये यांचं रूपांतर करतो तेव्हा ते जाळावे लागतात. आणि जाळलं की एक विविध प्रकारचे बाय प्रॉडक्ट गॅसेस निर्माण होतात, पण एक मोठा बाय प्रॉडक्ट म्हणजे CO2 गॅस कार्बन डायऑक्साईड. या एमिशनमुळे आपल्या एन्व्हायरमेंटला खूप मोठी हानी होते. एन्व्हायरमेंटमध्ये आपल्या देशाच्या भोवती जे कवच आहे त्याचं डिप्लिशन होतं आणि त्याच्यामुळे वेगवेगळे इतर प्रॉब्लेम्स UVs आत येणं आणि असे इतर प्रॉब्लेमही निर्माण होतात. तर या दृष्टीने बघितलं तर CO2 कपात करणं हे सर्वात महत्वाचं कार्य या सौर ऊर्जेमुळे होतं किंवा पवन ऊर्जेमुळे सुद्धा. तर दरवर्षी कोट्यावधी टन CO2 याच्यामुळे टाळलेलं आहे आपण केलेल्या गेल्या 10 वर्षाच्या कामामध्ये CO2 उत्सर्जन टळलंय. दुसरा मुद्दा हवामान लवचिकता, पूर उष्णतेच्या वेळी विकेंद्रित सौर आणि बॅटरी स्टोरेज मुळे वीज पुरवठा सुरू राहतो जो खंडित होऊ शकला असता इतर स्टँडर्ड जे वीज निर्मितीचे प्रकार आपल्या देशात होते 50 वर्षापूर्वी किंवा आधीपासून, त्याच्यामुळे हे विकेंद्रित असल्यामुळे लोकल लेव्हलवर हे चालू राहू शकतात, तिथल्या आसपासच्या एरियाला वीज पुरवठा करू शकतात, हा एक त्याचा मोठा दुसरा बेनिफिट आहे. तिसरा बेनिफिट आहे की पाणी आणि जमीनची दोन्हीची बचत होते. सौर आणि पवनला

वर्षी कोट्यावधी टन CO2 याच्यामुळे टाळलं आहे. आपण केलेल्या गेल्या 10 वर्षाच्या कामामध्ये CO2 उत्सर्जन टळलंय. दुसरा मुद्दा हवामान लवचिकता. पूर, उष्णतेच्या वेळी विकेंद्रित सौर आणि बॅटरी स्टोरेज मुळे वीज पुरवठा सुरू राहतो, जो खंडित होऊ शकला असता इतर स्टँडर्ड जे वीज निर्मितीचे प्रकार आपल्या देशात होते 50 वर्षापूर्वी किंवा आधीपासून, त्याच्यामुळे हे विकेंद्रित असल्यामुळे लोकल लेवलवर हे चालू राहू शकतात, तिथल्या आसपासच्या एरियाला वीज पुरवठा करू शकतात. हा एक त्याचा मोठा दुसरा बेनिफिट आहे. तिसरा बेनिफिट आहे की पाणी आणि जमीनची दोन्हीची बचत होते. सौर आणि पवनला थंड करण्यासाठी पाणी लागत नाही, कधी जाता येत

0: सौर ऊर्जा नाही जरी झाल्या थोड्या फार प्रमाणात थर्मल एनर्जीवरही निर्मित झालेल्या विजेचा वापर केला तरी कसं असतं की एका पॉवर स्टेशनमध्ये असतं कंट्रोल्ड एन्व्हायरमेंटमध्ये करता येतं. इंडियामध्ये बघायला गेलात तर ह्या वर्षातच पहिल्या क्वार्टरमध्ये 3 लाख ईव्हीज रजिस्टर झालेले आहेत, म्हणजे जवळजवळ 54% वाढ झालेली आहे इलेक्ट्रिक व्हेकलसाठी. हे इंडिकेटर आहे की इलेक्ट्रिक व्हेकलवर लोकांचा विश्वास वाढायला लागलेला आहे, लोकांना ह्याचं महत्व कळायला लागलेलं आहे. आणि ह्याचं होण्याचं कारण आहे की जागोजागी चार्जिंग स्टेशन्स आणि चार्जिंग टेक्नॉलॉजीमध्ये सुधार, फास्ट चार्जिंग ज्याला म्हणतो की मुंबई पुणे हायवेवर मधल्या ह्याच्यामध्ये स्टॉपवर जाऊन तुम्ही चहा कॉफी घ्यायचो तुमची गाडी चार्ज होऊन जाते, असं सगळ्या टेक्नॉलॉजीचाही सुधार झालेला आहे. आणि त्यामुळे ईव्हीज हा खूप उपयोगी देशाच्या दृष्टीने आहे, कारण दुसरं म्हणजे आयात बचत होते. जवळजवळ 1.5 लाख कोटीची आयात ही आपण क्रूड ऑइल इम्पोर्ट करतो त्याच्यात बचत होऊ शकते. आणि याचे दुसरे बेनिफिट्सही आहेत, याच्यामध्ये बॅटरी चार्जिंग हे सगळं जे उत्पादन आहे त्याच्या फॅक्टऱ्यांना नोकरी मिळते, लाखो नवीन रोजगार निर्माण होण्याची शक्यता असते.
1: श्रोते हो, संयुक्त राष्ट्रसंघाचे हवामान विभागाचे प्रमुख सायमन स्टेल यांनी भारताच्या अपारंपरिक ऊर्जा क्षेत्रातील प्रगतीविषयी कौतुक केलं आहे. भारत जगातील अनेक देशांपुढे एक उदाहरण ठरणार असल्याचं त्यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे. त्याविषयी सुनील जोगळेकर म्हणाले,
0: गेले काही वर्ष ते सातत्याने भारताने विविध स्टेप्स घेतल्या, म्हणजे इंटरनॅशनल सोलर अलायन्स सुरू केलं, 120 देशांना मदत केली आहे. त्याच्यानंतर त्यांचं एक म्हणणं त्यांच्या इंटरव्ह्यूच्या ह्याच्यामधनं मला जे कळलं की त्यांच्या हे लक्षात आलं आहे की उत्पादनाचा हब होऊ शकतो भारत, म्हणजे चायना प्लस वन हा एक पर्याय भारत होऊ शकतो बॅटरी इलेक्ट्रिक व्हेकल्स आणि ह्या सगळ्या फील्डमध्ये. सेकंड, भारताची टेक्नॉलॉजीचं कौतुक आहे की तंत्रज्ञान आणि मॅन्युफॅक्चरिंग एफिशियन्सी म्हणजे किंमत, जगातील सर्वात स्वस्त नवीकरणीय वीज भारतात आहे हे अप्रिशिएट केलेलं आहे. आपण जे घेतलेल्या स्टेप्स आहेत हरित हायड्रोजन वगैरे त्याही जागतिक मंचावर लक्ष वेधतायत, या सगळ्या गोष्टींनी एक इम्प्रेशन तयार होतं, म्हणजे ते बघतायत होत आहे आपल्या देशामध्ये देश किती प्रगती करतोय आणि विकसशील देशांनाही टेक्नॉलॉजी देतोय वाढ व्हावी ह्याचा प्रयत्न करतोय हे कौतुकास्पद आहे. आणि त्यांनी भारताच्या सौर आणि पवन क्षमतेतील वेगवान वाढीचं त्यामुळे कौतुक केलंय. आता दुसरं महत्वाचं आहे एक अजून मुद्दा ज्याच्यात ह्युमन एलिमेंट येतो की जस्ट ट्रान्सिशन, जस्ट म्हणजे जस्ट आत्ता असं नाही, जस्ट म्हणजे योग्य सर्वांना भेदभाव न करता केलेला निर्णय. तर जस्ट ट्रान्समिशन मध्ये ह्या धोरणाअंतर्गत कोळसाचा वापर कमी झाला तर कोळसा खनिज कामगारांचं काय होणार, तर त्यांना हरित नोकऱ्यांमध्ये नेणे, त्यांना त्या पद्धतीने सक्षम करणे हे जे केलंय याचं त्यांनी खूप मोठं समर्थन केलेलं आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्यांचं वाक्य ते म्हणजे की भारताला त्यांनी इतर देशांसाठी एक उत्तम उदाहरण म्हटलेलं आहे. म्हणजे काय की इतर देशांनीही भारताने पत्करलेला जो मार्ग आहे अपारंपरिक ऊर्जेचा त्याच्या वाढीचा कोणावरही अन्याय न होऊ देता करण्याचा पद्धत भारताने एक रस्ता बांधून दिलेला आहे ज्याचं कौतुक होत आहे, याचा मला खूप अभिमान आहे.
1: श्रोते हो, केंद्र सरकारच्या गेल्या काही वर्षातील अपारंपरिक ऊर्जा निर्मिती धोरणाचा फायदा आज दृश्य स्वरूपात दिसू लागला आहे. वीज निर्मिती वाढल्यामुळे देशातील प्रवासाचा मोठा भार आता विजेवर चालणाऱ्या वाहनांनी घेतला आहे, त्यामुळे प्रदूषणाचं प्रमाण लक्षणीयरित्या घटलंय. त्याचा परिणाम देशातील पर्जन्यमान सुधारण्याबरोबरच दैनंदिन जीवनावरही झाला आहे. जगभरात भारताच्या या पुढाकाराचं आणि त्यात मिळवलेल्या यशाचं कौतुक होत आहे. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. याशिवाय आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्त्या आणि संपादन संगीता गोडबोले, प्रसारण सहाय्य शीतल जाधव, लेखन आणि समन्वय सोहम नलावडे, निवेदन राजेश शिरभाते.

0: आत्ताच आपण ऐकला वृत्तविशेष. प्रसार भारतीच्या वेव्ज ओ टी टी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन ए आय आर ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:30 झाली आहेत. शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम सादर करत आहोत माझं आवार माझं शिवार.
1: श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण 229.9 मीटर अर्थात 1305 किलोहर्ट्झवर, तसंच FM बँड 102 मेगाहर्ट्झवर. 7:30 प्रसारित करीत आहोत आमचा शेतकरी बंधू आणि भगिनींसाठीचा कार्यक्रम शेतशिवार. तत्पूर्वी
2: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2026.
3: जालना जिल्ह्याकरिता अधिसूचित पीक आहेत तूर, बाजरी, मूग, मका, उडीद, कापूस आणि सोयाबीन.
2: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026.
3: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447.
4: प्रधानमंत्री पीक विमा योजना
2: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2026.
3: परभणी जिल्ह्याकरिता अधिसूचित पीक आहेत तूर, मूग, उडीद, कापूस आणि सोयाबीन.
2: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026.
3: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447.

0: समद्या मंडळीला शेवंता वहिनीचा नमस्कार.
1: समद्या मंडळीला राधा वहिनीचा नमस्कार.
0: लक्ष्मीचा गोठा या कार्यक्रमामध्ये मंडळी समद्यांचं भरभरून असं स्वागत आहे.
1: स्वागत आहे मंडळी. आणि मंडळी, आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्याला भरपूर अशी माहिती आणि महत्वाची माहिती भेटणार आहे, बरं का?
0: अगदी अगदी राधे. आपल्याकडे जे काही गोधन आहे, मग त्यामध्ये देवणी असल, खिल्लार असल, आपली लालकंधारी गाय असल, हे समद ब्रीड का नाही, आपण त्याचं संवर्धन केलं पाहिजे, त्याचं जतन केलं पाहिजे आणि त्यामध्ये कशी वाढ करता येईल यासाठी वेळोवेळी तज्ज्ञांचं मार्गदर्शन घेऊन आपण आपलं हे ब्रीड टिकून ठेवलं पाहिजे. बाई,
1: हे मात्र नक्की आहे, कारण यापासूनच आपल्याला भरपूर असं दुग्ध उत्पादन पण भेटणार आहे. त्यांच्या शेणापासून आपल्याला सेंद्रिय खत सुद्धा बनवता येते, जे आपल्या पिकासाठी चांगलं राहणार आहे.
0: खरंच आहे. म्हणजे जर आपल्याला सेंद्रिय शेती मंडळी करायची असेल तर त्यासाठी प्रत्येकाकडे गोधन असणं लई महत्वाचं आहे.
1: नक्कीच पाय.
0: त्यामुळेच आपल्याला आपलं हे ब्रीड याचं संवर्धन आणि जतन हे आपल्याला करायचं आहे. आणि ही समधी माहिती मी तुला सांगायला लागले कारण विचारणार नाही का मला?
1: अगं तेच तर म्हणायले, मी ऐकायला आल्यापासून म्हणायलीस, पण मी म्हणलं आता विचारावं, आता विचारावं, पण तुझ्या तोंडाचं पट्ट चालू राहील तेव्हा बोलेल ना मी.
0: ते मात्र बरोबर आहे. आता कसं आहे राधे, आपल्याला एकदा बोलायची सवय लागली की कसं होते, कुठं स्टॉप घ्यायचा ना ते काही समजत नाही पाहिजे.
1: हे मात्र बरोबर आहे, बरं का?
0: होय की नाही?
1: वय.

0: मग त्याच्यामुळेच तर मी तुला म्हणू लागले की या दिनाचं महत्त्व आपल्या समद्या मंडळीला आपल्याला पटवून द्यायचं आहे. जनमानसामध्ये याची जनजागृती व्हावी आणि प्रत्येकाने आपल्याकडे असलेलं गोधनाचं संवर्धन करावं यासाठी हा दिन पाळला जातो म्हणी पाय.
1: तर मंडळी त्यासाठी आपल्याला आपल्याकडे जे गोधन आहे त्यांचं संरक्षण करणं हे फार महत्त्वाचं आहे.
0: खरंच खरंच. पण ते पण आता हीच तर महत्त्वाची माहिती आजच्या कार्यक्रमात आपल्याला

0: लक्ष्मीचा गोठा या कार्यक्रमाअंतर्गत निरनिराळे असे तज्ज्ञ मंडळी आपल्या पारावर येत आहेत आणि सगळेच जे आपले पशुधन आहे त्याच्या एकंदरीत व्यवस्थापनाविषयी खूप छान अशी माहिती आपल्या पारावर येऊन सांगत आहेत. नाही
1: अगदी बरोबर आहे शेवंत. आणि कसं आहे पशुपालन करताना जे आपण त्याच्यासोबत पूरक व्यवसाय करतो ना, कुक्कुटपालन असेल, दुग्ध व्यवसाय असेल किंवा मत्स्यपालन असेल, इमू पालन असेल, याविषयीची सुद्धा माहिती आपली विविध तज्ज्ञ येऊन आपल्याला समधी माहिती देतात. पाय
0: तसं तर आपण समजे जण गोवंश पालन करतो, जतन करतो, पण तरी देखील शास्त्रशुद्ध पद्धतीने आपण कशा पद्धतीने करायला पाहिजे ही माहिती देखील तज्ञांकडनं मिळणं गरजेचं आहे का नाही.
1: अगदी बरोबर आहे शेवंत. आणि त्यामुळेच काय केलं, असं कापासून समजांना सांगून ठेवलं की तुमच्या मनामध्ये कोणती कोणती प्रश्न आहेत ना, ती प्रश्न एकदम पटकन कागदावर लिहा आणि आम्हाला पारावर गेला की द्या म्हणून सांगितलं. पाय बरं शेवंत, इतकं समजा सांगितलं पण ही समधी माहिती द्यायला आज आपल्याकडे कोणते तज्ञ येणार आहेत.
0: अगं आज आपल्या पारावर डॉक्टर बी एस कातकडे प्राध्यापक पशु अनुवंश तथा पैदास शास्त्र विभाग पशुवैद्यक आणि पशुविज्ञान महाविद्यालय परभणी आणि त्याचप्रकारे डॉक्टर अमोल पाटील सहाय्यक प्राध्यापक पशुवैद्यक आणि पशुसंवर्धन विस्तार शिक्षण विभाग पशुवैद्यक आणि पशुविज्ञान महाविद्यालय परभणी इथून येणार आहेत आणि शिरप्या साहेबाला आणायला गेलेलंच आहे. आणि त्याचप्रकारे आज आपल्यासोबत गोसंवर्धन ज्या शेतकरी बांधवांनी केलेलं आहे असे शेतकरी बंधू देखील आपल्या पारावर येऊन समद्या मंडळीशी भेट घेणार आहेत, सांगणार आहेत कशा प्रकारे त्यांनी हे गोसंवर्धन करून छान असा आपल्या शेतीला पूरक व्यवसाय निवडलेला आहे. त्यांचे अनुभव आपल्याला जाणून घ्यायचे आहे.
1: म्हणजे या अनुभवातूनच आपल्यासारखे जे पशुपालक आहे ना त्यांचा त्यांना फायदा होऊ शकतो. पाय म्हणजे कसं आपल्यातलाच माणूस म्हटला आणि त्याचा अनुभव ऐकला ना तर आपल्याला बी करायला उत्साह येतो की नाही.
0: अगदी अगदी बरोबर आहे. बघ आता समद्या मंडळीचं पारावर आगमन झालेलं आहे
1: आणि तिकडे पाय शिरप्या की नाही साहेबांना घेऊन आलेला आहे. स्वागत आहे बरं का साहेब.
2: नमस्कार. नमस्कार.
0: आमच्या या लक्ष्मीच्या गोठा या कार्यक्रमात तुमच्या समद्यांचं भरभरून असं स्वागत.
2: धन्यवाद.
0: तर बघा साहेब, आता समधी बसण्याची तर व्यवस्था झालेली आहे आणि समद्या मंडळीनं आमच्याकडे प्रश्न बी लिहून पाठवलेले आहे की त्यांच्या मनामध्ये कोणते प्रश्न पडलेले आहेत.
2: बर छान.
0: तर समद्या तादुगर राधे, आता आपल्या जे सखाराम काका आहेत ना त्यांचा प्रश्न विचार बरं.
1: आता पाटील सर, हां आता आमच्या सखाराम काकांनी विचारलेला प्रश्न आहे की शुद्ध देशी गोवंश जतन आणि संवर्धन दिनाचं नेमकं काय महत्व आहे.
2: फारच सुंदर प्रश्न विचारला काकांनी. सगळ्यात पहिले तर पारावरच्या आपल्या सगळ्या मंडळींना आणि राज्यातल्या सर्व पशुपालक शेतकरी बंधूंना या शुद्ध देशी गोवंश जतन आणि संवर्धन दिनाच्या खूप खूप भरभरून शुभेच्छा.
0: धन्यवाद. धन्यवाद.
2: बंधूंनो, आपल्या सगळ्यांना माहितच आहे की आपल्या राज्याच्या विविध भागामध्ये वैशिष्ट्यपूर्ण असा गोवंश आढळून येतो. जसं मराठवाड्यात देवणी, लाल कंधार, पश्चिम महाराष्ट्रात खिल्लार, उत्तर महाराष्ट्रात डांगी, तर विदर्भात गवळाऊ. मात्र ही सुद्धा वस्तुस्थिती आहे की आपल्या एकूणच देशी गोवंशाची संख्या दिवसेंदिवस कमी होत चालली आहे आणि आपली गाय म्हटलं की संवर्धन आणि जतनाची जबाबदारीही आपलीच. म्हणूनच एकंदरीत आपल्या या देशी गोवंशाचं जतन आणि संवर्धन करण्यासाठी प्रोत्साहन मिळावं, तसेच ग्राहकांनाही या गोवंशाच्या विविध उत्पादनांबद्दल माहिती व्हावी, उत्पादनांसाठी बाजारपेठ उपलब्ध व्हावी, यासाठी आणि यासारख्या पूरक गोष्टींसाठी प्रोत्साहन म्हणून 22 जुलै हा दिवस शुद्ध देशी गोवंश जतन आणि संवर्धन दिन म्हणून साजरा केला जातो. याशिवाय आपली संस्कृती, इतिहास, विज्ञान, पर्यावरण या दृष्टीने सुद्धा असा दिवस साजरा करणं हा सुद्धा महत्वाचाच एक विचार आहे. ही जी घट होऊन राहिली आहे देशी गायींच्या संख्येमध्ये, तर संकरित गायींच्या तुलनेत कमी उत्पादन क्षमता आणि प्रजनन क्षमता हा जर महत्वाचा विषय किंवा हा धागा जर आपण पकडला तर त्या देशी गोवंशाचं आपण कसं चांगल्या पद्धतीने जतन करू शकतो, त्यांचा सांभाळ कसा चांगल्या पद्धतीने करू शकतो, त्यांची वंशावळी, त्याची अनुवंश शुद्धता कशी टिकवू शकतो, त्याचबरोबर त्यांचं उत्पादन कसं वाढवू शकतो, अशा सर्व गोष्टींचा, अशा सर्व बाबींचा विचार करूनच लोकांपर्यंत याचं महत्व पटावं, पशुपालकांना याचं महत्व जाणावं, शेतकरी तर त्यांचं काम करतायत त्याचबरोबर लोकांना सुद्धा याची जाणीव व्हावी यासाठी हा दिन पाण्याचं ठरवण्यात आलेलं.
0: म्हणजे पाय आपल्या समद्यामध्ये जनजागृती

0: ही मोठ्या प्रमाणावर होण्यासाठी हा 22 जुलै हा दिवस शुद्ध देशी गोवंश जतन आणि संवर्धन दिन म्हणून साजरा करतात, ही माहिती चांगली पैकी ध्यानामध्ये बसली.
1: अगदी बरोबर आहे. आणि मोरला प्रश्न आपल्या रखमा वहिनीचा आहे का ग?
0: वय वय वय. आता रखमा वहिनीचं म्हणणं आहे की शुद्ध देशी गोवंश म्हणजे नेमकं काय आम्ही समजायला पाहिजे.
2: फारच महत्वाचा आणि फारच मूलभूत प्रश्न विचारलेला रखमा वहिनीने. आता शुद्ध देशी गोवंश म्हणजे नेमकं काय? तर आपल्या देशामध्ये नैसर्गिकरित्या जे विकसित झालेला गोवंश आहे असा शुद्ध अनुवंश म्हणजे देशी गोवंश. आणि विशेष यांची बाब अशी की हा गोवंश आपला स्थानिक हवामान असेल किंवा शेतीच्या पद्धती असतील याच्याशी अत्यंत सुसंगत अशा पद्धतीने विकसित झालेला आहे. म्हणजे त्यांची एक वैशिष्ट्यपूर्ण रचना असते जी आपल्याला पाहून सुद्धा लक्षात येते, ज्याच्यामध्ये आपण त्यांची अंगकाठी असेल किंवा त्यांचा रंग असेल, शिंगाची रचना असेल किंवा त्यांची दूध उत्पादन देण्याची क्षमता असेल, शेती कामासाठी आपण त्यांचा वापर करतो ते असेल, किंवा त्यांची मजबूत कदकाठी असेल, त्याचबरोबर रोगप्रतिकारक शक्ती असेल त्यांची, किंवा बऱ्याच वेळा आपल्या आसपास आपल्याला ऐतिहासिक संदर्भ भेटतात किंवा आपल्या जुन्या गॅजेटमध्ये सुद्धा यांच्या नोंदी असतात. म्हणजे असा गोवंश ज्याच्यामध्ये सर्व ही गुणवैशिष्ट्य आहे. आणि याशिवाय राष्ट्रीय पशु अनुवांशिकी संसाधन संस्था यांनी त्यांना प्रमाणित केलेलं आहे. तर साधारणपणे आपल्या राज्यामध्ये असे 7 गोवंश आहेत ज्याच्यामध्ये देवणी आहे, खिल्लार आहे, लाल कंधार आहे, डांगी आहे, गवळव आहे, कोकण कपिल आहे आणि कठाणी आहे. तर या प्रत्येक गोवंशाची विशिष्ट अशी वैशिष्ट्य आहे, त्यांना आपण शुद्ध देशी गोवंश असं म्हणून राज्यातले संबोधतो.
0: म्हणजे एकदम सोप्या साध्या भाषेमध्ये आम्हाला समजेल असं उत्तर बघा साहेब तुम्ही दिलेलं आहे, नाही का?
1: अगदी बरोबर आहे बघ. आता शंकररावचा प्रश्न आलेला आहे बरं का, कातकडे सर तुम्हाला सांगायचं बरं काहीचं उत्तर.
3: नक्की नक्की.
1: आता ते म्हणालेत की आपल्या महाराष्ट्रामध्ये देशी गोवंश जाती कोण कोणत्या आहेत?
3: आताच पाटील सरांनी आपल्याला देशी गोवंश म्हणजे काय याबद्दल थोडक्यात चांगल्या प्रकारे त्याची व्याख्या सांगितली. जवळपास सुरुवातीला आपल्या महाराष्ट्रामध्ये मुख्यतः हा 5 देशी गोवंश मुख्यतः आढळून येत होते, ज्यामध्ये मराठवाड्यामध्ये पाहिलं जे कंधार आहे, परभणी आहे आणि अशा किंवा बीडचा आसपास भाग आहे अशा ठिकाणी लाल कंधारी जातीची आपल्याला गोवंश आढळून येत होतं. उदगीर आणि थोडस लातूर साईडला जर गेलं तर त्या भागामध्ये आपल्याला देवणी ही अनुवंश आढळून येत होता.
1: बरोबर.
3: आणि खिल्लार जे आहे ते पश्चिम महाराष्ट्रामध्ये खिल्लार आपल्याला आढळून येतो. ते त्याचप्रमाणे विदर्भामध्ये जर पाहिलं तर गवळाऊ आणि कोकणच्या भागामध्ये जर डांगी अशा काही विशिष्ट जाती आपल्याला आढळून येत होत्या. परंतु नुकत्याच 1-2 वर्षामध्ये आपल्याला आणखीन 2 गोवंशाची त्यामध्ये भर पडलेली आहे. त्यामध्ये मुख्य म्हणजे कोकण कपिला आणि कठाणी ही जात आपल्याला या देशी गोवंशामध्ये आढळून येत आहे.
1: म्हणजे ह्या नवीन जाती आहेत,
3: ह्या 2 नवीन जाती आता नुकत्याच यामध्ये सहभागी झालेल्या.
0: आता हे तर समजा ध्यानामध्ये आले की आपल्या महाराष्ट्रातल्या देशी गोवंश जाती नेमक्या कोणकोणत्या आहेत, कुठे आढळतात. तर यानंतरचा प्रश्न विचारायचा झाला तर शुद्ध देशी गोवंश संवर्धनाची नेमकी गरज काय आहे हे आमच्या समजा पशुपालक बांधवांना अगोदर कळणं गरजेचं आहे. पा
3: खूपच छान प्रश्न आहे हा. सद्यस्थितीमध्ये जे आपलं वातावरण आहे या वातावरणानुसार आणि पशुगणनेनुसार सध्या देशी गोवंशाची संख्या ही रोजच्या रोज प्रमाणामध्ये घटत आहे. घटत्या पशुसंख्येचं नेमकं कारण काय आहे हे जाणून घेणं आपल्यासाठी फार महत्वाचं आहे. त्यामुळेच आपल्याला हे जे संवर्धन करणं आहे हे सुद्धा गरजेचं आहे. आता मूळतः आपण जर पाहिलं तर या जे 7 जाती आहेत किंवा गोवंश आहेत या प्रत्येक गोवंशाचं एक विशिष्ट असं वैशिष्ट्य आहे. त्यांच्या अंगी एक अद्वितीय अशी अनुवंशिक गुणधर्म आहे. हे अद्वितीय गुणधर्म जसे की तुम्ही जर यांची तुलना विदेशी जनावर किंवा संकरित जनावर यांच्याशी केली तर या देशी गोवंशामध्ये रोग प्रतिकार क्षमता जास्त प्रमाणात आहे. आपल्या वातावरणाशी जुळून घेण्याची क्षमता अधिक आहे. त्याचबरोबर जर तुम्ही विचार केला की जे उष्ण हवामान आहे या उष्ण हवामानामध्ये सुद्धा आपलं देशी गोवंश जास्त प्रमाणात तग धरू शकतं हे विदेशी आणि देशी संकरित जनावराच्या तुलनेमध्ये. म्हणजे या जनावरामध्ये या सर्व गुणधर्म असलेले जनुके आपल्याला आढळून येतात. जर ह्या संख्या घटत जर गेल्या, पशुसंख्याचा जर ऱ्हास होत जर गेला, म्हणजे आपण असे चांगले गुणधर्म लुप्त पावण्याच्या दिशेने जात आहोत. हे टाळण्यासाठी आणि भविष्यामध्ये कोणाला कशी गरज पडेल याची कोणीही सांगू शकत नाही. त्यामुळे हे टाळण्यासाठी आपल्याला पशुसंवर्धन करणे खूप गरजेचं आहे. दुसरी महत्वाची बाब म्हणजे काय आहे की आत्ताचे जे अत्याधुनिक युग आहे, शेतकरी शेतामध्ये आधुनिक अवजारे यंत्रे सामग्री या सर्व गोष्टी वापरत आहेत, त्यामुळं त्यांचं बैल वापरण्याचं प्रमाण फार कमी प्रमाणात.

0: आहे.
1: परंतु आजही शेतीमधील काही काम असे जसं आंतरपीक मशागत आहे किंवा अल्पभूधारक शेतकरी आहेत, अशा शेतकऱ्यांना बैलजोडी असल्याशिवाय पर्याय नाही. त्या अनुषंगाने सुद्धा आपण गोसंवर्धन करणे गरजेचं आहे. तिसरं मुख्य आपल्याकडे जर पाहिलं तर आजही आपल्याकडे गो संवर्धनाला किंवा गोवंशाला एक सांस्कृतिक आणि ऐतिहासिक दर्जा आहे. आपल्याकडे पोळा सण साजरा केला जातो, अशा तो सांस्कृतिक आपला वारसा जपण्यासाठी सुद्धा आपल्याला या देशी गोवंशाचे संवर्धन करण्याची गरज असावी असं मला वाटतं.
2: नक्कीच.
0: म्हणजे देशी गोवंश संवर्धनाची गरज काय आहे हे तर तुम्ही आम्हाला समजून सांगितलं बरं का. पण अजून एक महत्वाचा प्रश्न आमच्या गावातली ज्येष्ठ मंडळी म्हणजे कोण, आमची गंगू मावशी बरं का, तिचा प्रश्न आहे. ती म्हणाली की देशी गोवंश संवर्धन कसं करावं नेमकं, म्हणजे त्याचं काही पद्धत आहे का काय नाही.
1: नक्कीच नक्कीच, देशी गोवंश संवर्धन हे वेगवेगळ्या माध्यमातून करू शकतो. त्याच्यामध्ये प्रामुख्यानं काही शास्त्रीय पद्धती आहेत. शेतकऱ्यांचाच अप्रोच जर ठेवून आपण जर पाहिलं तर निवडक प्रजनन पद्धत जर वापरली आपण तर त्या प्रजनन पद्धतीतून आपण देशी गोवंश जे आहे ते आपण स्वतः विकसित करू शकतो. काही आपल्या गावामध्ये नजीकच्या गावामध्ये एक प्रजनन समुदाय असतो ज्यामध्ये चांगले गोवंश ते जतन करून ठेवतात आणि चांगल्या गोवंश जर आपण निवडून तो निवडलेला गोवंश इतर माद्यांसोबत किंवा त्याच कळपात इतर प्राण्यांसोबत जर त्याचं प्रजनन घडवून आणलं तर निश्चितच आपल्याला देशी गोवंश चांगल्या प्रकारचा मिळतो. आता आमच्या जेनेटिक्स मध्ये इंग्लिश मध्ये एक म्हण असते की बाबा बुल इज कॉल्ड एज हाफ हाफ हर्ड, म्हणजे वळूला आपल्याला अर्धा कळप असं संबोधतो. याचा अर्थ असा होतो की वळू हा आपल्या हयातीमध्ये म्हणजे जिवंत असताना सुद्धा तो अनेक पुत्रांचा पिता असतो आणि आफ्टर डेथ म्हणजे मेल्यानंतर सुद्धा त्याचं जे वीर्य संकलन करून आपण अनेक संतती निर्माण करू शकतो. म्हणजे देशी गोवंश ह्या आपल्या जवळपासच्या शेतकऱ्यापासून अत्याधुनिक पद्धतीमध्ये त्याचं जे वीर्य आहे ते संकलन करून, किंवा दुसरी महत्वाची म्हणजे आता अनेक गोशाळा आहेत त्या गोशाळामध्ये सुद्धा गोवंश आपण जतन करून ठेवतो. मग त्यांना एक शास्त्रीय टच देऊन किंवा शास्त्रीय पद्धत देऊन प्रशिक्षण घेऊन त्यांना व्यवस्थित प्रगतशील करून त्यांना असं गोवंशचे महत्व सांगून जर आपण त्यांच्याकडे जर गोवंश जतन करून ठेवलं आणि ते गोवंश आपण इतर शहरातील किंवा खेड्यातील जे इतर भागामध्ये जर वापरलं तर निश्चितच आपल्याला देशी गोसंवर्धन याचा फायदा होऊन जातो.
0: म्हणजे किती महत्वाची माहिती दिली बरं साहेबांनी.
2: एकदम बरोबर. आणि कशा प्रकारे आपण हे आपलं जे शुद्ध देशी गोवंश आपलं आहे ते आपण जतनही करून ठेवायला पाहिजे आणि त्याचं संवर्धन देखील चांगल्या प्रकारे व्हायला पाहिजे आणि आपल्या देशामध्ये एकंदरीत आपलं हे गोवंश वाढलं पाहिजे यासाठी कोणकोणते प्रयत्न करायला पाहिजे ह्याविषयी खूप छान अशी माहिती साहेब तुम्ही सांगितलेली आहे. बघ राधे, आज आपल्या पारावर अजून एक आपले शेतकरी बंधू आलेले आहेत की त्यांनी या शुद्ध देशी गोवंशाचं जतन केलेलं आहे आणि छान प्रकारे त्यांनी ते वाढवलेलं देखील आहे आणि त्यांचे बी अनुभव मला वाटते आपल्या समदे इथं पारावर बसलेली जी मंडळी आहे ना त्या मंडळीला नक्कीच त्यांचे अनुभव कामी येणार आहेत. तर बघ, आज आपल्या सोबत आहेत बळीराम लाड माल सोन्ना या गावचे हे शेतकरी बंधू आहेत आणि आज त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊयात की त्यांचा अनुभव याबाबत काय सांगतो.
3: प्रथमतः सर्व शेतकरी बांधवांना माझा रामराम. ज्याच्या गोट्यात गाय तेथे विठ्ठलाचे पाय. लालकंदारी मधून मला जे अनुभव आलेत, सुरुवातीला एक 3 वर्षाची लालकंदारी कालवड आणि 2 वर्षाचा गणेश नावाचा ओळू. माझे मोठे काका माननीय श्री दादालाल यांनी माळसोन या गावात आणून दिले आणि या लालकंदारी कालवडीचा आणि या वळूचा आम्ही संगोपन केलं आणि त्या ज्यावेळेस ओळू मोठा झाला त्या वळूच्या माध्यमातून आम्ही केवळ घरापुरतच नव्हे तर गावापुरतं नव्हे तर पंचकृषीमध्ये लाल कंदारी एक आम्ही पैदास निर्माण केली. जी कालवड सुरुवातीला आपल्याकडे म्हणतात की 1 लिटर दूध देते पण तीच लाल कंदारी कालवड आम्ही 6 लिटरवर नेऊन घातली. कारण ही दुधावर जी नेऊन घातली केवळ हे दादालाड यांच्या मार्गदर्शनामुळे आम्ही या टोकाला पोहोचलो.
2: छान छान, म्हणजे चांगल्या प्रकारे तुम्ही याचं संवर्धन जतन केलेलं आहे. पण अजून एक दादा आमच्या बाकीच्या मंडळीला एक प्रश्न पडलेला आहे की तुम्ही हे समद गोवंश पालत करत असताना तुम्हाला कोणत्या अडचणी आल्या आणि त्या अडचणीमधून तुम्ही मार्ग कसा काढला बरं.
3: गोसंवर्धन पालन करताना मी एक शेतकरी आहे पण शेतीला उद्योगधंदा म्हणून एक मी गोपालन करतो.
0: बरोबर.
3: आणि गोपालनातून सुरुवातीला मी एकटा असल्यामुळे मला खूप अडचणी आल्या. त्यानंतर मला माझ्या 2 मुलाची साथ मिळाली.

0: बरं.
1: आणि मुलाच्या साथीमधून मी गोपालनाचा संवर्धनाचा एक व्यवसाय सुरू केला. व्यवसाय म्हणण्यापेक्षा हे गोपालन केलं आणि या गोपालनातून मी माझ्याकडं लालकंदारी वळू ठेवला. या लालकंदारीच्या माध्यमातून मी अनेक पशुसंवर्धन विभागाच्या मार्फत पशु प्रदर्शन या कार्यक्रमात या वळूकून मला एक खूप पुरस्कार मिळाले. हे पुरस्कार मिळाले या पुरस्कारामाग मला जे मार्गदर्शन करणारे आमचे पाटील सर, आमचे नितीन पाटील सर, आमच्या गावातले रणजित लाड यांच्या मार्गदर्शनातून मी अनेक ठिकाणी गेलो आणि मी खूप पुरस्कार घेतले. हे मी जे लालकंदारी पशुपालन करतो याचं पूर्ण मार्गदर्शन आम्हाला आमच्या महाविद्यालयाचे सर्व अधिकारी यांचं मार्गदर्शन असतं. तसेच गावामध्ये सर्व जे पशुवैद्यकीय दवाखाने असतात, सर्व काही डॉक्टर टीम आहेत, यांचं सुद्धा आम्हाला खूप मोठ्या मोलाचं मार्गदर्शन असतं.
2: याच्यासाठी आपल्याला तज्ज्ञांचं मार्गदर्शन घेणं लई महत्वाचं आहे. पहिला
0: बरोबर आहे, आणि तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही. दाखवणारा वाट दाखवणारा पाहिजेच की आपल्याला.
2: अगदी अगदी बरोबर आहे. आता शेवटचा एक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे बघा, की म्हणजे जे काही आता या गोवंशापासून मिळणारं जे दूध दुभतं असतं, शेण आहे, गोमूत्र आहे, याचा वापर कशा पद्धतीने करता बरं तुम्ही?
1: मी असं सांगू शकतो की एक गाय तिच्या जीवनामध्ये आपल्याला 13 ते 14 लाख नक्कीच उत्पन्न देते, हा अनुभव मी घेतलेला आहे.
2: छान छान. आता आमचे जे पारावर बसलेले समदे जे हे शेतकरी बंधू आहेत, तर त्यांना जाता जाता एक महत्वाचा असा संदेश काय द्याल बरं आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून?
1: सर्व शेतकऱ्यांना मी माझ्या अनुभवातून एवढं सांगू शकतो की आपण शेतीबरोबर आपल्या गोठ्यात कमीत कमी जास्त जर होत नसल्या तर 2 गाई सांभाळा. 2 गाई तुम्हाला तुमच्या 10 एकराला पण शेणखत पुरवताल असा माझा या गोमातेवर विश्वास आहे.
2: छान छान. बघा, तर ही महत्वाची माहिती तुम्ही सांगितल्याबद्दल समस्त गावकऱ्यांच्या वतीने खूप खूप आभारी आहे. तर आता अमोल पाटील सर, बाकीची जी मंडळी बसलेली आहे त्यांना जाता जाता या विषयाच्या अनुषंगानं काय तुम्ही सल्ला द्याल बरं?
3: निश्चितच. आता जसं दादांनी सांगितलं की किमान 1 ते 2 देशी गोवंशाच्या गायी पाळणं किंवा गोवंश जतन करणं हे आपण करावं, आणि या करताना जर काही अडचणी असतील तर आपल्या नजीकच्या पशु महाविद्यालयाशी संपर्क करावा, पशुसंवर्धन विभागाच्या संपर्कात राहावं, जेणेकरून आपल्या अडचणींची सोडवणूक आपल्याला करता येईल आणि आपलं जीवनमान, पोषण किंवा आर्थिक परिस्थिती आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने सुधारणा करण्यात येईल.
2: अगदीच अगदीच. बघा,
0: आणि अजून एक महत्वाचं, जाता जाता कातकडे सर, तुम्ही आमच्या समद्या मंडळीला याविषयी काय सांगाल बरं, जेणेकरून त्यांना पशुपालन करताना त्याचा फायदा होईल?
4: शेतकरी बांधवांनो, माझं तर वैयक्तिक असं मत आहे की प्रत्येकानं देशी गोवंश हा पाळलाच पाहिजे, आणि आपल्या परिस्थितीनुसार किंवा आपल्या वातावरणाशी जुळणारे, आपल्याला हवी असणारी, निश्चितच कुठल्याही प्रकारची असो, देशी गाय असू द्या किंवा देशी शेळी असू द्या, असे प्रत्येकी आपल्या घरामध्ये देशी गोवंशाचं जतन तुम्ही नेहमीच करायलाच पाहिजे.
0: असं होय, म्हणजे एक महत्वाची माहिती या समद्या साहेबांनी सांगितली बघा आपल्याला.
2: अगदीच मोलाचा असा सल्ला तुम्ही सगळ्यांनी दिलेला आहे की आपलं देशी गोवंशाचं जतन हे समद्यांनीच करायला पाहिजे, नाही का? चला तर मग आता ही महत्वाची माहिती सांगून झाली आणि तिकडे आपल्या शिरप्याने चहाचा आदान भी ठेवलेला
0: आहे आणि मस्तपैकी आता ढगाळ वातावरण भी झालेलं आहे बरं का, थोडं तवा की नाही आला आणि गवती चहा टाकून आपण समदेजन काय करू, मस्त अशा चहाचा आनंद घेऊ.
2: नक्कीच नक्कीच. आणि ही महत्वाची माहिती समद्या शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचविल्याबद्दल समस्त गावकऱ्यांच्या वतीनं आम्ही दोघी बी तुमचे लई लई धन्यवाद देतो.
4: धन्यवाद.

शेतकरी बंधूंनो, यानंतर कार्यक्रमात ऐकूयात ग्रामीण कृषी मौसम सेवा अखिल भारतीय समन्वित कृषी हवामानशास्त्र संशोधन प्रकल्प वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी यांच्याकडून प्राप्त झालेला कृषी विषयक सल्ला यातील माहिती. शेतकरी बंधूंनो, सोयाबीन पिकात हलकी कोळपणी करावी, जेणेकरून पिकातील तणांचं नियंत्रण होऊन जमिनीतील ओलावा टिकून राहण्यास मदत होईल. पाऊस न झालेल्या भागात सोयाबीन पिकात आवश्यकतेनुसार तुषार सिंचन पद्धतीने पाणी व्यवस्थापन करावं. सोयाबीन पिकात पिवळा मोझॅक या रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे आणि याच्या व्यवस्थापनासाठी पिकातील पिवळा मोझॅक प्रादुर्भावग्रस्त झाडे उपटून नष्ट करावीत. खरीप ज्वारी पिकात हलकी कोळपणी करावी, जेणेकरून पिकातील तणांचं नियंत्रण होऊन जमिनीतील ओलावा टिकून राहण्यास मदत होईल. पाऊस न झालेल्या भागामध्ये खरीप ज्वारी पिकात आवश्यकतेनुसार पाणी व्यवस्थापन करावं. बाजरी पिकात देखील आपल्याला हलकी कोळपणी करायची आहे, जेणेकरून तणांचं नियंत्रण होईल आणि जमिनीत ओलावा टिकून राहील. ऊस

पिकात आवश्यकतेनुसार पाणी व्यवस्थापन करावं आणि सध्याच्या ढगाळ वातावरणामुळे ऊस पिकात पायरीला या किडीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे आणि या किडीच्या निरीक्षणासाठी आणि मोठ्या प्रमाणात प्रौढ जमा करून नष्ट करण्यासाठी एक प्रकाश सापळा प्रति 5 एकर क्षेत्र या प्रमाणात पिकाच्या उंचीच्या 1/2 फूट उंचीवर लावून सायंकाळी 6 ते रात्री 10 या वेळेत चालू ठेवावा. किडीच्या व्यवस्थापनासाठी मेटारायझियम ॲनोसोपली या जैविक बुरशीची 40 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. वनस्पतीजन्य कीटकनाशकामध्ये 5% निंबोळी अर्काची फवारणी करावी. तसेच रासायनिक व्यवस्थापनाकरता क्लोरपायरिफॉस 20% 600 मिली किंवा मोनोक्रोटोफॉस 36% 200 मिली प्रति एकर फवारावं. हळद पिकात आंतरमशगतीची कामे करून तण नियंत्रण करावं. हळद पिकास आवश्यकतेनुसार पाणी व्यवस्थापन करावं. हळद पिकात आंतरमशगतीची कामे करून तण नियंत्रण करावं. मृगबहार संत्रा मोसंबी बागेत फुलधारणा आणि फळधारणा अवस्थेत असल्यामुळे पाण्याचा ताण बसणार नाही याची दक्षता घ्यावी आणि कोणत्याही कीटकनाशकाची फवारणी करू नये. डाळिंब देखील फळधारणेच्या आणि फुलधारणेच्या अवस्थेत आहे, याला देखील पाण्याचा ताण बसणार नाही याची काळजी घ्यावी आणि बागेत रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता पाहता 1% बोर्डो मिश्रणाची पावसाची उघाड बघून फवारणी करावी. पाऊस न झालेल्या भागात चिक्कू बागेत आवश्यकतेनुसार पाणी व्यवस्थापन करावं. भाजीपाला पिकात देखील आंतरमशागतीची कामे शेतकरी बंधूंना आपल्याला करून घ्यायची आहेत आणि काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकाची काढणी करून घ्यावी. काढणीस तयार असलेल्या फुलपिकाची देखील काढणी करून घ्यावी. पाऊस न झालेल्या भागामध्ये नवीन लागवड केलेल्या फुलास आपल्याला पाणी व्यवस्थापन करायचं आहे. पावसाळ्यात जनावराभोवती गोमाशा, डास, गोचिड यांचा वावर वाढत असतो, त्यासाठी पशुवैद्यकाच्या सल्ल्याने कीटकनाशकाची फवारणी करून घ्यावी आणि जनावरांना पावसाळ्यात उद्भवणाऱ्या आजाराचं पशुवैद्यकाच्या सल्ल्याने लसीकरण करून घ्यावं. विशेषतः शेळी आणि मेंढी यांना पावसाळ्यात आंत्रविषार या आजारापासून प्रतिबंध करण्यासाठी त्या रोगांचे लसीकरण योग्य वेळेतच करून घ्यावे. पावसाळ्यात कोहळा हिरवा चारा पशुधनास जास्त प्रमाणात आहारात देणं टाळावं. अशा प्रकारचा सल्ला आपल्याला ग्रामीण कृषी मौसम सेवा, अखिल भारतीय समन्वित कृषी हवामानशास्त्र संशोधन प्रकल्प, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी यांच्याकडून प्राप्त झालेला होता आणि तो आता आपण सर्व शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचविलेला आहे.

0: सेवा मंडळी या गीताबरोबरच आजच्या कार्यक्रमाची वेळ संपत आलेली आहे. तेव्हा कार्यक्रमातून मी राधा वहिनी
1: आणि मी शेवंता वहिनी
0: आम्ही दोघीही तुमचा निरोप घेतो. पुन्हा भेटूया लक्ष्मीचा गोठा या कार्यक्रमामध्ये. तोपर्यंत
1: नमस्कार.
2: शेतशिवार आमचा शेतकरी बंधू आणि भगिनींसाठीचा कार्यक्रम आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून तसंच FM बँड 102 MHz वरून प्रसारित करण्यात आला.

0: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2026.
1: जालना जिल्ह्याकरिता अधिसूचित पीक आहेत तूर, बाजरी, मूग, मका, उडीद, कापूस आणि सोयाबीन.
0: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026.
1: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447.
2: प्रधानमंत्री पीक विमा योजना
0: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2026.
1: परभणी जिल्ह्याकरिता अधिसूचित पीक आहेत तूर, मूग, उडीद, कापूस आणि सोयाबीन.
0: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026.
1: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447.
3: हॅलो डॉक्टर, हा कार्यक्रम घेऊन येतो आहोत आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून. हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात तज्ज्ञ डॉक्टरांना आमंत्रित करतोय. हॅलो डॉक्टर, लवकरच सुरू करत आहोत आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून. हॅलो डॉक्टर, तुमचे आरोग्यविषयक प्रश्न आणि तज्ज्ञ डॉक्टरांची उत्तरं आता लवकरच आकाशवाणी परभणी केंद्रावरून. हॅलो डॉक्टर. एक निवेदन, व्यावसायिक बँका आणि शासकीय कार्यालयांसाठी एक सुवर्ण संधी. प्रसार भारतीच्या अंतर्गत असलेल्या आकाशवाणी परभणी केंद्र इमारतीमधील पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावरील प्रशस्त जागा भाड्याने देण्यासाठी उपलब्ध आहे. सरकारी कार्यालय, बँका किंवा नामांकित व्यावसायिक संस्थांसाठी ही जागा अत्यंत योग्य आणि सोयीस्कर आहे. पहिला मजला 10 खोल्या 10 बाय 10 फूट आणि 2 मोठ्या खोल्या उपलब्ध.

0: भाड्याने देण्यासाठी उपलब्ध आहे. सरकारी कार्यालय, बँका किंवा नामांकित व्यावसायिक संस्थांसाठी ही जागा अत्यंत योग्य आणि सोयीस्कर आहे. पहिला मजला 10 खोल्या 10 बाय 10 फूट आणि 2 मोठ्या खोल्या उपलब्ध. दुसऱ्या मजल्यावर 3 खोल्या आणि 40 बाय 12 फुटांचे 3 भव्य हॉल उपलब्ध. वैशिष्ट्य, परभणी शहराचे मध्यवर्ती ठिकाण, मुबलक जागा, 24 तास वीज पाण्याची सोय आणि संपूर्ण सुरक्षित परिसर. भाड्याचा दर आणि अटी केंद्र सरकारच्या नियमांनुसार राहतील. तर मग वाट कसली पाहताय? आजच आपल्या कार्यालयाला किंवा बँकेला नवीन आणि हक्काची जागा मिळवून द्या. जागेच्या पाहणीसाठी आणि तात्काळ प्रस्ताव सादर करण्यासाठी संपर्क करा कार्यालय प्रमुख, आकाशवाणी परभणी.
1: श्रोते हो, आकाशवाणी परभणी केंद्रावरून ऐकायला विसरू नका रागांवर आधारित सुमधुर गीतांचा कार्यक्रम राग एक रंग अनेक. दर गुरुवारी सकाळी 11:10 राग एक रंग अनेक. श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण 229.9 मीटर अर्थात 1350 किलो हर्ट्झवर, तसंच एफ एम बँड 102 मेगाहर्ट्झवर. यानंतर ठीक 8:05 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र मुंबई केंद्रावरून दिलं जाईल, ते आम्ही सहक्षेपित करीत आहोत. तत्पूर्वी

0: श्रोते हो, खास तुमच्या आग्रहास्तव हॅलो आकाशवाणी हा हिंदी गीतांचा फोन इन कार्यक्रम दर सोमवारी दुपारी 12:30 ते 1 या वेळेमध्ये ध्वनिमुद्रित होत असतो.
1: आणि या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकू शकाल दर बुधवारी 11:05 ते 12:00 पर्यंत.
0: तेव्हा श्रोते हो, जास्तीत जास्त संख्येने आमच्या श्रोत्यांना या कार्यक्रमात सहभागी होता

0: आकाशवाणी दीपक वेलणकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नीट पेपर फुटीच्या मागणीवरून संसदेत आजही गदारोळ. कामकाज दिवसभरासाठी तहकूब. नीट पेपर फुटी प्रकरणी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर कायदेशीर कारवाई न करण्याचं आश्वासन सरकारनं दिलं तर उपोषण मागे घेण्याची सोनम वांगचुक यांची तयारी. संसदेवर निघालेल्या मोर्चावर पोलिसांनी बळाचा गैरवापर केल्याप्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयाची केंद्र सरकार आणि दिल्ली पोलिसांना नोटीस. आमदार खासदारांच्या पक्षांतराच्या संदर्भातल्या घटनेतल्या तरतुदींवर सर्वोच्च न्यायालयात सोमवारी सुनावणी. 6 खासदारांच्या पक्षफुटीवरून लोकसभा सभापतींना नोटीस. आणि समुद्र प्रदक्षिणा पूर्ण करत तिन्ही सैन्य दलातल्या महिला अधिकारी मुंबईत दाखल. आणि आता बातम्या विस्तारानं. नीट पेपर फुटी प्रकरणासह विविध मुद्द्यांवरून विरोधी पक्षांनी केलेल्या विरोधानंतर आज संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. लोकसभेत आज सकाळी कामकाजाला सुरुवात झाली तेव्हा नीट पेपर फुटी प्रकरणी चर्चा करावी आणि शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी काँग्रेसच्या के सी वेणुगोपाल यांनी लोकसभेत केली. संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी सरकार चर्चेला तयार आहे, केव्हा किती वेळ आणि कोणत्या नियमानुसार चर्चा करायची हे ठरवूया असं आवाहन सदस्यांना केलं.
1: हमने जब खुले दिल से ऑफर किए सरकार की ओर से कि हम चर्चा चाहते हैं तो उसको व्यवधान डालने के लिए कोई कंडीशन ऐसा डालेंगे ताकि चर्चा ही ना हो, ये तो ठीक बात नहीं है. सदन चर्चा के लिए होते हैं तो हम तो हमेशा चर्चा चाहते हैं. सरकार कोई भी मुद्दा से भागते नहीं है और लोकतंत्र में लोगों के प्रति हम जो काम करते हैं उसको जानकारी देना हमारा दायित्व है. हम चर्चा से तो भाग ही नहीं सकते हैं. मैं उल्टा हमारा विरोधी पक्ष ऑपोजिशन पार्टी के साथियों को मैं अनुरोध करता हूं कि ऐसा तरीका मत अपनाए कि चर्चा रुक जाए.
0: महिला खासदारांशी अयोग्य वर्तन केल्याच्या मुद्द्यावरून संसदीय कार्य राज्यमंत्री अर्जुनराम मेघवाल यांनी अधिवेशन कालावधीसाठी तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांच्या निलंबनाचा प्रस्ताव मांडला. सभागृहानं तो बहुमतानं मंजूर केला. त्यानंतर सदस्यांचा गोंधळ सुरू राहिल्यानं लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं.

0: राज्यसभेत विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी नीट पेपर फुटीचा मुद्दा उपस्थित केला. संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी या मुद्द्यावर चर्चेची सरकारची तयारी असल्याचा पुनरुच्चार केला. मात्र शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याशिवाय निष्पक्ष चर्चा शक्य नसल्याचं सांगत चर्चेआधी शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी खरगे यांनी केली. आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी केलेली कारवाई, नीट पेपर फुटीचा मुद्दा आणि इतर मुद्द्यांवर काँग्रेस खासदार रेणुका चौधरी आणि सय्यद नासिर हुसेन यांनी स्थगन प्रस्ताव दिला. आपचे खासदार संजय सिंग यांनीही या मुद्द्यावरून स्थगन प्रस्ताव दिला. मात्र कामकाजात नमूद केलेल्या मुद्द्यांवरच चर्चेसाठी या नियमाचा वापर करता येतो असं उपाध्यक्ष हरिवंश म्हणाले. गदारोळ कायम राहिल्यानं राज्यसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं. नीट प्रश्नपत्रिका फुटीप्रकरणी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर कोणतीही कायदेशीर कारवाई करणार नाही असं ठोस आश्वासन सरकारनं दिलं तरच उपोषण मागे घेऊ असं सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी आज सांगितलं. केंद्रीय मंत्री जे पी नड्डा आणि जितेंद्र सिंह यांना वांगचुक यांनी पत्र पाठवलं आहे. या दोन्ही नेत्यांनी काल रात्री रुग्णालयामध्ये येऊन भेट घेतल्याबद्दल त्यांचे आभार या पत्रातून मानण्यात आले आहेत. तसंच आंदोलनकर्त्यांवरील कारवाईबाबत सरकारनं सकारात्मक भूमिका घ्यावी अशी अपेक्षा देखील वांगचुक यांनी व्यक्त केली आहे. संसदेवर काल काँग्रेस जनता पार्टीच्या बॅनरखाली निघालेल्या मोर्चातील आंदोलकांवर पोलिसांनी बळाचा गैरवापर केल्याप्रकरणी दाखल झालेल्या याचिकेवर दिल्ली उच्च न्यायालयानं केंद्र सरकार आणि दिल्ली पोलिसांना नोटीस बजावली आहे. चार आठवड्यात या नोटीसीला उत्तर द्यायला सांगण्यात आलं आहे. मुख्य न्यायाधीश डी के उपाध्याय आणि न्यायमूर्ती तेजस करिया यांच्या पीठानं या प्रकरणाशी बंधित असलेलं सीसीटीव्ही कॅमेऱ्याचं फुटेज तसंच पोलिसांनी केलेल्या व्हिडिओ चित्रीकरणाचा समावेश असलेल्या सर्व नोंदी एकत्रित करण्याचा निर्देश दिले आहेत. या प्रकरणाची पुढील सुनावणी 11 सप्टेंबर रोजी होणार आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एआयआर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. घटनेतल्या 10व्या अनुसूचीचा अर्थ लावण्याचा पुनर्विचार करण्यासंदर्भातल्या याचिकेवर सुनावणी घ्यायची तयारी सर्वोच्च न्यायालयानं दाखवली आहे. या अंतर्गत पक्षांतरानंतर अपात्रता टाळण्यासाठी आमदार आणि खासदार इतर राजकीय पक्षामध्ये विलीन झाल्याचं कारण देतात. काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांनी ही याचिका दाखल केली आहे. या प्रकरणी सोमवारी सुनावणी होणार आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या 6 खासदारांच्या शिवसेना प्रवेशाला मान्यता देण्याच्या लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सुनावणी घ्यायची तयारी सर्वोच्च न्यायालयानं दाखवली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं काल ही याचिका दाखल केली होती. न्यायमूर्ती पी एस नरसिंहा आणि न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या पीठानं या प्रकरणी लोकसभेचे सभापती तसंच 6 खासदारांना नोटीस बजावली आहे. या प्रकरणी पुढची सुनावणी 2 आठवड्यांनी होणार आहे. आयएएसव्ही त्रिवेणी या नौकेवरच्या तिन्ही सैन्य दलाच्या महिलांची समुद्र प्रदक्षिणा ही असामान्य कामगिरी असल्याचे गौरवोद्गार संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी काढले आहेत. समुद्र प्रदक्षिणा करून परतलेल्या त्रिवेणी या युद्धनौकेचं त्यांनी आज मुंबईमध्ये दूरस्थ पद्धतीनं स्वागत केलं त्यावेळी ते बोलत होते. लेफ्टनंट कर्नल अनुजा उरुडकर यांच्या नेतृत्वाखाली तिन्ही दलांच्या महिला अधिकाऱ्यांची ही मोहीम 11 सप्टेंबर 2025 रोजी मुंबईतून सुरू झाली. सुमारे 25,000 अधिक सागरी महिलांचा प्रवास, विश्ववृत्त 2 ओलांडणं, 3 प्रमुख केप्सना वळसा घालणं तसंच दक्षिण महासागराच्या पट्ट्यासह सर्व रेखांश आणि प्रमुख अक्षांशावरून प्रवास करणं अशा टप्प्यातून या मोहिमेनं आपली जागतिक प्रदक्षिणा यशस्वीरित्या पूर्ण केली. या मोहिमेच्या यशाबद्दल लेफ्टनंट कर्नल अनुजा वरुडकर यांनी आपला आनंद व्यक्त केला.
1: आम्ही सगळ्यांनी बघितलं होतं हे ड्रीम की आम्हाला तिकडे जायचं आहे, आम्हाला पूर्ण करून यायचं आहे. आणि जेव्हा ते ड्रीम ॲज अ कलेक्टिव्ह ड्रीम तुम्ही बघता आणि जेव्हा

0: पूर्ण करून ॲज अ टीम पर देता, देन दॅट इज अ सक्सेस ऑन अ ग्रँडर स्केल आय वुड से. इट इज अ सक्सेस की जी तुमची टीम तुमच्यावर सेलिब्रेट करू शकते.
1: कर्नाटकात कारवार इथं भारतीय नौदलानं INS मालवण या पाणबूर विरोधी युद्धनौकेचा सेवेमध्ये समावेश केला. या समारंभाला हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल AP सिंग हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कोचीन शिपयार्डनं बनवलेल्या या युद्धनौकेमध्ये 80% जास्त स्वदेशी उपकरणं आणि तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. शिक्षण क्षेत्रात सुधारणांना वाव असणं ही देशातली एक गंभीर समस्या बनल्याची टीका काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केली. ते आज नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेमध्ये बोलत होते. गेल्या दशकात सुमारे 152 पेपर फुटले असून त्यामुळे 7.5 कोटी विद्यार्थी प्रभावित झाले आहेत, पण या दशकामध्ये कुणालाही शिक्षा झालेली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आता सरकारकडे 3 मागण्या केल्या आहेत. धर्मेंद्र प्रधान यांनी पदाचा राजीनामा द्यावा, ज्यांनी विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण केली त्यांच्यावर कारवाई करावी आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थ्यांची माफी मागावी, अशा 3 मागण्या विद्यार्थ्यांनी केल्याचं राहुल गांधी म्हणाले.
2: जो इस पूरे सिस्टम को चलाते हैं उनको स्टूडेंट से अपोलोजाइज करना चाहिए रिस्पेक्टफुली कि गलती हो गई, जो हुआ वो नहीं होना चाहिए था, आप लोगों को चोट लगी है, हम अपनी गलती मांगते हैं, कोई बड़ी बात नहीं.
1: आंदोलन करणाऱ्यांशी चर्चा करणं सरकारचं काम असतं असं माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्लीत बातमीदारांशी बोलत होते.
3: बातचीत करना यही तो प्रजातंत्र में होता है, अदरवाइज आप इसको तानाशाही कह सकते हैं. अगर किसी की बात खुद की मन की बात जबरदस्ती सबको सुनाए लेकिन जन की बात नहीं सुने तो ये प्रजातंत्र नहीं.
1: ठळक बातम्या पुन्हा एकदा. नीट पेपर फुटीच्या मागणीवरून संसदेत आजही गदारोळ, कामकाज दिवसभरासाठी तहकूब. नीट पेपर फुटी प्रकरणी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर कायदेशीर कारवाई न करण्याचं आश्वासन सरकारनं दिलं तर उपोषण मागे घेण्याची सोनम वांगचुक यांची तयारी. संसदेवर निघालेल्या मोर्चावर पोलिसांनी बळाचा गैरवापर केल्याप्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयाची केंद्र सरकार आणि दिल्ली पोलिसांना नोटीस. आमदार खासदारांच्या पक्षांतराच्या संदर्भातल्या घटनेतल्या तरतुदींवर सर्वोच्च न्यायालयात सोमवारी सुनावणी. 6 खासदारांच्या पक्षफुटीवरून लोकसभा सभापतींना नोटीस. आणि INS मालवण भारतीय नौदलात समाविष्ट. समुद्र प्रदक्षिणा पूर्ण करत 3 सैन्य दलातल्या महिला अधिकारी मुंबईत दाखल. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
4: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8:15 झाली आहेत. आज लोकसंगीताच्या कार्यक्रमात शिवाजी कदम आणि सहकाऱ्यांनी गायलेलं संगीत भजन ऐकूया.

0: आत्ताच आपण लोकसंगीताचा कार्यक्रम ऐकला. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती. प्रसारभारतीच्या वेव्ज ओ टी टी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन ए आय आर ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8:30 वाजता आहेत.
1: श्रोते हो, आपली लाडकी आकाशवाणी 99 वर्ष पूर्ण करून 100व्या वर्षात पदार्पण करते
2: आणि या निमित्तानं 23 जुलैला आकाशवाणी मुंबई आयोजित करत आहे एक विशेष सोहळा,
1: उत्सव नवचैतन्याचा. वर्षा भावे यांनी संगीतबद्ध केलेली बालगाणी सादर करतील कलांगणचे छोटे कलाकार.
2: पाऊस आणि प्रेमाची काव्य मैफिल रंगवतील मंदार चोळकर आणि रेशमा कारखानीस.
1: मल्हार स्वरांची बरसात करतील गायिका अंकिता जोशी, बासरी वादक निनाद मुळावकर आणि संतूर वादक मंगेश जगताप.
2: गुरुवार दिनांक 23 जुलैला सायंकाळी 5 वाजता.
1: स्थळ आहे रवींद्र नाट्य मंदिर प्रभा देवी.
2: प्रवेश निःशुल्क.
1: सर्व रसिक श्रोत्यांना हार्दिक निमंत्रण.
2: उत्सव नवचैतन्याचा.
3: जंगल सफारीला गेल्यावर वाघाचं दर्शन म्हणजे ट्रीप वसूल झाल्याचं समाधान. ताडोबातली माया वाघीण तर फोटोग्राफरची हिरोईनच. एक होती माया ही तिची गोष्ट लिहिणारे अनंत सोनवणे आपल्या भेटीला येणार आहेत.
4: आज ताडोबाला जी ओळख आहे केवळ भारतात नव्हे तर जगामध्ये, ज्याला आपण टायगर कॅपिटल म्हणू शकतो, व्याघ्र राजधानी असं म्हणू शकतो, ती या मायामुळे मिळाली. तिच्यामुळे लोक येऊ लागली, तिच्यामुळे तिथल्या स्थानिक लोकांना रोजगार मिळाला आणि ताडोबाची प्रसिद्धी सगळीकडे झाली.
3: या निसर्गाच्या संगे अनंत सोनवणे यांची मुलाखत आणि त्यापूर्वी आपुलकी या घरात ही कोमल कुंभार लिखित कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका वनिता मंडळात मंगळवारी 28 जुलैला 12:00 वाजता अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवर.

प्रसार भारतीच्या वेव्ज ओ टी टी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन ए आय आर ॲपसहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. श्रोते हो, रात्री 8:45 समाचार संध्या, रात्री 9 न्यूज ॲट 9, रात्री 9:15 स्पॉटलाईट, रात्री 9:30 चर्चा का विषय आहे हे कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. ते आम्ही सहक्षेपित करू.

0: नमस्कार, आकाशवाणी समाचार के साथ मैं प्रशांत कुमार। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने कहा कि
1: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी। रात्रीचे 10 वाजत आहेत।

श्रोते हो, आज नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया पंडित नित्यानंद हळदीपूरकर यांचं बासरीवादन, राग बिहाग, विलंबित गत एक तालात तर द्रुतगत तीन तालात निबद्ध आहे. तबला साथ दिली आहे अनिश प्रधान यांनी. ऐकूया पंडित नित्यानंद हळदीपूर यांचं बासरीवादन, राग बिहाग.

नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण पंडित नित्यानंद हळदीपूर यांचं बासरीवादन ऐकलं, राग बिहाग. त्यांना तबला साथ दिली होती अनिश प्रधान यांनी. प्रसारभारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 10:30 वाजत आहेत. यानंतर नादब्रह्ममध्ये ऐकूया विदुषी प्रभा अत्रे यांचं गायन, राग जोग, विलंबित आणि द्रुतगत एकतालात निबद्ध आहेत. त्यांना तबला साथ दिली आहे राजेंद्र अंतरकर यांनी, हार्मोनियमवर साथ केली आहे अनंत राणे यांनी. ऐकूया विदुषी प्रभा अत्रे यांचं गायन, राग जोग.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलं नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात विदुषी प्रभा अत्रे यांचं गायन राग जोग. प्रसारभारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. यानंतर ठीक 11 वाजता आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून सुरुवातीला हिंदीतून आणि 11:05 इंग्रजीतून प्रसारित होणाऱ्या बातम्या आम्ही सहक्षेपित करू.

0: Medalist PV Sindhu advanced to the women's singles second round after defeating fellow Indian player Unnati Hooda by 21-14, 9-21, 21-10 in a round of 32 clash this afternoon. And that is the end of this news bulletin.
1: प्रसार भारतीच्या वेब्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 11:10 झाली आहेत. अस्मिता वाहिनीची दुसरी सभा आता समाप्त होत आहे. श्रोते हो, पुन्हा आपली भेट उद्या पहाटे 5:50 अस्मिता वाहिनीच्या प्रातकालीन सभेत. दरम्यान AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून आमचं हे प्रसारण अखंड सुरू राहील. भेटूयात उद्या पहाटे. तोपर्यंत नमस्कार, शुभरात्री, जय हिंद.